हा अभंग होता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा. गायला होता अजित कडकडे आणि सहकारी यांनी. आणि याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. श्रोते हो, थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या पहिल्या प्रसारण सभेला सुरुवात करत आहोत.

सुप्रभात आणि नमस्कार श्रोते हो. प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 24 श्रावण, शके 1948, अर्थात 15 ऑगस्ट 2026. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचं प्रातःकालीन प्रसारण आता सुरू होत आहे. या सभेत सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत आणि सर्व श्रोत्यांना स्वातंत्र्यदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचं स्मरण करूया आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आपलं कर्तव्य पार पाडत देशाला प्रगतीच्या वाटेवर नेण्यासाठी प्रयत्नशील राहूया. पहाटेचे 5:56 झाली आहेत. आजची पहिली सभा सुरू करत आहोत मंगल संगीतानं.

0: सकाळचे 6:05 झाली आहेत. आपण ऐकणार आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. सुरुवातीला श्री वैशंपायन गुरुजी यांनी पठण केलेलं वैदिक मंत्र.
1: हरि ओम त्र्यंबकं यजामहे.

आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात मंगल प्रभात. यानंतर ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची रचना गोविंद पोवळे यांच्या स्वरात.

हा अभंग होता संत ज्ञानेश्वर महाराजांचा, गायला होता सोनाली भाटवडेकर यांनी. यानंतर अर्जुन घायले आणि सहकारी यांनी गायलेलं संत नामदेव महाराजांचा अभंग ऐकूया.

अर्जुन घायले आणि सहकारी यांनी गायलेला संत नामदेव महाराजांचा अभंग आपण ऐकला. यानंतर आकाशवाणी गायक वृंद यांनी गायलेलं हे देशभक्तीपर गीत ऐकूया. रचना आहे मोहन सामंत.

यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी आकाशवाणी गायक वृंद यांनी गायलेलं आणखी एक देशभक्तीपर गीत ऐकूया. रचना आहे शांताराम नांदगावकर यांची, संगीतकार कानू घोष.

या समूह गीताबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: श्रोते हो नमस्कार, मी आहे विनय गोरेगावकर आपल्यासोबत। आपल्या सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। श्रोते हो, आपल्या भारताला मिळालेलं स्वातंत्र्य हे सहजासहजी मिळालेलं नाही, त्यामागे असंख्य स्वातंत्र्य सैनिकांचं बलिदान, त्याग आणि संघर्ष आहे। म्हणूनच स्वातंत्र्याची किंमत जाणणं आणि ते जपणं ही आपली जबाबदारी आहे, आणि त्यासोबत व्यक्त होण्याचं आणि आपल्या पद्धतीनं जगण्याचंही स्वातंत्र्य आपल्याला मिळालं आहे। पण त्याचवेळी आपल्या स्वातंत्र्याचा उपभोग घेताना इतरांच्या स्वातंत्र्याचाही आदर करणं तितकंच महत्त्वाचं आहे। स्वातंत्र्य आपल्याला मिळालं आहे, आता ते जपणं, त्याचा योग्य वापर करणं आणि इतरांच्या स्वातंत्र्याचा मान राखणं हीच खरी देशसेवा। पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा।

जगूया आनंदी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:32 आणि 40 सेकंद होत आहेत. आता हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज आणि कार्यक्रमांची रूपरेषा. काल मुंबई शहर आणि परिसरात हलका पाऊस झाला. कमाल तापमान कुलाबा इथे 32, सांताक्रूज इथे 31 अंश सेल्सिअस. किमान तापमानाची नोंद दोन्ही वेधशाळेत सारखीच करण्यात आली, प्रत्येकी 25 अंश सेल्सिअस. हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज वेधशाळेत 87% करण्यात

0: झाली. पावसाची नोंद सांताक्रूज वेधशाळेत 1.4 मिलीमीटर इतकी झाली. हवामानाचा अंदाज: येत्या 24 तासात मुंबई शहर आणि परिसरात आकाश मुख्यत्वे ढगाळ असेल, त्याचबरोबर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. कमाल तापमान 31, किमान 25 अंश सेल्सिअस या आसपास राहील असा अंदाज आहे. मच्छीमार बांधवांसाठी सूचना: समुद्र किनाऱ्यापासून 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरामध्ये ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि हा वेग 65 किलोमीटरपर्यंत वाढेल अशी शक्यता आहे. मच्छीमार बांधवांनी या भागात जाऊ नये असा इशारा त्यांना देण्यात आला आहे. ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. आता कार्यक्रमांची रूपरेषा. स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण समारंभ आणि माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाचे थेट प्रसारण आपण ऐकू शकाल ठीक 7 वाजता. हा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित केला जाईल. आम्ही सहक्षेपित करू. 11:05 आकाशवाणी मुंबई आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 12 ऑगस्ट 2026 रोजी संपन्न झालेल्या नौसेना स्वरवंदना या कार्यक्रमाचा संपादित भाग. 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात स्वातंत्र्यदिनानिमित्त महिला क्रांतिकारकांविषयी विशेष कार्यक्रम, महिला क्रांतिकारकांच्या शौर्यगाथा, सहभाग माधुरी भट, त्यानंतर संवाद मैत्री पोटाची आणि मनाची, लेखिका आशा ठोंबरे, सहभाग पूनम जावरे आणि सारिका दांडगे. 1:40 नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र. 5:30 युववाणी या कार्यक्रमात स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आणि युवकांचे विचार. 6:30 सायन्स कॉर्नरमध्ये डॉक्टर स्नेहल महाजन मल्लक कवीर यांची मुलाखत, विषय जनुकशास्त्र आणि नीतिमूल्ये. 7:15 स्वातंत्र्य दिन सोहळ्यावर आधारित विशेष ध्वनिचित्र. 7:30 किसान वाणी. 8:15 स्वातंत्र्य दिन सोहळ्यावर आधारित विशेष ध्वनिचित्र. निर्मिती प्रादेशिक वृत्त विभागाची, आकाशवाणी मुंबई. 8:30 इस सप्ताह संसद में. 9:15 स्पॉटलाइट. हा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. 9:30 स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाचा मराठी अनुवाद. नादब्रह्म शास्त्रीय संगीत. 10:30 सुनील कट्टी यांचं संतुरवादन राग बिभास. 2:30 राजलक्ष्मी बालसुब्रमण्यम यांचं कर्नाटक शैलीतलं गायन, राग कानडा आणि वाचस्पती. 5:02 शिवकुमार अनंत रमण यांचं कर्नाटक शैलीतलं वायोलिन वादन, राग जगत मोहिनी आणि हेमावती.
1: यानंतर 6:40 आम्ही प्रसारित करू प्रादेशिक बातम्या.
2: शहीदांनी रक्त सांडलं, राष्ट्र नेत्यांनी यातना सोसल्या, प्राणांची कुरवंडी केली, ती काय आपापसात भांडण्यासाठी?
3: नाही, ही भारत माता सगळ्यांची, माय सगळ्यांची, तिच्या लेकरांनी एक व्हायचंय. राष्ट्रीय एकात्मता, मानवता, हाच आपला खरा धर्म.
4: भारत हमको जान से प्यारा है.
2: राष्ट्रीय एकात्मता, मानवता, हाच आपला खरा धर्म.
4: सदी

0: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
1: पण भवतालाचं भान ठेवून प्रखर प्रकार

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: आजादी के 80 गौरवशाली वर्ष, हर भारतीय को हार्दिक बधाई. राष्ट्र निर्माण, आत्मनिर्भर भारत और डिजिटल भारत की नई पहचान BSNL, देश के साथ, देश की तरक्की के साथ.
3: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
4: आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 80व्या स्वातंत्र्य दिनाचा देशभरात उत्साह. पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर ध्वजवंदन करून देशाला संबोधित करणार. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं राष्ट्राला संबोधन. जागतिक अस्थिरतेच्या काळातही भारताच्या अर्थव्यवस्थेची आगेकूच सुरू असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. युवा शक्तीच्या सामर्थ्यावरच विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडेल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास. आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातला पहिला कसोटी क्रिकेट सामना आजपासून गॉल क्रिकेट स्टेडियमवर रंगणार. आता सविस्तर बातम्या. देशभरात 80व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याची तयारी उत्साहात सुरू आहे. थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करतील. भारतीय हवाई दलाच्या 2 हेलिकॉप्टरद्वारे कार्यक्रमस्थळी पुष्पवृष्टी केली जाईल, तसंच राष्ट्रध्वज फडकवताना 21 तोफांची सलामी दिली जाईल. यंदा प्रथमच या सोहळ्यात वंदे मातरम गीत गायलं जाईल आणि त्यानंतर राष्ट्रगीत म्हटलं जाणार आहे. विविध क्षेत्रातील सुमारे 5,000 विशेष अतिथींना लाल किल्ल्यावरील कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. यात विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा देखील समावेश आहे. स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त मुंबईत मुख्य शासकीय कार्यक्रमात आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल, तर राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते पुण्यात विधानभवनात ध्वजारोहण होणार आहे. जगाच्या अनेक भागात युद्ध आणि अस्थिरता असतानाही भारताची अर्थव्यवस्था वेगानं वाढणारी मोठी अर्थव्यवस्था म्हणून आगेकूच करत आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. 80व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित करताना त्या काल बोलत होत्या. राष्ट्रहित हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा पाया असून शांतता, सहकार्य, संवाद आणि वसुधैव कुटुंबकम हा विचार हे त्याचे 4 मजबूत खांब आहेत, असं त्यांनी सांगितलं. ऑपरेशन सिंदूरनं भारताच्या लष्कराचं दहशतवादाविरोधात अचूकतेनं कारवाई करण्याचं सामर्थ्य दाखवून दिलं. कित्येक दशकांपासून देशाला नक्षलवादाचा सामना करावा लागत होता, आता देश नक्षलमुक्त झाला आहे. एकेकाळी नक्षलग्रस्त असलेला प्रदेश आता उत्साहानं भरलेला असणं हे मोठं यश असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. विद्यार्थी म्हणजे भारताच्या भविष्याचे रचनाकार असून प्रत्येकानं त्यांचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असं राष्ट्रपती म्हणाल्या. युवा शक्तीच्या सामर्थ्यावरच विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत छत्रपती संभाजीनगरमध्ये काल तिरंगा रॅली आयोजित केली होती, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. मराठवाडा सुजलाम सुफलाम करून

दुष्काळमुक्त करू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. 14 ऑगस्ट हा दिवस काल संपूर्ण देशात फाळणी वेदनास्मृती दिन म्हणून पाळला गेला. यानिमित्त ठिकठिकाणी अभिवादनपर विविध कार्यक्रम झाले. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयानं काल देशभरातील पोलीस आणि सशस्त्र दलातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विविध शौर्य पदकं जाहीर केली. पोलीस दल, अग्निशमन सेवा, होमगार्ड्स, आणि कारागृह सेवा विभागातल्या 1057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर केली आहेत. राज्यातल्या 82 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. राज्यातील 36,211 कंपन्या बंद झाल्याचा विरोधकांचा दावा अयोग्य असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. विरोधी पक्षाच्या काही खासदारांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित केला होता. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही समाज माध्यमावरून याबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना समाज माध्यमावर पत्र लिहून स्पष्टीकरण दिलं आहे. बंद झालेल्यांपैकी 76% कंपन्या कधीच सुरू झालेल्या नव्हत्या, त्यामुळे कंपनीची नोंदणी रद्द होणं आणि प्रत्यक्ष उद्योग बंद होणं या दोन वेगळ्या बाबी असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी राज्यात 41,500 नव्या कंपन्यांची नोंद झाल्याचं त्यांनी नमूद केलं. पुण्यातील चाकण MIDC मधल्या समस्यांविषयी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की नुकतीच संबंधित यंत्रणांची एक बैठक झाली आहे. यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांचा आराखडा निश्चित केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. एकही उद्योग राज्याबाहेर जाऊ नये यासाठी प्रयत्न केले जातील असं मुख्यमंत्री म्हणाले. पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरातील रस्ते दुरुस्ती, वाहतूक कोंडी निवारण आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी उच्चस्तरीय समिती आणि उद्योग तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या नियोजन विभागानं काल याबाबतचा अध्यादेश जारी केला. या समितीच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची तर सहअध्यक्षपदी पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. आपण ज्या परिसरात राहतो तिथला इतिहास, संस्कृती महत्वाची असते. त्याचा विचारपूर्वक अभ्यास होऊन साहित्य निर्मिती होणं गरजेचं आहे असं प्रतिपादन 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आणि पहिल्या नांदी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील यांनी केलं. पुण्यात पुढच्या वर्षी होत असलेल्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं महाराष्ट्रासह देश परदेशात 99 नांदी संमेलनं घेण्यात येणार आहेत. त्यातलं पहिलं नांदी संमेलन काल पुण्यात झालं, त्यावेळी अध्यक्षपदावरून पाटील बोलत होते. वयाची 100 पार केलेले हास्य चित्रकार शिदब फडणीस आणि मराठी भाषा आणि व्याकरण तज्ज्ञ यास्मिन शेख यांचा या सोहळ्यात विशेष सन्मान करण्यात आला. मूर्तीशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक गोब देगलूरकर यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आलं. सध्या सुरू असलेल्या जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी देशाचे जनगणना आयुक्त आणि महारजिस्ट्रार यांनी काल अधिसूचनेद्वारे राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. त्यात नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिकांना जनगणनेच्या वेळी 40 प्रश्न विचारले जातील. गडचिरोलीमध्ये जपतलाई इथल्या आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींच्या मृत्यू प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतःहून दखल घेतली आहे. या प्रकरणात राज्याच्या मुख्य सचिवांना आयोगानं नोटीस बजावली असून 2 आठवड्यात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्येष्ठ कवी द. भा. धामणसकर यांचं काल सकाळी डोंबिवली इथं वृद्धापकाळानं निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. प्राक्तनाचे संदर्भ बरेच काही उगवून आलेले आणि भरून आलेले आकाश यासारख्या दर्जेदार

0: कविता संग्रहांच्या माध्यमातून मराठी काव्यविश्वात आपल्या चिंतनशील आशयाचं गारूड त्यांनी निर्माण केलं होतं. भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना आज श्रीलंकेतील गॉल इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सुरू होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 10 वाजता सामना सुरू होईल. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात अनुभवी खेळाडूंबरोबरच काही नव्या चेहऱ्यांचाही समावेश. हवामान. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 80व्या स्वातंत्र्य दिनाचा देशभरात उत्साह. पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर ध्वजवंदन करून देशाला संबोधित करणार. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं राष्ट्राला संबोधन. जागतिक अस्थिरतेच्या काळातही भारताच्या अर्थव्यवस्थेची आगेकूच सुरू असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. युवा शक्तीच्या सामर्थ्यावरच विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडेल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास. आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातला पहिला कसोटी क्रिकेट सामना आजपासून गॉल क्रिकेट स्टेडियमवर रंगणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: तिरंगा सबसे न्यारा
2: हमारा है प्यारा
1: तिरंगा.

0: श्रोतेहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिली. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

आकाशवाणी गायक वृंद यांनी गायलेलं हे वसंत बापट यांचं देशभक्तीपर गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, सकाळी 6:55 संस्कृत बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर ठीक 7:00 स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण समारंभ आणि माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाचे थेट प्रसारण आपण ऐकू शकाल.

और अब माननीय प्रधानमंत्री महोदय राष्ट्रीय ध्वज फहराते हैं।

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 9:50 आणि 13 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 80व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर ध्वजारोहण. या सोहळ्यात प्रथमच वंदे मातरम गीताचं सादरीकरण. विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी सप्तधारशक

0: शक्ती या संकल्पनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा. नवभारताच्या उभारणीसाठी स्वतःपेक्षा देशहिताला महत्व देण्याचा संकल्प सगळे मिळून करू, पंतप्रधानांचं आवाहन. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचं देशाला संबोधन. युद्ध आणि अस्थिरतेच्या काळात वेगानं आर्थिक वाढ झाल्याचं प्रतिपादन. आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना आजपासून रंगणार. आता सविस्तर बातम्या. आगामी काही वर्षात विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी सप्तधारा शक्ती या संकल्पनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. उत्पादन क्षमता, कृषीमाल आणि अन्न प्रक्रिया, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, गतिशक्ती, संरक्षण आत्मनिर्भरता, हरित आणि नील अर्थव्यवस्था, तसंच योग, कला, वन्यसंपदा यांसारखी देशाची सुप्त शक्ती, या सात शक्तींच्या सहाय्यानं आपण देशाला नव्या उंचीवर नेऊ शकतो, असं पंतप्रधान म्हणाले. 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. त्यानंतर त्यांनी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून भाषण केलं. विकसित भारताचं स्वप्न साकार करताना युवा शक्तीचं सामर्थ्य महत्वाचं ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 2047 स्वातंत्र्याची 100 वर्ष पूर्ण करताना विकसित भारत होण्याचा देशाचा निर्धार आहे. मोठी स्वप्न संकल्प देशाला प्रगतीच्या दिशेनं नेतात, देशाचं सामर्थ्य वाढवतात आणि त्यातूनच स्वप्न साकार होतात, असं प्रतिपादन पंतप्रधानांनी केलं. आज प्रत्येकाच्या मनात वंदे मातरमची देशप्रेमाची भावना आहे. आज देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वचा त्याग आणि बलिदान करणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचं स्मरण करण्याचा दिवस आहे, याची पंतप्रधानांनी आठवण करून दिली. गेल्या 12 वर्षात देशात विकासाची गती वाढते आहे. सर्व क्षेत्रात कित्येक पटींनी प्रगती झाली आहे. विकसित भारताचं स्वप्न आता दूर नाही. हे स्वप्न साकार करण्यासाठी आत्मविश्वासाबरोबरच आत्मनिर्भरतेची गरज आहे. याच दृष्टीनं देशात अनेक धोरणं तयार करण्यात आली आहेत. सेमीकंडक्टर उत्पादन, दुर्मिळ खनिज, ऊर्जा सुरक्षितता या क्षेत्रात आत्मनिर्भरतेसाठी अत्यंत वेगानं काम सुरू आहे. इंधन तेलाच्या आयातीवरचं अवलंबित्व कमी करण्याचा भारताचा प्रयत्न आहे, असं पंतप्रधान म्हणाले. देशातल्या परिस्थितीबाबत सतत नकारात्मक वातावरण तयार करून नागरिकांना घाबरवण्याचं काम काही जण करत होते, मात्र आम्ही नागरिकांना सर्वोच्च प्राधान्य देत जगातल्या संकटांचा सामना यशस्वीपणे करत आहोत. आज भारताकडे जगातले देश सुरक्षित, शक्तिशाली, वेगानं प्रगती करणारा देश म्हणून पाहत आहेत. त्यामुळेच भारतातली गुंतवणूकही वाढत आहे. अशावेळी आपल्याला जागतिक स्पर्धेला यशस्वीपणे सामोरं जावं लागेल. या शतकातली आगामी 25 वर्ष आपल्यासाठी महत्वाची आहेत. या काळात आपल्याला आपली विचारसरणी, कामाची पद्धत बदलावी लागेल, सुधारणा घडवाव्या लागतील, असं पंतप्रधानांनी सांगितलं. देशाच्या उज्ज्वल सामर्थ्यशाली युवा पिढीसाठी नशामुक्त भारत मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावं, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. आगामी वर्षभरात 1 कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचं प्रशिक्षण देण्याची घोषणा त्यांनी केली. मध्यमवर्गीय घरांमधील विद्यार्थ्यांसाठी विविध परीक्षांचं मोफत ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी काम सुरू असून देशातल्या क्रीडा प्रतिभेचा शोध घेण्यासाठी अभियान राबवलं जाईल, असं मोदी यांनी यावेळी सांगितलं. स्वतःपेक्षा देशहिताला महत्व देण्याचा संकल्प आपण सगळे मिळून करूया, एकमेकांच्या साथीनं नवा भारत घडवूया, असं आवाहन त्यांनी देशवासियांना केलं. जनगणनेच्या कामामध्ये युवा पिढीनं योगदान देण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं.
1: मैं देश के नौजवानों कहता हूं कि आप अपने परिवार के लोगों को बिठा करके पूरे फॉर्म को समझिए. पहले कागज पे फॉर्म को भर दीजिए, कोई गलती है तो करेक्ट कर लीजिए और फिर टेक्नोलॉजिकली उसको डिजिटली इसको अपलोड कर दीजिए. आप देखिए इतना बड़ा काम देश कर लेगा और देश का समय और शक्ति सही काम के लिए उपयोग आएगा. और इसलिए मेरे देश के नौजवानों को जनगणना के इस काम में सक्रियता से जुड़ने के लिए मैं आग्रह करता हूं.
0: यावर्षी प्रथमच स्वातंत्र्यदिन सोहळ्यात लाल किल्ल्यावरून वंदे मातरम गीताचं सादरीकरण झालं. देशभक्तीनं भारावलेल्या वातावरणात झालेल्या या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील 5,000 मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रातही स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आहे. मुंबईत मंत्रालयात झालेल्या मुख्य शासकीय कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं, तर राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते पुण्यात विधानभवनात ध्वजारोहण झालं. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाला संबोधित केलं. जगाच्या अनेक भागात युद्ध आणि अस्थिरता असतानाही भारताची अर्थव्यवस्था वेगानं वाढणारी मोठी अर्थव्यवस्था म्हणून आगेकूच करत आहे, असं

प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावेळी केलं. शाश्वत विकासाची 2030 साठीची काही उद्दिष्ट भारतानं वेळेआधीच पूर्ण केल्याचं त्यांनी नमूद केलं. राष्ट्रहित हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा पाया असून शांतता, सहकार्य, संवाद आणि वसुधैव कुटुंबकम हा विचार हे त्याचे चार भक्कम खांब आहेत असं त्यांनी सांगितलं. ऑपरेशन सिंदूरनं भारताच्या लष्कराचं दहशतवादाविरोधात अचूकतेनं कारवाई करण्याचं सामर्थ्य दाखवून दिलं आहे. देश नक्षलमुक्त झाला आहे. एकेकाळी नक्षलग्रस्त असलेला प्रदेश आता उत्साहानं भारलेला असणं हे मोठं यश असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. विद्यार्थी म्हणजे भारताच्या भविष्याचे रचनाकार असून प्रत्येकानं त्यांचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सार्वजनिक सेवेतील परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी सरकार ठोस उपाययोजना करत आहे असं त्यांनी सांगितलं. देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला संरक्षण दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील जवानांसाठी 78 शौर्य पुरस्कार प्रदान करण्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे. यापैकी 13 पुरस्कार मरणोत्तर प्रदान केले जाणार आहेत. यामध्ये 9 कीर्तीचक्र, 1 बार-2 शौर्यचक्र, 19 शौर्यचक्र, 5 बार-2 सेना शौर्य पदक, 36 सेना पदकं, 3 नौसेना पदकं, 5 वायुसेना पदकांचा समावेश आहे. लेफ्टनंट कर्नल मॅन्यू फ्रान्सिस पीएफ आणि मेजर जितेंद्र राठी यांना कीर्तीचक्र, तर हवालदार गजेंद्र सिंग, हेड कॉन्स्टेबल जगबीर सिंग बशीर अहमद, एसजी कॉन्स्टेबल जसवंत सिंग, बलविंदर सिंग, तारिक हुसेन आणि एसटीएफ इन्स्पेक्टर सुनील कुमार यांना मरणोत्तर कीर्तीचक्र प्रदान केलं जाणार आहे. जम्मू आणि काश्मीर लडाख हे भारताचे अविभाज्य आणि अभिन्न अंग असल्याचं भारतानं पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. दिल्लीत काल परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल वार्ताहर परिषदेत बोलत होते. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुरू असलेले अत्याचार आणि सीमापार दहशतवादासाठी केला जाणारा या परिसराचा वापर याकडे आंतरराष्ट्रीय समुदायानं लक्ष देण्याची गरज असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. मुंबईत उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे आणि महाराष्ट्राच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह 4 सदस्यांनी काल महाराष्ट्र लोकायुक्त संस्थेचे सदस्य म्हणून शपथ घेतली. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. निवृत्त मुख्य जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केओले, निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता यांनीही काल शपथ घेतली. पंतप्रधान इंटर्नशिप योजना ही उद्योगांच्या अपेक्षा आणि या योजनेअंतर्गत नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या कौशल्यांमधील अंतर भरून काढण्यासाठी तयार करण्यात आली आहे असं प्रतिपादन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. त्या नवी दिल्लीत प्रशिक्षणार्थींशी संवाद साधत होत्या. उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, पदवीधर आणि आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या युवकांशी चर्चा केल्यानंतर ही योजना तयार करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. क्रिकेट. भारत आणि श्रीलंका यांच्यातील 2 कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना आज श्रीलंकेतील गॉल इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सुरू होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 10 वाजता हा सामना सुरू होईल. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघात अनुभवी खेळाडूंबरोबरच काही नव्या चेहऱ्यांचाही समावेश आहे. इंडोनेशियात आज सकाळी 7.7 रिक्टर क्षमतेचा भूकंप झाला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही, मात्र अनेक घरांचं आणि सार्वजनिक इमारतींचं नुकसान झालं असून तिथल्या हवामान विभागानं नुसा टेंगारा आणि सुलवेसा भागात सुनामीचा इशारा दिला आहे. ओडिशामधील पूरस्थिती गंभीर झाली असून संततधार पावसामुळे पाणी पातळीत वाढ होत असल्यानं उत्तर ओडिशातील जिल्ह्यांवर पुराचा परिणाम झाला आहे. आजही काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 80व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर ध्वजारोहण. या सोहळ्यात प्रथमच वंदे मातरम गीताचं सादरीकरण. विकसित भारताचं लक्ष साध्य करण्यासाठी शब्दधारा शक्ती या संकल्पनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वातंत्र्यदिनी घोषणा. नवभारताच्या उभारणीसाठी स्वतःपेक्षा देशहिताला महत्व देण्याचा संकल्प सगळे मिळून करू पंतप्रधानांचं आवाहन. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचं देशाला संबोधन. युद्ध आणि अस्थिरतेच्या काळात वेगानं आर्थिक वाढ झाल्याचं प्रतिपादन. आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी क्रिकेट सामना आजपासून रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार. आमची

आकाशवाणी गायक पुरुंदर यांनी गायलेलं हे देशभक्तीपर गीत आपण ऐकलं. रचना होती यशवंत देव यांची. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 10:06 आणि 35 सेकंद होत आहेत. प्रसारित करत आहोत गीतबहार.

वसंतराव देशपांडे आणि सहकारी यांनी गायलेलं कवी संजीव यांचं गीत आपण ऐकलं. अत्तराचा फाया या चित्रपटातलं हे गीत होतं. यानंतर गीतबहारमध्ये ऐकूया राणी वर्मा आणि सहकारी यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं हे गीत. संगीतकार सी रामचंद्र. चित्रपट घरकुल.

0: सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं, राणी वर्मा आणि सहकारी यांच्या स्वरात. सकाळचे 10:16:30 होत आहेत. आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. या कार्यक्रमातलं पुढील गीत ऐकण्यापूर्वी ऐकूया काही संदेश.
1: कमी वेळा जास्त नफा, बस एका क्लिकवर कमाल हसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: आजादी के 80 गौरवशाली वर्ष, हर भारतीय को हार्दिक बधाई. राष्ट्र निर्माण, आत्मनिर्भर भारत और डिजिटल भारत की नई पहचान. BSNL देश के साथ, देश की तरक्की के साथ.

0: काय पुन्हा।
1: पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरात आपण ऐकत होतात शांता शेळके यांचं हे गीत, संगीतकार आनंद घन। यानंतर ऐकूया महेंद्र कपूर आणि सहकारी यांच्या स्वरातलं हे गीत।

0: ग. दि. माडगुळकर यांची ही भक्तिरचना आपण ऐकली महेंद्र कपूर आणि सहकारी यांच्या स्वरात. संगीतकार वसंत देसाई, चित्रपट छोटा जवान. आणि या गाण्याबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळी 10:30 आपण ऐकू शकाल शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म.
1: श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 10:30 आणि 30 सेकंद होत आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय

संगीत असा कार्यक्रम नाद ब्रह्म। या कार्यक्रमांतर्गत आपण ऐकणार आहोत सुनील कट्टी यांचं संतूर वादन। राग आहे बिभास। मध्यलय गत झपतालात, द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे। त्यांना तबल्याची साथ निलेश जाधव यांची। ऐकूया सुनील कट्टी यांचं संतूर वादन, राग बिभास।

0: श्रोत्याहो, नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात सुनील कट्टी यांनी संतूरवर वाजवलेला राग बिभास. यांना तबला साथ दिली होती निलेश जाधव यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: कमी वेळात जास्त नफा,
2: बस एका क्लिकवर कमाले.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: आजादी के 80 गौरवशाली वर्ष, हर भारतीय को हार्दिक बधाई. राष्ट्र निर्माण, आत्मनिर्भर भारत और डिजिटल भारत की नई पहचान BSNL, देश के साथ, देश की तरक्की के साथ. आजादी के 80 गौरवशाली वर्ष, हर भारतीय को हार्दिक बधाई. राष्ट्र निर्माण, आत्मनिर्भर भारत और डिजिटल भारत की नई पहचान BSNL, देश के साथ, देश की तरक्की के साथ.
6: श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.
7: श्रोते हो, रविवारी 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
0: श्रोत्याहो, ठीक 11 वाजता आपण ऐकणार आहात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी समाचार. हे बातमीपत्र आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: संगम ज्याच्याबद्दल सातत्याने अल्ताफ आपण आपल्या श्रोत्यांना आपल्या प्रेक्षकांना सांगत आहोत ते म्हणजे आकाशवाणीची 100 त्याचप्रमाणे आपल्या भारतीय स्वातंत्र्य दिवस 80 आणि त्याचबरोबर आपल्या वंदे मातरमची 150 पूर्ण होणं. तर या निमित्ताने आपलं आणि आपल्या ह्या संपूर्ण नौदलाशी असलेलं नातं पुन्हा एकदा त्याला उजाळा द्यावासा वाटतोय कारण हा ऋणानुबंध खूप आधीपासूनचा आहे आणि आपल्या आकाशवाणी सभागृहात आपल्या अनेक श्रोत्यांना आठवत असेल की अशा पद्धतीने नौदलाचं बँड वादन आपण अनुभवलेलं होतं. यावर्षी या 3 गोष्टींच्या औचित्याने आपण हा कार्यक्रम आपल्या ह्या रवींद्र नाट्य मंदिर मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर साजरा करत आहोत.
1: व्हाइल वी आर हियर राइट नाउ अँड वी आर वेटिंग फॉर द म्युझिक टू बिगिन,
0: नक्कीच आपल्या राष्ट्राच्या सागरी सीमांचं रक्षण करणारी ही सगळी मंडळी आज देशभक्तीने भारलेला एक अद्भुत असा संगीत प्रवास आपल्यासाठी घेऊन आलेली आहेत, जोशपूर्ण असा क्विक मार्च. मात्र या संगीतमय प्रवासाला सुरुवात करण्याआधी आजचा जो आपला अर्थातच पहिला परफॉर्मन्स असणार आहे, पहिलं वादन जे आपलं असणार आहे, आकाशवाणीची ही संगीत धून मूळ संगीतकार वॉल्टर कॉफमन, अरेंजर होते LB गोरंग आणि आज याचे कंडक्टर आहेत
1: देवराज, मास्टर चीफ पेटी ऑफिसर म्युझिशियन फर्स्ट क्लास.

0: शिस्त हा सगळ्या सैन्य दलांचा पाया आहे आणि त्यामुळे हे शिस्तबद्ध संचलन पाहत असताना एक वेगळाच अनुभव आपल्याला येतोय. यानंतरची पुढची जी रचना आहे त्या रचनेचं नाव आहे ऍडमिरल कुंजाली. अर्थातच या रचनेबद्दल थोडक्यात सांगायचं तर झामोरिन त्या अधिपत्याखाली असणारा जो भाग होता पोर्तुगीज सैन्याविरुद्ध लढत असताना आपल्या मलाबार किनाऱ्याचं संरक्षण करणारे महान नौदल सेनानी होते कुंजाली मरक्कर. त्यांच्या या संपूर्ण कार्याला ही पुढची रचना अभिवादन करते.
1: कंडक्टेड बाय अलेक्स एस, चीफ पेटी ऑफिसर, म्युझिशियन.

0: क्विक मार्चचा हा जोश आपण या नौदलाच्या स्वरवंदनेमधनं अनुभवत आहोत. अल्ताफ, आता रचनेमधला सूर्योदय होणार आहे. आपण ह्या सगळ्या मंडळींना सातत्याने जे पाहत आलेलो आहोत ते अत्यंत एक शिस्तबद्ध अशी व्यक्तिमत्व म्हणून, आणि ते खरंच आहे. पण एकीकडे क्विक मार्चचा जोश जसा असतो, त्याच वेळेला या मंडळींना संयमही पाळावा लागतो, आणि त्या संयमाचंच प्रदर्शन करणारी पुढची रचना असणार आहे सूर्योदय.
1: टू गिव्ह यू अ लिटल इनसाइट, द नेक्स्ट स्कोर दॅट वी विल बी एन्थ्रॉल्ड विथ इज सूर्योदय. इट इज अ स्लो मार्च कंडक्टेड बाय समीर गुरंग, चीफ पेटी ऑफिसर, म्युझिशियन.

0: शांततेची ताकद या स्लो मार्च मधन आपण अनुभवली. अल्ताफ, अभी 15 ऑगस्ट आने ही वाला है आणि त्यात एक सगळेजण आपण करत असतो ना, 15 ऑगस्ट म्हटल्यानंतर त्या दिवशी आपल्या स्टेटसला, आपल्या स्टोरीला अशी सगळी ठरलेली गाणी देशभक्तीपर ती आपण लावली की आपलं काहीतरी देशकार्य आपण केल्याचं समाधान आपल्याला मिळत असतं. तर या सगळ्या पॉप्युलर गाण्यांमधलं एक गाणं, एका चित्रपटातलं गाणं आपल्या सगळ्यांच्या स्मरणात राहिलेलं आणि हा चित्रपट लक्ष्य.
1: Yes, the movie featuring Hrithik Roshan. Absolutely. So the next score coming up has been composed originally by Shankar, Ehsaan and Loy. This is quick shift that we are seeing now from the quick marches to a modern patriotic song conducted by Sameer Gurung, Chief Petty Officer, Musician.

0: अल्ताफ, ही सगळी नौसेनेतली जी मंडळी आहेत ती आता इतकं सुंदर आपल्या समोर ही कला सादर करतायत, पण अन्य वेळेला जर आपण बघितलं तर समुद्रावर स्वार होणारी ही मंडळी आहेत ती नौकेला हाकत असतात, आणि कुठलीही जर नौका हाकायची झाली, बोट हाकायची झाली, तर त्यात बॅलन्स लागतो, समन्वय लागतो, आणि तोच बॅलन्स या सगळ्या मंडळींमध्ये इतका उत्तम पाहायला मिळतोय.
1: दॅट इज ट्रू, देयर इज अ लॉट ऑफ कोऑर्डिनेशन, देयर इज अ लॉट ऑफ ट्रस्ट व्हिच कीप्स देम टुगेदर अँड गिव्ह सच फॅब्युलस आउटपुट. सो द नेक्स्ट score that we will be enthralled with right now is the Uncha Sitara, which is conducted by Devraj, Master Chief Petty Officer, Musician, First Class.

0: चित्रपटातनं अनुभवलेली गाणी आणि आमच्या आकाशवाणीच्या माध्यमातनं रेडिओवर ऐकलेली हीच गाणी या सगळ्या बँडच्या वादनातनं किती वेगळी अनोखी वाटतायत. एक वेगळा अनुभव आपल्याला सगळ्यांनाच मिळतोय. आता पुढच्या गीताकडे आपण वळूया.
1: द नेक्स्ट स्कोअर कमिंग अप इज INS इंडिया. दिस इज अ क्विक मार्च कंडक्टेड बाय समीर गुरंग, चीफ पेटी ऑफिसर म्युझिशियन.

0: आपल्या देशाच्या सीमेचं रक्षण करणारा सैनिक. आपल्यासाठी ही मंडळी कणखर कठोर अशीच असतात, पण त्यांचं हळवं हृदय, हे हळवं हृदय एका गाण्याने इतकं सुंदर व्यक्त केलं होतं की आपण सगळेजण त्या भावनांशी स्वतःला जोडू शकलो. वर्षानुवर्ष घरापासून दूर राहणारी, महिनोन महिने घरापासून दूर राहणारी ही मंडळी, आणि मग त्या मंडळींच्या साठी येणारी एक चिठ्ठी, ती असते दुवा त्यांच्या घरच्यांशी त्यांना जोडणारा.
1: So let me tell you about this song. We have all loved it. We have lived through it. It's been an anthem for all the soldiers, for all the respect that we have for the defense forces. So the next one, without any particular introduction, is Sandeh Se Aate Hain. Please put your hands together as the Indian Naval Band brings you this deeply moving melody, Sandeh Se Aate Hain, conducted by Madhav Mohan, Master Chief Petty Officer, Musician, Second Class.

0: So is there a dry eye in the audience? Har kisi ko, everybody must have had some tears, some emotions coming to life, and a lot of respect for the armed forces.
1: आतापर्यंत तुम्ही कधीही आपली नौसेना असेल, आपलं सैन्य दल असेल, आपली सगळी संरक्षण दल असतील, त्यातला एकही सैनिक कधीही नाराज, उदास, थकलेला पाहिलाय कधी? कधीच नाही. कारण ही मंडळी सतत याच विजिगीशू वृत्तीने की नाही काहीही झालं तरी दुःखावर आनंदाचा विजय होणार, प्रतिकूलतेवर अनुकूलतेचा विजय होणार या सकारात्मक भावनेने सतत भरलेली असतात, आणि त्यामुळे त्यांच्या जगण्याचा मंत्र असतो जय हो.
0: जय हो. कंडक्टर माधव मोहन, मास्टर चीफ पेरी ऑफिसर, म्युझिशियन, सेकंड क्लास.

0: आकाशवाणीच्या माध्यमातून अशी अनेक गीतं आहेत की जी केवळ आपल्याला माहितीच झालीत असं नाहीये, तर ती आपल्या मनामध्ये रुजली. आणि आता 15 ऑगस्टला ज्या वेळेला आपल्याकडे आपल्या आकाशवाणीच्या सगळ्या वाहिन्यांवर ही देशभक्तीपर गीतं ज्या वेळेला आपण ऐकत असतो त्यावेळेला त्यातलं एक गीत आपण सगळेजण गुणगुणतो. बरं, त्या रचनेचं वैशिष्ट्य असं की त्यात इतके संस्कृत प्रचुर शब्द आहेत, पण तरी सुद्धा सर्वसामान्य माणसांना सुद्धा ते सगळे शब्द त्यांच्या हृदयामध्ये रुजलेले आहेत. आणि ती रचना आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयोस्तुते.
1: वी आर मूव्हिंग टू जयोस्तुते, अ मराठी पॅट्रियॉटिक सॉन्ग कंडक्टेड टुडे हियर बाय अलेक्स एस, चीफ पेटी ऑफिसर म्युझिशियन.

0: आपल्या या आजच्या नौसेना स्वरवंदना कार्यक्रमातली शेवटची रचना आपल्या समोर सादर होणार आहे. मुळात आजच्या कार्यक्रमाचं जे औचित्य आहे, ज्याच्याबद्दल आम्ही सातत्याने आपल्याला सांगत आलो की 80वा आपला स्वातंत्र्य दिन आहे, आकाशवाणीची 100 आहे, आणि त्याचबरोबर आपल्या वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण होण्याचा हा योग आहे, आणि त्यामुळे शेवटची ही जी रचना असणार आहे ती आपण आपल्या कानात साठवून घेण्यासाठी तयार व्हा, कारण वंदे मातरमनेच या आपल्या आजच्या सांगीतिक सोहळ्याचा आपण समारोप करणार आहोत. आणि त्याकरता अर्थातच आपला जो गौरवशाली भूतकाळ आहे, आपला आताचा सजग असा वर्तमान काळ आहे, आणि आपला उज्ज्वल भविष्य काळ आहे, या तिघांनाही, या तिन्ही काळांना एक कडक सॅल्यूट करणारी ही रचना आपण ऐकूया.
1: येस, ॲज वी नियर द एंड ऑफ द नौसेना स्वर वंदना, दिस लवली म्युझिकल इव्हनिंग दॅट वी ऑल हॅव बीन एन्जॉईंग, वी मूव्ह टू द लास्ट crescendo. This extravaganza is coming to a close, and this is the crowning moment of this Independence Day special with Vande Mataram, our eternal song of reverence to the motherland. Set in a majestic full band orchestration, the Indian Naval Band brings together soaring trumpet fanfares, lush woodwinds, and the steady, resolute thunder of percussion. It is a powerful musical salute to India's glorious past, her vigilant present, and her limitless future. So let's listen to this piece, and it is going to definitely stir your soul. It is being conducted by Devraj, Master Chief Petty Officer.

0: We would like to thank the audience for being so lovely, for being with us, for encouraging us at every moment as we bring to an end this musical evening brought to you by Akashvani Mumbai, the Western Naval Command, and of course, the Pula Deshpande Maharashtra Kala Academy. Thank you very much.
1: Achya karyakramasathi upasthit sarva manyavar, nau sena, ani jancha shivay ha karyakram paripurna hout shakat nahi, ase amche sagle ladke prekshak ani shrote, ya sagleyanche mana pasun आभार 80व्या स्वातंत्र्य दिनाचा खूप साऱ्या शुभेच्छा आपणा सर्वांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद भारतीय नौसेनाच नाही तर सगळ्याच संरक्षण दलांच्या साहसाला शौर्याला कर्तव्याला सलाम देत मी आरजे रश्मी वारंग
0: अँड आय आरजे अल्ताफ लाडक साइनिंग ऑफ टुडे इव्हनिंग जय हिंद
1: जय हिंद
2: श्रोते हो आत्ताच आपण आकाशवाणी मुंबई आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित 12 ऑगस्ट 2026 रोजी संपन्न झालेल्या नौसेना स्वरवंदना या कार्यक्रमाचा संपादित भाग ऐकला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकला. ठीक 12 वाजता आपण कार्यक्रम ऐकणार आहात वनिता मंडळ.
3: श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

हो मैत्रिणींनो, नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमात मी आपले सखी सारिका दांडगे, कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते.

मैत्रिणींनो, आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन. त्यानिमित्त सर्व श्रोत्यांना आणि मैत्रिणींना लक्ष लक्ष शुभेच्छा. सखींनो, प्रत्येक भारतीयाच्या हृदयात अभिमानाची भावना जागवणारा आजचा दिवस. आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहात स्वातंत्र्य दिनानिमित्त महिला क्रांतिकारकांविषयी विशेष कार्यक्रम, महिला क्रांतिकारकांच्या शौर्यगाथा, आणि त्यानंतर संवाद आपण ऐकू शकाल मैत्री पोटाची आणि मनाची. तेव्हा मैत्रिणींनो, आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया छानशा गीतानं.

0: सखींनो, स्वातंत्र्य लढ्यात अनेक महिलांचा महत्त्वाचा सहभाग होता. त्यांच्याच शौर्याची गाथा आज आपल्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया स्वातंत्र्य दिनानिमित्त महिला क्रांतिकारकांविषयी विशेष कार्यक्रम महिला क्रांतिकारकांच्या शौर्य गाथा. सहभाग माधुरी भट यांचा.
1: मैत्रिणींनो नमस्कार. आपण सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट. सर्वांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, कारण आज आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यात अनेक ज्ञात अज्ञात महिलांचा खूप महत्त्वाचा सहभाग होता. आज त्या रणरागिणींविषयी आपण जाणून घेणार आहोत. इतिहासाच्या सुवर्ण पानांवर झळकते शौर्याची कहाणी, अलौकिक कार्याची महती, अभिमानाने गाते माझी वाणी, अभिमानाने गाते माझी वाणी. भारतातील 1857 क्रांतीची प्रधान कारणे असलेली दिव्य तत्व म्हणजेच स्वधर्म आणि स्वराज्य. निसर्गदत्त स्वातंत्र्याला कपटीपणाने हिसकावून आपल्या पायात राजकीय गुलामगिरीच्या शृंखला घातल्या गेल्या हे पाहताच स्वराज्य मिळवण्याच्या पवित्र इच्छेने त्या दास्यशृंखलेवर केलेल्या प्रचंड आघातात ह्या क्रांतियुद्धाचे मूळ आहे. क्रांतीची मशाल हाती घेऊन आपले प्राण तळहातावर ठेवून आपल्या ध्येयाप्रत स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वप्राणाचे बलिदान ज्यांनी दिलं त्या क्रांतिकारकांना

त्यांना मी मनापासून वंदन करते. क्रांतीच्या यज्ञकुंडात समिधे मागून समिधा टाकून शत्रुंजय वृत्ती भडकावीत ठेवणे आणि त्या यज्ञकुंडाचे रूपांतर स्वातंत्र्ययुद्धाच्या महायज्ञात करणे ही आपली जबाबदारी मानून क्रांतीवीरांनी आणि वीरांगनांनी स्वातंत्र्यलढ्याची मशाल पेटवली.

वीरांगना ह्या भारतभूजा केले अन्यायाविरुद्ध बंड, मुगल फिरंगी नमवून राखला हिंदुस्तान अखंड, राखला हिंदुस्तान अखंड. अशा या प्रत्येक महिला क्रांतिकारकांचे आपण आज स्मरण करूया. आत्मविश्वास, असीधाराव्रत, आत्मसमर्पण असे अद्वितीय गुण या वीरांगनांमध्ये दिसून येतात. इंग्रजांपासून आपला देश स्वतंत्र व्हावा हाच एक उद्देश त्यांच्या डोळ्यांसमोर होता. जीवनावर तुळशीपत्र ठेवून या महिला क्रांतिकारक लढल्या. वीरांगना नावाच्या ज्योतींनी स्वातंत्र्याची बीजं पेरली. इतिहासाच्या पानोपानी ज्यांच्या नावाचा उल्लेख करता येईल अशा या वीरांगनांची यादी न संपणारी अशी आहे. गुप्तपणे खलबते, कारवाया, मार्गदर्शन करणाऱ्या बऱ्याचशा ज्ञात अज्ञात वीरांगना कितीतरी होत्या. स्वातंत्र्याची ज्योत तरुणांच्या मनात पेटवणाऱ्या वीरांगनांचं कार्य देखील महनीय आहे. भारतभूमी खाण असे अशा शूर वीरांगनांची, माता भगिनी कणखर, स्वराज्य प्रेरणा सर्वांची. इंग्रजांसारखे दीर्घद्वेषी कट्टर शत्रू भारतात पाय गाडून पसरत होते. त्यावेळी अन्याय करून अन्यायालाच ब्रिटिश न्याय म्हणत होते. विविध राजघराण्यातील स्त्रिया इंग्रजांविरुद्ध रणांगणात लढल्या. 1824 कर्नाटकातल्या कित्तूर या चिमुकल्या संस्थानाच्या राणी चन्नाम्माने ईस्ट इंडिया कंपनीला शरण जाण्याचं नाकारलं. कंपनीच्या प्रशिक्षित सेनेशी चन्नाम्माने झुंज दिली. पराभूत राणी चन्नाम्माला धारवाडच्या तुरुंगात डांबण्यात आलं आणि तिथेच 13 जुलै 1830 ही शूर राणी कालवश झाली. रामगडची राणी अवंतीबाई, अखेरचा मोगल बादशाह बहादूरशाह जफर याची राणी बेगम झिनत महल आणि अवधची बेगम हजरत महल यांनी 1857 सशस्त्र उठावामध्ये भाग घेतला होता. स्वतःच्या जीवनापेक्षा देशाचा संसार महत्वाचा हेच असीधारा व्रत ठेवून या महान क्रांतिकारक महिलांनी कार्य केलं. 1855 संथाल या आदिवासी जमातीतील 45 महिलांनी बंडात भाग घेतला होता. महिलांनी 20व्या शतकाच्या 3र्या आणि 4थ्या दशकात क्रांतिकारकांना वेगवेगळ्या मार्गाने मदत केली. पुरुष सहकाऱ्यांना सांकेतिक भाषेतील गुप्त संदेश पोहोचवण्याचं काम महिला करीत असत. क्रांतिकार्यासाठी तरुण मुलींची भरती करून त्यांना प्रशिक्षणही देत असत. काही महिला क्रांतिकारकांनी तर स्फोटके तयार करून त्यापासून बॉम्ब देखील बनवण्यात मदत केली. राजकीय स्वरूपाचे दरोडे घालणे, बॉम्ब टाकून अथवा गोळ्या झाडून इंग्रज अधिकाऱ्यांना ठार मारण्याचे प्रयत्न करणाऱ्या महिलांमध्ये प्रीतिलता वड्डेदार, कल्पना दत्त, सुनीती चौधरी, शांती घोष, बीना दास, उज्ज्वला मुजुमदार यांचा समावेश होतो. मैत्रिणींनो, 1857 क्रांती ही मुख्यतः काडतुसांवरूनच पेटली होती. स्वधर्मप्रीती आणि स्वराज्यप्रीती ही तत्वे हिंदुस्तानच्या इतिहासात जितक्या स्पष्टतेने आणि उदात्ततेने दिसतात त्याहून अधिक कोणत्यावर इतिहासात दिसणार आहेत. स्वधर्मासाठी उठा आणि स्वराज्य संपादन करा ह्या तत्वाने हिंदुस्तानच्या इतिहासात देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अशा क्रांतिकारकांबद्दल आपल्या मनात सदैव कृतज्ञ भाव असायला हवा.

बुंदेले हर बोलो के मुख हमने सुनी कहानी थी, खूब लड़ी मर्दानी वो तो झांसी वाली रानी थी। मोरोपंत तांबे यांची कन्या मणिकर्णिका काशी येथे जन्मली। लहानपणापासूनच ही मुलगी तेजस्वी आणि पाणीदार नेत्रांची होती। लहान वयातच ती तलवार चालवणे, भालाफेक, दांडपट्टा फिरवणे, घोड्यावर बसणे या मर्दानी गोष्टी शिकली। मोरोपंत तांबे हे चिमाजी आप्पा यांच्याकडे नोकरीस होते। नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे हे स्वातंत्र्यसेनानी मणिकर्णिकाच्याच वयाचे होते। दसऱ्याला ब्रह्मावर्तात नानासाहेब पेशव्यांची हत्तीवरून मिरवणूक निघाली तेव्हा या लहानशा मनूने हत्तीवर बसायचा हट्ट केला, पण तिचं कुणी ऐकलंच नाही। तेव्हा तिने केलेला निश्चय की एक काय 10 हत्ती झुलतील माझ्या दारात, हे पुढे जाऊन खरं झालं। मनू राजलक्ष्मी होणार हे शास्त्रीबुवा दीक्षितांचे उद्गार सत्यात उतरले। झाशी संस्थानचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी मनूचा विवाह झाला आणि मोरोपंतांची मनू नानासाहेब पेशव्यांची छबेली झाशीची महाराणी लक्ष्मीबाई गंगाधर नेवाळकर झाली। राणी लक्ष्मीबाई अत्यंत मुत्सद्दी आणि करारी बाण्याच्या होत्या। त्यांच्यात औदार्य ओतप्रोत भरलेले होतं। झाकल्या माणकाचे तेज हळूहळू प्रकट व्हावे तसे राणीसाहेबांच्या अंगचे राज्यकर्त्याला आवश्यक असे एक एक गुण प्रकट होत गेले। पुरुषी वेश परिधान करून त्या वाड्याच्या चौकात तलवारबाजीचा सराव करून घ्यायच्या, दांडपट्टा फिरवायच्या, त्यांना घोड्यांची पारख होती, उत्तम घोडा त्या बरोबर ओळखायच्या। राणी लक्ष्मीबाईंचे दिवस असे आनंदात आणि वैभवात जात असतानाच पुत्रयोग जुळून आला। तेजस्वीपणाचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीबाईंना पुत्ररत्न प्राप्त झाले, पण हा आनंद फार टिकला नाही। 3 महिन्यांचा त्यांचा कुलदीपक काळाच्या एका फुंकरीसरशी कायमचा मालवला गेला। त्या धक्क्याने महाराज आजारी पडले। दत्तकपुत्राचा दत्तकविधान समारंभ पार पडला, परंतु पुढे महाराज गंगाधरराव यांचं निधन झालं। दुःखाच्या गर्तेत सापडलेल्या लक्ष्मीबाई यांनी धीर न सोडता राज्यकारभार पाहायला सुरुवात केली। साक्षात शौर्यशालीनी आपल्या समर्थ खांद्यावर राज्याची धुरा पेलत होती, पण हिंदुस्थानचा इंग्रज गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी याने हिंदुस्थानातील निपुत्रिक राजांची राज्ये खालसा करण्याचा जाहीरनामा प्रसिद्ध केला। संपूर्ण हिंदुस्थानच आपल्या ताब्यात घेण्यासाठी त्यांनी टाकलेला तो मतलबी डाव होता। दत्तकविधान नामंजूर करून झाशी संस्थान खालसा करण्यात आलं। संस्थान खालसा करण्याचा जाहीरनामा एलिस वाचत असतानाच आकाशात वीज कडाडल्याप्रमाणे त्या म्हणाल्या, मेरी झासी नाही दुंगी। भारताच्या स्वातंत्र्यसूर्याला इंग्रजांचे ग्रहण लागले। सगळीकडे अंधार पसरला होता। पारतंत्र्याच्या काळोखात भारतभूमी गुरफटून गेली। क्रांतिज्योत पेटून त्या तेजोशलाका क्रांतिकारकांच्या रूपात कार्य करत होत्या। झाशीच्या गळ्याभोवती आवळलेला इंग्रजी फास क्रांतिकारकांनी जीवावर उदार होऊन सोडवला। राणी लक्ष्मीबाई झाशीचे राज्य आपल्या ताब्यात देत नाही हे पाहून इंग्रज सेनानी सर ह्यू रोज आणि सर व्हिटलॉक यांनी झाशीवर आक्रमण

केलं. त्यांनी महू, काल्पी, बीना, करकी जिंकून बंडखोरांचा पाडाव केला. फक्त 3 महिन्यात म्हणजे 20 मार्च 1858 रोजी झाशीपासून 14 किलोमीटरवर या फौजा आल्या. पण झाशीच्या किल्ल्यात राणी लक्ष्मी नावाची चवताळलेली वाघीण आहे हे तो जाणून होता. क्रांतीदेवता रणचंडिका झाली. आडवे येईल त्या इंग्रजाला कापीच सुटली. पण बलाढ्य इंग्रज सैन्यापुढे झाशीचा निभाव लागला नाही. पुत्र दामोदराला आपल्या पाठीला बांधून घोड्यावरून निघाल्या. तटावरून घोड्यासहित उडी मारून तिथून काल्पीच्या दिशेने मारता मारता मरावे असा विचार करून लक्ष्मीबाई 10-5 स्वारांसह पुढे दौडत निघाल्या. वाटेत नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे यांची भेट झाली. ते ग्वाल्हेरला पोहोचले पण इंग्रज सेनेने राणी लक्ष्मीबाईंचा पाठलाग सुरू केला. वाटेत एका ओढ्याजवळ घोडा अडला. तू पुढे जाईना. इंग्रजांनी राणीला तेथेच गाठलं. राणी शौर्यानं लढू लागली पण चहूबाजूंनी तलवारींचे अनेक घाव त्यांच्या शरीरावर झाले. रक्तबंबाळ शरीर, चेहरा छिन्नविछिन्न, एक डोळा बाहेर अशा अवस्थेत त्या लढत होत्या. डोक्यावर सप कनवार झाला आणि त्या कोसळल्या. राणी लक्ष्मीबाईंनी समोर पाहिलं. त्यांचे एक विश्वासू सहकारी रामचंद्रराव देशमुख समोर दिसले. त्या क्षीण आवाजात त्यांना म्हणाल्या, माझ्या देहाची विटंबना होऊ देऊ नका. पुत्र दामोदराच्या तोंडावरून हात फिरवत क्षणभर त्यांच्या पापण्या फडफडल्या आणि त्यांनी अखेरचे डोळे मिटले. देशमुखांनी कोणाचा स्पर्श होण्यापूर्वी राणी लक्ष्मीबाईंच्या मृतदेहाला अग्निडाग दिला. क्रांतीच्या ज्वाला अनंत आकाशामध्ये विलीन होत होत्या. झाशीची राणी लक्ष्मीबाई म्हणजे धैर्य, निर्धार, निर्भयता, शौर्य, त्याग यांचे मूर्तिमंत प्रतीकच. लक्ष्मीबाईंच्या शौर्याला हे विश्व सारे वंदिते. लक्ष्मीबाईंच्या शौर्याला हे विश्व सारे वंदिते. क्रांतिकारक महिलांच्या कार्याला दोन्ही कर जोडिते. क्रांतिकारक महिलांच्या कार्याला दोन्ही कर जोडिते. मैत्रिणींनो, 1857च्या झाशीच्या लढाईमध्ये झलकरी देवी झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंच्या दासी होत्या. दोघींमध्ये कमालीचे साम्य होते. लक्ष्मीबाईंसारखा पोशाख करून त्यांनी ब्रिटिश सैन्याच्या डोळ्यात धूळफेक केली. राणी लक्ष्मीबाई आणि झाशीचा बचाव करताना झलकरी देवींना आपले प्राण गमवावे लागले. सिंहासन हिल

क्रांतिकारी मादाम कामा यांचा जन्म 1861 मध्ये मुंबईत एका सधन पारशी कुटुंबात झाला. त्यांचे मूळ नाव भिकाबाई रुस्तुम कामा होतं. त्यांचा विवाह मुंबईतील बॅरिस्टर रुस्तुम कामा यांच्याशी झाला. लहानपणापासूनच त्यांचा ओढा सामाजिक आणि राष्ट्रकार्याकडे होता. विवाहानंतर आपले सुखाचे आयुष्य सोडून त्यांनी आपले जीवन पूर्णपणे भारतीय स्वातंत्र्यासाठी व्यतीत केलं. मुंबईत पसरलेल्या प्लेगच्या साथीत मादाम कामा यांनी जीवाची पर्वा न करता गरीब रुग्णांची रात्रंदिवस सेवा केली. त्यामुळे त्याही प्लेगने आजारी पडल्या. पुढील उपचारासाठी त्या इंग्लंडला गेल्या. तेथे भारतीय स्वातंत्र्यासाठी काम करणाऱ्या क्रांतिकारकांच्या कार्यात त्या सहभागी झाल्या. सावरकरांच्या देशप्रेमी विचारांनी त्या भारावून गेल्या. क्रांतिकारकांचे क्रांतिकारी लेखन पुस्तक रूपाने प्रसिद्ध करून त्यांना अनेक प्रकारची मदत करू लागल्या. भारतीय जनतेवर इंग्रज सरकार अत्याचार करीत आहेत हे त्या व्याख्यानांमधून इंग्रज लोकांना सांगू लागल्या. हा देशद्रोह वाटून इंग्रज सरकारने त्यांना पकडण्यासाठी पकड वॉरंट काढले. म्हणून त्या पॅरिसला गेल्या. क्रांतिकारकांनी त्यांना भारताच्या प्रतिनिधी म्हणून जर्मनीत भरलेल्या आंतरराष्ट्रीय सामाजिक परिषदेला पाठवलं. भारताचा पहिला राष्ट्रध्वज इतर राष्ट्रांच्या बरोबरीने मादाम कामांनी तेथे फडकवला. भारताला स्वातंत्र्य देण्याचा ठरावही त्या परिषदेत त्यांनी मंजूर करून घेतला. इंग्लंडमधील पार्लमेंटच्या निवडणुकीत त्यांनी दादाभाई नवरोजी यांच्या प्रचार कार्यात खूपच मदत केली. अथक परिश्रम, दगदग यामुळे त्या आजारी पडल्या. अखेर मुंबईत 1936 मध्ये त्यांचं निधन झालं. आपल्या कर्तृत्वाने त्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सर्वार्थाने गाजल्या. 14 डिसेंबर 1931 रोजी कोमिल्ला येथे CGB स्टीव्हन्स याचा खून झाला. 2 मुली अर्ज घेऊन जिल्हाधिकारी स्टीव्हन्सकडे आल्या. स्टीव्हन्स अर्ज वाचत असताना एका मुलीने त्याच्यावर गोळी झाडली. तो तात्काळ तेथेच कोसळून मरण पावला. आपले उद्दिष्ट साध्य करण्यात यशस्वी झालेल्या त्या 2 मुली सुनीती चौधरी आणि शांती दास होत्या. अवघ्या 13 वर्षांच्या त्या दोघीही मिडल स्कूलमध्ये शिकल्या होत्या आणि दोघींनाही 8 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा भोगावी लागली. तू धैर्याची असी मूर्ती, माझे वहिनी माझे स्फूर्ती या शब्दात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्यांचा सार्थ गौरव केला अशा त्या येसू वहिनी अर्थात सरस्वती गणेशपंत सावरकर यांच्या हौतात्म्याला यावर्षी 5 फेब्रुवारी 2026 ला 107 वर्ष पूर्ण झाली. युद्धभूमीवरच लढले पाहिजे असे नव्हते, तर ज्या कार्यासाठी घरातील 3 पुरुषांनी आपलं आयुष्य संकटात लोटलं होतं त्या कार्याचं महत्त्व येसूबाईंनी ओळखून धीरोदात्तपणे जीवनमार्ग निवडला आणि त्याप्रमाणे त्या जगल्या. नवरा दीर जन्मठेपेवर पोहोचले. घरदार सारे सार अगदी चुलीवर शिजत असलेलं खिचडीचं भांडं खिचडीसह इंग्रज सरकारनं जप्त केलं. तरीही ती अविचल वीरांगना सारा त्याग देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपण करतो याचे भान ठेवून मूकपणे सोसत राहिली. आपल्या दिराच्या पावलावर पाऊल टाकत त्यांनी आत्मनिष्ठ युवती संघाची स्थापना 1905 साली केली. या संघटनेचा हेतू क्रांतिकार्यात भाग घेणाऱ्या क्रांतिकारकांच्या कुटुंबातील तसंच अन्य महिलांमध्ये स्वदेशभक्ती जागवणे, स्वदेशीचा वापर, क्रांतिकार्यात पुरुषांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न होता. दर शुक्रवारी साप्ताहिक बैठका त्या घेत. या बैठकांमध्ये लोकमान्य टिळकांच्या कन्या पार्वतीबाई केतकर, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पत्नी यमुनाबाई सावरकर, गोदुमाई खरे, पार्वतीबाई गाडगिळ, जानकीबाई गोरे अशा 150 ते 200 महिलांचा सहभाग असायचा. येसुबाई क्रांतिवीर बाबाराव सावरकरांनी आरंभलेल्या महाकालीच्या उपासनेत आपल्या पतीसह त्या पण तनमनधनाने सहभागी झाल्या. आपल्या राष्ट्राच्या मंगलाप्रित्यर्थ पेटवलेल्या वियोगाच्या अग्निकुंडात झुरत जळत वहिनी अंतिभस्म झाली या शब्दात स्वातंत्र्यवीर सावरकर कृतज्ञता व्यक्त करतात. स्वातंत्र्य लढ्यातील अज्ञात वीरांगणेच्या त्यागाची मूक कहाणी म्हणजे येसू वहिनी. मैत्रिणींनो, बंगालच्या सुप्रसिद्ध महिला क्रांतिकारक श्रीमती कल्पना दत्त यांच्या कार्याचा इतिहास 50 हून अधिक वर्षांचा आहे. त्यांचे व्यक्तिमत्व अत्यंत बहुरंगी आणि तेजस्वी होतं. विविध प्रकारच्या क्रांतिकारक चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता.
चितागांग शस्त्रागार लुटणाऱ्या क्रांतिकारकांची कारावासातून मुक्तता करण्यासाठी स्फोट घडवून आणून तुरुंगाच्या भिंती उडवण्याच्या त्यांच्या धाडसी कार्यामुळे त्या भारतीयांच्या कायम स्मरणात आहेत. 1913 साली कल्पना दत्त चितागांगमधील श्रीपूर गावातील प्रतिष्ठित घराण्यात त्यांचा जन्म झाला. शालेय जीवनापासून बुद्धिमान आणि जिज्ञासू व्यक्तिमत्व घडत गेलं. कलकत्त्यातील छात्रीसंघामध्ये त्या सहभागी झाल्या होत्या. कल्याणी दास यांनी तलवारीचे आणि लाठी दांडपट्टा चालवण्याचे प्रशिक्षण घेतलं आणि त्यातले पहिले धडे येथेच गिरवले. सायकल चालवणं, सूर मारणं या गोष्टींचे छात्रीसंघाच्या व्यायामशाळेत त्यांनी प्रशिक्षण घेतलं. 1930 सालच्या सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शस्त्रागार लुटल्यामुळे अटक झालेल्या क्रांतिकारकांवरील खटला सुरू झाला होता. सूर्यसेन आणि इतर परागंदा झालेल्या क्रांतिकारकांनी तुरुंगातील क्रांतिकारकांची सुटका करण्यासाठी तुरुंगाच्या भिंती बॉम्बस्फोटाने उडवून लावण्याची योजना आखली. ठरल्याप्रमाणे कल्पना दत्त बेथून कॉलेज सोडून इंटरमिजिएट सायन्सच्या अभ्यासासाठी चितागांगच्या कॉलेजात दाखल झाल्या. बॉम्बस्फोट कटात वापरण्यासाठी ॲसिडमध्ये भिजवलेलं कापड आणि अन्य स्फोटके तयार करण्यासाठी जी कामगिरी त्यांना सोपवण्यात आली होती ती त्यांनी पूर्णपणे निभावली. या कामात अनंत सिंग यांचा सल्लागार होता. रेणू राय आणि कल्पना बॅनर्जी या वसतिगृहातील मैत्रिणींच्या मदतीने त्या पूर्वयोजनेनुसार कलकत्त्याहून नायट्रिक ॲसिड आणि सल्फ्युरिक ॲसिड मिळवू लागल्या. सुरुवातीला कल्पना दत्त स्वतः आपल्या ट्रंकेतून ॲसिड आणत असत. नंतर निवारण घोष आणि नानी दास हे त्यांचे दोन सहकारी कल्पना दत्तांच्या मार्गदर्शनाखाली

शस्त्रागार धाडीत हुतात्मा झालेल्या रजत सेन यांची बहीण मृणालिनी सेन कल्पना दत्तांची निकटची सहकारी होती. कल्पना दत्त ह्या विज्ञानाच्या विद्यार्थिनी होत्या. बॉम्ब प्रज्वलित करण्यासाठी विजेच्या तारा जोडण्याची कामगिरी विश्वासू कल्पना दत्त यांच्यावर सोपवली गेली. परंतु बॉम्बस्फोट कटाच्या अपयशानंतर सूर्यसेन यांच्या विचारांचा त्यांच्यावर खूपच प्रभाव पडला. सततच्या क्रांतिकारी कारवायांमुळे 19 मे 1932 रोजी गहिरा खेड्यात आश्रय घेतलेला असतानाच त्या खेड्याचे रहिवासी आणि लष्करी सैनिक यांच्यात झटापट झाली. मात्र निष्पाप माणसांचे प्राण वाचवण्यासाठी कल्पना दत्त आपणहून लष्कराच्या स्वाधीन झाल्या. त्यांना जन्मठेप झाली. परंतु 6 वर्षांनंतर त्यांच्या वडिलांनी महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, रेव्हरंड सी एफ अँड्र्यूज यांना विनंती करून खास प्रयत्न केल्यामुळे त्यांची मुक्तता करण्यात आली. 1995 त्यांचं निधन झालं. अरुणा असफली या ठाम, निश्चयी, धाडसी आणि देशभक्त, निधर्मीवादी आणि सामाजिक न्यायाशी बांधिलकी ठेवून वागणाऱ्या होत्या. गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केल्यावर अरुणा असफली अधिक क्रियाशील बनल्या. मीठ बनवणे, मिरवणुका काढणे आणि सभा भरवणे यासाठी त्या काळात त्यांची सर्वत्र भटकंती चालू असायची. 1932 त्यांना पुन्हा अटक करून तुरुंगात डांबण्यात आलं. 2000 रुपयांचा दंडही ठोठवण्यात आला. तुरुंगात असतानाच 1942 चले जाव चळवळीमुळे जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी चले जावची घोषणा दिली. पोलिसांच्या वेढ्याला विरोध करून अरुणाबाईंनी तिरंगा फडकवला आणि राष्ट्रीय ध्वज फडकवण्याच्या समारंभाची अध्यक्षीय जबाबदारी मोठ्या धैर्याने पार पाडली. ऑगस्ट क्रांती दिनाची ती वीरांगना बनली. स्वतःला अटक होऊ न देण्यात अरुणाबाई 4 वर्ष यशस्वी झाल्या. दिल्लीतील भूमिगत चळवळींच्या अरुणा असफली प्रमुख नेत्या होत्या. 1940 चळवळीची सूत्र हाती घेऊन नेतृत्व केलेले प्रमुख नेते पहिल्या फेरीत पकडले गेले तेव्हा भारतीय स्त्रियांनी पाऊल पुढे टाकून स्वातंत्र्याची चळवळ पुढे नेली. स्वातंत्र्यसंग्रामाच्या त्या अवघड काळात लोकांना मार्गदर्शन करणं आणि नेतृत्व स्वीकारणं या बाबी भारतीय स्त्रियांवर येऊन पडल्या. मातृभूमीसाठी स्त्रियांनी आपला वेळ, आयुष्य, पैसा आणि मानसन्मान या सर्व बाबींचा त्याग केला. 1000 स्त्रियांना अटक झाली. अशा परिस्थितीत अरुणा असफली, सुचेता कृपलानी, उषा मेहता आणि यांच्यासारख्या अन्य धाडसी महिलांनी भूमिगत राहून कार्य केलं. उषा मेहता या स्वातंत्र्य संग्रामातील चालता बोलता चमत्कारच, बरं का. 1955 अरुणा असफलींना सोव्हिएट लँड नेहरू पारितोषिक, 1975 लेनिन शांतता पारितोषिक आणि 1991 आंतरराष्ट्रीय मैत्री आणि समझोता तसंच जवाहरलाल नेहरू पारितोषिक या सर्व पारितोषिकांनी त्यांचा उचित सन्मान केला गेला. कॅप्टन डॉ लक्ष्मी सहगल म्हणजे एक धगधगती महिला क्रांतिकारकच. डॉक्टर लक्ष्मी सहगल यांचा जन्म 1914 पहिले महायुद्ध सुरू असताना भारतात झाला. दुसरं महायुद्ध सुरू असताना आग्नेय आशियात त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी मोठ्या शौर्याने लढा दिल्यामुळे त्या वीरांगना म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. लष्करात लेफ्टनंट पदापर्यंत पोहोचणारी जगातील पहिली महिला होण्याचा मान त्यांना मिळाला. तसंच जगातील पहिली महिला मंत्री होण्याचा मानही त्यांनी पटकावला. आग्नेय आशियातील भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील धगधगती ज्वाला असं त्यांचं वर्णन निश्चितपणे करता येईल. कठोर परिश्रम, बलिदानानं मिळालेलं स्वातंत्र्य प्राणपणानं जपणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे मैत्रिणींनो. ते आपण सर्वांनी मिळून जपूया, स्त्रीला सन्मान देऊया. स्त्रियांना स्वतःला तितकंच सक्षम करण्यासाठी समाजक्रांती घडवून आणणाऱ्या आपले सर्वांचे श्रद्धास्थान सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी, अहिल्याबाई होळकर अशा अनेक आदरणीय, वंदनीय, महान रणरागिणी, स्वातंत्र्यसेनानी यांना आपण नमन करूया. आपल्या मातृभूमीचा अभिमान असाच कायम बाळगूया. शेवटी माझ्या स्वरचित काव्यसुमनांजलीतून मी इतकंच म्हणेन, त्याग शौर्य अन संघर्षाची अखंड मशाल पेटवली, मातृभूमीच्या चरणी त्यांनी प्राणांची आहुती वाहिली. रणरागिणी त्या करारी बाणा, रूप साक्षात रणचंडिकेचे, शत्रूला पाजले पाणी, दणाणले धाबे इंग्रजांचे. क्रांतीच्या धगधगत्या ज्वालांनी स्वप्नांना दिला आकार, स्त्री शक्तीच्या दिव्य तेजाने झाले स्वातंत्र्य स्वप्न साकार. उरात बाळगून तुफान क्रांतीचे,
त्या रणांगणी तळपल्या. उरात बाळगून तुफान क्रांतीचे त्या रणांगणी तळपल्या. कोणापुढे ना झुकल्या कधी, अन्यायाविरुद्ध लढल्या, अन्यायाविरुद्ध लढल्या. करी समशेर धैर्याची, करी समशेर धैर्याची उरी अभिमान मातृभूमीचा. त्या वीरांगनांनी रचिला सुवर्ण इतिहास स्वातंत्र्याचा. ज्ञात अज्ञात त्या वीरांगना आहेत चिरंतन प्रेरणास्थान. ज्ञात अज्ञात त्या वीरांगना आहेत चिरंतन प्रेरणास्थान. त्यांच्या अमर बलिदानाला शतशत माझा प्रणाम. त्यांच्या अमर बलिदानाला शतशत माझा प्रणाम. धन्यवाद. स्वातंत्र्य दिनानिमित्त महिला क्रांतिकारकांविषयी विशेष कार्यक्रम आपण ऐकलात. महिला क्रांतिकारकांच्या शौर्य गाथा. सहभाग होता माधुरी भट यांचा. सखींनो, त्याग, धैर्य आणि राष्ट्रसेवेची ही परंपरा आजही आपल्याला समाजासाठी सकारात्मक कार्य करण्याची प्रेरणा देत राहते.

0: मैत्रिणींनो, ऋतू बदलला की आपल्या शरीराच्या गरजाही बदलत असतात. विशेषत पावसाळ्यात संसर्गजन्य आजार, पचनाच्या समस्या आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच या दिवसात योग्य आहार, स्वच्छता आणि संतुलित जीवनशैली अत्यंत आवश्यक ठरते. तेव्हा आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आता यानंतर ऐकूया संवाद मैत्री पोटाची आणि मनाची. संवाद लेखन आशा ठोंबरे यांचं, सहभाग पूनम जावरे आणि सारिका दांडगे यांचा.
1: ए मीनाक्षी, मीनाक्षी, ए मीनू, मीनू, अग इकडे इकडे.
2: अगो मीनू, किती दिवसांनी भेटली. बापरे,
1: आधी सांग कशीस तू?
3: अगं मी खूप मजेत आहे.
2: काय ग, एका शहरात राहून इतक्या दिवसांनी आपण भेटतो.
3: हो ना, बघ ना. आणि मला सांग, तू आज इथे कशी?
2: काय ग, हा पावसाळा सुरू झालाय, मला कधीच बाजारात यायचं होतं ग. घरात काय आहे काय नको सगळं बघायला लागतं. मग काय तर ह्या पावसाळ्यामध्ये नुसती घाण असते बाजारामध्ये. काय तो चिखल, काय ते दूषित वातावरण. पण काय करणार ग, घरातली काळजी आपल्या बायकांनाच हो की नाही?
3: मग
2: यावं लागलं म्हणून तू भेटलीस मला, हो की नाही?
3: बरं झालं बघ, आपली एकदाची भेट तरी झाली.
2: छान. आणि हे बघ, आता मला इतक्या गप्पा मारायच्या आहे तुझ्याशी. ए ए मीनू, मीनू समोर बघ ना, किती छान वडे तळले जात आहे ग. चलला चलला आपण मस्तपैकी गरमागरम वडे खाऊ.
3: ए बया,
2: काय ग?
3: नको ते वडे.
2: का ग?
3: अगं तुला सांगते, मी काल रात्री रस्त्यावरची पावभाजी खाल्ली.
2: तुला कोणी सांगितली खायला?
3: काय सांगू, माझं पोटच बिघडलं.
2: बापरे, पोट खराब होण्याइतपत तू पावभाजी फस्त केली. मग
3: आणि तुला काय सांगू, सकाळी उठल्यावर माझा मूळ इतका खराब होता की मुलांशी बोलण्याची इच्छा झाली नव्हती माझी.
2: अरे बापरे. अग हो मीनाक्षी, हे बघ माझ्या बरोबर सुद्धा असंच होतं. आणि बाहेरचं खाण्यात आलं की पोट बिघडलं समज, आणि जर पोट बिघडलं की सगळं आयुष्य जणू काय बिघडल्यासारखं वाटतं. कामात लक्ष लागत नाही, सारखी चिडचिड होत असते, छोट्या छोट्या गोष्टींवर राग येतो मला पण. पण मी म्हणते, पोट आणि मन यांची खूप मैत्री खोल असते का ग? एक बिघडलं की दुसरं लगेच प्रभावित होतं.
3: हो ना. अगं पोट नीट असेल तर दिवसभर डोकं शांत असतं, कामात एन्जॉयमेंट येतो.
2: हो ना.
3: अगं पण पोटात गॅस, ब्लोटिंग आणि कब झाला सगळं वाईट वाटू लागतं.
2: हो ना, हो ना.
3: हे फक्त आपला अनुभव नाही, मला वाटतं या मागे काहीतरी विज्ञान असेल.
2: हो अगदी. आणि यालाच तर म्हणतात ग गट ब्रेन ऍक्सिस, पोट आणि मेंदू यांच्यातील दोघींकडील रस्ता असतो. पोटात 100 ट्रिलियन सूक्ष्मजीव म्हणजेच काय तर मायक्रोबायोम राहतात, आणि ते आपल्या मेंदूशी सतत बोलत असतात.
3: अरे वा.
2: हा, चांगले बॅक्टेरिया असतील तर मन प्रसन्न, आणि वाईट असतील तर मन उदास.
3: अरे वा. म्हणजे 95% सेरोटोनिन हार्मोन्स पोटात तयार होतात.
2: हो हो.
3: अगं हे ऐकल्यावर मला आश्चर्यच वाटले.
2: त्यात काय आश्चर्य?
3: अगं म्हणजे आनंदी राहण्यासाठी पोट जपणं एवढं महत्वाचं.
2: हो हो. सेरोटोनिन हा हॅप्पी हार्मोन आहे, तो मेंदूत फक्त 5% बनतो. आणि बाकीचा कुठे बनतो सांगू का? तुला माहितीये?
3: अगं सांग.
2: अगं आणि बाकीचा तो 95% पोटात तयार होतो. म्हणूनच जेव्हा आपलं पोट खराब असतं ना, तेव्हा आपल्याला उदास, चिडखोर आणि नकारात्मकता वाटत असते.
3: तू मला एक सांग.
2: काय ग?
3: मी ऑफिस मध्ये काम करते, माझ्या मीटिंगच्या आधी माझ्या पोटात गोळा येतो.
2: काय सांगते?

0: थरथर कापतात. मला कळतच नाही की हे का होतं.
1: अग मीनाक्षी, हे गट ब्रेन ऍक्सिसच उदाहरण आहे. मग त्याचंच तर उदाहरण आहे. ताण आला की मेंदू पोटाला सिग्नल पाठवतो, सावध राहा. त्यामुळं पोटातील रक्त प्रवाह कमी होतो, पचन थांबतं आणि पोटात असा गोळा येतो. याला बटरफ्लाईज इन स्टमक असं म्हणतात.

0: मध्ये आणि 6 सेकंद तो बाहेर ठेवायचा आणि मग हे पोट शांत करतं.
1: पण मला वाटतं पावसाळ्यातही आपल्याला विशेष काळजी घ्यायला हवी.
0: हो अगदी, पावसाळ्यात बाहेरचं तेलकट आणि उघडे पदार्थ अगदी टाळायचे बर का, त्यामुळं पोटातील चांगले बॅक्टेरिया मरून जातात आणि त्याऐवजी घरी बनवलेलं गरमागरम जेवण खायचं मस्तपैकी.
1: अगं तुला तर खूप माहिती याबद्दल.
0: मग आहेच.
1: तू आता मला सांग की मी नेमकं काय खावं आणि थोडं सविस्तर सांग.
0: हो सांगते आणि लक्षपूर्वक ऐक. हे बघ, सकाळी केळं आणि दही याच्याने काय होतं, सेरोटोनिन वाढतं. दुपारी भात डाळ पालक दही, संध्याकाळी काय खायचं, उपमा पोहे किंवा इडलीही चालते आणि रात्री हलकं खिचडी किंवा सूप आणि त्यासोबतच बदाम अक्रोड डार्क चॉकलेट थोडंसं खाल्लं ना तरी चालतं.
1: चालेल. तुला सांगते
0: काय ग,
1: रोज सकाळी ताक घ्यायला लागले.
0: अरे वा,
1: मला खूप फरक जाणवतोय.
0: अगं तुला माहिती का, दही ताक हे नैसर्गिक प्रोबायोटिक्स आहे आणि ते पोटातील चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढवतात. त्यामुळं सेरोटोनिन वाढतो आणि आपला मूड स्थिर राहतो.
1: अगदी बरोबर. पण तू आता मला याची उलट बाजू सांग, म्हणजे काय खाल्ल्याने आपलं मन खराब होतं.
0: सांगते ना, ते पण सांगते मी तुला. जंक फूड, पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज, जास्त मिठाई, कोल्ड ड्रिंक्स यामुळं काय होतं, बॅड बॅक्टेरिया वाढतात. त्यामुळं सूज येते आणि मेंदूत सूजजन्य पदार्थ जातात ज्यामुळे डिप्रेशन आणि आपली सारखी चिडचिड वाढते.
1: हो ना. अगं म्हणजे माझ्या आता लक्षात आलं, माझ्या मुलाला मी ना जास्त चॉकलेट दिली की तो खूप चिडचिड करतो.
0: बरोबर.
1: याचं कारण मला आता कळलं.
0: आणि आताची मुलं माहिती ना तुला, किती भयंकर चिडचिड करतात आणि त्यांना रागही येतो ग. आणि मुलांमध्ये हा संबंध इतका मजबूत असतो, जास्त साखर आणि प्रोसेस्ड फूड दिलं की त्यांचं लक्ष विचलित होतं आणि त्यांना भयंकर राग येतो.
1: एकदम बरोबर. अगं पण काम करणाऱ्या स्त्रियांसाठी खूप महत्वाचं असेल.
0: हो अतिशय महत्वाचं आहे. आम्हाला ऑफिस घर मुलं सांभाळायची असतात. पोट बिघडलं की सगळा कसा बोजा वाटतो, म्हणून आहार व्यवस्थित ठेवला तर ऊर्जा टिकते आणि दिवसभर मन प्रसन्न राहतं आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी सुद्धा आपण व्यवस्थितपणे सांभाळतो.
1: बरोबर. अगं प्रिया, माझी आई बाबा आता 70 घरात आहे. त्यांच्यासाठी हे ते काय म्हणालीस तू, गट ब्रेन ऍक्सिस कसं लागू होतं आणि त्यांना आहार दिनचर्या कशी ठेवावी.
0: सांगते. हे सुद्धा तू लक्षपूर्वक ऐक आणि काका काकूंना त्यांचं काटेकोर पालन करायला सांग.
1: हो नक्कीच.
0: खूप महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारलाय बर का. अगं वयस्कर लोकांसाठी हा विषय अजूनही जास्त महत्वाचा आहे. वय वाढताना पोटातील चांगले बॅक्टेरिया नैसर्गिकरित्याच कमी होत असतात. त्यामुळं पचन कमकुवत होत जातं, कब्ज होतो आणि त्याचा परिणाम हा मनावर सुद्धा होतो.
1: बापरे.
0: उदास वाटणं, झोप न लागणं, स्मृती कमी होणं यामाग पोट हे सुद्धा एक कारण असू शकतं.
1: अगदी बरोबर.
0: आणि हे बघ, वयस्करांसाठी विशेष आहार मी सांगते.
1: सांग.
0: सकाळी एक केळं, एक वाटी ताक किंवा दही, त्यासोबत 4-5 भिजवलेले बदाम आणि दुपारी हलका भात, मूग डाळ, लौकी म्हणजेच भोपळा किंवा पालकाची भाजी, साबुदाना खिचडी आणि संध्याकाळी ओट्स दलिया किंवा उपमा आणि रात्री काय खायचं, खूप हलकं म्हणजेच मुगाची खिचडी, भोपळ्याचं म्हणजेच लौकीचं सूप किंवा गरम दूध आणि त्यात हळद टाकायची आणि त्यासोबत चिमूटभर जायफळ सुद्धा टाकायचं. आणि विशेष उपाय सांगू का तुला.
1: नक्की.
0: अजून ऐक ऐक, रोज रात्री त्रिफळा चूर्ण 1/2 चमचा उबदार पाण्यात घ्यायचं. इसप गोल आणि ते सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याने, नाहीतर म्हणशील की प्रियाने सांगितलं म्हणून मी इसप गोल देते. काका काकूंना तेल मसाला मैदा पूर्णपणे टाळायला सांगायचं.
1: नक्कीच नक्की. अगं मला त्यांची दिनचर्या कशी असावी त्याबद्दलही सांग थोडं.
0: सांगते ना, सांगते. वयस्करांसाठी आदर्श नित्यक्रम. मैत्रिणींनो आणि श्रोत्यांनो तुम्हीही ऐका. सकाळी उठल्यावर 1 ग्लास उबदार पाणी, 10-15 मिनिटं हलकी चाल.

0: किंवा प्राणायाम. आणि त्यामध्ये प्राणायाम कोणते करायचे? अनुलोम विलोम, भुजंगासन आणि पवनमुक्तासन रोज करायचं. दुपारी 20 मिनिटं सूर्यप्रकाश घ्यायचा आणि रात्री 8:30 आधी जेवण करायचं आणि झोपण्यापूर्वी शवासन करायचं. आता हे बघ, हे मी सांगितलं ना, एका उदाहरणातून तुला मी हे स्पष्ट करून देते की कोणाला कसा फायदा झाला. शांता काकू आमच्या जवळच राहतात, त्यांचं वय 74 वर्ष.
1: बापरे.
0: त्यांना की नाही वारंवार कब्ज, ब्लोटिंग आणि रात्री झोप न लागण्याची समस्या. आम्ही त्यांचा आहार बदलला.
1: बापरे.
0: सकाळी ताक, केळं, रात्री हळद, दूध, त्रिफळा चूर्ण टाकून घ्यायचं. रोज 15 मिनिटं चालणं. फक्त 25 दिवसात त्यांचा कब्ज गेला आणि त्यांना झोप सुद्धा चांगली लागू लागली.
1: अरे वा.
0: आणि त्यांचा मूड सुद्धा खूप आनंदी झाला. त्या मला काय म्हटलं सांगू का? अगं त्या म्हणाल्या, आता मला जगण्याची इच्छा होते.
1: अरे वा. अगं म्हणजे वयस्कर माणसांना खूप आशा असते
0: असते ना ग, असं कसं म्हणते तू? मग वय जास्त झालं म्हणून काय पोटाकडे दुर्लक्ष करायचं? पोट जपलं की वृद्धत्व सौम्य आणि आनंदी होत जात.
1: बरोबर. अगं पण मला सांग,
0: काय ग
1: झोपेचा काय संबंध? मी रात्री 10 नंतर जेवते.
0: बापरे.
1: पण तुला सांगते, मला चांगली झोपच लागत नाही.
0: बरोबर आहे ना. अगं 10 वाजता आणि 10 नंतर तू जेवशील, झोप कशाला लागेल तुला? रात्री उशिरा जेवलं की पचन हे चालूच राहतं आणि पोट मेंदूला आराम करू देत नाही. म्हणून तुला सांगते, रात्री 8:30 पूर्वी हलकं जेवण घ्यायचं.
1: पण याच्यामध्ये व्यायामाचा काय संबंध?
0: व्यायामाचं महत्व आपल्या दिनचर्येमध्ये खूप असतं आणि आपल्या जीवनामध्ये तर व्यायामाचं महत्व माहितीच असेल तुला. रोज काय करायचं? 30 मिनिटं चालायचं किंवा योगासनं करायची. आणि त्यामध्ये योगासनाचे प्रकार कुठले? भुजंगासन, पवनमुक्तासन. हे केलं की पोट चांगलं राहतं आणि आपलं मनही शांत होतं.
1: अरे वा. आता तू मला ना काहीतरी घरगुती उपाय सांग.
0: सांगते, ऐक मग. आलं आणि तूक मिरा टाकून चहा घ्यायचा, जिरं धणे टाकून पाणी घ्यायचं, त्रिफळा चूर्ण रात्री आणि दुधामध्ये हळद टाकायची आणि ते दूध रात्री झोपताना घ्यायचं.
1: नक्कीच. प्रिया,
0: काय ग?
1: अगं मला सांग, जर दीर्घ काळ जर हे पाळलं तर याचे काय फायदे होत असतील?
0: अगं दीर्घ काळ जर आपण हे नित्य नियमानं पाळलं तर खूप सारे फायदे होतात की. आपल्याला आयुर्वेदामध्ये हेच तर सांगितलंय सगळं. चांगली झोप लागते, मूड आपला स्थिर राहतो, ताणतणाव कमी होतो, रोग प्रतिकारक शक्ती मजबूत होते, आपलं वजन सुद्धा नियंत्रणात राहतं, आपलं जीवन आनंदी आणि सकारात्मक बनत जातं.
1: म्हणजे अन्न तसे विचार हे खरंच आहे?
0: अगदी खरंय, पूर्णपणे. आपण जे खातो ना तसंच आपलं मन बनतं.
1: आता प्रिया,
0: हो,
1: आपल्या लाडक्या श्रोत्यांसाठी काही शेवटचा सल्ला?
0: सांगते ना श्रोते हो, मैत्रिणींनो, रोज घरचं गरम आणि हलकं अन्न घ्या. प्रोबायोटिक्स घ्या, म्हणजे काय? दही आणि ताक. पाणी भरपूर प्या. रात्री उशिरा जेवण टाळा. ताण कमी करण्यासाठी 10 मिनिटं तरी ध्यान करा आणि आपल्या पोटाला आपला मित्र समजा.
1: अगदी बरोबर. पोट बरं ठेवलं की मन आपोआप बरं राहतं.
0: अगदी खरंय.
1: आणि ही मैत्री आपण कायम जपायला हवी.
0: अगदी बरोबर. अगं मीनाक्षी, पोट आणि मन दोन्ही एकमेकांवरच अवलंबून असतात. त्यांची काळजी घ्या, आयुष्य सुंदर होईल.
1: होय, धन्यवाद प्रिया.
0: आणि श्रोते हो, मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा निरोगी राहा आणि आनंदी राहा.

मैत्री पोटाची आणि मनाची हा संवाद मैत्रिणींनो आत्ता आपण ऐकलात. या संवादाचं लेखन केलं होतं आशा ठोंबरे यांनी आणि या संवादात सहभागी झाल्या होत्या पूनम जावरे आणि सारिका दांडगे. सखींनो, आजच्या या संवादातून मिळालेली माहिती आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच उपयोगी ठरेल.

ज्ञान, प्रेरणा आणि आरोग्य ह्या गोष्टींचा सुंदर संगम घडवण्याचा प्रयत्न मैत्रिणींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधून आम्ही केला. तेव्हा मैत्रिणींनो याबरोबरच आपल्या आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमातून आपला निरोप घेण्याची वेळ आता झाली आहे. स्वप्नांना द्या धैर्याची पंख, कर्तृत्वाला द्या नवी भरारी, स्त्री शक्तीच्या तेजाने उजळो घर, समाज आणि सारी दुनियादारी या सुंदर ओळींसह मी आपली सखी सारिका दांडगे कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार यांच्यासह आपली आता रजा घेतीये. पुन्हा भेटूच नवनवीन विषयांसह, तोपर्यंत नमस्कार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: निसर्ग रक्षणासाठी आपण काय काय करू शकतो? ओल्या कचऱ्याचं खत, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, आणखी काय काय करता येईल, अशा काही स्वतः केलेल्या प्रयोगांविषयी सांगणार आहेत राजश्री कुलकर्णी.
2: लहान असताना जिने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे. खरं तर आपलं डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
1: शाश्वत जीवनशैली ही राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत आणि सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य अवश्य ऐका सोमवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.
3: आपल्या सगळ्यांना काळा घोडा फेस्टिवल तर माहितीच आहे.
4: दरवर्षी आपण त्याची वाट बघत असतो, दरवर्षी आपण तो अटेंड करतो. पण तुम्हाला माहित आहे का, आता तिकडे जो काळा घोडा हा पुतळा आहे तो खर तर मूळ पुतळा नाहीच आहे.
3: मग मूळ पुतळा आला कुठून आणि तो आत्ता कुठे आहे
4: हे तर कळेलच. पण त्याचबरोबर मुंबईत फिरत असताना आपल्याला कितीतरी सुंदर ब्रिटिश कालीन बिल्डिंग दिसतात, तर त्या कुठून आल्या किंवा त्यांची नावं काय होती, ती नावं बदलून त्यांना जी नवीन नावं पडली, फॉर एक्झाम्पल वर्षा, त्यामागचा इतिहास काय आहे,
3: ही सगळी फॅक्च्युअल आणि मजेदार माहिती ऐकता येईल अज्ञात मुंबई या आपल्या कार्यक्रमात.
5: श्रोतेहो, रविवारी 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ऍपवर.
0: श्रोतेहो, ठीक 1 वाजता आपण ऐकणार आहात हिंदी समाचार हे दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं बातमीपत्र. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.
6: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं मुकेश कुमार. राष्ट्र आज 80वां स्वाधीनता दिवस मना रहा है. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आज ऐतिहासिक लाल किला के प्राचीर पर ध्वजारोहण किया. श्री मोदी ने स्वाधीनता दिवस की शुभकामनाएं देते हुए कहा कि आज हर दिल की धड़कन वंदे मातरम के गायन से गुंजायमान है.
7: आजादी के बाद 15 अगस्त लाल किले पर पहली बार वंदे मातरम गूंज रहा है. आज जब हम देश के लोग वंदे मातरम के 150 वर्ष मना रहे हैं, इससे बड़ा उत्तम अवसर क्या हो सकता है.
6: प्रधानमंत्री ने कहा कि AI शिखर सम्मेलन के आयोजन से भारत ने विश्व को अपनी शक्ति दिखाई. उन्होंने कहा कि देश की युवा शक्ति AI के क्षेत्र में भी प्रयास कर रही है.
7: हमने पिछले दिनों AI इम्पैक्ट समिट किया था. AI का विस्तार बहुत तेजी से बढ़ रहा है. लाल किले से मैं देश के नौजवानों के लिए घोषणा करना चाहता हूं, हमने तय किया है कि आने वाले 1 वर्ष में 1 करोड़ युवाओं को AI स्किल के लिए ट्रेनिंग देने का हम काम करेंगे.
6: श्री मोदी ने कहा कि सरकार मध्यम वर्ग के परिवारों के बच्चों के लिए फ्री ऑनलाइन कोचिंग की व्यवस्था कर रही है.
7: विभिन्न परीक्षाओं की फ्री ऑनलाइन कोचिंग हमने करने का निर्णय किया है. डिजिटल पब्लिक इंफ्रास्ट्रक्चर है, हमारे पास उत्तम टैलेंट है, टीचर्स हैं. उन संसाधनों को जोड़ करके हम देश के नौजवानों को फ्री कोचिंग देने का एक पूरा नेटवर्क हम खड़ा करने वाले हैं.
6: राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने आज 80वीं स्वाधीनता दिवस के अवसर पर राष्ट्रीय समर स्मारक पर वीर जवानों को श्रद्धांजलि दी। उन्होंने स्मारक पर पुष्पांजलि अर्पित कर शहीदों को नमन किया। उपराष्ट्रपति सीपी राधाकृष्णन, गृहमंत्री अमित शाह और रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने स्वतंत्रता दिवस पर देशवासियों को शुभकामनाएं दी हैं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आज राजघाट पर महात्मा गांधी को श्रद्धांजलि अर्पित की। श्री मोदी ने कहा कि सरकार महात्मा गांधी के कार्यों और उनके दृष्टिकोण से सदैव प्रेरणा लेती रहेगी।

0: आपल्या सगळ्यांना काळा घोडा फेस्टिवल तर माहितीच आहे.
1: दरवर्षी आपण त्याची वाट बघत असतो, दरवर्षी आपण तो अटेंड करतो. पण तुम्हाला माहित आहे का, आता तिकडे जो काळा घोडा हा पुतळा आहे तो खर तर मूळ पुतळा नाहीच आहे.
0: मग मूळ पुतळा आला कुठून आणि तो आत्ता कुठे
1: हे तर कळेलच. पण त्याचबरोबर मुंबईत फिरत असताना आपल्याला कितीतरी सुंदर ब्रिटिशकालीन बिल्डिंग दिसतात, तर त्या कुठून आल्या किंवा त्यांची नावं काय होती, ती नावं बदलून त्यांना जी नवीन नावं पडली, फॉर एक्झाम्पल वर्षा, त्यामागचा इतिहास काय आहे,
0: ही सगळी फॅक्च्युअल आणि मजेदार माहिती ऐकता येईल अज्ञात मुंबई या आपल्या कार्यक्रमात.
2: श्रोतेहो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमात आता आपण ऐकूया सोनू निगम आणि आनंदी जोशी यांच्या स्वरात अखिल जोशी यांचं गीत, संगीत दिलंय अभिजित नार्वेकर यांनी.

श्रोतेहो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांच्या स्वरात चंद्रशेखर सानेकर यांचे गीत. याला संगीत दिले निलेश मोहरीर आणि अवधूत गुप्ते यांनी.

श्रोतेहो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकूया प्लॅटफॉर्म या चित्रपटातलं स्वप्नील बांदोडकर आणि योगिता चितळे यांच्या स्वरात अश्विनी शेंडे यांचं गीत. संगीत दिलंय निलेश मोहरीर यांनी.

श्रोतेहो, ठीक 1:30 आपण ऐकणार आहात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 1:40 नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र.

आकाशवाणी मुंबई। उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 2027 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी केलं सप्तधारा सूत्राचं आवाहन। गरीब आणि मध्यमवर्गीय युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा। देशभरात 80व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचा उत्साह। देशोदेशीहून भारताला शुभेच्छा। इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये दक्षिण लेबनॉनमध्ये 7 जण ठार, 3 जखमी। आणि भारतीय क्रिकेट संघाचा 600वा कसोटी सामना श्रीलंकेत गॉल इथं सुरू। देशाचा 80वा स्वातंत्र्यदिन आज देशभरात साजरा होत आहे। नवी दिल्ली इथं लाल किल्ल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा झाला। गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारच्या उपाययोजनांमुळे 25 कोटी नागरिक दारिद्र्यरेषा ओलांडून वर आले असल्याचं त्यांनी सांगितलं। संरक्षण सामुग्री उत्पादनात 64% वाढ, खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनात सुमारे 5% वाढ, इलेक्ट्रॉनिक उपकरण निर्मितीत 7% तर आधुनिक रेल्वे डब्यांच्या उत्पादनात 21% आणि मोबाईल फोन उत्पादनात 33% वाढ झाल्याचं म्हणाले। प्रशासनात सुटसुटीतपणा, निरुपयोगी किंवा कालबाह्य कायदे रद्द करणं ही नागरिक केंद्री सुशासनाची वैशिष्ट्ये आहेत। वंदे मातरम या गीताला यावर्षी 150 वर्ष पूर्ण होत असताना प्रथमच लाल किल्ल्यावरच्या कार्यक्रमात पूर्ण वंदे मातरम म्हटलं गेलं। प्रधानमंत्र्यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला। 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याच्या मार्गावर देशाने अनेक आव्हानं यशस्वीपणे पेलली असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री मोदी यांनी केलं आहे। कोविड महामारी, युक्रेन आणि पश्चिम आशियातल्या भूराजकीय संघर्षाचा उल्लेख त्यांनी केला। इंधन तेलासाठी भारताला इतर देशांवर अवलंबून राहावं लागतं, त्यामुळे आता समुद्र तळाशी इंधन तेलाकरता उत्खनन करून नवीन खाणी शोधण्याला सरकारनं प्राधान्य दिलं आहे। सध्या देशात गॅस, पेट्रोल आणि युरियाचा पुरेसा पुरवठा होत असल्याची माहिती त्यांनी दिली। तसंच ऊर्जेसाठी इतर स्रोतांचा वापर करायला सरकारनं प्राधान्य दिलं आहे असंही ते म्हणाले। देशात

0: उद्योग व्यापाराला चालना देण्यासाठी 40 देशांबरोबर मुक्त व्यापार करार केले असल्याचं सांगून त्यांनी भारतीय मालाचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावर वाखाणला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली. कारखाने, कृषी आणि अन्न उत्पादन, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, गतिशक्ती, संरक्षण क्षमता, पर्यावरण अनुकूल अर्थव्यवस्था आणि समुद्री साधनसंपत्तीवर आधारित अर्थव्यवस्था तसंच सांस्कृतिक मूल्यांचं जतन आणि संवर्धन या सप्तधारा सूत्रांच्या अनुषंगाने विकास घडवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
1: आज लाल किले की प्राचीर से मैं देश के सामने शक्ति की सप्त धारा का आवाहन करता हूं. आने वाले 5-7 साल में जो पिछले 5-7 दशक में नहीं हुआ वो सप्त धारा के सामर्थ्य से शक्ति से हम देश को नई ऊंचाई नई गति देंगे और नए लक्ष्यों को पार करने वाला सामर्थ्य देंगे. और इसके साथ साथ देश की युवा शक्ति का सामर्थ्य का भरपूर राष्ट्र निर्माण में उपयोग होगा.
0: गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातल्या युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची घोषणा मोदी यांनी केली. सर्वोत्कृष्ट शिक्षकांचं मार्गदर्शन सर्वांसाठी उपलब्ध राहील. यामुळे कोचिंग क्लासवर मध्यमवर्गीयांना करावा लागणारा करोडो रुपये खर्च वाचेल असं ते म्हणाले. आगामी जनगणनेच्या वेळी कुटुंबाची बिनचूक माहिती संगणकावर भरली जावी याकरता तंत्रज्ञान स्नेही तरुण पिढीने पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. देश नक्षलमुक्त करण्याचा संकल्प पूर्ण झाला असून पूर्वीच्या नक्षल प्रभावित भागांमध्ये आता विकास, विश्वास आणि प्रयास यांचा तिरंगा दिमाखाने फडकत असल्याचं ते म्हणाले. कारखाने, कृषी आणि अन्न उत्पादन, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, गतिशक्ती, संरक्षण क्षमता, पर्यावरण अनुकूल अर्थव्यवस्था आणि समुद्री साधनसंपत्तीवर आधारित अर्थव्यवस्था तसंच सांस्कृतिक मूल्यांचं जतन आणि संवर्धन या सप्तधारा सूत्रांच्या अनुषंगाने विकास घडवण्याचं आवाहन त्यांनी केलं. देशातल्या पूरग्रस्त भागातल्या नागरिकांप्रती त्यांनी सहवेदना व्यक्त केली आणि पूर्ण देश त्यांच्या पाठीशी असल्याचा दिलासा त्यांना दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी दिल्ली इथं राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र वाहून देशासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांना आदरांजली वाहिली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, संरक्षण दल प्रमुख जनरल एस राजा सुब्रमणी, लष्कर, वायुदल आणि नौदल या तीनही सेनादलांचे प्रमुख तसंच इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी देशवासियांना 80व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्ययोद्ध्यांना तसंच देशाच्या सीमा आणि सार्वभौमत्वाचं रक्षण करणाऱ्या सशस्त्र सेनादलांना आज देश वंदन करत आहे असं त्यांनी संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशोदेशीचे नेते आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनीही भारताला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारताचा लोकशाही प्रवास, सांस्कृतिक वारसा तसंच प्रादेशिक आणि जागतिक सहकार्याबाबत विस्तारत असलेल्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली आहे. भारत आणि अमेरिकेचे बंध दृढ होत असल्याचं अमेरिकेचे मंत्री मार्को रुबियो यांनी म्हटलं आहे. तर दोन्ही देशात कौशल्य, डिजिटलीकरण, शाश्वतता आणि प्रगत उत्पादन क्षेत्रात सहकार्यात वाढ होत असल्याचं सिंगापूरचे अध्यक्ष थर्मन षण्मुगरत्नम यांनी म्हटलं आहे. याशिवाय इस्रायल, अर्जेंटिना, श्रीलंका, नेपाळ, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, मालदीव या देशांच्या नेत्यांनीही भारताला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात सर्वत्र 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणाचे कार्यक्रम झाले. मुंबईत झालेल्या कार्यक्रमांविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: देशाच्या 80व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह मुंबईत स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येपासूनच सुरू झाला आहे. मुंबईतल्या महापालिका मुख्यालय इमारत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तसंच अन्य वारसास्थळांच्या इमारती काल सायंकाळपासूनच तिरंगी रंगात न्हाऊन निघाल्या आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विविध विमानतळ आस्थापनांवर तिरंग्याच्या रंगांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करण्यात आलं. ते म्हणाले की विकसित भारत होण्याच्या दिशेने देशाच्या प्रवासात महाराष्ट्र महत्वाची भूमिका निभावेल.
3: विकसित भारताच्या संकल्पनेमध्ये सर्वात महत्वाची भूमिका जर कोणाची असणार आहे तर ती या महाराष्ट्राची असणार आहे. महाराष्ट्र हे आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन आहे. देशाच्या विकासातलं एक अत्यंत महत्वाचं उपकरण म्हणून महाराष्ट्राकडे आपण पाहतो.
2: विधान भवन इथं विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते तसंच उपसभापती सचिन अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं. मुंबई महानगरपालिका मुख्यालयात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश रवींद्र घुगे यांच्या हस्ते भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई उच्च न्यायालयात ध्वजारोहण करण्यात आलं. पश्चिम आणि मध्य रेल्वे मुख्यालयांमध्येही ध्वजारोहण समारंभ पार पडला. याखेरीज शाळा महाविद्यालयं निमसरकारी आणि बिगर सरकारी संस्था संघटना विविध राजकीय पक्षांची कार्यालयं गृहसंकुलं इत्यादी ठिकाणी मुंबईकरांनी ध्वजवंदना करून स्वातंत्र्य दिन साजरा केला. विविध दुकानं मॉल्स आणि शॉपिंग सेंटर्समध्ये आज तिरंगी सजावट लक्ष वेधून घेत आहे.
0: इस्रायलनं आज सकाळी दक्षिण लेबनॉनवर केलेल्या हवाई हल्ल्यात 7 जण ठार तर 3 जण जखमी झाल्याचं लेबनॉनच्या सरकारी वृत्तवाहिनीने म्हटलं आहे. लेबनॉन आणि इस्रायलने 26 जून रोजी केलेल्या करारानंतरचा हा सर्वात घातक हल्ला होता. या करारानुसार इराणचा पाठिंबा असलेल्या हिजबुल्ला अतिरेकी गटाला निष्क्रिय करण्याच्या बदल्यात इस्रायल लेबनॉनमधून माघार घेणार होता. भारतीय क्रिकेट संघाचा 600वा कसोटी सामना आज श्रीलंकेत गॉल इथं सुरू झाला. हा आकडा पार करणारा भारत जगातला तिसरा देश आहे. भारतानं पहिला कसोटी सामना 1932 साली इंग्लंडविरुद्ध बर्मिंगहॅम इथं खेळला होता. आजवरच्या कसोटी सामन्यांमधले 186 म्हणजेच 31% सामने भारताने जिंकले आहेत. आज सुरू झालेल्या सामन्यात शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या एक गडी बाद 101 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 2027 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी केलं सप्तधारा सूत्राचं आवाहन. गरीब आणि मध्यमवर्गीय युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. देशभरात 80व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचा उत्साह. देशोदेशीहून भारताला शुभेच्छा. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात दक्षिण लेबनॉनमध्ये 7 जण ठार 3 जखमी. आणि भारतीय क्रिकेट संघाचा 600वा कसोटी सामना श्रीलंकेत गॉल इथं सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: FM बँड 101.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो 1:40 आणि 25 सेकंद झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन सोहळा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी जिल्ह्यात 96,920 शेतकरी पात्र. आणि जुलै अखेर जिल्ह्यात सरासरीच्या 102% पावसाची नोंद.
1: या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती.
2: देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन नांदेड इथं मोठ्या उत्साहात साजरा झाला. जिल्ह्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पार पडला. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात 9 ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत गेल्या बुधवारी महानगरपालिकेच्या वतीनं तिरंगा रॅली काढण्यात आली. महापौर कविता मुळे, आयुक्त डॉ महेश कुमार डोईफोडे, स्थायी समिती सभापती वीरेंद्रसिंग गाडीवाले यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. शालेय विद्यार्थी, एनसीसी कॅडेट्स आणि स्काउट गाईड पथकासह शिक्षक आणि इतर अधिकारी कर्मचारी या रॅलीत सहभागी झाले. या अभियानाअंतर्गत गुरुवारी शहरातून दुचाकी फेरीही काढण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील 1582 गावांमधील 96,920 शेतकरी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांची यादी शासनाच्या पोर्टलवर प्रसिद्ध केली आहे. आतापर्यंत 59,301 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची आणि अॅग्रीस्टेक नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण तसंच अॅग्रीस्टेक नोंदणी प्रक्रिया तातडीनं पूर्ण करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. बँकांनी सदर कर्जावर 1 एप्रिल 2026 नंतरचं व्याज आकारू नये असे निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत. दरम्यान जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगामांतर्गत 4,42,000 शेतकऱ्यांना

यांनी पीक विमा अर्ज दाखल केले आहेत. जिल्ह्यातील 5 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरवण्यात आला आहे. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे आमदार डॉ तुषार राठोडे यांची तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मीनल खतकावकर यांची बिनविरोध निवड झाली. सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठीच्या निवडणुकीत 11 संचालक बिनविरोध निवडले गेले. या निवडणुकीत

0: पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाऊस जास्त असल्यानं जलप्रकल्पांमधल्या जलसाठ्यातही वाढ झाली. नांदेड शहराची तहान भागवणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पात आज घडीला 95% अधिक जलसाठा झाला आहे. जिल्ह्यात मुखेड तालुक्यात मुखेड आणि चांडोळा, कंधार तालुक्यातील पेठवडज आणि बारूळ, तर देगलूर तालुक्यातील देगलूर आणि खानापूर या महसूल मंडळात यंदा अतिवृष्टीची नोंद झाली. भोकर तालुक्यातील रेणापूर प्रकल्पाची उंची वाढवणं तसंच भूसंपादनाच्या कामासाठी राज्य सरकारनं 10.85 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या सदर कामासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधात नांदेड इथं आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीनं भव्य महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चात आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, चर्मकार महासंघाचे राज्य अध्यक्ष बबनराव घोलप यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. नगर परिषदा तसंच नगरपंचायत निवडणुकीत केलेल्या खर्चाचा विहित कालावधीत तसंच विहित पद्धतीनं हिशोब सादर न करणाऱ्या नांदेड जिल्ह्यातल्या 44 उमेदवारांना पुढील 3 वर्षांच्या कालावधीसाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आलं आहे. यामध्ये हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक लढवलेल्या 14, किनवट 7, उमरी तसंच धर्माबाद इथल्या प्रत्येकी 6, कंधार 5, मुखेड 3, भोकर 2 आणि लोहा नगर परिषदेतल्या 1 उमेदवाराचा समावेश आहे. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर गेल्या गुरुवारी मुदखेड तालुक्यात मातासाहेब गुरुद्वारा परिसरात हल्ला झाला. तीक्ष्ण हत्यारानं झालेल्या या हल्ल्यात बादल यांच्या हाताला इजा झाली. नांदेड इथं खासगी रुग्णालयात उपचारानंतर त्यांना सुटी देण्यात आली. या हल्ल्यात बादल यांचा बचाव करताना जखमी झालेले विशेष पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे यांची बादल यांच्या सुविद्य पत्नी माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी रुग्णालयात भेट घेऊन चौकशी केली. दरम्यान सदर हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आलं आहे.
1: नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:45 होत आहेत. सादर करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया वसंत बापट यांची रचना वंदना खांडेकर यांच्या स्वरात.

0: निसर्ग रक्षणासाठी आपण काय काय करू शकतो? ओल्या कचऱ्याचं खत, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, आणखी काय काय करता येईल? अशा काही स्वतः केलेल्या प्रयोगांविषयी सांगणार आहेत राजश्री कुलकर्णी.
1: लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे. खरं तर आपलं डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
0: शाश्वत जीवनशैली ही राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत आणि सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य अवश्य ऐका सोमवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.
2: श्रोत्याहो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरात सुधाकर कुलकर्णी यांची ही रचना.

श्रोते हो, या रचनेबरोबरच आजचा आपला सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा इथेच संपतोय. दुपारचे 1:55 होत आहेत. कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरी रसिके या कार्यक्रमात पत्रानुबंध या मालेत ऐकूया वी स खांडेकर यांच्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध.
1: मराठीतील ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक वी स खांडेकर हे केवळ कादंबरीकार नव्हते, तर ते उत्कृष्ट पत्रलेखकही होते. त्यांनी लिहिलेल्या पत्रामधून एक संवेदनशील साहित्यिक, जिव्हाळ्याचा मित्र, नवोदितांना मार्गदर्शन करणारा गुरु आणि समाज जीवनाबद्दल जागरूक विचारवंत असे त्यांचे अनेक पैलू उलगडतात. 1920 दशकापासून त्यांनी मोठ्या प्रमाणात पत्रव्यवहार केला. त्यांनी लिहिलेल्या हजारो पत्रांचा उल्लेख त्यांच्या चरित्रग्रंथात आढळतो. वी स खांडेकर हे लेखक म्हणून आपल्यापुढे येतात ते 1919 पासून. त्यांचं लेखन प्रकाशित होऊ लागल्यापासून त्यांचा जनसंपर्क वाढला. त्यांनी लिहिलेली पत्र दीपगृह या पुस्तकात संग्रहित केलेली आढळतात. पत्रसंवाद हा खांडेकर यांच्या जीवनशैलीचा एक अभिन्न भाग होता. रोज येणाऱ्या टपालाची ते वाट पाहत असत. पोस्टमनविषयी त्यांना आस्था होती हे त्यांच्या साहित्यातून लक्षात येतं. येणाऱ्या प्रत्येक पत्रास उत्तर पाठवायचा त्यांचा प्रघात होता. आलेल्या पत्रावर उत्तर पाठवल्याची नोंद करण्याची त्यांची सवय होती. उत्तरं पाठवलेल्या पत्राची प्रत व मुद्दे ते जपून ठेवीत असत. ते वाचकांना उत्तरं देत. तशी संपादक, प्रकाशक आणि समकालीन साहित्यिकांची देखील त्यांची दीर्घकाळ पत्रोत्तरी चालायची. सगळ्यांशी त्यांचे संबंध पत्रलेखकांपलीकडे जाऊन मनुष्यकेंद्री होते. दीपगृहमध्ये त्यांची 145 पत्रं समाविष्ट करण्यात आलेली आहेत. वी स खांडेकरांचं मोठेपण त्यांना इतर जणांनी लिहिलेल्या आणि त्यांनी इतरांना लिहिलेल्या पत्रव्यवहारातून जाणवतं. वाचक, साहित्यिक, संपादक, प्रकाशक, स्नेही, अपवादानं राजकारणी या सर्वांची त्यांना पत्रे आहेत. कथाकार य. गो. जोशी साहित्यिक होते, तसे संपादक आणि प्रकाशक देखील होते. त्यांना एक लघुकथा संग्रह संपादित करून प्रकाशित करायचा होता, पण मानधन द्यायची परिस्थिती नव्हती. त्यांनी इतर लेखकांबरोबर खांडेकरांना पत्र लिहिलं. त्यात म्हटलं होतं की माझ्या मनात येत्या दिवाळीत एक लघुकथा संग्रह प्रसिद्ध करायचा आहे, आणि तो म्हणजे प्रत्येक लघुकथा लेखकाची त्याची आवडती गोष्ट. अशा 24 गोष्टी म्हणजे 24 लेखक. आपणही एक गोष्ट पाठवा. सदर संग्रहासाठी मी विनामोबदला गोष्ट मागणार आहे. याचा अर्थ कोणाला काही द्यायचं नाही असा नसून, 24 लेखकांशी संबंध येणार असल्यामुळे जबाबदारी अंगावर न घेता, मोबदला कबूल न करता, पुस्तक विक्री होताच मला शक्य आणि इष्ट वाटेल ते मी देणार आहे. लेखकाचे श्रम आणि अपेक्षा मी जाणतो, पण माझ्या परिस्थितीनुसार मला सावधपणे वागायला हवं. वी स खांडेकर यांनी त्यांना गोष्ट पाठवली हे वेगळं सांगायला नको. आता खांडेकर यांनी लिहिलेलं एक पत्र संक्षिप्त स्वरूपात बघू. हे पत्र 19 डिसेंबर 1935 या दिवशी लिहिलं आहे. त्यात ते लिहितात, हैदराबादच्या तारखा 9 आणि 10 आहेत, पण निजाम साहेबांची अजून परवानगी मिळालेली नाही. मोहरम आणि संमेलन एकदम आलं नाही म्हणजे मिळवलं. मी 27-28 पर्यंत पुण्याला जाईन असं म्हणतोय. मध्यंतरी सांगली कोल्हापूरला जावं लागेल. बाबूराव पेंढारकर आणि मास्टर विनायक नवीन फिल्म कंपनी काढीत असून पहिले कथानक माझं घेण्याचा त्यांचा विचार आहे. कदाचित 2 ध्रुव ही ते घेतील. त्यांनी 8 दिवस कोल्हापूरला राहायला बोलवलं आहे, पण मी 1-2 दिवसावरच भागवणार आहे. तर खांडेकर यांच्या पत्रसंवादानं मराठी माणसाच्या मनात त्यांनी आदराचं स्थान निर्माण केलं होतं. आजची असंवाद स्थितीची कोंडी फोडायची असेल तर खांडेकर यांच्यासारख्या साहित्यिकांच्या पत्रांचा अभ्यास करायला हवा असं मला वाटतं.
0: पत्रानुबंध या मालेत आत्ताच आपण ऐकला वी स खांडेकर यांच्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: श्रोते हो, दुपारचे 2 वाजतायत. सादर करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. कृषीवाणी यामध्ये आपण ऐकणार आहात भातशेतीतील पाणी व्यवस्थापन याविषयी माहिती.
1: द हेडलाईन्स. Nation celebrates its 80th Independence Day today with enthusiasm. Prime Minister Narendra Modi leads the nation by
2: शेतातील पाणी व्यवस्थापन करणं अवघड असलं तरी ज्या ज्या ठिकाणी शेतामध्ये पाण्याची योग्य पातळी राखता येईल त्या ठिकाणी राखण्याचा प्रयत्न करावा. मात्र सर्वच अवस्थेत पर्जन्यमान योग्य असेलच असं नसतं, त्यामुळे पिकाच्या विविध अवस्थांनुसार पावसाचं वितरण योग्य प्रकारे झालं नाही तर पीक उत्पादनावर परिणाम होतो. यामुळे पिकाचं अपेक्षित उत्पादन मिळवण्यासाठी भात पिकाच्या संवेदनशील अवस्था लक्षात घ्यायला हव्या. त्या अवस्थांमध्ये पिकाला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. खरीप हंगामात जिथे भात शेती केली जाते त्या ठिकाणी 2 वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थिती उद्भवू शकतात. पीक कालावधीमध्ये पावसाचा मोठा खंड पडून किंवा अतिपर्जन्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते. या दोन्ही परिस्थितीत अशा वेळी पाणी व्यवस्थापन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. भात पिकाच्या कालावधीत एखाद्या अवस्थेत जर पावसाचा मोठा खंड पडला तर अशा वेळी पाण्याचा ताण कमी करण्यासाठी संरक्षित पाणी द्यावं. जिथे पाण्याची सोय असेल म्हणजे शेतीलगत असलेली नदी, नाले, ओढा, तलाव, शेततळं, विहिरी, बांध, पाझर तलाव इत्यादी, तिथे पिकाला संरक्षित पाणी देणं शक्य होतं. पिकाच्या संवेदनशील अवस्थेत पाणी मिळाल्यास त्याचा उत्पादन वाढीस फायदा होतो. पावसाचा खंड, उपलब्ध पाणी आणि पाणी देण्याची सोय यानुसार पिकाला पाणी व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. लागवडीनंतर भातशेतीत किमान वापसा अवस्था असली पाहिजे. जमिनीला पाण्याअभावी तडे जाऊ देता कामा नये. शेतातील पाण्याची पातळी योग्य राखण्यासाठी संरक्षित पाण्याची उपाययोजना करावी. कोकणासारख्या अतिपावसाच्या प्रदेशात नदीकाठच्या परिसरात पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते. काही वेळेस इतरही ठिकाणी एखाद्या दिवशी पावसाची तीव्रता वाढते आणि पूर परिस्थिती उद्भवते. अशा वेळी संपूर्ण भात पीक पाण्याखाली जातं. कधी कधी 2-3 दिवस अतिरिक्त पाणी भात खाचरामध्ये साठून राहतं. मात्र पूर परिस्थिती निर्माण होताच जास्तीचं पाणी नाल्याद्वारे किंवा चर खोदून भात खाचरामधून लवकरात लवकर बाहेर काढून टाकावं. वलाटीच्या खाचरामधून पाणी निघून जाऊ शकतं, मात्र खलाटीच्या भागातील पाणी साठून राहण्याची शक्यता असते. अशा प्रसंगी बांधाचे परे मोकळे करावेत म्हणजे पाण्याचा ओघ वाढून पाण्याचा निचरा जलद होईल.
0: श्रोते हो, आत्ताच आपण कृषीवाणीमध्ये भातशेतीतील पाणी व्यवस्थापन याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता सुवर्णा कुलकर्णी यांचा.

0: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आभार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
1: वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटले जाते.
0: सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
2: आपल्या सगळ्यांना काळा घोडा फेस्टिवल तर माहितीच आहे.
3: दरवर्षी आपण त्याची वाट बघत असतो, दरवर्षी आपण तो अटेंड करतो. पण तुम्हाला माहित आहे का, आता तिकडे जो काळा घोडा हा पुतळा आहे तो खर तर मूळ पुतळा नाहीच आहे.
2: मग मूळ पुतळा आला कुठून आणि तो आत्ता कुठे
3: हे तर कळेलच. पण त्याचबरोबर मुंबईत फिरत असताना आपल्याला कितीतरी सुंदर ब्रिटिशकालीन बिल्डिंग दिसतात, तर त्या कुठून आल्या किंवा त्यांची नावं काय होती, ती नावं बदलून त्यांना जी नवीन नावं पडली, फॉर एक्झाम्पल वर्षा, त्यामागचा इतिहास काय आहे,
2: ही सगळी फॅक्च्युअल आणि मजेदार माहिती ऐकता येईल अज्ञात मुंबई या आपल्या कार्यक्रमात.

0: श्रोता हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोता हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण जाणून घेणार आहोत मूळव्याध, भगंदर आणि फिशर यातील फरक याविषयी. एम एस शल्य फेलो इन लेझर अॅनोप्रोक्टॉलॉजी डॉक्टर मधुमेधा महेश बच्चेवार यांनी दिलेली माहिती.
1: नमस्कार श्रोत्यांनो, जर एखाद्या व्यक्तीला ताप आला तर तो नेहमी मलेरियाचा असतो का हो? नाही ना. ताप येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. त्याचप्रमाणे गुदद्वाराजवळ वेदना होणे, रक्त येणे किंवा सूज जाणवणे म्हणजे मूळव्याधच असते असे नाही. त्यामागे अनेक कारणे असू शकतात. गुदगद आजारांपैकी सामान्यतः आढळणारे आजार म्हणजे मूळव्याध, फिशर, भगंदर. हे तिन्ही आजार फार वेगवेगळे आहेत, म्हणून या तिन्हीमधला फरक समजून घेणे खूप महत्वाचे आहे. सर्वप्रथम मूळव्याध म्हणजे नेमके काय? मूळव्याध म्हणजे गुदद्वारातील रक्तवाहिन्या फुगणे किंवा सुजणे. याचे मुख्यतः तीन प्रकार असतात. आतील मूळव्याध, बाहेरील मूळव्याध व आतील व बाहेरील असे दोन्ही मूळव्याध एकत्र असणे. याचे चार ग्रेड्स असतात. पहिल्या ग्रेडमध्ये मूळव्याधाचे कोंब हे गुदद्वाराच्या आतच असतात आणि शौचावाटे रक्त पडणे हे एकमेव लक्षण यामध्ये असतं. दुसऱ्या ग्रेडमध्ये शौच करतेवेळी हे मूळव्याधाचे कोंब बाहेर येतात व आपोआप मध्ये जातात, सोबत रक्त पडणे हे लक्षण असते. ग्रेड 3 मध्ये शौच करताना मूळव्याधाचे कोंब बाहेर येतात व त्याला बोटाच्या सहाय्याने आत ढकलावे लागतं. ग्रेड 4 मध्ये मूळव्याधाचे कोंब हे बाहेरच राहतात, याला आम्ही प्रोलॅप्स हेमोरॉइड असे म्हणतो. यात वेदना, रक्तस्राव, सूज जाणवणे हे लक्षणे प्रामुख्याने असतात. आता फिशर म्हणजे काय ते समजून घेऊया. फिशर म्हणजे गुदद्वाराच्या त्वचेला पडलेली छोटीशी भेग किंवा चीर. पण ही छोटी भेग अतिशय तीव्र वेदना देते बरं का? याची प्रमुख लक्षणे म्हणजे वेदना होणे. रुग्ण सांगतात, डॉक्टर, ब्लेडने कापल्याप्रमाणे वेदना होतात, मिरची लावल्यासारखं वेदना होतात. ही वेदना शौच करताना व शौच झाल्यानंतरही बराच काळ असू शकते. शौच करताना रक्त पडणे. रक्त तर मूळव्याधमध्ये पण पडतं, मग मूळव्याध आणि फिशर हे ओळखायचं कसं? सांगते. मूळव्याधामध्ये रक्त हे पिचकारी मारल्यासारखं पडतं. सहसा शौच झाल्यानंतर हे रक्त पडतं, त्याला आम्ही स्प्लॅश इन अ पॅन असे म्हणतो. तर फिशरमध्ये हे रक्त शौचाला लागून किंवा चिटकून येतं, त्यालाच आम्ही स्ट्रिक्स ऑन अ स्टूल असे म्हणतो. फिशरमध्ये तीव्र वेदना असते तर मूळव्याधाच्या केवळ शेवटच्या ग्रेडमध्ये वेदना असते हे लक्षात घ्या. त्याचबरोबर बद्धकोष्ठता, खाज, कोंब जाणवणे इत्यादी लक्षणे आपल्याला फिशरमध्ये दिसतात. आता भगंदर

0: म्हणजे काय? भगंदर म्हणजे गुरुद्वाराच्या आतून बाहेर त्वचेपर्यंत तयार झालेला एक असामान्य मार्ग किंवा बोगदा. साध्या भाषेत सांगायचं म्हणलं तर एक सामान्य पाईप ज्याचे एक तोंड हे गुदभागाच्या आत असतं व दुसरं तोंड हे गुरुद्वाराच्या जवळ असतं. ह्याचे लक्षण म्हणजे या मार्गवाटे किंवा या पाईपवाटे पू येणे, पाजरा येणे, चिकट स्त्राव येणे, वेदना होणे, खाज येणे, कपडे खराब होणे इत्यादी. या रोगाची सुरुवात होते ती म्हणजे गुरुद्वाराजवळ एक फोड किंवा पिंपल येतो, तो कालांतराने फुटतो, जखम किंवा फोड भरून येतो, काही कालावधीने परत त्याच जागी फोड येतो, तो फुटतो आणि हे चक्र चालूच राहतं. पण लक्षात ठेवा, ही फक्त साधी ओळख आहे. अंतिम निदान हे डॉक्टरांच्या तपासणीनंतरच करता येत. अनेक रुग्ण हे वर्षानुवर्ष स्वतःच मल्लम लावत राहतात किंवा औषधांच्या दुकानातून गोळ्या घेतात, त्यामुळे मूळ आजार वाढत जातो आणि उपचार हे कठीण होतात. आजच्या काळात या तिन्ही आजारांवर प्रभावी उपचार उपलब्ध आहे. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये औषधी आणि जीवनशैलीतील बदल पुरेसा ठरतो, तर काही रुग्णांमध्ये आधुनिक लेझर उपचारांमुळे कमी वेदना, कमी रक्तस्राव आणि लवकर बरे होण्याचा फायदा मिळू शकतो. मात्र कोणता उपचार योग्य आहे हे डॉक्टरांच्या तपासणीनंतरच ठरवतात. शेवटी माझ्या सर्व श्रोत्यांना एकच संदेश आहे, गुरुद्वाराचा कोणताही त्रास लाजेखातीर लपवू नका. रक्त येणे, वेदना होणे, पू येणे इत्यादी हे सामान्य लक्षणं नाहीत. योग्य वेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतल्याने हे आजार पूर्णपणे बरे होऊ शकतात. आपलं आरोग्य जपा, बद्धकोष्ठता टाळा, भरपूर पाणी प्या, फायबरयुक्त आहार घ्या आणि कोणताही त्रास झाला वेळेवर उपचार घ्या. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आत्ताचा आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत मूळव्याध, भगंदर आणि फिशर यातील फरक याविषयी MS शल्य फेलो इन लेझर अनोप्रोक्टॉलॉजी डॉक्टर मधुमिता महेश बच्चेवार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे त्या कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
2: श्रोतेहो, दुपारचे 2:10 होत आहेत. कार्यक्रम परिसर.
3: परिसर.
1: नमस्कार श्रोतेहो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतीनी आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे. आज आपण स्वच्छ हवा, निर्मळ पाणी आणि प्रदूषणमुक्त परिसरासाठी आधुनिक उपाय याविषयीची माहिती ऐकणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. ऐकूयात ही माहिती.
4: श्रोतेहो नमस्कार. परिसरच्या आजच्या भागात आपण स्वच्छ हवा, निर्मळ पाणी आणि प्रदूषणमुक्त परिसरासाठी आधुनिक उपाय कोणते आहेत याबाबत जाणून घेऊया. हवेतील प्रदूषणांमुळे अलीकडे मोठ्या शहरांमध्ये जगणे त्रासदायक आणि धोकादायक पातळीपर्यंत आले आहे. अशावेळी हवा स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिक वाहनांचा वापर शक्य त्या ठिकाणी आणि विशेषतः सार्वजनिक ठिकाणी वाढवावाच लागेल. एकाच ठिकाणी कामावर जाणाऱ्या लोकांनी कारपूल अशा व्यवस्थांचा वापर करावा लागेल. सस्पेंडेड पार्टिक्युलेट मॅटर, ज्याला SPM असं म्हणतात, ज्या विविध प्रकारच्या कचऱ्याच्या ज्वलनातून निर्माण होतात, अशा कचऱ्याच्या ज्वलनावर कायदेशीर बंदी आणून त्याची जैविक पद्धतीने विल्हेवाट लावण्याची यंत्रणा विकसित करावी लागेल. उद्योगधंद्यातून निर्माण होणाऱ्या विषारी धुरावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा विकसित करावी लागेल. त्याचबरोबर लोकांनी सायकलीसारख्या वाहनांचा वापर आता वाढवावा लागेल आणि यासाठी सायकलीसाठी स्वतंत्र असे सुरक्षित मार्गिका यांची निर्मिती करावी लागेल. सायकल वापर वाढवण्यासाठी लोकांना प्रोत्साहन द्यावं लागेल. प्रत्येक घर बिल्डिंग हिरवळीच्या आच्छादनाने आणि सौर ऊर्जेच्या साधनाने परिपूर्ण बनवता येईल. छतावरील बागेमुळे शहरातील प्रत्येक मोक्या जागी निर्माण केलेल्या उद्यानामुळे हवेची गुणवत्ता अधिक वाढेल. खरंच यासाठी फार मोठ्या तांत्रिक आणि किंचकट यंत्रणांची गरज लागत नाही, परंतु शासनाच्या कायद्यांमुळे, नागरिकांना मिळणाऱ्या करसुटींमुळे आणि सलगच्या प्रबोधनामुळे असे बदल घडवता येतात यावर आमचा विश्वास आहे. पाण्याचे स्रोत अधिकाधिक शुद्ध राहावे यासाठी प्रत्येक घरावर रेन वॉटर हार्वेस्टिंग यासारख्या योजना राबवण्यासाठी नागरिकांना प्रेरणा द्यावी लागेल. ग्रे वॉटरचा पुनर्वापर, सांडपाण्याचे पुनर्वापर करणाऱ्या आधुनिक यंत्रणा प्रत्येक सोसायटीमध्ये, वस्त्यांमध्ये निर्माण कराव्या लागतील. प्लास्टिकच्या वापरावर निर्बंध घालून प्लास्टिकमुक्त जलस्रोत आणि नदीचे संवर्धन जाणीवपूर्वक करावे लागेल. शास्त्रज्ञांनी अलीकडे सूक्ष्मजीवांच्या काही प्रजाती विकसित केल्या आहेत की त्या ओल्या कचऱ्याला केवळ आठवड्यात सडवून म्हणजे त्यांचं डिकम्पोजिशन घडून त्याचे उत्तम खत बनवतात. त्यासाठी ओला कचरा म्हणजे जमिनीचं सोनंच होय. ओल्या कचऱ्यापासून घरगुती कंपोस्ट निर्माण करणे, सार्वजनिक जागेत बायोगॅस निर्माण करणे यासारख्या छोट्या छोट्या संयंत्रातून कचऱ्याची उपयुक्तता वाढू शकते. कचरा कमी निर्माण व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी वस्तूंचे पुनर्वापर यासारखे उपाय योजावे लागतील. आपल्या देशामध्ये अनेक स्मार्ट शहर निर्माण करण्याची योजना आपण आखत आहोत, परंतु या शहरांना देखील जगण्यास अनुकूल बनवायचं असेल तर त्यामध्ये हरित कॉरिडॉर, स्मार्ट ग्रीन पार्क, सोलर स्ट्रीट लाईट, प्रदूषण नियमन, ड्रोनद्वारे वृक्ष सर्वेक्षण आणि सर्व नैसर्गिक संसाधनांचा पुनर्वापर करण्याचे तंत्रज्ञान आपल्याला वापरावे लागेल, निर्माण करावं लागेल. थोडक्यात सांगायचे म्हणजे आपल्या चुकांमुळे निर्माण झालेली पर्यावरणीय समस्या आपणच निर्माण केलेल्या शास्त्रीय पद्धतीने आणि तंत्रज्ञानाने आपण दूर करू शकतो. त्यासाठी आपल्याला सर्वांना मात्र मनापासून कृतिशील होण्याची गरज आहे. चला तर आपण स्वतःपासून सुरुवात करू. आज संकल्प करू की आपल्या परिसरातील मोकळ्या जागांना जीव विविधता पार्कमध्ये रूपांतरित करूच. धन्यवाद श्रोतेहो.
1: श्रोतेहो, आताच आपण परिसर कार्यक्रमांतर्गत स्वच्छ हवा, निर्मळ पाणी आणि प्रदूषणमुक्त परिसरासाठी आधुनिक उपाय याविषयीची माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोते हो, ठीक 2:15 आपण दोपहर समाचार हे दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं बातमीपत्र आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात राजलक्ष्मी बाळासुब्रमण्यम यांनी गायलेला राग कानडा आणि वाचस्पती ऐकलात. यांना व्हायलिनची साथ दिली होती विश्वनाथ रामस्वामी यांनी आणि मृदंगमची साथ दिली होती प्रसाद बालन यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: श्रोते हो, रविवारी 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्रनिर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
0: श्रोत्याओ, ठीक 3 वाजता आपण ऐकणार आहात मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई मनीषा देवणे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2027 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी केलं सप्तधारा सूत्राचं आवाहन. गरीब आणि मध्यमवर्गीय युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. राज्याचा विकास दर यंदाच्या पहिल्या सहामाहीत 8.8% असून विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात महाराष्ट्र महत्वाची भूमिका बजावेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास. आणि भारतीय क्रिकेट संघाचा 600वा कसोटी सामना श्रीलंकेत गॉल इथं सुरू. देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन आज देशभरात साजरा होत आहे. नवी दिल्ली इथं लाल किल्ल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा झाला. गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारच्या उपाययोजनांमुळे 25 कोटी नागरिक दारिद्र्य रेषेच्या वर आले असल्याचं त्यांनी सांगितलं. संरक्षण सामुग्री उत्पादनात 4x वाढ, खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनात सुमारे 5x वाढ, इलेक्ट्रॉनिक उपकरण निर्मितीत 7x तर आधुनिक रेल्वे डब्यांच्या उत्पादनात 21x आणि मोबाईल फोन उत्पादनात 33x वाढ झाल्याचं ते म्हणाले. प्रशासनात सुटसुटीतपणा, निरुपयोगी किंवा कालबाह्य कायदे रद्द करणं ही नागरिक केंद्री सुशासनाची वैशिष्ट्य त्यांनी सांगितली. कोविड महामारी, युक्रेन आणि पश्चिम आशियातल्या भूराजकीय संघर्षाचा उल्लेख त्यांनी केला. सध्या देशात गॅस, पेट्रोल आणि युरियाचा पुरेसा पुरवठा होत असल्याची माहिती त्यांनी दिली. समुद्र तळाशी इंधन तेलाकरता उत्खनन करून नवीन खाणी शोधण्याला सरकारनं प्राधान्य दिलं आहे. तसंच ऊर्जेसाठी इतर स्रोतांचा वापर करण्याला सरकारनं प्राधान्य दिलं असल्याचं ते म्हणाले. जगात 40 देशांबरोबर मुक्त व्यापार करार केले असल्याचं सांगून त्यांनी भारतीय मालाचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावर वाखाणला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली. कारखाने, कृषी आणि अन्न उत्पादन, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, गतिशक्ती, संरक्षण क्षमता, पर्यावरणानुकूल अर्थव्यवस्था आणि समुद्री साधन संपत्तीवर आधारित अर्थव्यवस्था, तसंच सांस्कृतिक मूल्यांचं जतन आणि संवर्धन या सप्तधारा सूत्रांच्या अनुषंगाने विकास घडवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
1: आज लाल किले की प्राचीर से मैं देश के सामने शक्ति की सप्त धारा का आवाहन करता हूँ. आने वाले 5-7 साल में जो पिछले 5-7 दशक में नहीं हुआ वो सप्त धारा के सामर्थ्य से, शक्ति से हम देश को नई ऊंचाई, नई गति देंगे और नए लक्ष्यों को पार करने वाला सामर्थ्य देंगे. और इसके साथ साथ देश की युवा शक्ति का सामर्थ्य का भरपूर राष्ट्र निर्माण में उपयोग होगा.
0: गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातल्या युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची घोषणा मोदी यांनी केली. सर्वोत्कृष्ट शिक्षकांचं मार्गदर्शन सर्वांसाठी उपलब्ध राहील. यामुळे कोचिंग क्लासवर मध्यमवर्गीयांना करावा लागणारा कोट्यवधी रुपये खर्च वाचेल असं ते म्हणाले. आगामी जनगणनेच्या वेळी कुटुंबाची बिनचूक माहिती संगणकावर भरली जावी याकरता तंत्रज्ञान स्नेही तरुण पिढीने पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. देश नक्षलमुक्त करण्याचा संकल्प पूर्ण झाला असून पूर्वीच्या नक्षल प्रभावित भागात आता विकास, विश्वास आणि प्रयास यांचा तिरंगा फडकत असल्याचं ते म्हणाले. वंदे मातरम या गीताला यावर्षी

0: दीडशे वर्ष पूर्ण होत असताना प्रथमच लाल किल्ल्यावरच्या कार्यक्रमात पूर्ण वंदे मातरम म्हटलं गेलं. प्रधानमंत्र्यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी दिल्ली इथं राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, संरक्षण दल प्रमुख जनरल एस राजा सुब्रमणी, लष्कर, वायुदल आणि नौदल या तीनही सेनादलाचे प्रमुख तसंच इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन तसंच केंद्रीय मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधनाच्या निर्यातीवर आकारण्यात येणाऱ्या विंडफॉल टॅक्सच्या दरात केंद्र सरकारने कपात केली आहे. पेट्रोलच्या निर्यातीवरचा कर पूर्णपणे रद्द केला आहे, तर डिझेलवरचा कर प्रतिलिटर 50 पैशांनी आणि विमान इंधनावरचा कर प्रतिलिटर 2.5 रुपयांनी कमी केला आहे. हे बदल काल मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्याचा विकास दर यंदाच्या पहिल्या सहामाहीत 8.8% असून विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात महाराष्ट्र महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत मंत्रालय इथं ध्वजवंदना कार्यक्रमात व्यक्त केला. सरकारचं उद्दिष्ट सर्वांगीण विकासाचं आहे. काही मर्यादित क्षेत्रांऐवजी प्रत्येक जिल्ह्यात आणि अंतिमतः प्रत्येक व्यक्तीपर्यंत विकासाची गंगा पोहोचवणं राज्य सरकारचं लक्ष्य आहे. महाराष्ट्र देशाची स्टार्टअपची राजधानी बनला आहे. राज्यात गुंतवणूकही मोठ्या प्रमाणावर होत असून रोजगाराच्या संधीही वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: विकसित भारताच्या संकल्पनेमध्ये सर्वात महत्वाची भूमिका जर कोणाची असणार आहे तर ती या महाराष्ट्राची असणार आहे. महाराष्ट्र हे आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन आहे. देशाच्या विकासातलं एक अत्यंत महत्वाचं उपकरण म्हणून महाराष्ट्राकडे आपण पाहतो. छत्रपती शिवरायांनी जी शिकवण दिली त्या शिकवणीवर आधारित आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानाला अनुषंगून महाराष्ट्र सातत्याने विकास करतोय.
0: राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते आज पुण्यातल्या विधानभवन अर्थात काउन्सिल हॉल इथं ध्वजारोहण झालं. मुंबईत विधानभवन इथं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते तसंच उपसभापती सचिन आहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलं. मुंबई उच्च न्यायालयात कार्यकारी मुख्य न्यायाधीश रवींद्र घुगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. पश्चिम आणि मध्य रेल्वे मुख्यालयांमध्येही ध्वजारोहण समारंभ पार पडला. आकाशवाणी मुंबईच्या प्रांगणात केंद्र प्रमुख संजय बोदेले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. याखेरीज शाळा, महाविद्यालय, निमसरकारी आणि बिगर सरकारी संस्था, संघटना, विविध राजकीय पक्षांची कार्यालयं, गृहसंकुलं इत्यादी ठिकाणी मुंबईकरांनी ध्वजवंदना करून स्वातंत्र्यदिन साजरा केला. विविध दुकानं, मॉल्स आणि शॉपिंग सेंटर्समध्ये आज तिरंगी सजावट लक्ष वेधून घेत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विविध विमानतळ आस्थापनांवर तिरंग्याच्या रंगांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मुंबईतल्या महापालिका मुख्यालय इमारत, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तसंच अन्य वारसास्थळांच्या इमारती काल सायंकाळपासूनच तिरंगी प्रकाशात न्हाऊन निघाल्या आहेत. महापौर रितू तावडे यांनी महानगरपालिका मुख्यालयात तिरंगा ध्वज फडकावला. यावेळी त्यांनी मुंबईसाठी विविध विकास योजनांची माहिती दिली.
2: मुंबईला जागतिक दर्जाचे महानगर बनवण्यासाठी रात्रंदिवस सर्व यंत्रणांच्या समन्वयातून अखंड काम या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू आहे याचा मला खूप विश्वास आहे. ही सुवर्णमयी मुंबईची नांदी आहे आणि या पायाभूत सुविधा उद्याच्या पिढीला एक वेगळी गतिमान आणि सुरक्षित मुंबई देणार आहे.
0: राज्यात इतरत्रही 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणाचे कार्यक्रम झाले. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. पालघरमध्ये पालकमंत्री गणेश नाईक, रायगडमध्ये भरत गोगावले, रत्नागिरीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते तर सिंधुदुर्गात राज्याचे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. रत्नागिरीतील 11 पोलीस अंमलदारांना सेवापदके प्रदान करण्यात आली. सांगलीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी, कोल्हापुरात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, जळगावात पालकमंत्री गुलाबराव पाटील, जालना इथं पालकमंत्री पंकजा मुंडे, अकोल्यात पालकमंत्री आकाश पुणकर, वाशिममध्ये पालकमंत्री दत्तात्रय भरणे, परभणीत पालकमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे, नाशिकमध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अहिल्यानगर इथं पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील, धुळ्यात पालकमंत्री जयकुमार रावल,

0: गडचिरोलीत पालकमंत्री नरहरी झिरवाळ, गडचिरोलीत सहपालकमंत्री आशिष जयस्वाल, लातूरमध्ये पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजेभोसले, गोंदियात पालकमंत्री इंद्रनील नाईक तर भंडाऱ्यात राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते कार्यालयात ध्वजारोहण झालं. चंद्रपूर पालकमंत्री डॉ अशोक उईके, बुलढाण्यात पालकमंत्री मकरंद पाटील, धाराशिवमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ध्वजारोहण केलं. भारतीय क्रिकेट संघाचा 600वा कसोटी क्रिकेट सामना आज श्रीलंकेविरुद्ध गॉल इथं सुरू झाला. हा आकडा पार करणारा भारत जगातला तिसरा देश आहे. भारताने पहिला कसोटी सामना 1932 साली इंग्लंडविरुद्ध बर्मिंगहॅम इथं खेळला होता. आजवर भारताने खेळलेल्या कसोटी सामन्यांमधले 186 म्हणजेच 31% सामने जिंकले आहेत. आज सुरू झालेल्या सामन्यात शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या एक गडी बाद 148 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 2027 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रधानमंत्र्यांनी केलं सप्तधारा सूत्राचं आवाहन. गरीब आणि मध्यमवर्गीय युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा. राज्याचा विकासदर यंदाच्या पहिल्या सहामाहीत 8.8% असून विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात महाराष्ट्र महत्वाची भूमिका बजावेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास. आणि भारतीय क्रिकेट संघाचा 600वा कसोटी सामना श्रीलंकेत गॉल इथं सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 होत आहेत. आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट सायंकाळी 5 वाजता दुसऱ्या सभेत. दरम्यान आपण ऐकू शकाल AIR DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. दुपारचे 3:11 होत आहेत. जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज मुंबई शहर आणि उपनगरात आकाश ढगाळ होतं आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. कमाल आणि किमान तापमान 31° सेल्सिअस आणि 25° सेल्सिअसच्या आसपास होतं. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. येत्या 24 तासात तापमान कमाल आणि किमान 31° सेल्सिअस आणि 25° सेल्सिअसच्या आसपास असेल. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. तर हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. दुपारचे 3:12 होत आहेत. सादर करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

नमस्कार. मागच्या सत्रामध्ये आपण असं बघितलं की योग हा उपचाराचं एक साधन आहे. काही अंशी ते बरोबर आहे नक्कीच. याचं कारण माझ्या असलेल्या शारीरिक व्याधींना जर योग साधना करून त्या व्याधी दूर होत असतील, माझा शारीरिक समन्वय साधला जात असेल, तर काहीच त्याच्यात हरकत नाही. पण तू मूलतः बघायला गेलात तर योग हा प्रतिबंधात्मक आहे. इट इज मोर ए प्रिव्हेंटिव्ह दॅन क्युअर. आता प्रतिबंधात्मक म्हणजे काय? प्रतिबंध हा शब्द आपल्याला दोन दृष्टीने बघावा लागतो. प्रतिबंध म्हणजे रिस्ट्रिक्शन, म्हणजे मला अमुक अमुक गोष्ट करायला प्रतिबंध आहे, म्हणजे आय एम नॉट सपोज टू डू दॅट. हे झालं व्यक्तीच्या स्तरावरती. परंतु योग जेव्हा प्रतिबंधात्मक आपण मानतो त्यावेळेस तो रोगाला प्रतिबंध करतो, ह्या दृष्टीने आपण बघणं आवश्यक आहे. त्यामुळे योगाच्या वापरामुळे रोग निर्माण होण्याची पद्धती, योग निर्माण होण्याची वारंवारिता ही आपण कमी करू शकतो. एक नक्की लक्षात घ्यायचं की योगशास्त्र लिहिणारी सर्व जी विद्वान मंडळी होती ती सुद्धा या जगामध्ये नाही आहेत. हे लक्षात घ्यायचं की योग हा तुम्हाला अमरपणा देत नाही, निश्चितपणे देत नाही, पण तो मरणाची भीती मात्र घालवतो, याच्याबद्दल शंकाच नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक विचार जर योगाच्या बाबतीत करायचा झाला तर कुठे कुठे तो प्रतिबंध करू शकतो? सर्व स्तरावरती जो तुम्हाला प्रतिबंधात्मक मूल्य त्याचं दाखवून देत असतो, आपल्याकडे दुर्दैवाने ती दृष्टी नाही आहे. जे लोक योगसाधना करत नाहीत, इतर काही गोष्टी करतात, ते कशासाठी करतात? कुणी माणूस व्यायामशाळेत जातो, कुणी चालायला जातो, कुणी खेळायला जातो, कशासाठी? हे तर आपलं शारीरिक स्तर जो आहे तो योग्य राखणं, ज्याला आपण फिटनेस असं म्हणतो. फिटनेस म्हणजे नेमकं काय? तर सगळ्या गोष्टी योग्य प्रकारे चालणं, त्याच्यामध्ये नियमितपणा असणं, केवळ प्रमाणाबद्ध शरीर, योग्य उंची, योग्य रंग, योग्य रूप म्हणजे म्हणजे फिटनेस नाही. तर आपण करत असलेल्या सर्व गोष्टीमध्ये समन्वय, त्यामुळे इतर कुठल्याही साधनातनं तुम्ही जेव्हा हे मिळवता तेही तितकंच बरोबर आहे जितकं योगाच्या माध्यमातून आहे. दोन्हीमध्ये थोडासा फरक असतो नक्कीच. काही तुमचे व्यायाम प्रकार हे तुम्हाला दमवणारे असतात, पण योग मात्र हा दमवणारा नाही आहे. योगामध्ये नेमकं काय घडतं ते योगसाधनेमधनं रिस्टोरेशन ऑफ एनर्जी, ऊर्जेची बचत, ऊर्जाचा खर्च करून त्यासाठी परत काहीतरी नवीन डायटिंग प्रोसेस घ्यायची आणि हा दोन्हीचा समन्वय साधायचा. त्यापेक्षा ऊर्जा खर्चच केली नाही तर, किंवा ती खर्च करताना समन्वय राखून केली तर ती निश्चितपणे चांगली आहे. त्यामुळे रोगांच्या निर्मितीला प्रतिबंध घालण्याची प्रक्रिया ही आसनांमध्ये आहे, ही आपल्या प्राणायामाच्या प्रक्रियेमध्ये आहे, ही अंतरंग साधनेमधल्या प्रत्याधारणा ध्यान या तीन स्तरांवरती आहे. आणि त्याही अगोदर सुरुवातीला जे यमनियम सांगितले आहेत पतंजलीने, त्या यमनियमांच्या पालनामधनं खूप काही घडत असतं. मागच्या सेशनला आपण बघितलं की आपल्याला रोग का निर्माण होतात, तर मनाचा अनिर्बंध वापर आणि मनावरती नियंत्रण नसणं हे असं का होतं? तर समाजात वावरताना आणि वैयक्तिक जीवनामध्ये असलेले जे काही नियम आहेत ते नियम आपण तोडतो. आपण नियम तोडतोय हे आपल्याला नियम तोडतानाही कळत असतं आणि पुन्हा तोडायचा नसतो हेही आपल्याला माहीत होतं, तरी पण आपण ते वारंवार करतो. आणि ते केल्यामुळे काय होतं? आपल्या मनावरती एक बोजा निर्माण होतो, ते प्रेशर असतं, खूप मोठं प्रेशर असतं. आणि तो बोजा सहन झाला नाही की मग त्याचा परिणाम शरीराच्या फंक्शनिंगवरती व्हायला लागतो. योगाच्या अभ्यासामध्ये आणखीन एक गोष्ट महत्त्वाची घडते, ती म्हणजे आपली प्रतिरक्षा प्रणाली, ज्याला आपण इम्युन सिस्टीम असं म्हणतो. आपल्या इम्युन सिस्टीमचे दोन भाग आहेत, एक म्हणजे संरक्षण देणारी आणि दुसरं म्हणजे हल्ला करणारी. वन इज डिफेन्स अँड सेकंड इज अटॅकिंग. आता या दोन्हीमध्ये समन्वय खूप कमी वेळा असतो. याचं कारण असं आहे की औषधांचा इतका भडीमार आपण स्वतःवरती करतो की तो केल्यामुळे आपली इम्युन सिस्टीम कामच करत नाही, तिला कळतच नाही की आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. ती काम करत नाही म्हणाल तर डिफेन्स जाई झाला तर अटॅक कोण करणार? त्यामुळे अटॅक करणारी सिस्टीम जी आहे ती म्हणजे बाह्य विषाणू शरीरात शिरला की त्या विषाणूला आयडेंटिफाय करणं, त्याला शोधणं आणि त्याच्यावरती त्या पेशी आहेत त्या पेशींच्या द्वारे त्या विषाणूला नाश करणं त्याचा. आज आपण बघतोय की सध्या कोविड सारखा जो एक भयंकर रोग आहे सर्वांना झालेला नाही आहे, तो काही लोकांनाच झाला आहे. तो कोणाला झाला आहे असं आपण जर विश्लेषण केलं तर असं दिसतं की ज्यांना इतर काही रोग आहेत, मॉर्बिडिटी जे असं ज्याला आपण म्हणतो ती आहे, किंवा जे मनाने खूप कमकुवत आहेत, घाबरतात, बारीकसारीक गोष्टीने घाबरतात, आणि त्यांच्या मनात एकदा झालं ना की अरे मला पण कोविड होणार की दुसऱ्या दिवशी तो होतो, हे नक्की आहे. हॉस्पिटलाइज झाल्यानंतर सुद्धा मी बाहेर पडेन की नाही काय माहिती, हा विचार मनात शिरला की तो माणूस बाहेरच येत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपली प्रतिरक्षा प्रणाली जी आहे स्ट्रॉंग, सक्षम आहे, तिच्यावरती विश्वास ठेवला तर आपण कुठल्याही प्रकारच्या रोगांना तोंड देऊ शकतो. आणि तो नेमका भाग क्षमता तुम्हाला देणारा हा योगसाधनेमधनं होतो. असं काही कधी घडत नाही की योगसाधनेमधनं तुमच्या प्रतिरक्षा प्रणालीमधले काही सिक्रिशन्स वाढतात, कमी होतात, असं काही होत नाही. परंतु ती क्षमता आपल्याकडे आहे हा विश्वास आपल्या मनाला मिळतो. आणि एकदा तो विश्वास मिळाला
की तुम्ही काहीही आणि कुठलंही संकट सहजपणे तोंड देऊ शकता, ते फेस करू शकता, त्याला त्याच्यावर मातही करू शकता आणि आपलं अस्तित्व टिकवून ठेवू शकता. त्यामुळे आपल्या अस्तित्वाच्या असलेल्या दोन भागामध्ये आपण बघितलं तर एक म्हणजे प्रतिरक्षा प्रणाली म्हणजे प्रिव्हेंशन, त्याला आपण डिफेन्स मेकॅनिझम असं म्हणतो. तो कसा वापरायचा तर थोडंसं खाण्यापिण्यावरती नियंत्रण ठेवायचं, शक्यतो केमिकल प्रोसेस असलेले पदार्थ खायचे नाहीत, नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले पदार्थ खायचे. लोक म्हणतात ते खूप महाग असतात, पण इतर अनेक महाग गोष्टी आपण खात असतो, त्या गोष्टींवरती नियंत्रण आणलं तर आपल्याला हे शक्य आहे. शेवटी आपल्याला कशासाठी हे सगळं करायचं आहे, स्वतःसाठी करायचं आहे. मग त्यासाठी काही गोष्टींना एक दर्जात्मक व्हॅल्यू दिली पाहिजे आणि ती दिल्यामुळे काय घडतं, तुमची प्रतिरक्षा प्रणाली ही सक्षम बनते आणि ती सक्षम बनली की मग तुमच्या शरीरामध्ये असलेली अटॅकिंग सिस्टीम जी आहे, ती हल्ला करणारी यंत्रणा आहे, ती पण तेवढीच अलर्ट राहते. शरीरामध्ये एक गोष्ट नक्की असते, आजच्या काळात जो प्रॉब्लेम वाढला आहे तो म्हणजे ऑटो इम्युनिटी. ऑटो इम्युनिटी म्हणजे काय, की तुमची इम्युन सिस्टीम ऑटोमॅटिक काम करायला लागते. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर दोन माणसांचं भांडण चालू असताना तिथे कोणीही तिसरा माणूस येऊन त्यांच्या समन्वय करू शकतो, पण तिथे मिलिटरी बोलवली जाते. म्हणजे दोन माणसांचं भांडण सोडायला मिलिटरी येणं, इट इज ॲट पार विथ ऑटो इम्युन सिस्टीम. आणि हे जे काय घडतं, हा जो असंतुलनाचा भाग आहे, हा संतुलित करायचं काम योग साधना निश्चितपणे करू शकते. म्हणजे योगाच्या बाबतीत आपण बघायला गेलो तर प्रतिबंधात्मक म्हणजे काय, तर नो एंट्री फॉर डिसीजेस. प्रतिबंध कोणाला घालायचा आहे, रोगांना घालायचा आहे. माझ्या सर्व आहार विहार सर्व गोष्टींवरती कुठलाही प्रतिबंध मला नको आहे. माझ्या सर्व क्षमता आहेत शरीरातल्या, गमतीची गोष्ट तुम्हाला सांगतो की आपल्या शरीरातल्या सर्व सिस्टीम ज्या आहेत त्या 120 वर्ष काम करण्याच्या क्षमतेने बनवलेल्या आहेत, त्याला आपण लायसन्स कॅपॅसिटी असं म्हणतो. पण आपण वापरून टाकतो 40 वर्षात आणि मग 40 वेळेस अनेक रोग आपले मित्र होतात. मग ह्याच्यात प्रतिबंध कोणाला करायचा, तर त्या इम्युन सिस्टीमवरती बाहेरनं येणाऱ्या सर्व गोष्टींना प्रतिबंध करणं, त्यांना योग्य त्या वेळेला तिथे रोखून धरणं आणि माझी स्वतःची क्षमता वापरणं, हा विश्वास मनाला देणं, हे सगळं योगाच्या साधनेमधनं होतं. आणि त्यामुळे नो एंट्री फॉर डिसीजेस, नो एंट्री फॉर कन्झम्पशन, नो एंट्री फॉर लाईफस्टाईल, हा कुठेही भाग नाही. प्रतिबंध माणसाला नाही आहे, रोगाला आहे. हे जेव्हा आपल्या लक्षात येतं त्यावेळेला योग हा तुमचा मित्र बनतो. आणि तो इतका स्ट्रॉंग मित्र आहे, तुम्हाला सांगतो की त्याचा अनुभव ज्यांनी त्याने घ्यावा असं माझं तुम्हाला सर्वांना एक आवाहन आहे. हा अनुभव मी गेली 40 वर्ष घेतोय, त्याच्यापेक्षा जास्तीच. आणि त्यामुळे मला, मी असं काही गर्वाने म्हणत नाही, परंतु अजूनपर्यंत देवाच्या कृपेने किंवा योग साधनेमधनं बऱ्यापैकी आपण शरीराला आणि स्वतःला सांभाळू शकलो आहोत. आणि हे सांभाळणंच महत्वाचं आहे. आणि थोडंसं सांभाळलं तर मग पुढे बरंच काही तुम्हाला नीट कुठल्याही प्रकारच्या बंधनाशिवाय करता येतं. अनिर्बंध वागणं नाही, तर बंधनात राहून योग्य त्या गोष्टींचा वापर करणं, त्याचा वापर करून त्याची मजा लुटणं आणि मजा लुटण्याचा आनंद घेण्याची वृत्ती मनात ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे प्रिव्हेंटिव्ह आस्पेक्ट ऑफ योग. योगाचं प्रतिबंधात्मक मूल्य हे अशा अर्थाने आपण बघणं आवश्यक आहे. हरिओम तत्सत. धन्यवाद सर्वांना, आणि तुम्हाला सर्वांना निरोगी आयुष्य लाभो. जीवनाकडे बघायचा तुमचा दृष्टिकोन सकारात्मक हो, ही सदिच्छा व्यक्त करतो आणि विश्राम घेतो. हरिओम. धन्यवाद.

0: श्रोत्याहो, आत्ताच आपण योगजीवनी या मालेत डॉक्टर श्रीकृष्ण म्हसकर यांच्या भाषणाचा भाग चौथा ऐकलात.
1: श्रोत्याहो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: श्रोतेहो, रविवारी 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्रनिर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR

श्रोते हो, दुपारचे 3:30 होत आहेत. सादर करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात आता आपण ऐकूया मोहम्मद रफी यांच्या स्वरात उमाकांत काणेकर यांची रचना, संगीतबद्ध केली आहे श्रीकांत ठाकरे यांनी.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा इथेच संपतोय. दुपारचे 3:35 होत आहेत. सादर करीत आहोत कार्यक्रम स्वस्थ भारत.

0: श्रोते हो नमस्कार. स्वस्थ भारत कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मधुमेह हा शब्द आपल्यासाठी अजिबात नवीन नाही आहे. भारत हा मधुमेहाच्या बाबतीत जगात नंबर 1 येऊन बसलाय. खरं तर हे खूप धोकादायक आहे. श्रोते हो, मधुमेह का होतो, कसा होतो हे तर आपण सगळ्यांना माहीतच आहे, पण मधुमेह पेशंटमध्ये डायबेटिक फूट म्हणजेच मधुमेहग्रस्त पाय हा त्रास बऱ्याच जणांना जाणवताना दिसतोय. तर नेमकं डायबेटिक फूट म्हणजे काय, मधुमेह पेशंटनी त्यासाठी काय काळजी घ्यायची, या सगळ्याची माहिती आज आपण स्वस्थ भारत या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. डायबेटिक फूट याविषयी माहिती देण्याकरता आज आपण स्वस्थ भारत या कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे डायबेटिक फूट सर्जन डॉक्टर तुषार रेगे यांना. डॉक्टर तुषार रेगे हे गेली 35 या क्षेत्रात कार्यरत आहेत. तर आज आपण त्यांच्याकडून डायबेटिक फूटबद्दल जाणून घेऊया. डॉक्टर तुषार रेगे, स्वस्थ भारत कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: डॉक्टर, जगामध्ये नंबर 1 म्हणजे राजधानी होऊन बसलाय आपला भारत, तर याचं कारण काय असू शकतं, काय सांगाल?
1: डायबिटीस वाढण्याची अनेक कारणं आहेत आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती, आपली लाईफस्टाईल जी आपण म्हणतो ती खूप बदलत चालली आहे. फास्ट फूड, एक्सरसाइजेस कमी आणि स्ट्रेस, या 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत जेणेकरून डायबिटीस वाढतोय किंवा मधुमेहाचं प्रमाण वाढत चाललंय. पण ह्याला एक जेनेटिक फॅक्टर आहे ज्याला आपण अनुवंशिकता म्हणतो, की आई वडिलांना डायबिटीस आहे, काका काकींना डायबिटीस आहे, तर मला होण्याची शक्यता जास्त असते. तर ह्यामुळे भारतात डायबिटीस वाढत चाललंय. पण मॅडम, हे तुम्हाला कल्पना आहेच की डायबिटीस म्हणजे रक्तात साखर आहे आणि ती साखर सगळीकडे फिरत असते, त्यामुळे ती सगळ्याच अवयवांना त्रास द्यायला सुरुवात करते. डोळ्यांना त्रास देते, हृदयाला त्रास देते, किडनीला त्रास देते, आणि आपण ज्या विषयावर आज बोलणार आहोत ते डायबिटिक फूट म्हणजे पायालाही खूप त्रास देते.
0: बरोबर आहे. मग डॉक्टर, डायबिटिक फूट म्हणजे नेमकं काय?
1: 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत की रक्तातल्या साखरेमुळे आपल्या पायाच्या ज्या नसा आहेत ज्याला नर्व्स म्हणतात त्या थोड्या कमजोर होत जातात आणि मग पेशंटना अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सिम्पटम्स जाणवतात. काही म्हणतात आमच्या पायाची आग होते, काहींना मुंग्या येतात, काहींना पाय जड वाटतो, काही म्हणतात आम्हाला वाटते की मी वाळूवर चाललोय, पाण्यावर चाललोय. हे अक्षरशः असं काही न समजण्यासारख्या सिम्पटम्स आहेत. पण सर्वात महत्वाची सिम्पटम आहे की ह्या पेशंट्सना पायाच्या संवेदना कमी होतात.
0: अच्छा.
1: पायाला काही लागलेलं जाणवत नाही आणि अशा कंडिशनला न्यूरोपथी म्हणतात. ज्या मधुमेहग्रस्त रुग्ण आहेत त्यांना कल्पना आहे, ह्याला डायबिटिक न्यूरोपथी म्हणतात.
0: अच्छा.
1: त्याचबरोबर पायाचा रक्तपुरवठा कमी होत जातो आणि रक्तपुरवठा कमी होत जाण्याला डायबिटिक अँजिओपथी किंवा मायक्रो अँजिओपथी म्हणतात.
0: अच्छा.
1: म्हणजे रक्तपुरवठा कमी होतो. आता ह्या 2 गोष्टी जेव्हा असतात तेव्हा हा पाय नॅचरलीच एक प्रकारचा कमजोर पाय होतो. त्यात साखर असते. एक क्षुल्लक जखम जरी झाली

0: ती वाढत जाऊ शकते
1: अच्छा
0: आणि हे फार धोकादायक असतं. तर ही जखम वाढत गेली तर श्रोत्यांना कल्पना असेलच की गँग्रीन हा एक शब्द खूप भीतीदायक शब्द असतो. तर छोटी क्षुल्लक जखम झाली तरी त्याचं रूपांतर गँग्रीनमध्ये होऊ शकतं आणि म्हणून हे डायबिटिक फूट अत्यंत महत्त्वाचं आहे ज्याची खूप काळजी घेणं आवश्यक आहे.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, आता तुम्ही या डायबिटिक फूट म्हणजे काय सांगितलं पण मला सांगा की खूप जुना म्हणजे सगळं मेंटेन आहे तो, त्याच्या आहारावरती नियंत्रण करतोय, व्यवस्थित ट्रीटमेंट घेतोय, त्याला पण होऊ शकतं की खूप असं जुना मधुमेह असायला पाहिजे असं काय आहे हे डायबिटिक फूट होण्या पाठीमागे?
0: नाही, अजिबात नाही. बरोबर, हा पण असा खूप महत्वाचा प्रश्न आहे की एक साधारण 5 ते 7 वर्ष झाली ज्याला मधुमेह आहे की पायाच्या नसा थोड्या कमजोर व्हायला लागतात. म्हणजे न्यूरोपॅथी ही साधारण 5 ते 7 वर्ष झाली डायबिटीसच्या पेशंटला की न्यूरोपॅथी सुरू होते. ते आपली रक्तातली साखर याचं नियंत्रण ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहेच, पण अनेक वेळा साखरेचं नियंत्रण ठेवून सुद्धा जर नसा कमजोर असतील, रक्तपुरवठा कमी असेल, तर हे डायबिटिक फूट होऊ शकतं. म्हणजे काही लोक आम्हाला सांगतात की आम्ही अगदी सगळी बंधनं ठेवतो, रोज वॉक करतो, पण ह्याही जर रुग्णाला जर छोटी जखम झाली आणि त्यावेळी न्यूरोपॅथीमुळे त्याचं जर लक्ष तिकडे गेलं नाही तर हीच जखम पुढे खूप इन्फेक्शन किंवा त्याच्यात पू होणं किंवा गँग्रीन होणं हे होऊ शकतं.
1: अच्छा डॉक्टर, तुम्ही आता म्हणालात की ज्यांची साखर नियंत्रित आहे, सगळं तुम्ही सांगितल्याप्रमाणे पथ्य डायबिटीस पेशंट्स पाळतात, तरी त्यांच्या नसा का कमजोर होऊ शकतात?
0: रक्तातली साखर जेव्हा सगळीकडे सर्क्युलेशन आपण म्हणतो किंवा रक्तभिसरण होत असतं, तेव्हा ती साखर जेव्हा त्या नसांपर्यंत पोचते तेव्हा जशी एक आपली वायर असते ना, एक वायर, त्याच्यावर एक प्लास्टिकचं कोटिंग असतं, ते जर कोटिंग काढलं तर शॉक लागू शकतो. तसंच ते कोटिंग हळूहळू डिस्ट्रॉय होतं किंवा ते हळूहळू कोटिंग निघून जातं, त्यामुळे ही न्यूरोपॅथी होते. जर शुगर्स जर कंट्रोलमध्ये असतील तर ही न्यूरोपॅथी होण्याचा कालावधी वाढू शकतो. म्हणजे आपल्याला लगेच 7 वर्षांनी मे बी न्यूरोपॅथी नाही व्हायची, पण जर शुगर्सचं नियंत्रण नसेल, साखरेचं नियंत्रण नसेल, तर ही न्यूरोपॅथी नक्कीच त्रासदायक होऊ शकते. आणि मग इन्फेक्शन कुठचं असलं, जंतू संसर्ग झाला, तर साखर जर वाढलेली असली तर ते जंतू लगेच वाढू शकतात. नियंत्रण असणं अत्यंत आवश्यक आहे, नियंत्रण जर नसेल तर हा त्रास 10 पट वाढू शकतो, हे महत्वाचं आहे.
1: अच्छा डॉक्टर, एक छोटासा प्रश्न मनामध्ये येतो, फक्त ह्या पायाच्याच नसा खराब होतात की शरीरातल्या इतर नसांवरती सुद्धा ही साखर काम करते?
0: सगळ्या नसांवर साखर काम करते. मॅडम ना, अनेक आमचे पेशंट येतात आणि विचारतात की डायबिटिक फूट आहे तसं डायबिटिक हँड आहे का? दोन महत्वाच्या गोष्टी आहेत की सगळ्या नसा इफेक्ट होतात किंवा सगळ्या नसा खराब होऊ शकतात. पाय आपल्या हृदयापासून डोळ्यापासून दूर आहेत, त्यामुळे पायाला जर काही झालं तर पटकन जाणवत नाही. नंबर 2, आपण पायांवर कॉन्स्टंट चालत असतो त्यामुळे तिकडे लागण्याचं, इजा होण्याची शक्यता खूप जास्ती असते. आणि म्हणून डायबिटिक फूट ही एक एंटिटी आहे किंवा हा वेगळा विषय आहे. डायबिटीसमध्ये हाताला पण इजा झाली तर तेवढाच त्रास होऊ शकतो, पण हाताला जर काय झालं तर लगेच ते जाणवतं. एक छोटं नखुरडं झालं तरी दुसऱ्या दिवशी रुग्ण आमच्याकडे येतो आणि सांगतो की हात माझा दुखतोय किंवा हाताला काही झालंय. पायाचं अनेक वेळा जाणवतही नाही.
1: अच्छा, मग डॉक्टर, तुमच्याकडे जे पेशंट्स येतात ते काय तक्रारी घेऊन येतात आणि या मधुमेही पेशंटनी सजग या पायाच्या बाबतीमध्ये कसं राहायला पाहिजे?
0: अगदी बरोबर. 2 प्रकारचे रुग्ण आमच्याकडे येतात. एक म्हणजे की ज्यांना काही जखम नाही आहे, ज्यांना गँग्रीन नाही आहे, पण या न्यूरोपॅथीच्या त्रासासाठी येतात. काही लोक अगदी त्रस्त असतात की इतक्या पायाला मुंग्या येतात, रात्री झोप लागत नाही, शॉक सारखं लागतं. काही लोक असतात की पाय माझे बधीर झालेत, मला चालायला बॅलन्सच नाही आहे, मी चालताना अचानक वाटतं की काहीतरी वाळू आहे, चिखल लागलाय पायाला, आणि मग पाय बघितल्यावर बघतो तर आम्ही आता पाय अगदी साफ असतो, क्लीन असतो. तर ह्या ट्रीटमेंटसाठी लोक येतात की पायाला त्रास होतोय, दुखतंय, आग होते, मुंग्या येत आहेत, झोप लागत नाही, हे एक ग्रुप ऑफ पेशंट झाले. दुसरे येतात, आता एक मी तुम्हाला मॅडम एका पेशंटबद्दल सांगतो, हे अगदी खोटं वाटेल पण ज्यांना डायबिटीज आहे किंवा डायबिटिक फूट आहे त्या लोकांना हे कळू शकेल काय आहे ते. एक वयस्कर ग्रस्त होते, काहीच त्रास नाही, घरातल्या लोकांना सडनली वाटायला लागलं की घरात काहीतरी वास येतोय, उंदीर मेलाय का किंवा काही चिखलाचा वास येतोय का, असा वास यायला लागला. आणि नंतर जमिनीवर असे पायाचे ढब्बे दिसले की काहीतरी म्हणजे असं रक्त वाहत आहे तसं, आणि म्हणून बघितलं तर काकांच्या या पायातनं अक्षरशः पू आणि रक्त वाहत होतं. ह्या वयस्कर ग्रहस्थांना अजिबात कल्पनाच नव्हती की आपल्या पायाला काही झाले.

0: अगदी खोटं वाटण्यासारखं विधान आहे, पण अक्षरशः अनेक रुग्ण आम्ही असे बघतो की पायात पू झाला आहे. जे नॉर्मल कोर्समध्ये जर मला थोडं जखम झाली, इजा झाली, पू झाला तर दुखायला पाहिजे, यांना अजिबात दुखत नाही,
1: संवेदना काही
0: संवेदनाच नाही मॅडम. बरोबर, एक्झॅक्टली. आणि फक्त घरातल्या कोणीतरी बघितलं की काहीतरी रक्तपू जमिनीवर लागला आहे, वास येतोय, आणि तेव्हा या रुग्णाला आमच्याकडे आणलं गेलंय.

0: छोटं नखुरडं होतं किंवा एक भोवरीसारखं होतं, हे खूप कॉमन आहे डायबिटीस पेशंटमध्ये, त्याला कॅलस म्हणतात. आणि त्याचा काही त्रासच नसतो रुग्णाला, त्यामुळे तो म्हणतो ठीक आहे भोवरी आहे. कधी काही काही लोक छोटं ब्लेड घेऊन कापतात, काही लोक नुसतं कोचून काढतात, कारण त्रास होत नाही. हीच भोवरी जर इन्फेक्ट झाली, म्हणजे त्याच्यात जर जंतू संसर्ग झाला, त्याच्यात जर पू झाला, तर एक छोट्या भोवरीमुळे बोट कापलं जाण्याची शक्यता असते, किंवा ज्याला आपण अम्प्युटेशन म्हणतो, ही सर्जरी आपल्याला करावी लागते. तर सांगण्याचं आहे म्हणजे की तुमचा प्रश्न होता की दोन कुठच्या टाईपचे रुग्ण येतात, एक तर म्हणजे की ज्यांना जखम नाही आहे, पायाला त्रास आहे, आणि दुसरे ज्या जखमा किंवा पू किंवा पाय सडतोय बोट सडतोय असे पेशंट येतात,
1: त्याला आपण गँग्रीन म्हणूया.
0: एक्झॅक्टली बरोबर. जेव्हा कुठचा अवयव खराब होतो, सडतो किंवा काळा पडतो, खास करून बोट किंवा पावलाचा पुढचा भाग, त्याला आपण गँग्रीन म्हणतो.
1: याच्यात वयाचा फॅक्टर काही काम करतो का? कारण का आता बघितलं तर मी याच्यासाठी हा प्रश्न विचारते, मधुमेहाचं वय खूप अलीकडे येत चाललंय.
0: गँग्रीन हे कुठच्याही वयाला होऊ शकतं. आणि परत तुम्ही आता एक छान मुद्दा काढलात की पूर्वी ना मी बघायचो की 45-50 नंतर मधुमेह व्हायला लागलाय, आता अक्षरशः तरुण लोकांमध्ये मधुमेह होतोय. अगदी फिट माणूस असतो एखादा, आणि तो फक्त सांगतो की नाही मला जरा मुंग्या येत आहेत आणि मला थोडा वीकनेस वाटतोय, किंवा वजन वाढलंय किंवा वजन कमी होत चाललंय. आणि म्हणून रुटीन जेव्हा टेस्ट करतो तेव्हा सडनली शुगर जी साधारण 100 आसपास पाहिजे, जेव्हा आपण ब्लड टेस्ट करतो ती 350-400 अशी मिळते आम्हाला. हा पेशंटला शॉक असतो, पण हे अगदी रेग्युलरली हल्ली व्हायला लागले की पेशंटनाही कल्पना नाही किंवा त्या माणसाला कल्पना नाही, आणि जेव्हा टेस्ट केली जाते तेव्हा कळतं की त्याला मधुमेह आहे किंवा डायबिटीज आहे. तुमच्या प्रश्नाकडे परत येणं की वयोमानाचा इकडे किंवा वयाचा काय इकडे संबंध आहे का, तर नाही. तरुणांनाही डायबिटिक फूट होऊ शकतो, वयस्कर लोकांनाही होऊ शकतो, पण जसा पेशंट किंवा माणूस वयस्कर होत जातो तेव्हा त्याला बाकीचेही आजार कधी कधी असतात. या पेशंटला हार्ट प्रॉब्लेम्स असू शकतात, किडनी प्रॉब्लेम असू शकतात, आणि त्यामुळे जी आपण रिकव्हरी म्हणतो किंवा पेशंट बरं होण्याची जी एक क्रिया असते त्याच्यामध्ये मात्र खूप अडथळे येतात. तर एखादा तरुण फिट माणूस असेल तर त्याच्यावर शस्त्रक्रिया झाल्या तर ते लवकर बऱ्या होतात, लवकर रिस्पॉन्स मिळतो. वयस्कर माणूस असेल, किती शस्त्रक्रिया नीट करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा प्रॉब्लेम्स होऊ शकतात.
1: अच्छा, एखादा पेशंट गँग्रीनवाला तुमच्याकडे आला तर तुमचं काय काम सुरू होतं?
0: गँग्रीन घेऊन जेव्हा पेशंट येतो तेव्हा आमचा पूर्ण प्रयास असतो की जितक्या प्रमाणात पाय वाचवता येईल तेवढा वाचवला पाहिजे. कारण मॅडम एक आहे ना की अम्प्युटेशन म्हणजे बोट किंवा पाय एकदा कापला गेला की त्या पायाची ठेवणच बिघडते, आणि आज नाही तर उद्या परत पेशंटला हे त्रास चालूच राहतात काही ना काहीतरी. आज बरा झाला, उद्या दुसऱ्या बोटाला काही त्रास झाला, परत तिसऱ्या बोटाला काही प्रॉब्लेम आहे, कुठे आणखीन छाले पडत आहेत, जखमा होत आहेत, ह्या गोष्टी चालू राहतात. त्यामुळे सर्वप्रथम या पेशंटना आम्हाला ऍडमिट करावं लागतं. एक मल्टी फॅक्टोरियल मॅनेजमेंट म्हणून हल्ली म्हणतात, म्हणजे त्याच्यात डायबिटॉलॉजिस्ट असतो, किडनी स्पेशलिस्ट असतो, कधी कधी मॅडम पायाची अँजिओग्राफी करावी लागते. प्रत्येक रुग्णाला माहितीये की हृदयाची अँजिओग्राफी, की आज जर समजा मला हार्ट अटॅक आला तर अँजिओग्राफी करतात, अँजिओप्लास्टी करतात, आणि हृदय ठीक चालू राहतं. तसंच पायाची अँजिओग्राफी करून पायाचा रक्त पुरवठा वाढवतात, जेणेकरून मे बी कुठे जर सांगितलेलं असतं की अख्खा पाय कापावा लागेल तरी अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी आम्ही करून रक्त पुरवठा वाढवून ॲटलीस्ट जर खूपच खराब असेल तर बोट किंवा पायाचा एक भाग फक्त कापावा लागतो, पण बाकीचा पाय वाचू शकतो. किंवा पाय वाचवण्याचा प्रयास हे फार महत्त्वाचं असतं. आणि हल्ली खूप ॲडव्हान्स ट्रीटमेंट निघाले आहेत, जसं मी म्हटलं अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी. त्याचप्रमाणे जखमा बऱ्या होण्याचा एक वेगळा कॉन्सेप्ट तयार झाला आहे, अँजिओझोम कॉन्सेप्ट त्याला म्हणतात.
1: म्हणजे
0: की म्हणजे पायाच्या विविध भागांना एक वेगळी नस असते जी रक्त पुरवठा देत असते, तर ती नस जर आपण नीट ठेवली तर तो पाय वाचू शकतो.
1: हा
0: एक वेगळा कॉन्सेप्ट निघालाय. या सगळे मेडिकल कॉन्सेप्टचा एकच फायनल कार्य आहे की जितका पाय वाचवता येईल तेवढा वाचवायचा आम्ही प्रयत्न करतो. अनेक वेळा स्पेशालिटी क्लिनिक म्हणून लोक एकदम खूप खराब इन्फेक्टेड, खराब म्हणजे इन्फेक्शन झालेला पाय घेऊन येतात, आणि तरी त्यांची अपेक्षा असते की हा पाय वाचावा. त्यामुळे आम्ही पेशंटना सांगतो की तीन प्रकारचे पाय असतात. एक लिंब थ्रेटनिंग, म्हणजे पायला इजा आहे, हा पाय कापण्यावाचून गत्यंतर नाही. आणि दुसरं असतं की जिकडे लाईफ थ्रेटनिंग म्हणतात, की म्हणजे पायाला इतकं इन्फेक्शन आहे, इतका पू आहे पायामध्ये, की हा पाय जरी आपल्याला

0: कापावं लागलं तरी जीव वाचवण्यासाठी आपल्याला ही शस्त्रक्रिया करावी लागते.
1: अच्छा डॉक्टर, आता हे इन्फेक्शनबद्दल तुम्ही बोलताय, जेव्हा पायामध्ये गँग्रीनमुळे इन्फेक्शन होतं ते इन्फेक्शन शरीरामध्ये पसरत नाही का?
0: बिलकुल बिलकुल, हे आता जे मी तुम्हाला म्हटलं ना लाईफ थ्रेटनिंग, की कधी कधी पायाचं इन्फेक्शन आहे ते शरीरात, जसं आपण अगदी साध्या शब्दात काही लोक म्हणतात सेप्टिक झालं, काही लोकांना कळतं की पॉयझन पसरत आहे शरीरामध्ये, आणि अनेक वेळा एक छोटी शुल्लक गँग्रीन जखम जी फक्त अंगठ्याला असेल मे बी, त्यांनी सुद्धा ते पॉयझन पसरून किडनीवर परिणाम होऊ शकतो. काही लोकांच्या किडनीज फेल होतात, आतापर्यंत किडनीला काही त्रास नव्हता पण पायाच्या इन्फेक्शनमुळे किडनीला त्रास झाला किंवा हृदयावर प्रेशर आलं ह्याच्यामुळे जीवाला धोका होऊ शकतो. आणि अशा वेळी सांगितल्याप्रमाणे खूप स्ट्रॉंग अँटीबायोटिक्स देणं, खूप इंटेन्सिव्ह ट्रीटमेंट देणं, कधी कधी आयसीयूमध्ये ट्रीटमेंट द्यावी लागते, आणि लवकरात लवकर जो खराब भाग आहे तो जर वाचण्यासारखा नसेल तर तो आम्ही काढून टाकतो पेशंटला समजावून. पण त्या सगळ्यामागचा उद्देश एकच आहे, जेव्हा जेव्हा पॉसिबल आहे तेव्हा आपण पाय बोट वाचवण्याचा प्रयत्न करतो.
1: डॉक्टर, एक छोटासा प्रश्न मनामध्ये येतो, तुम्ही मगाशी पायाची एंजियोग्राफी बद्दल सांगितलं आणि त्यामुळे त्या नसा स्ट्रॉंग करून त्याला रक्त पुरवठा तुम्ही सुरळीत किंवा जास्त प्रमाणात पुरवता त्या नसांना रक्त पुरवठा, तर मग ती एंजियोग्राफी किंवा एंजियोप्लास्टी केल्यानंतर तो जो कालावधी आहे त्या नसांना रक्त पुरवठा करण्याचा, तो कालावधी किती असतो की तो कायमचा तो त्याला रक्त पुरवठा करू शकतो, काय आहे नेमकं?
0: आपण खूप खूप खूप महत्वाचा प्रश्न विचारलात तुम्ही. समजा आता उदाहरण द्यायचं झालं तर मला आता हार्ट अटॅक आला आहे, एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी झाली आहे, तर त्याच्या पुढचे 3, 5, 10 किंवा इव्हन 20 वर्ष माझं हृदय नीट राहू शकतं. कारण हृदयाची एंजियोप्लास्टी एक वेगळ्या प्रकारची असते, पायाची एंजियोप्लास्टी फक्त 3 ते 6 महिने राहू शकते.
1: अच्छा,
0: 6 महिन्यानंतर परत पूर्ववत, बऱ्याच रुग्णांमध्ये पूर्ववत रक्त पुरवठा कमीच होतो. मग आपण ती का करतो? ती करतो म्हणजे आपल्याला मेडिकल याच्यात म्हणतो आपल्याला एक विंडो पिरियड मिळतो, की म्हणजे आता समजा जर बोट सुकतच नसेल जखम, किंवा जर गँग्रीन असेल आणि जर बोट आपल्याला कापायचं आहे, तर निदान ते टाके नीट सुकावेत, निदान ही सर्जरी सक्सेसफुल व्हावी ह्यासाठी आपण एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी करतो. म्हणजे निदान ही जखम सुकेपर्यंत एंजियोग्राफी एंजियोप्लास्टीमुळे रक्त पुरवठा नीट मिळावा, आणि नंतर ते परत कमी होणारच आहे. पण आपण नॉर्मल रक्त पुरवठा होण्यासाठी एंजियोग्राफी करतच नाही, ऑपरेशन सक्सेसफुल व्हावं तात्पुरतं आपल्याला त्या कालावधीत मला जखमा सुकवायच्या आहेत. कारण पूर्वी जेव्हा एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी नव्हती तेव्हा मग पूर्ण पाय कापल्याशिवाय गत्यंतर नसायचं, कारण फक्त जर थोडा पार्ट कापला तर तो सुकणारच नाही. तर हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. अनेक लोकांना वाटतं एंजियोग्राफी केली म्हणजे आता माझा पाय नॉर्मल झाला. काही काही लोक रिपोर्ट घेऊन येतात, सांगतात काही त्रास नाही आहे पण एंजियोग्राफी करून टाका म्हणजे पाय माझा ठीक राहील. आम्ही त्यांना सांगतो आता करण्याची अजिबात गरज नाही किंवा कोणी सांगितलं तर करूही नका, कारण हा फक्त 3 ते 6 महिने एंजियोप्लास्टीचा फायदा राहणार आहे. पण परत मूळ पदावर यायचं म्हणजे हेच की हे सगळं होण्याच्या आधी आपण पाय वाचवण्याचा किंवा डायबिटिक फूट न होण्याचा एक काळजी घेणं आवश्यक असतं, आणि ह्याच्यासाठी लोकांना काही इन्स्ट्रक्शन्स देणं फार आवश्यक असतं.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, मग आता तुम्हाला बघून समजत असेल की यांना ऑपरेशन करण्याची गरज आहे किंवा नाही आहे, किंवा ज्यांना गरज नसेल त्या पेशंटना मग तुम्ही काय ट्रीटमेंट देता? गोळ्या औषधांनी बरं करता त्यांना, म्हणजे अर्थात त्यांची शुगर तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवावीच लागत असेल,
0: बिलकुल,
1: तर त्या पेशंटसाठी तुम्ही काय ट्रीटमेंट करता?
0: पेशंटना ड्रेसिंग्स म्हणजे पायाची पट्टी करणं हे खूप डीपमध्ये शिकवावं लागतं. कारण पेशंटना वाटतं की ठीक आहे छोटी पट्टी आहे मला येते, लोक कापूस लावतात, कुठचं तरी एक मलम लावतात, अनेक प्रकारची मलम आणि पावडर्स निघाले आहेत आणि प्रत्येकाचा रोल वेगवेगळा असतो. प्रत्येक जखमेसाठी एक वेगळ्या टाईपचं मलम, एक वेगळ्या टाईपचं लिक्विड, स्प्रे मिळतात, फोम मिळतात, म्हणजे असं कापसासारखं मटेरियल असतं जेणेकरून ते आतून शोषून घेतं सगळं आतमधलं जे काही इन्फेक्शन आहे ते. तर त्यामुळे हे अत्यंत महत्वाचं आहे की कुठचं मलम, कुठचा फोम कुठच्या वेळी वापरायचा.
1: अच्छा,
0: त्यानंतर अँटीबायोटिक्स तुम्ही ऐकलं असाल, अँटीबायोटिक्स म्हणजे की जंतू संसर्ग होऊ नये किंवा झाला असेल तर ते जंतू मारण्यासाठी जे आपण कॅप्सुल किंवा गोळ्या देतो ते आपण पर्टिक्युलर जंतूना एक पर्टिक्युलर अँटीबायोटिक द्यावं लागतं. तर हे आपण सुरुवात करतो. पायावर न चालणं, जखम असताना जखम सुकेपर्यंत न चालणं हे अत्यंत महत्वाचं असतं. लोक म्हणतात नाही हो माझी शुगर वाढली आहे, आता मी कोणी बाजूवाल्यांनी सांगितलं 400 शुगर आहे म्हणून तुम्ही जास्ती चाला, आणि आम्ही त्यांना सांगतो की इन्फेक्शन म्हणजे पू झाल्यामुळे पण शुगर वाढते. हे कसं नाही मॅडम, एक सायकल असते. शुगर वाढल्यामुळे जखम वाढते, जखम वाढल्यामुळे शुगर वाढते. आणि मग हे लोक चालतात, त्यांना मी सांगतो नाही पूर्ण आराम द्या पायाला, कारण तळव्याला जर जखम असेल तर चालल्यामुळे ते आणखीन वाढू शकते. आणि मॅडम असे वेगळे छान हल्दी बूट मिळतात, किंवा त्याला डायबेटिक फुटवेअर म्हणतात.
1: मला नेमकं हेच विचारायचं आहे की या पेशंटसाठी वेगळे काही चप्पल्स किंवा शूज तयार केलेले आहेत का, जेणेकरून त्यांच्या पायाला काही इजा होऊ नये.
0: अगदी अगदी, ह्याला कस्टमाइज्ड इन्सोल्स म्हणतात किंवा कस्टमाइज्ड फुटवेअर म्हणतात. की म्हणजे त्या पायाच्या आम्ही ना एक वेगळ्या स्कॅनरवर पाय स्कॅन करतो, आणि स्कॅन करून झाल्यावर जिकडे प्रेशर पॉइंट्स आहेत, म्हणजे जिकडे जास्ती प्रेशर येतं, त्या पॉइंट्स आपण ऑफलोड करतो, म्हणजे तिकडे प्रेशर येऊ नये ह्याच्यासाठी वेगळे बूट बनवले जातात. त्या इन्सोलला बरेच वेळा कुठे डबल लेअर असते, कुठे खड्डा असतो, कुठे सिलिकॉन म्हणून एक मटेरियल घातलं असतं, जेणेकरून हा रुग्ण चालताना जिकडे जखमा आहेत तिकडे प्रेशर येऊ नये, आणि मग त्या चपलांवर किंवा त्या स्पेशल बूट सँडलवर हा माणूस चालू शकतो.
1: अच्छा डॉक्टर, आणखीन एक प्रश्न मनामध्ये येतो की समजा गँग्रीन झालेला आहे एखाद्या पेशंटचं, बोट खराब झालंय, तुम्हाला बोट कापावं लागलं, तुम्ही ते ऑपरेशन सर्जरी केली, बोट कापलं त्यांचं, पण त्याच्यानंतर पुन्हा त्याला धोका असतो का त्या पेशंटला?
0: अगदी, कारण याच्यात कसं असतं की आता गँग्रीन झालंय म्हणून आपण ट्रीटमेंट केली, पण जे आम्ही त्यांना सांगतो की अंडरलाईंग फॅक्टर्स आपण जे म्हणतो की गँग्रीन कशामुळे झालं, तर मधुमेह होता, तो तर राहणारच आहे. न्यूरोपॅथी आपण म्हटलं, नसा वीक झाल्यात, नसा म्हणजे पाय बधीर झालेत, ती न्यूरोपॅथी पण राहणार आहे. रक्तपुरवठा कमी आहे, तो पण तसाच राहणार आहे. त्यामुळे जे अंडरलाईंग फॅक्टर्स जे आहेत सगळे, ते सगळे राहिल्यामुळे पेशंटला दुसऱ्या बोटाला, दुसऱ्या पायाला कुठेही परत इन्फेक्शन, भोवरी होणं, जखमा होणं, नखुरडं होणं, आणि त्याच्यापासून इन्फेक्शन होऊन गँग्रीन होण्याची भीती नेहमी असते.
1: अच्छा.
0: आणि जे पेशंट येतात त्यांना आम्ही काउन्सिल करतो.
1: डॉक्टर मला सांगा की डायबिटीस ज्यांना आहे त्या पेशंटनी आपल्या पायाची स्वतपासणी कशी काय करायची, मुळात हे होऊ नये म्हणून?
0: आधीच्या प्रश्नात जसं तुम्ही मला म्हणालात की एकदा गँग्रीन झालंय तर परत होऊ शकतं का, तर होऊ शकतं परत, कारण ते अंडरलाईंग फॅक्टर्स आपण म्हटलं तेच राहतात. हे आता 5 किंवा 6 गोष्टी आहेत ज्या प्रत्येक श्रोत्यांनी नीट ऐकल्या पाहिजेत आणि त्या लिहून घेतल्या पाहिजेत, कारण स्वतपासणीमुळेच पाय वाचू शकतो. सर्वात पहिलं, पाय रोज बघायचा. आणि का बघायचा? कारण अनेक वेळा ना मॅडम लोकांना खिळा लागलाय पायाला, पायात पीन अडकली आहे, ते पण त्यांना कळत नाही, कारण पायाला संवेदनाच नाही आहे. त्यामुळे रोज स्वतः किंवा दुसऱ्या कोणी पाय बघायचा. आणि बघणं म्हणजे काय, कुठे काय जखम आहे का, कुठून पाणी येत आहे का, कुठे लाल झालंय का, कुठे खरचटलंय का, कुठे वास येतोय का, ह्या गोष्टी रोज बघणं आवश्यक आहे. नंबर 2, नखं नीट कापायची. नख नीट कापायचे म्हणजे काय, आपण नॉर्मली नीट कापतो नख, पण ज्या लोकांना मधुमेह आहे त्यांना माहिती आहे की त्यांची नख अगदी जाड होतात, त्याला ओनायकोग्रायफोसिस, ओनायकोमायकोसिस असं म्हणतात. यासाठी डायबिटिक पेडिक्युअर म्हणून एक नवीन संकल्पना आहे, जी आम्ही सुरू केली आहे. आणि पेडिक्युअर एवढ्याचसाठी की नख कापणं हे पण अत्यंत महत्वाचं असतं. ते स्पेशलाइज्ड वेनी जर कापलं गेलं तर नखाला इजा होणार नाही,
1: कापताना काही जखम व्हायला नको,
0: नख अगदी मासापर्यंत कापू नये. आणि लोक कापतात, कारण जरी मास थोडं कापलं गेलं त्यांना दुखतच नाही, पण नख नीट कापणं. नंबर 3, चांगले बूट किंवा पादत्राणं घालावीत. आता चांगले म्हणजे काय, लोक म्हणतात आम्ही परदेशातनं मागवले, इतके 1000 रुपयाचे, नाही तसं नाही. बूट घेताना संध्याकाळच्या वेळी बूट घ्यायला जायचं, कारण त्यावेळी पायाला थोड्या प्रमाणात सूज असते. आणि जे बूट आपण घेतो स्पेशली स्पोर्ट शूज, जेणेकरून माणूस चालू शकतो, तर जे बूट तुम्हाला कम्फर्टेबल वाटतात त्याच्या एक साईज जास्ती घ्यायचे.
1: अच्छा.
0: टाईट बूट असता कामा नयेत, लूज पाहिजेत एक साईज. नंतरची गोष्ट, नेहमी कॉटन सॉक्स वापरायचे. नुसते बूट घालायचे रे कॉटनचे सॉक्स, ते पण पांढरे कॉटन सॉक्स असलेले चांगले, कारण त्याला जर कुठे कुठे रक्त आलं, कुठे पूज आला, तर लगेच डाग पडतो आणि ते आपल्याला कळू शकतं. त्यानंतर पायाला कुठच्याही प्रकारचं मालिश करायचं नाही. मालिश करणं चांगलं, पण अलगद केलं तर जोरात मालिश केल्यामुळे पायाला इन्फेक्शन झालेली आहेत. आणि सर्वात इम्पॉर्टंट शेवटची गोष्ट, की अनवाणी अजिबात चालायचं नाही. आपण अनेक ठिकाणी जातो जिकडे फरशी गरम असते, आपण अनवाणी चालतो. आणि असे अनेक पेशंट आम्ही पाहिलेत की ज्यांना फोड होऊन आलेत. तर ह्या 5 किंवा 6 गोष्टी ज्या अगदी क्षुल्लक आहेत, ह्या जर पाळल्या तर आंतरराष्ट्रीय लेवलवर इंटरनॅशनल प्रोटोकॉल्स किंवा गाईडलाईन्समध्ये असं सांगितलं गेलं आहे की हे केल्याने आपल्याला अम्प्युटेशनचा रेट किंवा पाय कापण्याची जी शस्त्रक्रिया आहे ती बऱ्याच प्रमाणात टाळता येते.
1: डॉक्टर तुषार रेगे, खरं तर हा खूप मोठा विषय आहे, पण घड्याळ आपल्याला खुणवतंय की आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तरीही जाता जाता आपल्या श्रोत्यांना आपण या डायबेटिक फूडबद्दल काय सांगाल?
0: सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो, कारण हे लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. आमच्याकडे खरोखर अशा अगदी अतिश्रीमंतही लोक येतात आणि अत्यंत गरीब लोकही येतात की ज्यांना हा मधुमेहग्रस्त पायला तोंड द्यावं लागतं, त्यामुळे ते न होणं हे फार महत्त्वाचं आहे. छोट्या ज्या गोष्टी सांगितल्या त्याची जर तुम्ही काळजी घेतलीत, मधुमेहाचं नियंत्रण ठेवलं, पाय रोज बघितला, तेवढ्या साध्या गोष्टी जरी केल्या तरी तुमचा पाय वाचू शकतो. अजिबात घाबरू नका की मधुमेह म्हणजे पाय कापण्याची शस्त्रक्रिया व्हायला पाहिजे, काळजी घ्या जेणेकरून पाय तुमचा पूर्णपणे वाचू शकतो.
1: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर तुषार रेगे, आज आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना डायबिटिक फूडबद्दल खूप महत्वाची अशी माहिती सांगितली, त्याबद्दल सगळ्या श्रोत्यांतर्फे, आकाशवाणीतर्फे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव यांच्यातर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. श्रोते हो, स्वस्थ भारत हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH वाहिनीवरून. सायंकाळचे 4 वाजतात. सादर करीत आहोत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीतबद्ध केलंय वसंत देसाई यांनी.

श्रोतेहो, कार्यक्रमात आता आपण ऐकूया वसंतराव देशपांडे यांच्या स्वरात कवी संजीव यांचं हे गीत. याला संगीत दिलंय राम कदम यांनी.

0: आपल्या सगळ्यांना काळा घोडा फेस्टिवल तर माहितीच आहे.
1: दरवर्षी आपण त्याची वाट बघत असतो, दरवर्षी आपण तो अटेंड करतो. पण तुम्हाला माहित आहे का, आता तिकडे जो काळा घोडा हा पुतळा आहे तो खर तर मूळ पुतळा नाहीच आहे.
0: मग मूळ पुतळा आला कुठून आणि तो आता कुठे आहे
1: हे तर कळेलच. पण त्याचबरोबर मुंबईत फिरत असताना आपल्याला कितीतरी सुंदर ब्रिटिशकालीन बिल्डिंग दिसतात, तर त्या कुठून आल्या किंवा त्यांची नावं काय होती, ती नावं बदलून त्यांना जी नवीन नावं पडली, फॉर एक्झाम्पल वर्षा, त्यामागचा इतिहास काय आहे,
0: ही सगळी फॅक्च्युअल आणि मजेदार माहिती ऐकता येईल अज्ञात मुंबई या आपल्या कार्यक्रमात.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमात आता आपण ऐकूया झटकून टाक जीवा या चित्रपटातलं हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरातलं शांता शेळके यांचं गीत, संगीतबद्ध केले आनंद घन यांनी.

0: श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर। तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा। त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30। तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका, मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही।
1: निसर्ग रक्षणासाठी आपण काय काय करू शकतो? ओल्या कचऱ्याचं खत, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, आणखी काय काय करता येईल, अशा काही स्वतः केलेल्या प्रयोगांविषयी सांगणार आहेत राजश्री कुलकर्णी।
2: लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो। आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्ग उपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्ग उपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो, तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे। खरं तर आपलं डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं।
1: शाश्वत जीवनशैली ही राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत आणि सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य अवश्य ऐका सोमवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही।
3: श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकूया छोट्या जवान या चित्रपटातलं महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं हे गीत।

0: श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा आपला मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार इथेच संपतोय. आता आपण ऐकूया मालिका विशेष. मालिका विशेष अंतर्गत आपण आता ऐकणार आहात लावण्यरंग या मालेचा भाग 98.
1: लावण्यरंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्यरंग सादर करते अभिराम सराफ. लावण्यरंग
2: श्रोते हो नमस्कार. लावण्यरंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. श्रोते हो, दादा कोंडके यांच्या चित्रपटातील ढंगदार लावण्यांवर आधारित कार्यक्रमाचा आज दुसरा भाग आपण ऐकूया. श्रोते हो, आपल्याला माहिती असेलच की दादा कोंडके यांनी बँड पथकातून आपल्या कार्याची सुरुवात केली आणि मग हळूहळू वगनाट्य, नाटकं असं करत करत अनेक चित्रपट त्यांनी तयार केले, चित्रपटांची निर्मिती केली. यासाठी त्यांना अपार मेहनत करावी लागली. नाटकाच्या निमित्तानं केलेल्या राज्यभराच्या दौऱ्यांनी दादांना सर्वसामान्यांसाठी करमणुकीचं महत्त्व आणि दर कोसाकोसांवर बदलत जाणारी भाषा आणि रसिकताही कळली आणि हेच पुढं त्यांच्या यशाचं गमक सिद्ध झालं. श्रोते हो, दादा कोंडके यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यापूर्वी दादा कोंडके यांच्यावरती चित्रित झालेलं जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं एक दुर्मिळ असं गाणं आपण ऐकणार आहोत. अर्थात ही लावणी जरी नसली तरी हे गाणं आपल्या फारसं ऐकण्यात नाहीये. खास दादा कोंडके यांच्यासाठी ऐकूया गनिमी गावा चित्रपटातलं हे गाणं.
3: बारा शिंग्याच लग्न बाराव बेडूक ड्राव ड्राव करी र. अरे बारा शिंग्याच लग्न बाराव बेडूक ड्राव ड्राव करी मळवट भरली हरणी करवली. अरे मळवट भरली

पांडू हवालदार हा 1975 साली आलेला त्यांचा चित्रपट सदिच्छा चित्र या बॅनरखालीच हा चित्रपट प्रदर्शित झाला. निर्माता आणि दिग्दर्शक दादा कोंडकेच होते. कथा, पटकथा आणि संवाद राजेश मुजुमदार यांची होती. या चित्रपटामध्ये दादा कोंडके आणि उषा चव्हाण या हिट जोडीबरोबरच अशोक सराफ, लता अरुण, रत्नमाला, गुलाब मोकाशी, मोहन कोठीवान असे अनेक कलावंत होते. या चित्रपटातली सगळी गाणी उषा मंगेशकर, पुष्पा बागधर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेली आहेत. या चित्रपटाची कथा जाणून घेण्यापूर्वी या चित्रपटातलं एक गाणं आपण ऐकूया.

सध्या आपण बोलतोय दादा कोंडके यांच्या पांडू हवालदार या चित्रपटाबद्दल. या चित्रपटाची कथा अशी आहे की पांडू हवालदार हा एक पापभिरू पोलीस दाखवलेला आहे. पारू या केळेवालीचं आणि या पोलिसाचं सूत जमतं. ती स्मगलर टोळीतील असते. तिचा पांडूला या टोळीचा शोध लागायला फारच उपयोग होतो. पांडूवरती अनेक संकटं येतात पण त्यातून तो सही सलामत बाहेर पडतो. पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन यावरही या चित्रपटामध्ये एक टिप्पणी आपल्याला बघायला मिळते. त्यांचं काम किती जबाबदारीचं असतं हेही आपल्याला यातून कळून येतं. आणि पांडूच्या रूपानं आपल्याला माणुसकीचं दर्शनही घडतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका बहिऱ्या मुक्या मुलीला तो थाराही देतो. एकेकाळी प्रचंड गाजलेला हा चित्रपट आणि या चित्रपटातलं हे आणखीन एक गाजलेलं

दादा कोंडके यांचं बालपण नायगावच्या मराठी कामगार वस्तीमधल्या चाळीमध्ये गेलं. लहानपणापासूनच खोड्याळ असलेल्या दादांनी अपना बाजारमध्ये देखील नोकरी केली. बरं का, नायगाव परिसरामध्ये बँडवाले दादा या नावानंच त्यांना लोक ओळखत असत. तिथं त्यांना जीवाभावाचे अनेक मित्र मिळाले. सुपरस्टार झाल्यानंतरही दादा कोंडके नायगावला जात जुन्या मित्रमंडळीमध्ये रमत त्यांच्याशी गप्पा गोष्टी करत. बँड पथकामार्फत पुढं मग दादा कोंडके यांनी सेवादलामध्ये प्रवेश केला. तिथून अनेक सांस्कृतिक कार्यक्रम केले आणि त्यानंतर अनेक नाटकांमधून त्यांनी भूमिका केल्या आणि अशा पद्धतीनं त्यांचा प्रवास सुरू झाला. पांडू हवालदार चित्रपटातलंच आणखीन एक ढंगदार असं गाणं

दादा कोंडके यांनी आपल्या प्रवासामध्ये एक कलापथक काढलं होतं आणि त्याचं नाव होतं दादा कोंडके आणि पार्टी. प्रख्यात लेखक वसंत सबनीस हे दादा कोंडकेंचे मित्र झाले. ते याचमुळं या संदर्भातूनच ते जोडले गेले. स्वतःची नाटक कंपनी उघडून त्यांनी वसंत सबनीसांना नाटकासाठी लेखन करायची विनंती केली. तोवर वसंत सबनीस यांच्या खणखणपूरचा राजा या नाटकातल्या भूमिकेनं प्रभावित त्यांना केलेलं होतंच. हसरं आणि खेळकर व्यक्तिमत्व लाभलेल्या दादा कोंडकेंसाठी वसंत सबनीसांनी मदतीचा हात पुढं केला आणि मग वसंत सबनीसांनीच लिहिलेल्या विच्छा माझी पुरी करा या नाटकानं दादांना सुपरस्टार रंगकर्मी बनवलं. पांडू हवालदार चित्रपटातलंच आणखीन एक गाणं.

भिक्षा माझी पुरी करा या वगनाट्यानं 1500 वर प्रयोग केले आणि या वगनाट्यामुळेच पुढं दादा कोंडके यांना भालजींच्या चित्रपटामध्ये काम करण्याचीही संधी मिळाली. आशा भोसले यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये एकदा सांगितलं होतं की भिक्षा माझी पुरी कराचा प्रयोग जर मुंबईत असेल तर एकही प्रयोग मी तो बघायचा सोडत नसे. आणि खरं तर आशा भोसले यांनीच दादा कोंडके यांना भालजीकडे पाठवलं असंही सांगितलं जातं. दादांचे शब्दोच्चार जर आपण बघितले तर अगदी AK-56 रायफलमधून सुटणाऱ्या गोळ्यांसारखे सुसाट असायचे. पण नेमक्या ठिकाणी पॉज घेतल्यामुळं प्रेक्षक अख्खं थिएटर डोक्यावर घ्यायचे, अर्थात मग ते चित्रपटाचं असो किंवा नाटकाचं थिएटर असो. त्यांच्या सगळ्याच चित्रपटांना नाटकांना तुफान गर्दी असायची, त्याचं कारण हेच आहे.

श्रोतेहो, दादा कोंडके यांनी अभिनय केलेल्या पांडू हवालदार चित्रपटातली काही गाणी आतापर्यंत आपण ऐकली. या चित्रपटातली प्रमुख पांडू हवालदारची भूमिका दादा कोंडकेंचीच होती आणि त्यांच्यासोबत अशोक सराफ यांनी सखाराम ही हवालदारची भूमिका केलेली आहे आणि पारू केळीवालीची भूमिका उषा चव्हाणची होती. याशिवाय रुही बेर्डे हिनं शोभाची भूमिका केलेली आहे. याशिवाय मोहन कोठीवान, रत्नमाला, लता अरुण यांच्याही भूमिका या चित्रपटात आहेतच. कार्यक्रमाची सांगता याच चित्रपटातल्या एका गाण्यानं करूया. बरं तर याबरोबरच आजचा लावण्यरंग कार्यक्रम आता संपला. नमस्कार.

मालिका विशेष आपण ऐकत होतात. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेला आरंभ होईल.

0: श्रोतेहो नमस्कार, शुभ संध्या. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी, प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपवर. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. आजची दुसरी सभा सुरू होतीये. सुरुवातीला जाणून घेऊया ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी उमा रायकर. ऐकूया काही ठळक घडामोडी. देशाचा 80वा स्वातंत्र्यदिन आज देशभरात साजरा होत आहे. नवी दिल्ली इथं लाल किल्ल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा झाला. कारखाने, कृषी आणि अन्न उत्पादन, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, गतिशक्ती, संरक्षण क्षमता, पर्यावरण अनुकूल अर्थव्यवस्था आणि समुद्री साधनसंपत्तीवर आधारित अर्थव्यवस्था, तसंच सांस्कृतिक मूल्यांचं जतन आणि संवर्धन या सप्तधारा सूत्रांच्या अनुषंगाने विकास घडवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातल्या युवकांना स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्याची घोषणा मोदी यांनी केली. राज्याचा विकास दर यंदाच्या पहिल्या 6 महिन्यात 8.8% असून विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात महाराष्ट्र महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात ध्वजवंदन केल्यावर व्यक्त केला. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते आज पुण्यातल्या विधानभवनात ध्वजारोहण झालं. राज्यात इतरत्रही 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहणाचे कार्यक्रम झाले. वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणाघाट तालुक्यात सकाळी 3 शालेय विद्यार्थिनींचा अपघाती मृत्यू झाला. एका खासगी बसनं या विद्यार्थिनींच्या दुचाकीला मागून धडक दिल्यानं हा अपघात झाला. भारतीय क्रिकेट संघाचा 600वा कसोटी क्रिकेट सामना आज श्रीलंकेविरुद्ध गॉल इथं सुरू झाला. 600चा आकडा पार करणारा भारत जगातला 3रा देश आहे. आजच्या सामन्यात देवदत्त पडिक्कल नाबाद शतक करून खेळतो आहे. KL राहुल जखमी झाल्यानं 77 धावा करून तंबूत परतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 2 बाद 237 धावा झाल्या होत्या. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र, 5:02 झालेले आहेत. नादब्रह्म या अंतर्गत आज कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया शिवकुमार अनंतरमण यांचं व्हायोलिन वादन, राग जगत मोहिनी आणि हेमावती. या रागातल्या रचना रूपक आणि आदी तालात निबद्ध आहेत. त्यांना मृदुंगम साथ केलेली आहे कुमार एस कृष्णमूर्ती यांनी. ऐकूया शिवकुमार अनंतरमण यांचं कर्नाटक शैलीत व्हायोलिन वादन, राग जगत मोहिनी आणि हेमावती.

कर्नाटिक संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात शिवकुमार अनंतरमण यांचं व्हायोलिन वादन, राग जगत मोहिनी आणि हेमावती आपण ऐकलेत. त्यांना मृदुंगम साथ कुमार एस कृष्णमूर्ती यांची होती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. युवक मित्रांसाठी कार्यक्रम

0: हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा।
1: अभिलाषा याची धरिता, कुणी नजर वाकडी करता, या मरण द्यावया स्फुरण आपुल्या बाहू पाऊ द्यारे।
0: जे हात उत्सुकलेले दगडांच्या वर्षावाला, रोखाते लावा कार्याला या देशाच्या प्रगतीला।
1: हे बंद करा उत्पात, थांबवा आपुला घात, सामर्थ्य न जावो व्यर्थ काहीसा अर्थही येऊ द्यारे।
0: जरी अनेक अपुले धर्म, जरी अनेक अपुल्या जाती, पर्यभंग असू द्या सदैव आपुली माणुसकीची नाती।
1: द्या सर्व दूर ललकारी, फुंकारे एक तुतारी, संदेह रोष जे द्वेष मनातील वाहून जाऊ द्या रे।
2: हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या।
1: नमस्कार, गुड इव्हिनिंग मित्रांनो, स्वातंत्र्य दिनाच्या या सुंदर संध्याकाळी मी दर्शन
0: आणि मी नेहा स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या युववाणीच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे स्वातंत्र्याचा प्रवास, मवाळ, जहाल, क्रांतिकारक आणि समाज सुधारक।
1: मित्रांनो, पांडुरंग महादेव बापट उर्फ सेनापती बापट यांची स्फूर्ती चढवणारी सुंदर अशी कविता आपण ऐकली।
0: हो, आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आहे, कारण आज आपण साजरा करत आहोत भारताचा स्वातंत्र्य दिन।
1: पण हा दिवस केवळ ध्वजारोहणाचा नाही, तर त्याग, बलिदान आणि राष्ट्रभक्तीच्या इतिहासाचं स्मरण करण्याचा दिवस आहे।
0: अगदी बरोबर। आज आपण ज्या मुक्त वातावरणात जगतो, बोलतो, शिक्षण घेतो, आपल्या स्वप्नांचा पाठलाग करतो, त्या स्वातंत्र्यामागे हजारो ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांचं बलिदान आहे।
1: खरंय, अनेकांनी तुरुंगवास भोगला, अनेकांनी संसार सोडला, तर कित्येकांनी हसत हसत फासावर चढण्याचा इतिहास घडवला।
0: पण दर्शन, मला एक प्रश्न पडतो।
1: काय?
0: भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं श्रेय नेमकं कोणाला द्यायचं?
1: हा प्रश्न जितका सोपा वाटतो तितकाच गुंतागुंतीचा आहे, कारण भारताचा स्वातंत्र्य लढा हा एका व्यक्तीचा नव्हता, तर अनेक विचारांचा, अनेक प्रवाहांचा आणि अनेक पिढ्यांच्या संघर्षाचा हा इतिहास आहे।
0: म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत स्वातंत्र्य लढ्यातील चार महत्वाचे प्रवाह, मवाळ नेते, जहालवादी नेते, क्रांतिकारक नेते आणि समाज सुधारक। या सर्वांनी वेगवेगळे मार्ग स्वीकारले, पण त्यांचं ध्येय एकच होतं, ते म्हणजे भारताचे स्वातंत्र्य।
1: आता आपण पुन्हा एकदा आपल्या माहितीचाच उजाळा घेऊ। तो असा की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व्यापारासाठी भारतात आली, पण हळूहळू त्यांनी भारतावर राज्य करायला सुरुवात केली।
0: भारतीयांची संपत्ती लुटली जाऊ लागली, शेतकऱ्यांवर अन्याय वाढला, उद्योगधंदे मोडकळीस आले आणि भारतीयांना त्यांच्या स्वतःच्याच देशात दुय्यम स्थान मिळू लागलं।
1: 1857 मध्ये पहिला मोठा सशस्त्र उठाव झाला। मंगल पांडे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, नानासाहेब यांनी ब्रिटिशांविरुद्ध रणशिंग फुंकलं। हा उठाव अपयशी ठरला, पण त्याने भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली।
0: आता सुरुवातीला आपण जाणून घेऊ मवाळ नेते कसे होते आणि नेमके कोण होते। तर स्वातंत्र्य लढ्याच्या सुरुवातीच्या काळात काही नेत्यांना वाटलं की ब्रिटिश सरकारशी संवाद साधून, अर्ज करून आणि संघटनात्मक मार्गाने भारतीयांचे प्रश्न सोडवता येतील। हे नेते म्हणजे मवाळ नेते।
1: बरोबर, दादाभाई नवरोजी, गोपाळकृष्ण गोखले, फिरोज शाह मेहता आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांसारख्या नेत्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून जनजागृती केली।
0: दादाभाई नवरोजी यांनी इंग्रज भारताची संपत्ती कशी लुटत आहेत हे जगासमोर मांडलं। त्यांच्या ड्रेन ऑफ वेल्थ सिद्धांताने भारतीयांच्या डोळ्यात अंजन घातलं।
1: तर गोपाळकृष्ण गोखले यांनी शिक्षण, सामाजिक सुधारणा आणि संयमी राजकारणावर भर दिला। महात्मा गांधी देखील गोखलेंना आपले राजकीय गुरु मानत।
0: मवाळ नेत्यांवर अनेकदा टीका झाली की त्यांचा मार्ग खूप संत आहे, पण त्यांनी भारतीयांना संघटित केलं, राष्ट्रीय विचार दिला आणि स्वातंत्र्य लढ्याचा मजबूत पाया घातला।
1: काळ पुढे सरकत गेला आणि जहालवादी विचारसरणी निर्माण झाली।
0: इंग्रज भारतीयांच्या मागण्या सतत नाकारत राहिले, तेव्हा काही तरुण नेत्यांनी ठाम भूमिका घेतली आणि स्वातंत्र्य मागायचं नसतं तर ते मिळवायचं असतं असा ठाम विचार मांडला।
1: आणि मग यातून जन्म झाला जहाल विचारसरणीचा। लाला लजपत राय, बिपिनचंद्र पाल आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे या प्रवाहाचे प्रमुख नेते होते। इतिहास त्यांना लाल बाल पाल म्हणून ओळखतो।
0: लोकमान्य टिळकांचे शब्द आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देतात।
2: स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच।
1: टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंतीच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणलं. त्यांच्या भाषणांनी आणि लेखणीने जनतेत स्वाभिमान जागवला.
0: पंजाब केसरी लाला लजपतराय यांनी सायमन आयोगाविरुद्ध जोरदार आंदोलन केलं. ब्रिटिशांच्या लाठी हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले, पण मृत्यूपूर्वी त्यांनी म्हटलं,
3: माझ्यावर पडलेला प्रत्येक लाठीचा प्रहार ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटिकेवरील खिळा ठरेल.
0: आणि मित्रांनो, खरोखर तसंच झालं. स्वातंत्र्याचा लढा हा दिवसेंदिवस वाढतच गेला.
1: मवाळ आणि जहाल या दोन विचारसरणी वेगळ्या असल्या तरी त्यांचं अंतिम ध्येय एकच होतं, भारत माता स्वतंत्र व्हावी.
0: पण यानंतर रणमंचावर आले असे तरुण ज्यांनी आपल्या प्राणांची पर्वा केली नाही. त्यांनी मृत्यूला हसत हसत सामोरे जात भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास आपल्या रक्ताने लिहिला.
1: कोण होते हे तरुण? भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, वीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस.
0: त्यांच्या अद्भुत शौर्याची कहाणी आपण जाणून घेऊच. त्याआधी जाऊया एका म्युझिकल ब्रेक कडे.

0: मित्रांनो, कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आतापर्यंत आपण मवाळ आणि जहाल विचारसरणीचा प्रवास जाणून घेतला. आता आपण अशा तरुणांबद्दल बोलणार आहोत ज्यांनी आपल्या आयुष्यापेक्षा देशाला मोठं मानलं.
1: हे तरुण म्हणजे भारताचे क्रांतिकारक. त्यांना माहीत होतं की त्यांच्या मार्गात तुरुंग आहे, छळ आहे आणि कदाचित मृत्यूही आहे, पण त्यांची एकच शपथ होती, देश प्रथम.
0: क्रांतिकारक म्हटले की सर्वप्रथम आठवतात शहीद भगतसिंग.
1: भगतसिंग म्हणजे केवळ हातात पिस्तूल घेणारा तरुण नव्हता, तो अभ्यासू, विचारवंत आणि समाजाचं भान असलेला युवक होता. त्याला वाटत होतं की खरी क्रांती म्हणजे माणसाच्या विचारांमध्ये बदल घडवून आणणं.
0: लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी ब्रिटिश अधिकारी सॉन्डर्सवर हल्ला केला.
1: त्यानंतर केंद्रीय विधानसभेत बॉम्ब टाकताना त्यांनी जाणीवपूर्वक कोणाचाही जीव घेतला नाही. त्यांचा उद्देश हिंसा नव्हता, तर ब्रिटिश सरकारला जागे करणे होता.
0: आणि तेव्हा सभागृहात एकच घोषणा दुमदुमली,
2: इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद.
1: अवघ्या 23व्या वर्षी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हसत हसत फासावर गेले. त्यांच्या बलिदानाने संपूर्ण देश पेटून उठला.
0: आणि आता आठवतात चंद्रशेखर आझाद.
1: मित्रांनो, जेव्हा न्यायाधीशांनी त्यांना त्यांचं नाव विचारलं तेव्हा त्यांनी उत्तरं दिली, नाव
3: आझाद,
1: वडिलांचं नाव
3: स्वातंत्र्य,
1: राहणार
3: तुरुंग.
1: ही केवळ उत्तरे नव्हती तर इंग्रजांना दिलेलं चॅलेंज होत की मैं ना झुकूंगा ना रुकूंगा.
0: त्यांनी शपथ घेतली होती की जिवंतपणी ब्रिटिशांच्या हाती लागायचं नाही. आणि अल्फ्रेड पार्क मध्ये शेवटची गोळी स्वतःवरच झाडून त्यांनी ती शपथ पाळली.
1: मित्रांनो, क्रांतिकारकांच्या इतिहासात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं नाव अत्यंत आदराने घेतलं जातं.
0: लंडन मध्ये राहून त्यांनी भारतीय तरुणांना संघटित केलं. ब्रिटिशांनी त्यांना 2 जन्मठेपेची शिक्षा देऊन अंदमानातील सेल्युलर तुरुंगात पाठवलं.
1: त्या काळ्या पाण्याच्या शिक्षेत त्यांनी अमानुष यातना सहन केल्या, तरीही त्यांची राष्ट्रनिष्ठा ढळली नाही.
0: त्यानंतर येतात तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा, असा एल्गार करणारे एक क्रांतिकारक म्हणजे नेताजी.
1: नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. भारताबाहेर राहूनही त्यांनी स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढा उभारला.
0: आणि त्यांच्या नेतृत्वाने भारतीय सैनिकांच्या मनात स्वातंत्र्याची नवी आशा निर्माण झाली.
1: मित्रांनो, प्रत्येक भिन्न विचारसरणीचा माणूस या लढ्यात सक्रिय सहभागी झाला होता आणि आपापल्या मार्गावर ठामपणे उभं राहून त्याच मार्गाने तो चालतही होता.
0: हो, आणि यातच अजून एक मुख्य भूमिका होती ती समाज सुधारकांची.
1: मित्रांनो, स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय सत्तेतून मुक्त होणे नव्हे, तर समाज अज्ञान, जातीभेद, अस्पृश्यता आणि अन्यायातून मुक्त होणे म्हणजे खरे स्वातंत्र्य. हे आपल्या समाज सुधारकांचं मत होतं.
0: आणि ते त्या विचारांची कास धरत आपलं प्रबोधनाचं काम, समाजव्यवस्था सुधारण्याचं काम करत होते. म्हणूनच समाज सुधारकांचं योगदानही तितकंच महत्वाचं आहे. यातीलच प्रमुख समाज सुधारकांचा उल्लेख आपल्याला करता येईल, तो म्हणजे महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
1: महात्मा फुले यांनी शिक्षणाचा दीप पेटवला. त्यांनी शेतकरी, स्त्रिया आणि वंचित समाजासाठी आयुष्य वाहिलं.
0: सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका. समाजाचा विरोध, अपमान, दगड आणि शेणफेक सहन करूनही त्यांनी मुलींच्या शिक्षणाची ज्योत विझू दिली नाही.
1: शिक्षण, सामाजिक न्याय आणि मागास समाजाच्या उन्नतीसाठी शाहू महाराजांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले.
0: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समानता, बंधुता आणि न्याय या मूल्यावर आधारित भारताची उभारणी केली.
1: त्यांनी दिलेला संदेश

0: दिलं. जहाल नेत्यांनी स्वाभिमान दिला आणि मवाळ नेत्यांनी संघटन दिलं.
1: या सर्वांच्या योगदानामुळेच भारताच्या स्वातंत्र्याचा भक्कम पाया रचला गेला.
0: मित्रांनो, आता प्रश्न असा आहे, या महान वारशाचं आपण काय करायचं किंवा आपण याचं काय देणं लागतो?
1: या प्रश्नाचं उत्तर आणि आजच्या युवकांची जबाबदारी आपण जाणून घेऊया एका म्युझिकल ब्रेक नंतर.

0: मित्रांनो, या छानशा म्युझिकल ब्रेकनंतर कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ब्रेकला जाण्याआधी आपण युवकांबद्दल बोलत होतो, तर आज आपले काही युवक मित्र मैत्रिणी या स्वातंत्र्यदिनी काहीतरी सांगू इच्छित आहे, ते आपण ऐकूया.
1: नमस्कार सगळ्यांना, माझं नाव सायली बोरसे आहे. मी MBA सेकंड इयरला आहे. आता मी जेनझी म्हणून आहे. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष पूर्ण झालेली आहेत. मी आता इथं माझं मन व्यक्त करू इच्छिते. 80 वर्षापासून आपल्या भारतामध्ये एज्युकेशन सिस्टीम ही खूप जास्त बदललेली आहे. आधी जेवढा आपल्याला चान्सेस भेटत नव्हते त्याच्याहून आता खूप जास्त चान्सेस आपल्याला शिक्षण

0: शिक्षणामध्ये भेटत आहेत. आत्ताच्या ज्या नवीन नवीन पॉलिसीज आहेत त्या पण खूप चांगल्या आहेत शिक्षणासाठी. पण माझं असं एक मत आहे की सरकारने अजून जास्त प्रायोरिटीवरती शिक्षणामध्ये बदल केले गेले पाहिजे. काही पॉलिसीज चेंज झाल्या पाहिजे जेणेकरून शिक्षणाची इक्वॅलिटी ही मेंटेन व्हायला पाहिजे. शिक्षण घेण्याचा सगळ्यांना अधिकार आहे असं मला वाटतं आणि तो सगळ्यांना भेटलाच पाहिजे. आता जे नीट परीक्षेमध्ये जे काही झालं त्याच्यावरती सरकारने खूप चांगलं योगदान दिलेलं आहे. पण मला असं वाटतं की त्यांनी अजून थोडंसं योगदान देऊन काही चांगल्या पॉलिसीज तयार केल्या पाहिजे जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना सेफ्टी फील व्हायला पाहिजे आणि त्यांना खूप स्वतःवरती कॉन्फिडन्स यायला पाहिजे. जय हिंद.
1: नमस्कार, मी विनीत वसाने, मी आयटा झालेलो आहे. आयटाच्या एज्युकेशनवर खूप सारे जॉब आहे आपल्या भारतामध्ये. तर आयटाच्या एज्युकेशनवर आपल्याला अपेंडिशिप करू शकता, गव्हर्नमेंटला ट्राय करू शकता, रेल्वे भरतीमध्ये ट्राय करू शकता, प्लस आपण अपेंडिशिप करू शकता कुठेही. तर मी सगळ्यांना एकच विनंती करतो की शिक्षण बी ठेवा, जॉब बी करा आणि प्लस आपलं भारतामध्ये स्वतःची लाईफ फ्री जगा. आता नवीन स्किल डेव्हलपमेंटवर सरकारने नवीन भर आणलेला आहे, त्याच्यामुळे भरपूर रोजगार निर्माण झालेला आहे. तर याच्या रोजगाराचा फायदा घ्या. एनएपी पॉलिसीमुळे खूप फायदे झालेले आहे. मी सर्व विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी एक कला आपल्या सोबत ठेवावी जेणेकरून व्यक्तिमत्व विकास होईल, रोजगार पण मिळेल. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद.
2: नमस्कार सगळ्यांना, माझं नाव जयश्री पाटील आहे. मी आता आयटीआय पूर्ण झालेली आहे. मी एक गृहिणी आहे. आपल्या भारताला स्वातंत्र्याचे 80 वर्ष पूर्ण होणार आहे, तरी सुद्धा आपल्या भारतात भरपूर ठिकाणी स्वच्छतेची खूप आवश्यकता आहे. 80 वर्षांमध्ये आपला भारत खूप प्रमाणात डेव्हलप झालेला आहे, परंतु अजूनही काही ठिकाणी डेव्हलपमेंट व्हायची बाकी आहे, ती व्हावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. तर मी तरुण पिढीला सांगू इच्छिते, आपण भारताच्या नागरिक आहोत. भारताला स्वच्छ ठेवायचं काम हे फक्त सरकारचंच नाही तर भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं सुद्धा आहे. तर माझी ही विनंती आहे सर्व युवा नागरिकांना की तुम्ही भारताला अजून जास्त सुंदर बनवू. जय हिंद, जय भारत.
3: मित्रांनो, स्वातंत्र्य लढ्याच्या या प्रवासात आपण मवाळ नेते, जहालवादी नेते, क्रांतिकारक नेते आणि समाज सुधारक या सर्वांचं योगदान जाणून घेतलं. पण या लढ्याचा आणखी एक अत्यंत महत्वाचा अध्याय म्हणजे महात्मा गांधींचे नेतृत्व.
4: हो, गांधीजींनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला एक वेगळी दिशा दिली. त्यांनी जगाला दाखवून दिलं की अन्यायाविरुद्धचा संघर्ष केवळ शस्त्रांनीच नव्हे तर सत्य, अहिंसा आणि जनशक्तीच्या बळावरही जिंकता येतो.
3: महात्मा गांधींनी शांततेचा मार्ग निवडला.
4: असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग चळवळ, दांडी यात्रा, भारत छोडो आंदोलन, या प्रत्येक आंदोलनाने लाखो भारतीयांना एकत्र आणलं.
3: मित्रांनो, गांधीजींची सर्वात मोठी ताकद कोणती होती माहितीये?
4: त्यांचा लोकांवर असलेला विश्वास.
3: अगदी बरोबर. त्यांना खात्री होती की सामान्य भारतीय जागा झाला तर कोणती साम्राज्य शक्ती त्याला जास्त काळ गुलाम ठेवू शकणार नाही.
4: आणि शेवटी इतिहासाने तेच सिद्ध केलं. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. पण हे स्वातंत्र्य कोणत्याही एका व्यक्तीच्या कर्माचं फळ नव्हतं तर ते लाखो बलिदानांचं फलित होत.
3: आता मुद्दा येतो आपल्या शेवटच्या प्रश्नाचा, तो म्हणजे की या मिळालेल्या स्वातंत्र्याप्रती आपली म्हणजेच युवकांची काय जबाबदारी आहे याचा.
4: मित्रांनो, आता एक प्रश्न आपण स्वतःलाच विचारूया. स्वातंत्र्यवीरांनी आपल्यासाठी देश स्वतंत्र केला, पण आपण त्या स्वातंत्र्याचं काय करतो आहोत?
3: आज देशाला पुन्हा शस्त्रसज्ज क्रांतीची गरज नाही, गरज आहे प्रामाणिकपणाची, वैज्ञानिक दृष्टिकोनाची, सामाजिक संवेदनशीलतेची आणि संविधानातील मूल्ये जपण्याची.
4: आजचा युवक जर प्रामाणिकपणे कर भरतो, मतदान करतो, पर्यावरण जपतो, महिलांचा सन्मान करतो, जात धर्माच्या नावावर द्वेष पसरवत नाही आणि देशहिताला प्राधान्य देतो, तर तोही राष्ट्रनिर्मितीत तितकाच मोठा वाटा उचलतो.
3: मोबाईल आणि सोशल मीडियाच्या युगात माहिती झपाट्याने पसरते, त्यामुळे प्रत्येक युवकाने सत्य माहितीची खातरजमा करणं, अफवा न पसरवणं आणि जबाबदार नागरिक म्हणून वागणं ही देखील देशसेवाच आहे.
4: देशभक्ती म्हणजे केवळ घोषणाबाजी नाही, देशभक्ती म्हणजे आपलं काम प्रामाणिकपणे करणं, शिक्षकांनी चांगलं शिकवणं, योग्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करणं,
3: डॉक्टरांनी प्रामाणिक उपचार करणं, शेतकऱ्याने अन्न पिकवणं, सैनिकाने सीमा राखणं, वैज्ञानिकांनी संशोधन करणं आणि विद्यार्थ्याने मनापासून आणि आत्मीयतेने शिक्षण घेणं हीच खरी राष्ट्रसेवा.
4: स्वातंत्र्याचा खरा अर्थ काय? तर स्वातंत्र्य म्हणजे मनमानी नव्हे, स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी,
3: स्वातंत्र्य म्हणजे अधिकारांसोबत कर्तव्याची जाणीव,
4: स्वातंत्र्य म्हणजे विविधतेत एकता,
3: स्वातंत्र्य म्हणजे संविधानावर विश्वास
4: आणि स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येक भारतीयाचा सन्मान.

0: आज आपण ज्यांचा उल्लेख केला, मवाळ नेते, जहालवादी, क्रांतिकारक, समाज सुधारक आणि महात्मा गांधीजी यांच्या कार्यपद्धती वेगवेगळ्या होत्या, पण ध्येय एकच होतं, स्वतंत्र, सक्षम आणि न्याय भारत.
1: आज त्यांच्या प्रती खरी आदरांजली कोणती असेल तर ती म्हणजे
0: भ्रष्टाचाराला नकार, जातीय तेढीला नकार,
1: अंधश्रद्धेला नकार आणि संविधानिक मूल्यांचा स्वीकार.
0: तर याच प्रेरणादायी विचारांसह आज आम्ही घेतो तुमचा निरोप.
1: तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला कळवा बरं नक्की.
0: हो, पत्र पाठवा किंवा आकाशवाणी जळगावच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सवर आम्हाला फॉलो करा, कॉमेंट्स करा आणि पत्रासाठीचा पत्ता तर सगळ्यांना माहितीच आहे.
1: प्रिय दोस्त हो, युववाणी विभाग, द्वारक केंद्र निदेशक, आकाशवाणी केंद्र जळगाव, टपाल पेटी क्रमांक 52.
0: मित्रांनो, आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या या विशेष कार्यक्रमात मी सहभागी होतो, तुमचा लाडका मित्र दर्शन गुजराती
1: आणि मी नेहा पवार,
0: आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे.
1: मित्रांनो, तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा.
2: जय हिंद, जय भारत.
0: ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.

अत्तराचा फाया या चित्रपटासाठी ऐकूया वसंतराव देशपांडे आणि सहकलाकारांनी गायलेलं कवी संजीव यांचं गीत, संगीत राम कदम यांचं.

0: वसंतराव देशपांडे आणि सहकलाकारांनी गायलेलं अत्तर सफाया या चित्रपटातलं गीत आपण ऐकत होता आणि ह्या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार समाप्त होत आहे. 6:20 होत आहे. थोड्याच वेळात संस्कृत प्रथम बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
1: इयम् आकाशवाणी सम्प्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचकः जतिन शर्मा. आदौ मुख्य वार्ताः. कृत्स्ने हि देशे अशीतितमस्य स्वतंत्रता दिवसस्य महोल्लासेन आचरणम्. रक्तदुर्गे तावत् प्रधानमन्त्रिणा विहितं राष्ट्रध्वजारोहणम्. रक्तदुर्गे

0: असू शकत नाही तर त्यात बदलही करू शकतो. अनेक असाध्य जनुकीय आजार मुळासकट संपवण्याची ताकद आजच्या वैदिक शास्त्रात आहे. पण जेव्हा माणसाच्या हातात निसर्गाची रचना बदलण्याची ही अफाट शक्ती येते तेव्हा विज्ञानासोबतच एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे नैतिकतेचा. तर आजच्या आपल्या या कार्यक्रमात आपण या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आपल्या महाराष्ट्रातील नामवंत क्लिनिकल जेनेटिसिस्ट डॉक्टर स्नेहल महाजन मल्लकमीर. या क्षेत्रातील त्यांना जवळजवळ मागच्या 14 वर्षांचा अनुभव आहे. मॅडम, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: मॅडम, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण एकूणच जेनेटिक्स आणि इथिक्स म्हणजे जनुकशास्त्र आणि त्याबरोबर आपण नीतिमूल्यांचा हा जो काही विचार करत आहोत हे थोडंसं आम्हाला सर्व श्रोत्यांना समजावून सांगा.
1: रोशन आणि आकाशवाणी यांचं खरं म्हणजे अभिनंदन केलं पाहिजे की जेनेटिक्स आणि जिनॉमिक सायन्स आता कुठे लोकांना जास्त विस्ताराने समजू लागत असताना सुरुवातीलाच त्यांनी इथिक्स आणि नैतिकता हा मुद्दा चर्चेसाठी घेतला. नैतिकता ही खरं म्हणजे प्रत्येकच क्षेत्रामध्ये आवश्यक आहे. जेनेटिक्समध्येच ती आहे आवश्यक असं नसतं. परंतु झालंय काय की जेनेटिक्सच्या आणि मॉलिक्युलर बायोलॉजी, नॅनोटेक्नॉलॉजी आणि आता येऊ घातलेलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सगळा तंत्रज्ञानाचा जो पसारा खूप वेगाने वाढत चाललेला आहे आणि त्यामुळे आपल्याकडे प्रत्येकाच्या हातामध्ये येत चाललेली अफाट ताकद याचा वापर करण्याचा मोह होऊ शकतो, त्याचा दुरुपयोग होऊ शकतो आणि म्हणून आता नैतिकतेचे मुद्दे जास्त प्रमाणात चर्चिले गेले पाहिजे असं मला वाटतं. समाजामध्ये हे मुद्दे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या काळात चर्चिले गेलेच आहेत पण आता ते जास्त प्रमाणात आणि जवळजवळ प्रत्येकच ठिकाणी त्याचं ॲप्लिकेशन व्हायला पाहिजे. कारण जेनेटिक्स आणि हा जो मुद्दा आहे की यापूर्वी मोठ्या प्रमाणात गावामध्ये असा पिक्चर लावला जायचा पडद्यावरती, हळूहळू मग थिएटर आली जिथे 400-500-200 लोकं बसू शकतील, मग त्याच्यानंतर टी व्ही आला जिथे 10 लोक बसू शकतील आणि आता आपण सगळं मोबाईल म्हणजे एकदम पर्सनल चॉईसने सगळं बघतो. तसंच जेनेटिक जिनॉमिक्सच्या क्रांतीमुळे आपल्याला आता पूर्वीच्या मोठ्यापेक्षा जास्त प्रमाणात पर्सनलाइज्ड मेडिसिन होत चाललं, पर्सनलाइज्ड चॉईसेस होत चालले आणि त्यामुळे प्रत्येकाच्या दारापाशी हा नैतिकतेचा मुद्दा येऊन ठेपेल अशी परिस्थिती उद्भवली आहे. कारण की जेनेटिक्स आणि जिनॉमिक्स हे फक्त आजारांच्या बाबतीत नसतं. आपण खूप सढळपणे त्या टर्मचा वापर करतो म्हणजे याचे जीन्स अमुकच आहेत किंवा हे काय अनुवंशिकच असेल किंवा रंग, बांधा, उंची हे पण अनुवंशिकच आहे, मग बुद्धिमत्ता पण अनुवंशिक आहे का, म्हणजे ते कधीकधी खूप पर्सनल वैयक्तिक क्षेत्रात पण वापरलं जातं. आणि एकीकडे पाहतो की एकदमच जेनेटिक आजारांची भीती असते दुर्मिळ, म्हणजे हा आजार बराच होणार नाही का, किंवा बरा होण्यासाठी मग मी काहीही करायला तयार आहे, किंवा मग संशोधन झालंय की नाही हे माहिती नसताना तो उपचार जणू काही आता वापरलाच पाहिजे, किंवा सुडो सायन्स आपण जे म्हणतो छद्मविज्ञानाचे उपचार किंवा जे काही प्रूफ झालेले नाही ते उपचार वापरले पाहिजे, अशा सगळ्या गोंधळामध्ये ती व्यक्ती सापडण्याचा आणि ती फॅमिली सापडण्याचा एक शक्यता असते. आणि शिवाय जिनॉमिक्स आपण कोविडपासून इतक्या मोठ्या प्रमाणात ते शब्द ऐकायला लागलो ना, म्हणजे आपल्या कानावर रोजच आदळत होतं कोविड व्हायरस आला त्याचं हे वेरियंट, अमुक वेरियंट, अमुक म्युटेशन. आणि तसं आता फक्त दुर्मिळ नाही, बऱ्याच आजारांमध्ये जेनेटिक्सचा मूळ आपल्याला सापडायला लागल्यामुळे शास्त्राला जास्त जास्त संशोधनामुळे आणि वेगवेगळ्या विचार पद्धतींमुळे, त्यामुळे तो जो प्रतल आहे ते जवळजवळ सामान्य माणसांच्या आवाक्यात पण येत चाललं आहे, किंवा ते रोजच्या बी बियाणापासून आपण जे खाण्यापिण्यात वापरतो त्याच्यात पण काही जेनेटिक म्युटेशन करून टाकले जात आहेत का, म्हणजे जवळजवळ ते असं सगळ्याच क्षेत्रामध्ये आल्यामुळे नैतिकतेचा एक मूळ मुद्दा आपण समजून घेतलाच पाहिजे आणि तो तुम्ही घेतला त्याच्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन.
0: मॅडम, आपण आजार आणि आजारासंबंधित जे काही जेनेटिक्स आहेत त्याचा थोडासा उल्लेख केला, त्या अनुषंगाने मला एक प्रश्न पडतो. आपल्या समाजात जर आपण बघितलं तर आजही डाऊन सिंड्रोम, थॅलेसिमिया यासारख्या वेगवेगळ्या जेनेटिक डिसऑर्डर किंवा जेनेटिक डिसीज असतील तर त्यांच्याबद्दल खूप गैरसमज आहेत आणि अशा वेळेला अशा आजारांबद्दल सायंटिफिक आणि इथिकल अवेअरनेस म्हणजे जागरूकता जर आपल्याला आणायची असेल तर सायंटिफिक कम्युनिटी ही भूमिका कशी पार पाडू शकते?
1: खरं म्हणजे काही गोष्टी ना आपल्याला सायंटिफिक कम्युनिटीसाठी सुद्धा आणि समाजातली वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपर्ट्स आणि मग सामान्य लोक, की पहिल्यांदा मूळ मुद्दा संकल्पनांची समज आपण व्यवस्थित नव्या रूपामध्ये करून घेतली पाहिजे, की डाऊन सिंड्रोम हा आजार काय आहे, तर क्रोमोसोम्स म्हणजे गुणसूत्रांमध्ये झालेल्या बदलांमुळे, आणि थॅलेसिमिया हा आजार जीनमध्ये झालेल्या बदलांमुळे. म्हणजे संकल्पनांची समज इथपासून सुरू होते की क्रोमोसोम्स गुणसूत्र म्हणजे काय आणि जीन्स म्हणजे काय. म्हणजे डाऊन सिंड्रोम अचानक होतो का आणि थॅलेसिमिया आई आणि वडील दोघं कॅरियर असल्याने होतो का, तर ही जी संकल्पनांची समज आहे ना ती अगदी सोप्या भाषेमध्ये, म्हणजे आता जो तुम्ही आत्ता हा जो प्रयोग करताय, सुरुवात करताय, की मराठी भाषेमध्ये की बाबा गुणसूत्र कुठे असतात आणि मग जीन्स कुठे असतात, इथपासनं तो सुरू होतो. आणि म्हणून मराठी विज्ञान परिषदेबरोबर आम्ही एक जिनॉमिक प्रोजेक्ट केलं की जे मराठी आणि इंग्लिश असा हायब्रिड प्रोजेक्ट, की साध्या सोप्या भाषेमध्ये तर आपल्याला समजून सांगता आलं पाहिजे, पण त्याच्यामुळे सुलभीकरणामुळे त्याच्यातनं गैरसमज न तयार होता म्हणून सायंटिफिक कम्युनिटीला आपण बरोबर घेतलं पाहिजे. म्हणजे फक्त डॉक्टर नाही, टीचर्स, प्रोफेसर, सगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी ह्या ज्या संकल्पना आहेत त्या समजून घेण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि तो वेगवेगळ्या व्यासपीठांवर जाऊन ते तसं केलं पाहिजे. दुसरं म्हणजे जागरूकता निर्माण करण्यासाठी बऱ्याच स्वयंसेवी संस्था आहेत ज्या याच्यात काम करतात. भारत सरकारचा रेअर डिझीज पॉलिसी हा एक उपक्रम आता आहे, त्यामुळे वेगवेगळी हॉस्पिटल्स आणि सगळ्यांना बरोबर घेण्याची आपल्याला सुरुवात केली पाहिजे आणि ते मोठ्या प्रमाणावर व्हायला पाहिजे.
0: आपल्या भारताचा जर आपण एकूण विचार केला तर आपले जे काही मोठे शहर आहेत ज्यांना आपण मेट्रो सिटीज म्हणतो, असे शहर जर सोडले तर आपल्याला एकूणच जेनेटिक संबंधित ज्या काही चाचण्या असतील किंवा जेनेटिक संबंधित जे काही काउन्सिलिंग असेल अशा तज्ज्ञांची उपलब्धता आपल्याला खूप कमी दिसून येईल. तर ही जी काही मर्यादित तज्ज्ञांची उपलब्धता आहे, हे ज्ञान आणि सुविधांची जी दरी मिटवण्याचं जे काम आहे, हे एक मोठं इथिकल आव्हान आहे. यावर काय उपाय आपल्याला शोध?
1: हो, एकदम बरोबर. इथिकल आव्हान म्हणजे इथे इक्वॅलिटीचं प्रिन्सिपल येतंच, की सगळ्यांना ही सुविधा सारख्या प्रमाणात उपलब्ध झाली पाहिजे. एक त्याच्यामधला असा मुद्दा आहे की आता सॅम्पल जे आम्ही जेनेटिक टेस्ट तुम्ही म्हणता ते खूप जास्त सुलभतेने आपण, म्हणजे मी सुद्धा माझ्या प्रॅक्टिसमध्ये लॅबोरेटरीज बरोबर आम्ही जिथपर्यंत कुरियर म्हणजे अव्हेलेबल होऊ शकतं तिथून आम्ही पिकअप करतो. म्हणजे आमचे बरेच असे पेशंट आहेत की एखादा गावाकडे असेल आणि आम्ही ऑनलाईन कन्सल्टेशन आता अव्हेलेबल आहे, तर ऑनलाईन कन्सल्टेशनमधून आम्ही करतो आणि गावातून आम्ही सॅम्पल कुरियरने पिकअप करतो. तर ही सुविधा अव्हेलेबल आहे ही माहिती लोकांपर्यंत गेली पाहिजे. म्हणजे काही सुविधा उपलब्ध आहेत हेच जर लोकांना माहीत नसेल तर त्यांना असं वाटतं अरे मी एवढ्या मेट्रो सिटीमध्ये जाऊन कसं काय सॅम्पल देणार. त्यामुळे सुविधा मुळात अवेलेबल आहे हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या मोबाईलवरतीच तुम्हाला ऑनलाईन कन्सल्टेशनची सुविधा उपलब्ध आहे, व्हिडिओ कन्सल्टेशन उपलब्ध आहे. काही प्रमाणात आम्हाला फिजिकल चेकअप हा आवश्यकच असतो, पण सुरुवातीची माहिती घेण्यासाठी ते फिजिकल कन्सल्टेशन करू शकतात आणि आम्ही जवळच्या गावातल्या शहरातल्या डॉक्टरांशी त्यांना जोडून देऊ शकतो. दुसरी गोष्ट, आपल्या भारतीय संस्था ज्या आहेत की जिथे रिसर्च बेसिसवरती बरीच प्रोजेक्टमध्ये फ्री टेस्ट म्हणजे उपलब्ध आहे, तर हे जे मोफत टेस्ट उपलब्ध असतात ते पण आम्ही आमच्या माध्यमातून सांगत असतो. उदाहरणार्थ हैदराबादची CDFD इन्स्टिट्यूट आहे, किंवा बऱ्याचशा ज्या संस्था आहेत किंवा प्रायव्हेट पण लॅबोरेटरी काही पेशंट्समध्ये ह्या सुविधा मोफत किंवा कमी खर्चामध्ये करून द्यायला तयार असतात. परंतु भीती आणि एक शंका असते मनामध्ये, त्याचे अडथळे लोकांनी दूर केले पाहिजेत आणि मग ते निश्चितच अशा सुविधांपर्यंत पोहोचतील असा मला विश्वास वाटतो.
0: आपला समाज जर बघितला तर खूप वेगवेगळ्या वर्गामध्ये विभागलेला आपल्याला दिसून येतो. त्यात जर एखाद्या कुटुंबाचा जनुकीय दोषांची जर माहिती समोर आली तर त्याला सामाजिक बहिष्कार किंवा नव्या पूर्वग्रहांना सामोरं जावं लागतं. असे जे काही संभाव्य सामाजिक अडथळे आहेत हे आपण कसे रोखू शकतो?
1: सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नैतिक, तर तुम्ही म्हणालात की एक जेनेटिक सायन्सने जे आपण मानवी दृष्टिकोनातनं म्हणतो ना सगळी माणसं सारखी असतात, तसं जेनेटिक्समध्ये पण मोर दॅन 99% म्हणजे 99% जास्त DNA आपल्याच सारखेपणा असतो सगळ्यांमध्ये. म्हणजे ती नैतिकता सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे की आपलं हार्ट सारखं असतं, आपलं लिव्हर सारखं असतं, तसं DNA पण आपले सिक्वेन्सेस जवळजवळ 99% जास्त सारखे असतात. त्यामुळे आपण एका समान पातळीवर आहोत. त्यामुळे एखाद्याला जेनेटिक एखाद्याच्या घरात झालेला असेल किंवा एखाद्याला झालेला असेल तर तो इतर आजारांसारखाच आहे, त्यामुळे बहिष्कार टाकण्यासारखं त्याच्यात काही नाही. कारण की प्रत्येक माणसामध्ये कधी ना कधी म्युटेशन होतं. कॅन्सर पण आता बरेच काही काही जेनेटिक असू शकतात. बऱ्याच आजारांचं आता जेनेटिक कारण आता समजायला लागलेलं आहे, त्यामुळे हे आजार कुणालाही होऊ शकतात. विशिष्ट फॅमिलीला झाले म्हणून त्यांच्यामध्ये काही शापित आहे, किंवा बऱ्याच लोकांना वाटतं की अरे अनुवंशिक आमच्यात आहे का. तर जेनेटिकमध्ये अनुवंशिक पण आजार असतात, अचानक होणारे आजार पण असतात, आणि भ्रम पण असतात लोकांचे की आम्ही काही विशिष्ट प्रॅक्टिसेस फॉलो करतो म्हणून आमच्यावरती असा परिणाम झालाय का. तर तसं काही नाही आहे, ती शक्यता सगळ्यांना सारखी असते. त्यामुळे हा तर मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की बहिष्कार करणे, टॅबू करणे, याच्यातनं समाजाने बाहेर यायला पाहिजे.

0: मग तो कुठला पण ठपका असे नका, जसं पूर्वी धर्मजातीचे ठपके होते, मग आता आपण पुन्हा या डिसिजेसच्या ठपक्यामध्ये अडकायला पाहिजे का? तर नाही, तर आपण त्या मानसिकतेतनं बाहेर पडून त्या फॅमिलीला आणि त्या पेशंटला मूळ आजार कसा आहे ते समजून घेतलं, तर मला असं वाटतं त्यातलं सायन्स समजलं तर सगळ्यांनाच लक्षात येईल की अरे हे कुणालाही होऊ शकतं.
1: आजच्या युगात जर बघितलं तर डेटा खूप महत्त्वाचा आहे आणि माहितीची देवाणघेवाण जी होत असते ही खूप महत्त्वाची आहे. आजकाल अनेक कंपन्या DNA चाचणी करून बऱ्याचशा गोष्टींचा या डेटाचा वापर करण्याचा प्रयत्न करतात. तर हा जो काही डेटा आहे, या जेनेटिक डेटाची आपण गोपनीयता कशी ठेवू शकतो, आणि अगदीच टोकाला जाऊन जर असा डेटा एखाद्या व्यक्तीचा जर लीक होत असेल तर त्याचा काय दुष्परिणाम होऊ शकतो?
0: हा खरा काळजीचा मुद्दा आहे की वैद्यकीय किंवा वैज्ञानिक संशोधनाचे जे नियम आहेत, जे प्रमाणीकरण आहे, मूल्यमापन आहे, त्याचं खरोखर कडक नियम बनवले पाहिजेत. त्याची अंमलबजावणी, ऑडिटिंग हे झालं पाहिजे. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण मानवी स्वयंसेवक संस्था यांना सहभागी करून घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे काय होईल की एकतर या नैतिक नियमांबद्दल एका बाजूला जागरूकता पण येईल आणि समाजानुसार आपण ते नियम कसे कडक करायचे याची एक प्रणाली आपण बनवू शकू. ती प्रणाली सातत्याने सुधारणा पण करावी लागेल. आणि तुम्ही जे म्हणताय की डेटा सिक्युरिटी, तर ती सिक्युरिटी का बरं मोडली जाते, तर दुसऱ्या बाजूला त्याचा गैरवापर करणाऱ्या संस्था असतात. तर हे खरं म्हणजे एक जाळ्यासारखं काम आहे की जे त्याचा गैरवापर करतील अशा लोकांवरती कडक निगराणी ठेवण्यासाठी, म्हणजे हे मोठ्याच प्रमाणात वरूनच होणारं कायदेशीर काम आहे. त्यामुळे हे कायदेशीर बाबतीत कसं बसेल, तर वेगवेगळ्या कायदेशीर संघटना यांना बनवून, स्वयंसेवी संस्थांना बनवूनच आपल्याला हे काम करावं लागेल. आणि ती प्रोसेस अजूनही पूर्ण झालेली नाही. शिवाय मानवी फायद्यासाठी सजीवांचा वापर, संशोधनासाठी शोषणाचं नियंत्रण करणारी नैतिक तत्व, मानकं, ती पण आपल्याला घ्यावी लागतील. जसं आपण म्हणतो की कोणाचा गिनीपिग म्हणून वापर होऊ नये, किंवा एखादं जसं कोविडच्या वेळेस खूप होतं, एखादा विषाणू जीवाणू त्याचं काहीतरी मॉडिफिकेशन करून ते चुकून संशोधनासाठी वापरलं जाऊ नये. तर संशोधनापासून ते कमर्शियल म्हणजे प्रत्यक्ष टेस्ट आणि फार्मास्युटिकल कंपनीच्या वापरापर्यंत पूर्णच एक घडी बसवावी लागणार आहे. आणि ती निश्चितच गरजेची आहे. म्हणजे तिथे अजून आपण पूर्ण झालो आहे असं वाटत नाही. त्यामुळे डेटा शेअरिंगच्या काळामध्ये त्याच्यासाठी खूपच कडक उपाययोजना करावीच लागणार आहे.
1: कडक उपाययोजनांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मग साहजिकच नियम आणि कायद्यांचा विषय येतो. तर आपल्या भारतामध्ये जेनेटिक्स सायन्स संबंधित जे काही कायदे किंवा जे नियम आहेत त्याबद्दल थोडी पार्श्वभूमी आम्हाला सांगा.
0: पहिला नियम, तर माहिती आपण जी पेशंटला देतो टेस्ट किंवा सॅम्पल घेताना, तर त्या कन्सेंट आम्ही जे घेतो त्याच्या फॉर्ममध्येच लिहिलेलं असतं की या जी लॅब तुमचं टेस्ट करते ती कुठे तुमचा DNA किंवा काय सेव्ह करणार आहे, तुम्ही कुठल्या टेस्टसाठी सही करत आहात, कुठल्या टेस्टसाठी तुम्ही सही केलेली नाही आणि ते तुम्हाला विचारण्याचा हक्क आहे. शिवाय तुमचं जे सॅम्पल, मग ते DNA असू दे, साधं ब्लड असू दे, ती तुमची पर्सनल प्रॉपर्टी असते तसं पाहिलं तर तुम्ही त्याचा जाब विचारू शकता का, तुम्ही पाहिजे तेव्हा ते विथड्रॉ करू शकता का? तर खरं म्हणजे प्रत्येक कन्सेंटवरती तुम्ही विथड्रॉ करण्याची पण कन्सेंट देतच असता. फक्त हे आत्मविश्वासाने लोकांना सांगितलं पाहिजे की तुमचे हक्क पण बजावण्याची तुमची पण एक जबाबदारी आहे. म्हणजे नैतिकता आपण जेव्हा म्हणतो ना, तर नैतिकता पाळली तर पाहिजे जे याचा वापर करतायत संशोधनासाठी हे, पण एक दुसरी नैतिक जबाबदारी, कर्तव्य, हे पण आपण आता लक्षात घ्यायला पाहिजे की लोकांनी स्वतःहून याच्यामध्ये लक्ष घातलं आणि आपण हे सॅम्पल कुठे देतोय, आपण मानक मिळवलेल्या प्रमाणित संस्थेकडे सॅम्पल देतोय का, किंवा ज्यांची मान्यता नाही आहे, ज्यांना ॲक्रेडिटेशन मिळालेलं नाही त्यांच्याकडे आपण सॅम्पल दिलंय का, की जिथून कदाचित आपल्याला परतीचा मार्ग नसेल किंवा त्यांचे रिपोर्ट आपण नीट बघू शकणार नाही किंवा त्याचे रिपोर्ट नीट मान्य होणार नाही. तर हे सुरुवातीपासूनच त्याची काळजी घेतली पाहिजे. आणि ही सगळी माहिती खरं म्हणजे रिपोर्टवरती असते, त्या कन्सेंट फॉर्ममध्ये असते. फक्त आपण ते जरा नीट चाळणी करून बघितलं पाहिजे आणि तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. तर ती थोडीशी प्रोसिजर तशी आहे, म्हणजे असं काही नाहीच आहे असं नाही आहे. फक्त त्याच्याविषयी जागरूकता येण्याची गरज आहे.
1: तुम्ही ॲक्रेडिशनचा उल्लेख केला, कुठल्या संस्थेकडनं अपेक्षित आहे ॲक्रेडिशन असणं?
0: तर लॅबोरेटरीज आपली NABL ॲक्रेडिटेशन असतं आणि इंटरनॅशनल आहे CAP, कॉलेज ऑफ अमेरिकन पॅथॉलॉजिस्ट, त्याचं ॲक्रेडिटेशन असतं. तर हे जी मेन आहेत ॲक्रेडिटेशन, ती तर लॅबोरेटरी घेतात, त्याचा वरती शिक्का पण लावलेला असतो. नंतर त्या लॅबमध्ये काम करणारे जे सायंटिस्ट आहेत, डॉक्टर्स आहेत, त्यांची काय आहे त्याच्यासाठी जे म्हणजे पात्रता लागते, ती पण लोकल ज्या आपल्या ऑथॉरिटीज आहेत गव्हर्नमेंटल, त्या पण बघत असतात. म्हणजे त्याच्याशिवाय त्यांना ॲक्रेडिटेशन मिळत नाही खरं म्हणजे. आणि ती प्रोसिजर फॉलो केली जाते. परंतु तरीसुद्धा याच्या पलीकडे जाऊन पण एखाद्या प्रायव्हेट लॅबोरेटरीने, गव्हर्नमेंट लॅबोरेटरीने क्लेम केला तर तुम्ही पण ते चेक करू शकता. आणि खरं म्हणजे तुम्ही पण गव्हर्नमेंट ऑथॉरिटीला जाऊन विचारू शकता, तिथून माहिती मिळवू शकता, वेबसाईटवरती जाऊन मिळवू शकता. तर ही ॲक्रेडिटेशन्स आहेत त्याची तपासणी तुम्ही पण करू शकता म्हणजे त्या वेबसाईटवरती. म्हणजे आपण खरं म्हणजे ती प्रोसेस करतोय, जेवढा वेग संशोधनाचा, टेस्टिंगचा, ट्रीटमेंटचा असेल कदाचित त्या वेगाबरोबर सगळ्या संस्था गेल्यात का हे मी नाही सांगू शकत, परंतु ती प्रोसेस आहे आणि ती फक्त मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे.
1: जवळजवळ मागच्या 15 वर्षांपासून तुम्ही क्लिनिकल जेनेटिसिस्ट म्हणून प्रॅक्टिस करत आहात, याचबरोबर तुम्ही शास्त्रज्ञ म्हणून सुद्धा काम करता, बरेचसे एक्सपेरिमेंट तुम्ही करत आहात. मागे एकदा बोलत असताना तुम्ही भाषेचा आणि जेनेटिक्सचा कसा संबंध आहे याबद्दल पण काही उल्लेख केला होता.

0: असल्यामुळे मला विश्वास जास्त वाटतो, कारण की आपण भीती घालवण्याचा एक मार्ग जो अगदी सुरुवातीला मी सांगितला की संकल्पनांची समज, जेव्हा तुम्हाला एखादी संकल्पनेची समज येते तेव्हा त्यावेळेला तुम्ही त्याचा निश्चित वापर करण्यासाठी तुमचे मार्ग ठरवू शकता, आणि मग तुम्हाला मार्ग ठरवलेला असेल तर भीती नाही वाटणार. म्हणजे जेनेटिक्सचा वापर आपण पेशंट्स, त्याच्या फॅमिलीज, समाजात त्याच्याविषयी काय गैरसमज आहेत त्याच्यासाठी करणं जास्त हितकारक आहे, आणि म्हणून तो आपण आत्मविश्वासाने वापरू शकतो. किंवा जेनेटिक्सचा अजून एक उपयोग आता पब्लिक हेल्थ जिनॉमिक्स, म्हणजे जे कोविडमध्ये झालं की जेनेटिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण वॅक्सिन बनवू शकतो का, अँटीबायोटिक रेझिस्टन्स दूर करण्यासाठी वापर करू शकतो का, कॅन्सर वगैरेवरती उपचार करू शकतो का, तर हे जेव्हा तुम्हाला त्याचे पॉझिटिव्ह गोष्टी कळत जातात तेव्हा तुम्हाला जास्त आत्मविश्वास येतो. त्यामुळे ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये आणि इतिहासाचं, कारण तुम्हाला हे पण माहिती असेल की जे आपण पुरातत्व खाते जे सॅम्पल्स घेतात त्याचा पण डीएनए तपासला जातो, त्याला मी एन्शंट डीएनए स्टडीज म्हणतो. म्हणजे जेनेटिकचा वापर करून काही निश्चित गोष्टी तुम्हाला जर समजत असतील तर तुमच्या मनातली भीती जाईल आणि तुम्ही जास्त जिनॉमिक सायन्सकडे एक मदत म्हणून बघायला लागाल. तुम्ही कुठलीही जर तंत्रज्ञान आलं तर त्याचा काय नियमित वापर किंवा नियमबद्ध वापर केला तर त्याच्याबद्दल भीती राहत नाही, त्यामुळे त्याविषयी भीती मला वाटत नाही. पण दुसरं काळजी, म्हणजे आपण जी काय म्हणूया सावधानता बाळगली पाहिजे, ज्याला आपण भीती मानायला नको, की सावधानता म्हणजे आपल्याला त्याची लिमिटेशन्स माहिती पाहिजे की कुठल्या एका विशिष्ट मर्यादेनंतर आपल्याला ते वापरायचं नाही आहे, किंवा कुठल्या एखाद्या विशिष्ट मर्यादेनंतर आपल्याला नैतिक मूल्य वापरून ती वापरायचं आहे, हे माहिती असलं तर मला असं वाटतं सावधानता बाळगून केलं तर भीती राहणार नाही. तर या सगळ्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारात जे जेनेटिक्स येत चाललेलं आहे त्या तज्ज्ञांनी पण सारखं भेटलं पाहिजे. आता नव्या जगाचा मंत्र आहे कोलॅबोरेशन्स, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ येऊन ही टेक्नॉलॉजी त्यांच्या क्षेत्रात कशी वापरतात हे एक डायलॉग वेगवेगळे संवाद होण्याची गरज आहे, आणि ते तशा माध्यमातून लोकांपर्यंत गेलं पाहिजे. त्याचा एकांगी जो दृष्टिकोन आहे तो न बघता लोकांना त्याच्या सगळ्या बाजू समजून सांगितल्या पाहिजे. म्हणून मी सुरुवातीलाच पर्सनलाइज मेडिसिन, पर्सनलाइज चॉईस म्हटलं की लोकांपुढे तुम्ही त्याचे विविध पैलू खुले करता आणि त्यांना ते समजून सांगता, आणि मग लोकांनी स्वतःच्या समजुतीने त्याचा वापर कसा करायचा आहे हे जास्त आत्ताच्या काळाची गरज आहे. कारण की आता ही पिढी सुद्धा तशा प्रकारचा विचार करते की मी हे समजून घेईन आणि मग माझ्यासाठी जे ते वापरीन. तर ह्या दृष्टिकोनातनं आपण समान पातळीवर संवाद साधला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे त्याच्यासाठी डिग्री की आता आमच्याकडे येणारे पेशंट बरेचसे रूढार्थाने शिक्षण घेतलेले असतात असं नाही, पण आपण त्यांना जर आकृतीने समजून सांगितलं की ही सेल असते, याच्या पेशींनी आपण बनलेलो असतो, त्याच्यामध्ये जीन्स असतात, मग त्याच्यामध्ये काय बदल झाले म्हणून तुमच्या मुलाला हा आजार झाला आहे, तर आज आपल्याकडे आकृत्या उपलब्ध आहेत, व्हिडिओज उपलब्ध आहेत, ते जर समजून सांगितले तर त्यांना निश्चितपणे कळतं. म्हणजे अगदी एज्युकेटेड आपण जे म्हणतो की व्हाईट कॉलर लोकांना पण नसेल समजत तसे प्रश्न ते आम्हाला विचारतात, त्यामुळे समज हा माणसाला उपजतच असते. आपण फक्त त्यांना कुठल्या पातळीवर आणि कुठल्या भाषेमध्ये समजून घेतो हे आपल्याला फक्त निश्चित करता आलं पाहिजे तर नक्की सगळ्यांना समजेल.
1: क्लिनिकल जेनेटिसिस्ट ॲज अ करिअर हे मी अगदी पहिल्यांदाच जाणून घेतलं. तर आजची जी काही नवीन पिढी आहे जे बायोटेक्नॉलॉजीकडे वळत आहेत, तर अशा नव्या तरुणांना तुम्ही जेनेटिक्समधील करिअर संदर्भात काय मार्गदर्शन कराल?
0: तर सुरुवातीला मी माझ्या कुटुंबियांविषयी कृतज्ञता व्यक्त करते. माझे आई वडील आहेत, माझे हस्बंड म्हणजे कार्डिओलॉजिस्ट आणि माझी मुलं. म्हणजे जेनेटिक्समध्ये करिअरला सुरुवात करणं फार काही सोपं होतं असं नाही. भाऊ माझा अमेरिकेत असल्यामुळे थोडं माहिती होतं की हे क्षेत्र खूप पुढे जाणार आहे, त्यामुळे या सगळ्यांच्या सहकार्यामुळे मी आले. कारण की अशा अवघड क्षेत्रामध्ये करिअर करताना आर्थिक तुमची बाजू, तुम्हाला किती काळ त्याच्यासाठी द्यावा लागणार आहे हे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे आताच्या तरुण पिढीला त्या मानाने खूप ऑप्शन्स अवेलेबल आहेत, पण तरी त्यांच्या मनात, म्हणजे जे लोक भेटतात त्यांच्या मनात ही शंका असते की आम्ही हे करिअर केलं तर आत्ता भारतामध्ये त्याला ऑप्शन्स आहेत का, तर मी हे निश्चितपणे सांगू शकते की आता त्याचा आवाका खूप वाढलेला आहे. त्यामुळे बायोटेक्नॉलॉजी, बायो इन्फॉर्मॅटिक्स जे आम्ही वापरतो डेटा अनालिसिस करायला, त्याच्यात सॉफ्टवेअर इंजिनियर्स येत आहेत आता, त्यामुळे ती आता मिश्र पण एक ब्रांच मॅथ्स आणि बायोलॉजीची झाली आहे. डॉक्टर्स, जेनेटिक काउन्सिलर्स तुम्ही म्हणालात की खूप मोठ्या प्रमाणात लागू शकतील, अगदी गाव पातळीवर पण याचं नॉलेज देऊ शकेल, तर आहे ते डॉक्टर्स पण त्याच्यामध्ये ट्रेन करणे, नर्सेस जे परदेशामध्ये असतं की नर्सेस त्याच्यामध्ये ट्रेन होऊन पेशंटला दुसऱ्या टप्प्यावरती त्या समजून सांगतात, कारण की एकदा डॉक्टरने समजून सांगितल्यानंतर परत त्यांना सगळं समजेलच असं नाही, त्यामुळे वेगवेगळ्या पातळीवरचं काउन्सिलिंग लागतं. तर ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये करिअर्स आता उपलब्ध आहेत आणि आमच्या क्षेत्रातल्या अनेक लोकांना वेळ लागला गुंतागुंत असल्यामुळे त्याच्या सगळ्या टप्प्यांमध्ये खूप संयम ठेवून आम्हाला ते पुढे जावं लागलं. तर ती एक गोष्ट तरुण पिढीने लक्षात घेतली पाहिजे, कारण संयम

0: मुलांसाठी आता तुम्ही बघत असाल की खूप धावपळपेक्षा आपण अस्थिर चंचल पण एका बाजूला होत चाललेलो. म्हणजे जेव्हा टेक्नॉलॉजी आपल्याला खूप वेगाने मिळते तेव्हा मन पण अस्थिरतेने ती ग्रास्प करायला लागतं. मन पण चंचल होतं आणि कधीकधी असं वाटू शकतं हे की ते किती वेळ मी आता हे करायचं आहे. त्यामुळे थोडंसं संयमाने जर या क्षेत्रामध्ये लोकांनी पाऊल टाकलं तर निश्चितपणे ते खूप क्रेडिटिंग आहे आणि खूप समाधान देणारं आहे. कारण जसं तुम्ही म्हणालात की मगाशी की तुमच्या मनात भीती आहे का, तर तुम्हाला जेव्हा एखाद्या विशिष्ट आजाराची मुळापासून माहिती मिळते अगदी जीनपर्यंत तर खूपच तुम्ही आत्मविश्वास तुम्हाला निर्माण होतो की आपण कशाविषयी आपण डील करतोय. आणि तेच जर तुम्ही अर्धवट माहिती असेल तर तुम्ही सतत भीती काळजी शंकाने घेरलेले असता. त्यामुळे ज्ञान मिळवण्यासाठी लागणारा मार्ग जरी थोडासा संयमाचा खडतर असेल तरी जेव्हा तुम्ही ते मिळवत जाता त्यातनं येणारं समाधान आणि त्यातनं येणारा आत्मविश्वास हा तुम्हाला पुढे मदत करत जातो. तर हे मला त्यांना सांगायला म्हणजे आवडेल की त्यांच्याकडून पण आम्हाला खूप शिकण्यासारखं आहे. कारण तरुण याच्यामध्ये जे नवीन संशोधन करत आहेत AI वापरून त्याचा वेग वाढवत आहेत त्याच्यातनं मोठ्या पिढ्यांना पण खूप समजून घेण्यासारखं आहे. त्यामुळे तो ते पण एक कोलॅबरेशनचंच काम आहे तरुणांनी आणि मोठ्यांनी बरोबर करण्यासारखं.
1: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण जेनेटिक्स आणि एथिक्स याविषयी डॉक्टर स्नेहल महाजन मल्लकमीर ज्या क्लिनिकल जेनेटिसिस्ट आहेत यांच्याशी चर्चा केली. खूप छान मार्गदर्शन आपल्याला मॅडमांनी केलं. मॅडम, आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
0: मी पण आभार मानते की आकाशवाणीने एका वेगळ्या विषयाला आणि ते पण नैतिकता धरून हा तुम्ही विषय घेतला तर तुमचं खरोखरच कौतुक आणि अभिनंदन. धन्यवाद.

सायन्स कॉर्नर या कार्यक्रम अंतर्गत जनुकशास्त्र आणि नीतिमूल्य या संदर्भात डॉक्टर स्नेहल महाजन यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकत होतात.

0: श्रोतेहो, स्वातंत्र्य दिन सोहळ्यांवर आधारित विशेष ध्वनिचित्र आज रात्री 7:15 वाजता आपण ऐकू शकाल. निर्मिती प्रादेशिक वृत्त विभाग, आकाशवाणी मुंबई. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. 6:55 झालेली आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी ठीक 7:00 प्रादेशिक बातम्या प्रसारित करू. दरम्यान ऐकूया हे काही संदेश.
1: श्रोतेहो, रविवारी 16 ऑगस्टला दुपारी 12:00 आकाशवाणी कोल्हापूर केंद्रनिर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR

0: श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर। तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा। त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30। तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका। मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही।
1: निसर्ग रक्षणासाठी आपण काय काय करू शकतो? ओल्या कचऱ्याचं खत, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, आणखी काय काय करता येईल, अशा काही स्वतः केलेल्या प्रयोगांविषयी सांगणार आहेत राजश्री कुलकर्णी।
2: लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो। आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे। खरं तर आपला डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं।
1: शाश्वत जीवनशैली ही राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत आणि सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य अवश्य ऐका सोमवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही।
3: श्रोते हो, अवश्य ऐका युववाणी कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग 2।

0: कुठली दुर्घटना यांच्या चिंतेपासून मुक्ती मिळवा.
1: पीएम फसल बीमा योजना से करीब 2,00,000 करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले.
2: मी काका सुमूर्ती शिंदे, त्यामुळे मला ह्या पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे. तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा ह्याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल.
3: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा.
4: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा.
5: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा.
0: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो.
6: ऐका ना, तुम्ही पीएम सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
7: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है.
6: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य. आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिड ला विकून पैसेही कमवू शकता. मग बसलात काय, आताच रजिस्टर करा पीएम सूर्यघर .gov.in वर.

आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी सुधारणांची गती वाढवण्याचं प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना आवाहन। 7 क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून सर्वंकष विकास करणार। विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन कोचिंग दिलं जाणार। स्वयंसेवी होमगार्डचं दल तयार करण्याचीही प्रधानमंत्र्यांची घोषणा। शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासोबतच राज्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त। आणि भारताचा 600वा कसोटी क्रिकेट सामना श्रीलंकेसोबत सुरू। दिवसअखेर भारताच्या 2 बाद 288 धावा। देवदत्त पड्डीकलचं नाबाद शतक। विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी सुधारणांची गती वाढवण्याचं आणि बदल स्वीकारण्याचं आवाहन प्रधानमंत्री

0: नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना केलं. नवी दिल्लीतल्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं त्यानंतर ते बोलत होते. याविषयी सविस्तर जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लाल किल्ल्यावरून सलग 13व्या वेळी ध्वजारोहण झालं. ध्वजारोहणाच्या पूर्वी वंदे मातरम आणि ध्वजारोहणाच्या नंतर राष्ट्रगीताचं गायन उपस्थितांनी केलं. यावेळी केलेल्या भाषणात प्रधानमंत्र्यांनी देशासमोरच्या समस्या आणि प्रगतीचा आढावा घेतला. देशाला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी सप्तधारांच्या आधारे विकास करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. कारखाने, कृषी आणि अन्न प्रक्रिया, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, गतिशक्ती, संरक्षण उत्पादन, पर्यावरण अनुकूल तसंच समुद्री साधनसंपत्तीवर आधारित अर्थव्यवस्था आणि सांस्कृतिक मूल्यांचं जतन संवर्धन याकडे लक्ष देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
2: आज लाल किले की प्राचीर से मैं देश के सामने शक्ति की सप्त धारा का आवाहन करता हूँ. आने वाले 5-7 साल में जो पिछले 5-7 दशक में नहीं हुआ वो सप्त धारा के सामर्थ्य से शक्ति से हम देश को नई ऊंचाई, नई गति देंगे और नए लक्ष्यों को पार करने वाला सामर्थ्य देंगे. और इसके साथ साथ देश की युवा शक्ति का सामर्थ्य का भरपूर राष्ट्र निर्माण में उपयोग होगा.
1: गेल्या 12 वर्षात झालेल्या सुधारणांचा आढावा प्रधानमंत्र्यांनी घेतला. विकसित भारताला अनुरूप सर्व यंत्रणा असाव्यात यासाठी सुधारणांचा वेग वाढवण्याचं आवाहन त्यांनी विविध राज्य सरकारं, स्थानिक स्वराज्य संस्था, उद्योग, समाज, शेतकरी आणि सामान्य नागरिकांना केलं. देशातले युवा, महिलांनी दिलेल्या योगदानाची आठवण त्यांनी यावेळी काढली. तसंच युवा वर्गाला मोफत ऑनलाईन कोचिंग देण्याची घोषणा केली.
2: विभिन्न परीक्षाओं की फ्री ऑनलाइन कोचिंग हमने करने का निर्णय किया है. डिजिटल पब्लिक इंफ्रास्ट्रक्चर है, हमारे पास उत्तम टैलेंट है, टीचर्स हैं. उन संसाधनों को जोड़ करके हम देश के नौजवानों को फ्री कोचिंग देने का एक पूरा नेटवर्क हम खड़ा करने वाले हैं.
1: आगामी राष्ट्रकुल स्पर्धा भारतात होणार असून 2036 ऑलिम्पिक भारतात व्हावं यासाठी सरकारनं दावा केला आहे. ऑलिम्पिक मधल्या 2/3 खेळांमध्ये भारताचं प्रतिनिधित्वच नसतं यावरून त्यांनी दुःख व्यक्त केलं आणि हे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी विशेष अभियान चालवण्याची घोषणा केली.
2: हमने तय किया है कि 2036 में जो ऑलिम्पिक होगा चाहते हैं कि वो भारत में हो और इसलिए 5 से 15 उम्र के बच्चों में खेल प्रतिभा ढूंढने के लिए गांव गांव, शहर शहर, स्कूल स्कूल एक टैलेंट हंट का अभियान चलाया जाएगा.
1: देशाला नक्षलवादातून मुक्त केल्यानंतर आता अराजकता माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपासून सावध राहण्याचा इशारा त्यांनी दिला.
2: ये दिमागी नक्षल मौके की तलाश में है, हिंसा अराजकता के वो रास्ते खोज रहे हैं, समाज को गलत राह पर घसीटने के लिए भांति भांति के दांव कर रहे हैं. इन दिमागी नक्सलियों को पहचानना होगा, इन दिमागी नक्सलियों को आइसोलेट करना होगा और राष्ट्र को विकसित राष्ट्र बनाने की मुख्य धारा की ओर देश की युवा पीढ़ी को जोड़ना होगा.
1: जागतिक पातळीवर युद्धाचं स्वरूप बदलत असल्यानं स्वयंसेवी होमगार्डचं एक दल तयार करण्याचं सूतोवाच त्यांनी यावेळी केलं. त्यात नागरिकांना आधुनिक संकटांपासून संरक्षण करण्याचं प्रशिक्षण दिलं जाईल. भाषणाच्या शेवटी त्यांनी नागरिकांना विकसित भारतासाठी एक दिलानं काम करण्याचंही आवाहन केलं.
0: राज्याचा विकास करताना शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासोबतच महाराष्ट्राला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला. मंत्रालयात ध्वजारोहण झाल्यानंतर ते बोलत होते.
3: मला अतिशय आनंद आहे की याही वर्षी पहिल्या 6 महिन्यांमध्ये आपण महाराष्ट्राचा जो आर्थिक विकासाचा दर आता मोजलेला आहे तो जवळपास 8.8% आहे.
0: प्रत्येक जिल्हा विकासाचं ग्रोथ इंजिन बनवण्याचा शासनाचा प्रयत्न असून आतापर्यंत जवळपास 13 जिल्ह्यांनी निर्धारित लक्ष पूर्ण केलं असल्याचं ते म्हणाले. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते पुण्यात विधानभवनात ध्वजारोहण झालं. शेतकऱ्यांचा सन्मान, कामगारांचा घाम, महिलांचा आत्मविश्वास, युवकांची ऊर्जा आणि आधुनिक तंत्रज्ञानाची ताकद एकत्र आणून आपण महाराष्ट्र आणि भारताला जगातील सर्वोत्कृष्ट राष्ट्र बनवू असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात व्यक्त केला. सुदृढ, सुशिक्षित, समृद्ध आणि सुरक्षित बीड घडवण्याचा शासनाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी बीडमधल्या सर्व नागरिकांनी साथ द्यावी असं आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलं. राज्याच्या इतर जिल्ह्यातही पालकमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावर देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राज्यातल्या नागरिकांना विविध वैयक्तिक योजनांचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीनं मिळावा

0: यासाठी महाडीबीटी पोर्टलवर आज नव्यानं 29 योजनांचं लोकार्पण करण्यात आलं. त्यामुळे महाडीबीटीवर उपलब्ध असलेल्या योजनांची संख्या आता 105 झाली आहे आणि आणखी 231 योजनांचं काम प्रक्रियेत आहे. शासनाच्या उर्वरित सर्व योजनाही टप्प्याटप्प्यानं या एकाच मंचावर आणण्याचा प्रयत्न आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. त्यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये किंवा पोर्टलवर जाण्याची आवश्यकता कमी होऊन सेवा वितरण अधिक सुलभ होईल. आज लोकार्पण केलेल्या 29 योजनांमध्ये इतर मागासवर्गीय विभाग तसंच उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या योजनांचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2026 अंतर्गत प्रमाणपत्र वितरण आणि आरंभ कार्यक्रमही झाला. मुलींच्या सक्षमीकरणासाठी राबवली जाणारी लेख लाडकी योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी योजनेची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. लाभार्थी मुलींच्या पालकांना आता आपले सरकार पोर्टलद्वारे थेट ऑनलाईन अर्ज करता येणार असून अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची संख्या कमी होणार आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली. यापूर्वीच्या पात्र लाभार्थ्यांनाही संधी मिळावी यासाठी 1 एप्रिल 2023 पासून पात्र लाभार्थ्यांना 15 ऑगस्ट 2027 पर्यंत अर्ज करता येणार आहे. वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट तालुक्यात आज सकाळी 3 शालेय विद्यार्थिनींचा अपघाती मृत्यू झाला. एका खासगी बसनं या विद्यार्थिनींच्या दुचाकीला मागून धडक दिल्यानं हा अपघात झाला. बस चालकाला अटक केली आहे. पुढच्या वर्षी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यातल्या कामांच्या बनावट वर्क ऑर्डर प्रकरणात आणखी 2-3 आरोपी या प्रकरणात असल्याची माहिती कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी आज नाशिकमध्ये दिली. या प्रकरणी 6 जणांना अटक झाली आहे. त्यातला एक जण आपला दूरचा नातेवाईक आहे, मात्र त्याचा आणि आपला कोणताही संबंध नाही. आपणच पोलिसांमार्फत या प्रकरणाची चौकशी करून आरोपींना अटक करायला सांगितलं असंही त्यांनी स्पष्ट केलं. सरकारी अनास्थेमुळे गरीब विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत असून याविरोधात आपला पक्ष स्कूल टिक करो मोहीम सुरू करत असल्याचं काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी म्हटलं आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात आज गॉल इथं सुरू झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात दिवसअखेर 2 बाद 288 धावा केल्या. देवदत्ता पडिक्कलचा नाबाद शतक आणि त्यानं दुसऱ्या गड्यासाठी केएल राहुलसोबत केलेली 150 धावांची भागीदारी हे आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य ठरलं. संघाच्या 197 आणि वैयक्तिक 77 धावा झाल्या असताना केएल राहुल जायबंदी झाल्यानं तंबूत परतला. त्यानंतर आलेला कर्णधार शुभमन गिल चांगली कामगिरी करू शकला नाही, तो 16 धावाकडून बाद झाला. आजचा खेळ थांबला तेव्हा देवदत्त पडिक्कल 131 तर ऋषभ पंत 27 धावांवर खेळत होते. भारताचा हा 600वा कसोटी क्रिकेट सामना आहे. 600चा आकडा गाठणारा भारत हा जगातला तिसरा देश आहे. भारताचा पहिला कसोटी सामना 1932 साली इंग्लंडविरुद्ध बर्मिंगहॅम इथं झाला होता. आजवर भारतानं खेळलेल्या कसोटी सामन्यांमधले 186 म्हणजे 31% सामने जिंकले आहेत. नेदरलँड्समध्ये ॲम्स्टेलविन इथं सुरू असलेल्या पुरुषांच्या हॉकी विश्वचषक स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं वेल्सचा 3-1 पराभव केला. या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत सिंगनं 2 गोल केले. संजय राणानं 8व्या मिनिटाला भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिल्यानंतर हरमनप्रीतनं 11व्या आणि 43व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल केले. वेल्ससाठी 56व्या मिनिटाला सॅम वेल्सनं एकमेव गोल केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी सुधारणांची गती वाढवण्याचं प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना आवाहन. 7 क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून सर्वंकष विकास करणार. विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन कोचिंग दिलं जाणार. स्वयंसेवी होमगार्डचं दल तयार करण्याचीही प्रधानमंत्र्यांची घोषणा. शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासोबतच राज्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त. आणि भारताचा 600वा कसोटी क्रिकेट सामना श्रीलंकेसोबत सुरू. दिवसअखेर भारताच्या 2 बाद 288 धावा. देवदत्त पडिक्कलचा नाबाद शतक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. 7:10 झालेली आहेत.
2: आपल्या सगळ्यांना काळा घोडा फेस्टिवल तर माहितीच आहे.
3: दरवर्षी आपण त्याची वाट बघत असतो, दरवर्षी आपण तो अटेंड करतो. पण तुम्हाला माहित आहे का, आत्ता तिकडे जो काळा घोडा हा पुतळा आहे तो खरं तर मूळ पुतळा नाहीच आहे.
2: मग मूळ पुतळा आला कुठून आणि तो आत्ता कुठे
3: हे तर कळेलच, पण त्याचबरोबर मुंबईत फिरत असताना आपल्याला कितीतरी सुंदर ब्रिटिशकालीन बिल्डिंग दिसतात, तर त्या कुठून आल्या किंवा त्यांची नावं काय होती, ती नावं बदलून त्यांना जी

0: तीन नावं पडली, फॉर एक्झाम्पल वर्षा, त्यामागचा इतिहास काय आहे,
1: ही सगळी फॅक्च्युअल आणि मजेदार माहिती ऐकता येईल अज्ञात मुंबई या आपल्या कार्यक्रमात। श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर। तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा। त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30। तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका, मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही।
2: निसर्ग रक्षणासाठी आपण काय काय करू शकतो? ओल्या कचऱ्याचं खत, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, आणखी काय काय करता येईल, अशा काही स्वतः केलेल्या प्रयोगांविषयी सांगणार आहेत राजश्री कुलकर्णी।
3: लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो, आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला, आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो, तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे। खरं तर आपलं डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्त्वाचं।
2: शाश्वत जीवनशैली ही राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत आणि सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य अवश्य ऐका सोमवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही।

0: श्रोते हो, रविवारी 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्रनिर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
1: श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.
2: संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, आज देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केलं. आपल्या संबोधनातून त्यांनी 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याच्या वाटचालीची ठोस रूपरेषा मांडली. युवा, महिलांसह प्रत्येक घटकाच्या जीवन सुलभतेला दिशा देणाऱ्या प्रगतीचा विश्वास दिला आणि त्याचवेळी जगाला दखल घ्याव्या लागणाऱ्या भारताच्या यशाची मांडणीही केली. अशाच विविध पैलूंच्या अनुषंगानं पंतप्रधानांच्या या भाषणाचं विश्लेषण करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार सारंग दर्शने सर आज आपल्या सोबत आहेत. सर नमस्कार. आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत. सर, आज देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणाची ठळक वैशिष्ट्य तुम्ही या मुलाखतीच्या सुरुवातीला कशी मांडाल?
1: आज पंतप्रधानांचं भाषण महत्वाचं होतं, याचं कारण आज आपला 80वा स्वातंत्र्य दिन होता. त्यात परत लाल किल्ल्यावरती पहिल्यांदाच आज वंदे मातरम सादर झालं, हे सुद्धा स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच झालं. अनेक अर्थाने आजचा दिवस महत्वाचा होता. त्याच्यात पंतप्रधानांनी मांडलेले सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2047 साली विकसित भारत झालेला असेल आणि या स्वप्नाच्या दृष्टीने आपल्याला वाटचाल पुढच्या काळामध्ये साधारणतः 20-21 वर्ष कशी करायची, याचं जे प्रारूप पंतप्रधानांनी मांडलं त्या दृष्टीने आजचं भाषण मला जास्त महत्वाचं वाटलं आणि ते बऱ्याच अर्थाने भविष्यवेधी सुद्धा होतं.
0: सर, पंतप्रधानांनी आपल्या भाषणात 2047 पर्यंत विकसित भारताच्या संकल्पाच्या दिशेनं होत असलेल्या वाटचालीची मांडणी केल्याचं तुम्ही आता म्हणालात, या मांडणीकडे आपण कसं पाहता?
1: पंतप्रधानांनी कारभार जेव्हा सुरू केला तेव्हा 2014 मध्ये भारताची आर्थिक परिस्थिती ही फारशी चांगली नव्हती. म्हणजे जगामध्ये आपल्याला फ्रॅजाईल 5 असं म्हटलं जायचं. फ्रॅजाईल 5 म्हणजे जे अत्यंत अस्थिर असलेल्या अर्थव्यवस्था होत्या जगातल्या 5, त्याच्यात भारताचा समावेश केला जायचा. आज 12 वर्षांनंतर परिस्थिती अशी आहे की आपण जगामध्ये 3-4 क्रमांकावरती जाऊन पोहोचलोय. गेले काही वर्ष आपला आर्थिक विकासाचा जो वेग आहे तो सातत्याने चढा राहिलाय. दुसरं म्हणजे मध्यंतरी जे साथीचे रोग आले त्याच्यावरती मात करून अर्थकारणाची आपली प्रगती तशीच राहिली. या सगळ्या बाबी बघता 2047 जे स्वप्न पंतप्रधानांनी दाखवलंय ते आजच्या विकासाची गती जर अशीच राहिली तर ते साध्य करता येईल असा विश्वास सगळ्यांना वाटेल अशी परिस्थिती आज दिसतेय. आणि त्यानुसार हरित ऊर्जा असेल, सेमीकंडक्टर्स असतील किंवा ज्याला आपण ह्युमन डेव्हलपमेंट म्हणतो या अंगाने अनेक गोष्टी असतील, तरुणांच्या विकासाच्या दृष्टीने असतील, अशा अनेक बाबींना स्पर्श करून पंतप्रधानांनी आजचा विकासाचा जो वेग आहे तो कायम ठेवून 2047 विकसित भारत कसा साकार करता येईल याचं एक चित्र या भाषणामधून सर्वांच्या समोर ठेवलंय.
0: सर, या मांडणीसोबतच पंतप्रधानांनी आजच्या भाषणात सप्तधारा ही एक नवीन व्यापक संकल्पनाही मांडली आहे, त्याविषयी काय सांगाल?
1: पंतप्रधानांचं वैशिष्ट्य आहे की ते सूत्रबद्ध पद्धतीने अनेक संकल्पना एकत्र करतात आणि त्या मांडतात. आता त्याच्यामधली आज त्यांनी जी सप्तधारा ही संकल्पना मांडली ती त्या विकसित भारताच्या स्वप्नाशीच जोडलेली आहे. त्याचे जर आपण 7 घटक वेगाने बघितले तर त्याच्यातलं एक म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग पॉवर, म्हणजे आपली उत्पादक शक्ती जी आहे भारताची ती वाढवणं. उत्पादन क्षेत्रामध्ये आपण थोडेसे मागे पडलो असं चित्र काही दिवसापूर्वी निर्माण झालं होतं, तर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये पुन्हा एकदा आपण प्रबळ होणं. दुसरं म्हणजे शेती आणि अन्न प्रक्रिया. आता शेतीमध्ये आपण अनेक विक्रम करतोय गव्हाच्या बाबतीत किंवा अनेक बाबतीत साखरेच्या बाबतीत, हा भारत हा पहिल्या क्रमांकावर आहे जगामध्ये. पण त्याचबरोबर ज्याला फूड प्रोसेसिंग असं आपण म्हणतो, अन्न प्रक्रिया म्हणजे फळांचे रस करणं असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या धान्यांपासून जे एंड प्रॉडक्ट्स तयार होतात त्यात अगदी बिस्किटांपासून अनेक प्रकारचे प्रॉडक्ट्स असतात ते सगळे तयार करणं आणि जगामध्ये त्यांचा एक आपला भारताचा ब्रँड बनवणं हा दुसरा. तिसरा म्हणजे तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन, म्हणजे ज्याला नवीन नाविन्य म्हणतात की नवीन शोधून काढणं. तर त्याच्यामध्ये आपण सेमीकंडक्टरचा प्रयोग पंतप्रधानांनी पुढाकार घेतल्यामुळे यशस्वी झाला आणि आपण सेमीकंडक्टरच्या उत्पादनामध्ये झपाट्याने प्रगती करतोय. त्याचप्रमाणे इतर जी क्षेत्र आहेत तंत्रज्ञानातील त्याच्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ज्याला आपण AI म्हणतो, त्याच्यानंतर रोबोटिक्स असं आपण ज्याला म्हणतो, त्याच्यानंतर डाटा सेंटर्समध्ये भारत खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती करतोय. तर तिसरी सत्ताधारातली तंत्रज्ञान आणि नवीनता म्हणजे टेक्नॉलॉजीमधला नवीन विकास. चौथं आहे ते गतिशक्ती. आता गतिशक्तीचा पूर्वी पंतप्रधानांनी अनेकदा उल्लेख केला होता. त्याच्यामधलं कनेक्टिव्हिटी म्हणजे सगळ्या देशातल्या टोकाच्या शहरांपर्यंत सुद्धा आधुनिक वेगवान रेल्वे जाणं किंवा जलवाहतुकीचा वापर करून घेणं, अशा प्रकारे सगळा देश हा जोडला जाणं वेगाने, आणि तो केवळ प्रवासासाठी नाही, त्याच्यामधून बाजाराचं किंवा मार्केटचं सुद्धा एक प्रकारचं विकसन होत असतं, विकास होत असतो. त्याच्यानंतर सगळी जी किंमत असते म्हणजे हँडलिंग कॉस्ट असते ती कमी होत असते. या दृष्टीने या गतिशक्तीकडे आपण बघायला पाहिजे. पाचवं जे आहे ते संरक्षण क्षमतेचं. आता या बाबतीत असं आहे की गेल्या 10 वर्षांमध्ये आपण संरक्षणाची निर्यात मोठ्या प्रमाणावरती वाढवली आहे. आज अनेक देशांना आपण शस्त्रास्त्र निर्यात करतो आणि त्याचप्रकारे आपण आयात करणारी जी शस्त्र आहेत ती भारतामध्ये तयार करायला आपण लागलेलो आहोत. आणि या दृष्टीने संरक्षण क्षमता आपली वाढवणं हा पाचवा झाला. सहावा जो होता तो

0: हरित ऊर्जा. आता हरित ऊर्जेमध्ये अणुऊर्जा सुद्धा येते. याचं कारण अणुऊर्जेने कचरा निर्माण होत नाही. त्याच्या जोडीला दोन आहेत, त्या म्हणजे सौर ऊर्जा आणि जल ऊर्जा म्हणजे जलविद्युत जी आपण आहे. पण जलविद्युत विकसित करण्याला काही मर्यादा असतात. त्या धरणांच्या जागा असायला हव्या, तेवढं पाणी असायला हवं. पण अणुऊर्जा करणं किंवा सौर ऊर्जा करणं याच्यामध्ये आपण भारताने गेल्या 10 वर्षांमध्ये मोठी प्रगती केली. आणि आज पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे नवीन 5 अणुभट्ट्या आपण तयार करतोय. त्या एकदा सुरू झाल्या म्हणजे ज्याला क्रिटिकल होणं असं इंग्लिशमध्ये म्हणतात, त्या सुरू झाल्या की आपण अणुऊर्जेमध्ये एक मोठी झेप घेऊ. त्याचबरोबर आणखी एक त्यांनी हरित ऊर्जेमध्ये उल्लेख केला, तो म्हणजे हायड्रोजनवरती जी आपली पहिली रेल्वे गाडी धावली आहे ती सुद्धा जगामध्ये फार थोडे देश आहेत की त्यांच्याकडे हायड्रोजनवर धावणारी अशी रेल्वे आहे. आणि आज एक झाली असली तरी आता आणखीन पुढे रेल्वे गाड्या हायड्रोजनवर धावतील. आणि ही सगळी ऊर्जा आहे ती हरित ऊर्जा आहे, म्हणजे त्याचं ज्याला आपण कार्बन क्रिएशन असं म्हणतो, तो कार्बन भार न पडणारी अशी ही ऊर्जा आहे आणि त्यामुळे ती महत्वाची आहे. आणि शेवटचं जे आहे ते सॉफ्ट पॉवर असं पंतप्रधान म्हणाले, म्हणजे ज्याच्यामध्ये खरं तर योगदिन जेव्हा भारताने सुरू केला तेव्हाच या सॉफ्ट पॉवरच्या प्रकटनाला सुरुवात झाली होती. सॉफ्ट पॉवर म्हणजे एका अर्थाने त्याला मृदू सत्ता असं म्हणतात मराठीमध्ये, की योग असेल किंवा पर्यटन असेल, भारताची संस्कृती असेल, भारताच्या वेगवेगळ्या सांस्कृतिक परंपरा असतील, भारताचं मनोरंजन असेल, भारतातील नृत्य असतील, संगीत असेल, या सगळ्या गोष्टींचा जगावर पडणारा जो प्रभाव आहे त्याला म्हणायचं सॉफ्ट पॉवर. आता ही सॉफ्ट पॉवर सर्वात जास्त असणारा जगातला भारत हा एकमेव देश आहे. आणि ज्या पद्धतीने योगदिन जगभर साजरा होतो 100+ देशांमध्ये, तो जर बघितला आपण तर आपल्या लक्षात येईल की ही सॉफ्ट पॉवर कशी प्रगट होते. म्हणजे सॉफ्ट पॉवरचं एक प्रगतीकरण करावं लागतं, ती नुसती तुमच्याकडे असून चालत नाही. तर या सप्तधारा सगळ्या आहेत आणि या सप्तधारांच्या सोबतीने आपण पुढच्या 20 वर्षांमध्ये खूप मोठा पल्ला आणि टप्पा गाठू शकतो असा विश्वास पंतप्रधानांना आज वाटत होता. आणि तो विश्वास मला असं वाटतं की आजवरची गेल्या 10-12 वर्षांमधली प्रगती पाहिली तर तो योग्य आहे.
1: सर, खरंच खूप व्यापक आणि अनेक क्षेत्रांची गुंफण करणारी ही संकल्पना आहे. अशा तऱ्हेनं या भाषणातल्या देशाच्या युवा आणि महिला वर्गाला आश्वस्त करणाऱ्या मुद्द्यांबाबत काय सांगाल?
0: आता युवकांविषयी पंतप्रधानांनी खास अनेक 2-3 बाबींद्वारे प्रतिपादन केलं. त्यातलं एक म्हणजे भविष्यातल्या तंत्रज्ञानाचं जे प्रशिक्षण आहे ते किमान 1 कोटी तरुणांना द्यायचं. आता हे तंत्रज्ञान म्हणजे खास करून आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ज्याला आपण AI म्हणतो, त्याचं 1 कोटी मुलांना जर प्रशिक्षण खरोखर मिळालं तर त्याची रोजगार क्षमता तर वाढेलच, पण भारताचं दैनंदिन जीवन जे आहे ते खूप सोपं होऊ शकेल. दुसरा एक त्यातला फार महत्वाची घोषणा पंतप्रधानांनी केली ती म्हणजे भारतामध्ये ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा होतात, आता भारतात जवळपास 100+ स्पर्धा परीक्षा होतात, त्या सर्व स्पर्धा परीक्षांचं मुलांना ऑनलाईन असं मोफत प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करणं हे त्यांनी पाऊला सांगितलं. ते पाऊल मला महत्वाचं असं वाटतं की मुलांच्याकडे अनेकदा पालकांकडे पैसे नसतात आणि स्पर्धा परीक्षांमध्ये उतरण्यासाठी जी तयारी करायची असते त्या तयारीची अनुकूलता व्हावी निर्माण यासाठी हे जे पाऊल टाकले. आणि तंत्रज्ञानाची मदत घेऊन आता एखादा मुलगा अगदी खेडेगावात जरी राहत असला तरी सुद्धा त्याला हे प्रशिक्षण मिळू शकेल. याच्यातून एक संधीचं जे समानीकरण आहे ना, म्हणजे सर्वांना देशातल्या समान संधी मिळणं, मग त्यांची भौगोलिक स्थिती कशी असू दे, आर्थिक स्थिती कशी असू दे, काही असली तरी त्या सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणं हे यातलं मला महत्वाचं वाटतं. आणि तिसरं एक म्हणजे पंतप्रधानांनी खेळाच्या दृष्टीने आज बरेच विवेचन केलं. ते असं की आपल्याला ऑलिम्पिक भरवण्याची महत्वाकांक्षा आहे, पण त्या ऑलिम्पिक मधले जे सगळे क्रीडा प्रकार आहेत त्यात मात्र भारतीय खेळाडू नसतात. या दृष्टीने आज ज्या मुलांचं वय केवळ 5 आहे तिथपासून ते 15 वयोगटापर्यंतच्या मुलांना वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये तयार करणं अशी ही योजना पंतप्रधानांनी आज सूचित केली. आणि ती मला महत्वाची वाटते याचं कारण गेल्या 10-12 वर्षांमध्ये आपण ऑलिम्पिकमध्ये मिळणाऱ्या पदकांची संख्या वाढवली आहे, परंतु ऑलिम्पिकमध्ये 40-50 प्रकारचे खेळ जवळजवळ 300 प्रकारच्या कॅटेगोरीजमध्ये खेळले जातात. म्हणजे आता समजा धावणं असलं तरी ते वेगवेगळं असतं, 200, 400, 1600 अशा वेगवेगळ्या श्रेणींमध्ये आपली मुलं जावीत या दृष्टीने पंतप्रधानांनी हे केलं. आणि शेवटचा मुद्दा त्यांनी तरुणांसाठी मांडला तो म्हणजे तुम्ही केवळ जॉब सीकर म्हणजे नोकरी मागणारे

0: किंवा रोजगार मागणारे होऊ नका, तुम्ही रोजगार निर्माण करा. आणि या दृष्टीने जो इनोव्हेशन फंड केंद्र सरकार तयार करतं त्याच्यामध्ये जवळजवळ 1,00,000 कोटी रुपयांची तरतूद करायचं असं पंतप्रधानांनी आज सांगितलं. त्याच्यामध्ये त्यांनी महिलांकडे खास लक्ष दिलं आणि आपल्याकडे जी लखपती दीदी नावाची कन्सेप्ट, जी संकल्पना काही वर्षांपूर्वी आली, त्या लखपती दीदींची संख्या आज जेवढी आहे त्याच्या दुपटीने वाढावी अशा प्रकारचं एक नियोजन पंतप्रधानांच्या भाषणातून सूचित झालं. हा सगळा त्यांच्या तरुणांकडे पाहण्याचा एकूण दृष्टिकोन होता आणि अप्रोच होता.
1: तर एकूणच पाहिलं तर स्वतंत्र भारताचं व्यक्तिमत्व या भाषणातनं कसं उमटलंय आणि त्यातनं जगाला काय संदेश गेलाय असं वाटतं.
0: पंतप्रधानांच्या भाषणाचं आजचं मला सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य वाटतं म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात की इंडिया हॅज अराइव्ड, याचा अर्थ भारताची दखल घेतल्याशिवाय जगामध्ये आता कोणतीही पुढची वाटचाल होऊ शकत नाही. कशा अर्थाने? तर भारत सगळ्या क्षेत्रांमध्ये प्रबळ झालाय, ऊर्जेच्या क्षेत्रात, निर्यातीच्या क्षेत्रात, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात, आणि त्याच वेळेला भारत अधिकाधिक स्वावलंबी होतोय. म्हणजे ही जर सगळी क्षेत्र आपण आता बोललेलं विचार केला तर यात आपण जे परावलंबन होतं आपलं ते कमी कमी करत चाललोय. त्यात संरक्षण सिद्धतेपासून सगळं आहे. त्यामुळे 247 सालचा जो भारत असेल तो एकाच वेळेला प्रबळ आणि ताकदवान असेल आणि अधिक स्वावलंबी असेल. त्यामुळे स्वावलंबी आणि प्रबळ भारत, स्वावलंबी आणि शक्तिमान भारत हा कसा असेल त्याचं एक रेखाटन किंवा आरेखन पंतप्रधानांनी आज केलं. तो मला आज सगळ्यात त्यांच्या भाषणातला महत्वाचा भाग वाटतो. आणि त्यातून सगळ्या भाषण ऐकणाऱ्यांच्या नागरिकांच्या मनामध्ये त्यांनी जो एक आत्मविश्वास किंवा विश्वास निर्माण केला की आपण हे करू शकतो तोही महत्वाचा आहे. आणि आज त्यांनी पुढच्या 20 वर्षांच्या प्रवासाचं एक चित्र आपल्यापुढे रेखाटून ठेवले. त्यामुळे कोणतीही सरकार आली आणि राजवटी आल्या तरी सुद्धा भारताच्या वाटचालीचा पुढच्या 2 दशकांचा एक रोडमॅप जो आहे तो आज पंतप्रधानांनी आपल्याला दिलाय.
1: सर, विकसित भारताच्या वाटचालीची रूपरेषा स्पष्ट करणाऱ्या पंतप्रधानांच्या भाषणातली मांडणी आपण खूप सोप्या शब्दात आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवली, त्यासाठी आपला वेळ दिलात, त्याकरता आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर लाईव्ह ऐकू शकता आणि यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्नेहा कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.

0: वृत्तविशेष कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. स्वातंत्र्यदिन सोहळ्यांवर आधारित विशेष ध्वनिचित्र आज 8:15 आपण ऐकू शकाल. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपवर संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.
1: शेतकरी बंधूंनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं,
2: अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
3: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
4: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा।
5: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी।
4: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जनसेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
5: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
4: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
6: श्रोते हो, आता ऐकूया भाजीपाला रोपवाटिका व्यवस्थापन या विषयी डॉक्टर एल के गभाले यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत।
7: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, भाजीपाला हा आपला अगदी रोजच्या जीवनातला असा अविभाज्य भाग आहे। आपल्याला रोजच त्याची गरज लागत असते, त्यातनं आपल्याला विविध जीवनसत्व आणि खनिजांचा पुरवठा होत असतो। पण आपण जेव्हा हा भाजीपाला मिळवत असतो तर त्यासाठी आधी ही रोपवाटिका सुद्धा भाजीपाल्याची करणं हे खूप महत्वाचं काम असतं। तर ही रोपवाटिका कशी करायची किंवा त्याचं काय महत्व आहे, त्या अनुषंगाने येणारे जे मुद्दे आहेत, तर मंडळी आज आपण भाजीपाला रोपवाटिका व्यवस्थापन याविषयीच बोलणार आहोत। आणि ही सगळी माहिती देण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे डॉक्टर एल के गभाले सरांना। गभाले सर हे कृषी संशोधन केंद्र पालघर इथे भाजीपाला पैदासकार म्हणून कार्यरत आहेत। सर नमस्कार।
8: नमस्कार
7: सर। आता सुरुवातीलाच आपण बोलूया की भाजीपाला रोपवाटिका म्हणजे काय आणि त्याचं महत्व किंवा त्याचे जे फायदे आहेत तर ते काय काय आहेत, तुम्ही काय सांगाल?
8: तर भाजीपाला रोपवाटिका म्हणजे जिथे भाजीपाल्याचे बी उगवले जाते
7: बर
8: व ते काही दिवसांनी कायमस्वरूपी पुनर्लागवडीसाठी तयार केले जाते व त्याची जोपासना केली जाते, त्यालाच आपण भाजीपाला रोपवाटिका असं म्हणतो।
7: बर,
8: आता ह्या भाजीपाला रोपवाटिकेचं महत्व जर सांगायचं म्हटलं तर जी भाजीपाला पिके ही रोपे तयार करून पुनर्लागवड केली जाते, तर अशा रोपांची आपण या रोपवाटिकेमध्ये रोपे तयार करून त्यांची लागवड करू शकतो। लागवड करताना कमी जागेमध्ये कमी वेळामध्ये जास्त उत्पादन देण्यासाठी रोपवाटिकेचा आपण विचार करू शकतो। यामध्ये कमी जागेमध्ये कीड व रोग जे आहेत तर त्यांना आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचं नियोजन करू शकतो। त्याचप्रमाणे जी काही रोपं आहेत तर हे आपण रोपवाटिकेमध्ये यांची लागवड केल्याने ते लवकर लागवडीस तयार होतात, त्यामुळे त्याचा फायदा शेतकऱ्यांना असा होतो की ते लवकर लागवड केल्याने त्यांचे उत्पादनही आपल्याला लवकर मिळवता येते। त्याचबरोबर कमी जागेमध्ये जास्तीत जास्त रोपं तयार केल्यामुळे मजूर वर्ग जे आहे तर त्यांच्यासाठी आपण इथे एक व्यवसाय आपण त्यांच्यासाठी उभा करू शकतो व त्यापासून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक फायदा होऊ शकतो। असे रोपवाटिका तयार करण्याचे भरपूर सारे फायदे आहेत।
7: आता सर रोपवाटिकेसाठी आपण जेव्हा जमीन निवडणार आहे तर ती कशी असेल?
8: भाजीपाला पिकाच्या रोपवाटिकेसाठी जमीन निवडताना उथळ पाण्याचा निचरा असणारी जमीन असावी।
7: बरं,
8: त्याचबरोबर भाजीपाला रोपांना मध्यम व कसदार जमीन मानवते, त्याचबरोबर भुसभुशीत सुपीक पाण्याचा चांगला निचरा असण्याबरोबर सेंद्रिय कर्ब जास्त असणारी जी जमीन आहे तर अशा जमिनीमध्ये रोपवाटिकेतील रोपांचे दर्जेदार उत्पादन आपल्याला मिळते। जर जमीन जर भारी किंवा चिकन जर असेल तर अशा जमिनीमध्ये भाजीपाला रोपांची वाढ जी आहे ती समाधानकारक होत नाही, त्यामुळे जमिनीचा समूह हा साधारणतः 6 ते 8 या दरम्यान जर असेल तर रोपांची वाढ ही समाधानकारक होते। तसेच आम्लयुक्त जमिनी जे आहेत त्या आम्लयुक्त जमिनीमध्ये कोबी किंवा फुलकोबी यांसारखे जी काही पिकं आहेत या पिकांची लागवड आपण आम्लयुक्त जमिनीमध्ये करू नये। तसेच जास्त क्षारयुक्त जमिनी

0: या रोपवाटिकेसाठी वापरू नयेत. तसेच जमिनीमध्ये चुनखडीचे प्रमाण हे कमी असणं गरजेचं आहे. यासारखी आपण भाजीपाल्याची रोपवाटिका तयार करताना काळजी घेणं गरजेचं आहे.
1: नक्कीच बरोबर आहे. म्हणजे जमिनीची निवड ही महत्वाची आहे.
0: हो नक्कीच.
1: सर, जमिनीचं संस्करण जे आहे तर हे कसं करायला हवं?
0: जमिनीचं संस्करण करणं ही एक रोपवाटिकेमधील मुख्य बाब आहे. यामध्ये आपण 2 ते 3 प्रकारे आपण जमिनीचं संस्करण करत असतो. यामध्ये पहिल्या पद्धतीमध्ये आपण काय करतो की रोपवाटिका तयार करायच्या 1 महिना अगोदर जमीन उष्ण सूर्यप्रकाशामध्ये आपण तिला तापू देत असतो. दुसऱ्या प्रकारामध्ये आपण काय करतो की जमीन तयार करतो, म्हणजे नांगरटणी कुळवणी करून घेतो आणि त्यानंतर जमिनीमध्ये आपण पाणी सोडून देतो. आणि पाणी सोडल्यानंतर आपण त्या जमिनीला 150 ते 200 मायक्रॉनच्या गेजच्या प्लास्टिकच्या सहाय्याने आपण ती जमीन पूर्ण झाकून घेत असतो. त्यानंतर तिसरी पद्धत आहे. या तिसऱ्या पद्धतीमध्ये आपण केमिकल ट्रीटमेंट करत असतो. यामध्ये आपण फॉर्मॅलिन या केमिकलचा आपण इथे वापर करतो. तर याचं साधारणतः 1.5 ते 2% द्रावण तयार करून घेतो. हे 1.5 ते 2% द्रावण आपण पर स्क्वेअर मीटरला 4.5 लिटर याप्रमाणे आपण ते द्रावणाची अळवणी करत असतो. आणि ही अळवणी अशा प्रकारे करायची आहे की जे द्रावण आहे ते जमिनीमध्ये 15 ते 20 सेंटीमीटर खाली खोल गेलं पाहिजे, जेणेकरून या फॉर्मॅलिन मधून विषारी वाफ जी आहे ती बाहेर पडती. आणि ही विषारी वाफ बाहेर पडल्यानंतर जे काही हानिकारक बुरशी आहेत, त्यानंतर कीटक आहेत, तर जाग्यावरच किंवा जमिनीमध्येच ते मारले जातात. मग अशा वेळेस जमिनीमधून पिकांना जी काही कीड किंवा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते तर ते आपण नियंत्रण करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण जमिनीचं संस्कारीकरण करणं गरजेचं आहे.
1: नक्कीच, म्हणजे हे एक महत्वाची गोष्ट आहे नाही का?
0: हो नक्कीच.
1: रोपवाटिकेच्या दृष्टीने.
0: हो
1: सर, आता भाजीपाला रोपवाटिकेसाठी आपण जेव्हा गादी वाफेक तयार करत असतो तर ते कसे करायला पाहिजेत, किंवा रोपवाटिकेचं व्यवस्थापन आहे तर काय सांगाल?
0: रोपवाटिकेचं व्यवस्थापन करताना जमिनीचं संस्करण केल्यानंतर आपल्याला गादी वाफे तयार करून घ्यायचे आहे. गादी वाफे तयार करताना आपण काय करतो की 3 मीटर लांबीचे, 1 मीटर रुंदीचे व 15 सेंटीमीटर उंचीचे गादी वाफे तयार करून घेतो. या गादी वाफ्यांमध्ये जी काही कचरा, ढेकळ किंवा दगड आहेत ते आपण काढून टाकतो. त्या प्रत्येक गादी वाफ्यावर 1 घमेलं चांगलं कुजलेलं शेणखत किंवा गांडूळ खत, त्याचबरोबर निंबोळी खत व 15-15-15 हे मिश्र खत आपण 150 ग्रॅम प्रति 1 गादी वाफा याप्रमाणे आपण हे मिक्सचर आपण मिक्स करून देतो. आणि जमल्यास आपल्याला 10 ग्रॅम फोरेट किंवा फॉलिडॉल पावडर आपण एका वाफ्यामध्ये आपण ती मिश्रणामध्ये मिक्स करून देतो. अशा पद्धतीने आपण गादी वाफे तयार केले पाहिजेत. गादी वाफे तयार करताना पूर्व पश्चिम असे हे गादी वाफे तयार करून घ्यायचे आहेत, जेणेकरून बियाणं हे उत्तर दक्षिण या दिशेला आपण लावू शकू. तर बियाणं पेरताना 10 सेंटीमीटर अंतर असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपण आडव्या दक्षिण उत्तर बोटाच्या सहाय्याने रेघा ओढून घ्यायच्या आहेत व त्या ओढलेल्या रेघांमध्ये आपण पातळसं असं जे बियाणं आहे हे बियाणं पेरायचं आहे. पेरल्यानंतर त्याला मातीने झाकून घ्यायचं आहे व त्यावर गवत किंवा पेंडा जो आहे तर त्यांनी आपण आच्छादन करून घ्यायचं आहे. चांगल्या पद्धतीने आपण गादी वाफ्याला झारीच्या सहाय्याने पाणी द्यायचं आहे. साधारणतः वेगवेगळ्या पिकांनुसार 3 ते 6 दिवसांमध्ये पेरलेलं बियाणं हे उगवत असतंय. तर उगवल्यानंतर आपण जो काही पेंडा किंवा गवत जे गवताने झाकलेलं आहे तर ते काढून घ्यायचं आहे. त्यानंतर गादी वाफा आहे, त्या गादी वाफ्यातील रोपांना आपण झारीने पाणी सुरुवातीच्या काळामध्ये द्यायचं आहे.
1: अच्छा.
0: अशा प्रकारे आपण साधारणतः 12 ते 15 दिवसानंतर गादी वाफ्यावर साधारणतः 2% युरियाची आपण इथे फवारणी करायची आहे चांगल्या वाढ होण्यासाठी. व रोपे लागवडीसाठी काढायच्या अगोदर 2 दिवस अगोदर आपण कीटकनाशकाची आपण इथे फवारणी करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपण साधारणतः 3 ते 4 आठवड्याची रोपं लागवडीसाठी आपण तयार करू शकतो. आणि कीटकनाशक व बुरशीनाशकांची गरजेप्रमाणे वापर करणं गरजेचं आहे.
1: सर, आता रोपवाटिकेमध्ये बीज प्रक्रिया सुद्धा करणं गरजेचं आहे का?
0: हो नक्कीच. रोपवाटिकेमध्ये बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे. कारण ज्याप्रमाणे मातीमधून वेगवेगळ्या प्रकारचे रोग झाडांमध्ये येत असतात तसंच बियांमधूनही काही रोग येण्याची शक्यता असते. म्हणून आपण बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. यासाठी आपल्याला काय करायचं आहे की 3 वेगवेगळ्या पद्धतीने आपण बीज प्रक्रिया करू शकतो. यामध्ये सुरुवातीची आहे रासायनिक बीज प्रक्रिया. यामध्ये आपण रोपवाटिकेतील रोपांवर रोपे कोलमडणे, मर रोग, क्लेरोशियम किंवा कॉलर रॉड यांसारखे रोगाचा

0: प्रादुर्भाव होऊ शकतो, त्यासाठी आपण प्रति किलो बियाण्याला बी पेरण्यापूर्वी कार्बेंडेझियम किंवा थायरम 2 ते 3 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे आपल्याला चोळून घ्यायचं आहे. किंवा जैविक बीज प्रक्रिया जर करायची असेल तर यामध्ये आपण 5 ग्रॅम प्रति किलो ट्रायकोडर्मा आपण चोळून घ्यायचं आहे. बीज प्रक्रियेमध्ये तिसरी पद्धत म्हणजे भौतिक उपचार पद्धती. यामध्ये मिठाच्या द्रावणामध्ये बियाणे 15 ते 20 मिनिटे बुडून ठेवावीत. आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये बियाणे 50 डिग्री सेल्सिअस पाण्यामध्ये 25 ते 30 मिनिटांसाठी बुडून ठेवल्यास कोबी किंवा फुलकोबींमध्ये घाण्या रोग किंवा ब्लॅक रॉट नावाचा जो काही रोग आहे यांसारख्या रोगाला तिथे प्रतिबंध करू शकतो. अशा प्रमाणे बीजोत्पादनाच्या या 3 पद्धती शेतकरी बांधवांनी आत्मसात करणं गरजेचं आहे. बाजारपेठेमधील हायब्रिड बियाणं जर वापरलेत तर अशा बियाणांना ऑलरेडी बीज प्रक्रिया केलेली असल्यामुळे पुन्हा बीज प्रक्रिया शेतकरी बांधवांनी करू नये.
1: म्हणजे हे बघायला हवं आपण जे बियाणं निवडणार आहे
0: हो
1: तर ते प्रक्रिया केलेलं आहे की नाही, म्हणजे हे बघून मग तुम्ही बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे. सर, आता प्रोट्रे रोपवाटिका जी असते तर याविषयी तुम्ही काय सांगाल?
0: प्रोट्रे रोपवाटिका ही अशी आहे की यामध्ये प्लास्टिकचे कप असतात.
1: अच्छा,
0: 48 कप एका प्लास्टिकच्या पेपरवर असतात किंवा कधी ते 60 असतात, कधी 98 असतात, कधी 104 असतात, तर कधी 126 असतात. आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे आपण ह्या प्लास्टिक प्रोट्रेचा वापर ह्या प्रोट्रे नर्सरीसाठी करू शकतो. भाजीपाला रोपवाटिकेमध्ये रोपे तयार करण्याची आधुनिक पद्धत आहे. यामध्ये जेवढा मोठा आणि खोल ट्रेचा कप असेल तेवढी झाडाची वाढ ही चांगली आणि जोमदार होत असते. कारण तिथे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी व अन्नद्रव्य त्या झाडाला मिळत असल्या कारणाने त्याची वाढ चांगली होते. तर अशा प्रमाणे प्रोट्रेचा वापर नर्सरीमध्ये करू शकतो. या प्रोट्रेमध्ये आपण मातीच्या व्यतिरिक्त कोकोपीट 50%, त्यानंतर व्हर्मी कंपोस्ट 20%, परलाइट 20%, व्हर्मिकुलाइट 10%, या मिश्रणाने आपण हे प्रोट्रे भरून घ्यायचे आहेत. आणि हायब्रिड बियाणं आपण वापरत असल्यामुळे या प्रत्येक प्रोट्रेच्या सेलमध्ये एकच बी त्यामध्ये लागवड केली गेली पाहिजे. बी लावताना ती 2 मिलीमीटरपेक्षा खाली न गेली पाहिजे. अशा पद्धतीने आपण लागवड करायची आहे. लागवड केल्यानंतर जे प्रोट्रे आहेत त्यांना झारीच्या सहाय्याने पाणी द्यायचं आहे व ते प्रोट्रे एकावर एक असे 10 गठ्ठे तयार करून घ्यायचे आहेत. 10 गठ्ठे तयार केल्यानंतर त्या गठ्ठ्यांना एका प्लास्टिकच्या कागदामध्ये गुंडाळून ठेवायचं आहे, जेणेकरून प्रोट्रेमध्ये ह्युमिडिटी तयार होईल, आर्द्रता तयार होईल. आणि ती आर्द्रता तयार झाल्यामुळे बियांची उगवण क्षमता ही 100% त्यामध्ये येईल. त्याचबरोबर त्यांची उगवण क्षमता एकाच वेळेस पूर्णपणे 100% होईल. अशा पद्धतीनं 5 ते 6 दिवसांसाठी हे प्रोट्रे एकावर एक रचून गुंडाळून ठेवायचे आहेत. 5 ते 6 दिवसानंतर आपल्याला लक्षात आलं की बियांची उगवण व्हायला लागलेली आहे तर अशा वेळेस प्लास्टिक कापड काढून टाकून ट्रे पसरून ठेवायचे आहेत शेडनेट खाली.
1: साधी रोपवाटिका आणि या रोपवाटिकेमध्ये काही थोडा फरक आहे का किंवा याचे काही वेगळे फायदे मिळतात का?
0: हो, नक्कीच. प्रोट्रेचे फायदे म्हणजे असे की प्रोट्रे मध्ये जर रोपवाटिका तयार केली गेली तर ही रोपे आपण मुळांना इजा न करता ती प्रक्षेत्रामध्ये आपण ती रोपं अलगद नेऊ शकतो. इथे मुळांची संख्या रोपांना जास्त येत असते. त्याचबरोबर रोपं जी आहेत प्रोट्रेमधली तर त्यांची उगवण ही एकसारखी 100% होत असते. जमिनीमध्ये जर आपण रोपवाटिका केली तर तिथे 50 ते 60% बिया उगवत असतात, इथे आपण 100% बिया उगवतात. त्याचबरोबर रोगाचं नियंत्रण करणं आपल्याला प्रोट्रेमध्ये सोयीस्कर जात असते. त्यामुळे प्रोट्रे नर्सरी ही फायदेशीर असते. त्याचबरोबर प्रोट्रेमधील रोपवाटिका जी आहे त्यामधील रोपे ही मोजण्यासाठी सोपी जात असते. अशा पद्धतीने त्या प्रोट्रे नर्सरीचे फायदे आहेत.
1: सर, आता भाजीपाला पिकामध्ये कलमीकरण जे आहे तर हे शक्य आहे का?
0: हो, भाजीपाला पिकामध्ये कलमीकरण करणे शक्य आहे आणि ही आधुनिक तंत्रज्ञान आहे. सन 2023-24 साली डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने सोलॅनम टॉरवम आणि कोकण प्रभा या 2 खुंटांचा वापर कलमीकरण करण्यासाठी कोकण विभागासाठी 2 खुंटांची शिफारस केलेली आहे. कारण कोकण विभागामध्ये मोठ्या प्रमाणात मर रोग व सूत्रकृमी या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने रोग किंवा कीड प्रतिकारक खुंटांचा इथे आपण वापर करून त्या खुंटावर पाहिजे त्या जातीचे आपण कलम काढी वापरून ते कलम आपण लागवडीसाठी वापरू शकतो.
1: अच्छा सर, आता हे कलमीकरणाबद्दल झालं, परंतु

0: ही मोठ्या प्रमाणात होत असते. त्या झाडाला मुळ्या मोठ्या प्रमाणात मध्ये येत असतात आणि त्या झाडाची वाढ चांगली झाल्यामुळे त्याला लवकर फुलधारणा व फळधारणा होते. तसेच त्या झाडांवर मोठ्या प्रमाणामध्ये किंवा जास्त संख्येने फळे तयार होत असतात आणि त्यामुळे उत्पादनामध्ये वाढ होते. इथे झाडाची जी काही वयोमान आहे तर ते साधारणतः 25 ते 30 दिवस पुढे त्याचं वयोमान वाढते. त्याचबरोबर उत्पन्नामध्ये साधारणतः 25 ते 30% वाढ होत असते. अशा प्रकारे या कलमीकरणाचे फायदे आहेत.
1: सर, आता भाजीपाला रोपांना ताण देणं गरजेचं असतं का, किंवा तो ताण कसा द्यायला हवा? मग
0: हो, नक्कीच. भाजीपाला रोपवाटिकेमधील जी काही रोपं आहेत तर ती संरक्षित क्षेत्रामध्ये त्याची वाढ केलेली असल्या कारणाने असंरक्षित जे वातावरण आहे त्याची सवय नसते आणि अशा वेळेस ही संरक्षित क्षेत्रातील जी काही रोपं आहेत तर ती जर असंरक्षित वातावरणामध्ये गेल्यावर तिथे मरण्याची शक्यता जास्त असते. म्हणून त्याला आपल्याला ताण देणं गरजेचं आहे. कलमांना किंवा रोपांना ताण आपण 2 ते 3 प्रकारे देऊ शकतो. यामध्ये कलमे किंवा रोपांना पूर्णपणे आपण सूर्यप्रकाशामध्ये ठेवू शकतो. दुसऱ्या पद्धतीमध्ये कलमांच्या किंवा रोपांच्या वरती जी काही शेडनेट आहे किंवा पॉलिथिन जी आहे तर ती पूर्णपणे काढून टाकायची आहे. आणि तिसरा प्रकार किंवा पद्धत जी आहे यामध्ये रोपं पुनर्लागवडीसाठी वापरण्या अगोदर 2 ते 3 दिवसाच्या अंतराने पाणी देणे थांबवायचे आहे. म्हणजेच आपण काय करायचं आहे की 2 ते 3 दिवसाच्या अंतराने पाणी देण्यामध्ये गॅप ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने जर ताण दिला गेला तर ती रोपं असुरक्षित वातावरणामध्ये चांगल्या प्रकारे टिकू शकतात.
1: अच्छा सर, आता जेव्हा आपण लागवड करणार आहोत तर त्यासाठी योग्य अशा रोपांची निवड कशी करायला हवी?
0: योग्य रोपांची निवड करताना रोपांची जी उंची जी आहे ती जास्त नसावी. साधारणतः 12 ते 15 सेंटीमीटर उंचीची रोपे असली गेली पाहिजेत. रोपांची वाढ ही जोमदार व समाधानकारक असावी. रोपांचा देठ जो आहे तो देठ जास्त जाड किंवा लवचिक नसावा.
1: बरं,
0: रोपांना पुरेशा प्रमाणात मुळ्या असाव्यात. त्याचबरोबर जी रोपं आहेत ही कीड व रोगग्रस्त नसावीत. तसेच पिकांनुसार रोपांचे वय हे योग्य असणे गरजेचं आहे.
1: अच्छा,
0: कारण काही पिकांमध्ये 4 ते 6 आठवड्याची रोपं आपण लागवडीसाठी वापरतो तर काही पिकांमध्ये आपण 8 आठवड्यांपर्यंत रोपं आपण पुनर्लागवडीसाठी वापरतो. त्यामुळे रोपांचं वय हे योग्य असणं गरजेचं आहे.
1: आता सर, रोपवाटिकेमध्ये कीड रोगांचं जे नियंत्रण आहे तर त्यासाठी काय करायला हवं किंवा कसं त्याचं व्यवस्थापन करायला हवं?
0: कीड रोगांमध्ये पाने खाणारी आळी ही प्रमुख कीड रोपवाटिकेमध्ये येत असते. तर या किडीच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण 4% निंबोळी अर्काची फवारणी करणं गरजेचं आहे. तसेच 0.5% क्विनालफॉस किंवा डायमिथोएट या कीटकनाशकांची फवारणी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बरेचसे रोग हे रोपवाटिकेतूनच येत असतात. विषाणूजन्य रोग हे रोपवाटिकेतून येत असतात. त्यामुळे विषाणूमुक्त रोपांची उभारणी करणं गरजेचं आहे. त्यासाठी जे काही रस शोषक किडी आहेत, मग मावा असेल, तुडतुडा असेल किंवा पांढरी माशी असेल, तर यांसारखी जी काही किडी आहेत तर या विषाणूला वाहून नेण्याचं काम करत असतात. त्यासाठी आपण जमिनीमध्ये कार्बोफ्युरॉन 3 ते 5 ग्रॅम प्रति चौरस मीटरला ते टाकणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बियाण्यास लागवडीपूर्वी इमिडाक्लोप्रिड 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास ते चोळायचे आहे. त्याचबरोबर बियाण्याची उगवण 15 दिवसाची झाल्यानंतर प्रत्येक 7 दिवसांनी क्विनालफॉस किंवा डायमिथोएट 1.5% यांची फवारणी करायची आहे. रोपवाटिकेमध्ये थ्रिप्सच्या कंट्रोलसाठी निळ्या रंगाचे चिकट सापळे जे आहेत तर ते वापरायचे आहेत. तर पांढरी माशेसाठी पिवळ्या रंगाचे चिकट सापळ्यांचा वापर करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर रोपवाटिकेच्या वरती 50 मायक्रॉनच्या इन्सेक्ट प्रूफ नेटची आपण तिथे लावू शकतो. अशा पद्धतीने कीड व रोगाचं नियंत्रण आपण रोपवाटिकेमध्ये करू शकतो.
1: आणि सर, आता हे जे हवामानाचा जो बदल होत असतो तर त्याचा परिणाम होतो का, मग त्यासंबंधी काय शेतकऱ्यांनी काळजी घ्यायला हवी?
0: रोपवाटिकेमध्ये हवामानाचा नक्कीच परिणाम होत असतो. मग यामध्ये आपण जी काही संरक्षित शेती म्हणतो तर ह्या संरक्षित शेतीमध्ये पॉलीहाऊस किंवा शेडनेट हाऊस जे आहेत तर यांचा आपण वापर करणं गरजेचं आहे. परंतु जे छोटे शेतकरी आहेत किंवा मध्यम शेतकरी आहेत तर त्यांनी लो पॉलीटनेल या तंत्रज्ञानाचा जर आपण वापर केला गेला तर नक्कीच इथे जे काही हवामान बदलाचे जे काही परिणाम आहेत तर ते आपण इथे टाळू शकू.
1: बरोबर, छोटे शेतकरी असतील तर त्यांना अशी सामूहिक रोपवाटिका पद्धत सुद्धा करू शकतात का?
0: हो, त्यासाठी कृषी विभागामध्ये काही

0: अनुदान दिलं गेलेलं आहे किंवा देतात,
1: तर
0: योजना आहेत गटशेती किंवा जे काही छोटे शेतकरी आहेत तर त्यांनी कृषी विभागाच्या कार्यालयामध्ये संपर्क साधून रोपवाटिकेसाठी जे काही अनुदान आहे तर या अनुदानाची तिथून माहिती घेणं गरजेचं आहे व त्याचा त्यांनी लाभ घ्यावा.
1: बरोबर. आणि सर आता ही रोपं तयार करून जर त्यांना विक्री व्यवसाय करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा म्हणजे कुठल्या त्याच दृष्टीने महत्वाच्या अशा गोष्टी आहेत?
0: जर व्यावसायिक दृष्ट्या भाजीपाल्याची रोपवाटिका तयार करायची असेल तर सर्वात प्रथम आपण त्या परिसराचा अभ्यास केला गेला पाहिजे. त्या परिसरामध्ये कोणत्या प्रकारची कोणत्या हंगामामध्ये कोणती जात किंवा कोणती पिकं घेतली जातात याचा सर्वप्रथम आपण अभ्यास केला गेला पाहिजे. त्याचबरोबर दुसरा अभ्यास म्हणजे मार्केटचा अभ्यास केला गेला पाहिजे की मार्केटमध्ये कोणत्या जातीला मागणी आहे. मार्केट व त्या भागातील शेतकऱ्यांचा कल यांचा विचार करून ही रोपवाटिका तयार केली गेली पाहिजे. अशा पद्धतीने
1: स्थानिक बाजारपेठेचा विचार करून आपण
0: हो नक्कीच
1: असं म्हणता येईल नाही का?
0: हो हो हो.
1: त्या दृष्टीने त्यांनी विचार करून मग रोपवाटिका तयार करावी. आणि सर आता जर भविष्यामध्ये आपण म्हटलं तर या रोपवाटिका व्यवस्थापना क्षेत्रामध्ये काही अशी प्रगती अपेक्षित आहे का, तुम्ही काय सांगाल?
0: मी मगाशी सांगितलं की रोपवाटिका व्यवस्थापनामध्ये भाजीपाला पिकांमध्ये कलमीकरण, कारण का की विविध पिकांमध्ये रोग किंवा कीड प्रतिकारक जाती तयार करून सुद्धा कालांतराने या जाती कीड व रोगांना बळी पडतात, म्हणून कलमीकरण करणं ही एक आधुनिक पद्धत रोपवाटिकेमध्ये आत्मसात करणं गरजेचं आहे. जेणेकरून या पद्धतीने आपण ही जी कीड आणि रोगाचं प्रमाण जे आहे तर हे इथे आपण कमी करू शकू. त्याचबरोबर शेतकऱ्यांचा जे काही फवारणीचा जे काही खर्च आहे तो इथे आपण वाचू शकू. त्याचबरोबर कलमीकरणाची जी काही रोपं आहेत तर ती 5 रुपयापासून तर 20 रुपयापर्यंत एका कलमाची किंमत आहे, त्यामुळे इथे आपण व्यावसायिक दृष्ट्याही या कलमीकरणाचं भाजीपाला पिकांमध्ये कलमीकरणाचा आपण विचार करू शकतो.
1: आणि तुम्ही मगाशी जे प्रोट्रेच सुद्धा सांगितलं ती सुद्धा पद्धत फायदेशीर
0: आहे. बरोबर.
1: सर जाता जाता तुम्ही एक शेतकऱ्यांना काय सल्ला किंवा काय मार्गदर्शन कराल
0: शेतकरी बांधवांना? एक मार्गदर्शन म्हणजे असं राहील की आपल्या शेतामध्ये आपल्याला कोणत्या पिकाची कोणत्या जातीची हंगामानुसार लागवड करायची आहे, त्याचबरोबर तांत्रिकदृष्ट्या रोपवाटिकेची तयारी करून रोगमुक्त व कीडमुक्त रोपं तयार करून आपल्या प्रक्षेत्रामध्ये त्यांची लागवड करून जास्तीत जास्त उत्पादन घ्यावे शेतकरी बांधवांना सल्ला राहील.
1: बरं सर, एकंदरीतच भाजीपाला रोपवाटिका त्याचं व्यवस्थापन यावरच आपलं उत्पादन आणि मिळणारं जे उत्पन्न आहे हे शेतकऱ्यांना अवलंबून आहे. खरं तर हा एक चांगला व्यवसाय सुद्धा होऊ शकतो रोपवाटिका. जे तरुण आहेत तर त्यांना ग्रामीण भागामध्ये उत्तम नियोजन केलं, व्यवस्थापन चांगलं केलं, तसंच आपल्या नजीकच्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांचं मार्गदर्शन घेतलं तर एक व्यवसाय सुद्धा चांगला उभा राहू शकतो यातनं.
0: नक्कीच. यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये बागकाम तंत्रज्ञान हे 1 वर्षाचं प्रमाणपत्र अभ्यासक्रम विद्यापीठाने सुरू केलेलं आहे. या अभ्यासक्रमामध्ये रोपवाटिका व्यवस्थापन आपण कशा प्रकारे करू शकतो याचा तिथे अभ्यास करू शकतो, त्याचा उपयोग आपण भविष्यामध्ये स्वतःची रोपवाटिका तयार करण्यासाठी तिथे करू शकतो.
1: सर आज आपण इथे आलात आणि या भाजीपाला रोपवाटिकेचं जे व्यवस्थापन आहे तर हे कसं करायला हवं याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन सर्व शेतकरी बांधवांना केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: नमस्कार.
2: शेतकरी बांधवांनो, आताच आपण भाजीपाला रोपवाटिका व्यवस्थापन याविषयी डॉक्टर एल के गभाले यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.
3: क्या कर रहा है? इधर इधर इधर हम बोल रहे हैं तेरे बिजू का.
4: पुतला बोल रहे?
3: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं पर इन घातक रसायनों से कैसे बचाए?
4: मतलब?
3: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ,
4: पर हम तो सब यही डाले हैं.
3: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
4: सच है?
3: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं.
4: ठीक है भाई, मैं भी आज तो जैविक खेती शुरू करूंगा।
1: माटी

0: प्रेम की परंपरा है परंपरागत खेती।
1: शेतकरी बांधवांनो, आताच आपण कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी ऐकलात। या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव। ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती।

प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. श्रोतो, एक निवेदन. शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तर मिळवण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट डायल इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 17 ऑगस्टला संध्याकाळी 7:30 वाजता भारतीय अन्न तंत्रज्ञान 1947 ते आजपर्यंत या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत अन्न तंत्रज्ञ भूषण येंगडे. दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 34 आणि 45 15 41 35. 022 हा मुंबईचा एसटीडी कोड. तेव्हा अवश्य फोन करा हॅलो फार्मर्स कार्यक्रमात सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हा कार्यक्रम आपण ऐकू शकता.

0: 8:05 होत आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी सुधारणांची गती वाढवण्याचं प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना आवाहन. 7 क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून सर्वंकष विकास करणार. विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन कोचिंग दिलं जाणार. 5 ते 15 वयोगटातले खेळाडू हेरण्यासाठी विशेष अभियान. इंडोनेशियात झालेल्या भूकंपात 40 जणांचा मृत्यू. इस्रायलनं लेबनॉनवर केलेल्या हवाई हल्ल्यात 11 जण ठार, 19 जण जखमी. आणि हॉकी विश्वचषक स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात भारताकडून वेल्सचा 3-1 पराभव. विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी सुधारणांची गती वाढवण्याचं आणि बदल स्वीकारण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना केलं. नवी दिल्लीतल्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं, त्यानंतर ते बोलत होते. याविषयी सविस्तर जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लाल किल्ल्यावरून सलग 13व्या वेळी ध्वजारोहण झालं. ध्वजारोहणाच्या पूर्वी वंदे मातरम आणि ध्वजारोहणाच्या नंतर राष्ट्रगीताचं गायन उपस्थितांनी केलं. यावेळी केलेल्या भाषणात प्रधानमंत्र्यांनी देशासमोरच्या समस्या आणि प्रगतीचा आढावा घेतला. देशाला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी सप्तधारांच्या आधारे विकास करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. कारखाने, कृषी आणि अन्न प्रक्रिया, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, गतिशक्ती, संरक्षण उत्पादन, पर्यावरण अनुकूल तसंच समुद्री साधनसंपत्तीवर आधारित अर्थव्यवस्था आणि सांस्कृतिक मूल्यांचं जतन संवर्धन याकडे लक्ष देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
3: आज लाल किले की प्राचीर से मैं देश के सामने शक्ति की सप्त धारा का आवाहन करता हूँ. आने वाले 5-7 साल में जो पिछले 5-7 दशक में नहीं हुआ वो सप्त धारा के सामर्थ्य से शक्ति से हम देश को नई ऊंचाई, नई गति देंगे और नए लक्ष्यों को पार करने वाला सामर्थ्य देंगे. और इसके साथ साथ देश की युवा शक्ति का सामर्थ्य का भरपूर राष्ट्र निर्माण में उपयोग होगा.
2: गेल्या 12 वर्षात झालेल्या सुधारणांचा आढावा प्रधानमंत्र्यांनी घेतला. विकसित भारताला अनुरूप सर्व यंत्रणा असाव्यात यासाठी सुधारणांचा वेग वाढवण्याचं आवाहन त्यांनी विविध राज्य सरकारं, स्थानिक स्वराज्य संस्था, उद्योग, समाज, शेतकरी आणि सामान्य नागरिकांना केलं. देशातले युवा, महिलांनी दिलेल्या योगदानाची आठवण त्यांनी यावेळी काढली. तसंच युवा वर्गाला मोफत ऑनलाईन कोचिंग देण्याची घोषणा केली.
3: विभिन्न परीक्षाओं की फ्री ऑनलाइन कोचिंग हमने करने का निर्णय किया है. डिजिटल पब्लिक इंफ्रास्ट्रक्चर है, हमारे पास उत्तम टैलेंट है, टीचर्स हैं. उन संसाधनों को जोड़ करके हम देश के नौजवानों को फ्री कोचिंग देने का एक पूरा नेटवर्क हम खड़ा करने वाले हैं.
2: आगामी राष्ट्रकुल स्पर्धा भारतात होणार असून 2036 ऑलिम्पिक भारतात व्हावं यासाठी सरकारनं दावा केला आहे. ऑलिम्पिकमधल्या 2/3 खेळांमध्ये भारताचं प्रतिनिधित्वच नसतं यावरून त्यांनी दुःख व्यक्त केलं आणि हे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी विशेष अभियान चालवण्याची घोषणा केली.
3: 5 से 15 उमर के बच्चों में खेल प्रतिभा ढूंढने के लिए गांव गांव, शहर शहर, स्कूल स्कूल एक टैलेंट हंट का अभियान चलाया जाएगा. बच्चों की प्रतिभा को देखा जाएगा और फिर उनको स्पेशल ट्रेनिंग दे करके देश के लिए खेलने वाले अच्छे खिलाड़ी बनाए जाएंगे.
2: देशाला नक्षलवादातून मुक्त केल्यानंतर आता अराजकता माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपासून सावध राहण्याचा इशारा त्यांनी दिला.
3: ये दिमागी नक्षल मौके की तलाश में है, हिंसा अराजकता के वो रास्ते खोज रहे हैं, समाज को गलत राह पर घसीटने के लिए भांति भांति के दांव कर रहे हैं. इन दिमागी नक्सलियों को पहचानना होगा, इन दिमागी नक्सलियों को आइसोलेट करना होगा और राष्ट्र को विकसित राष्ट्र बनाने की मुख्य धारा की ओर देश की युवा पीढ़ी को जोड़ना होगा.
2: जागतिक पातळीवर युद्धाचं स्वरूप बदलत असल्यानं स्वयंसेवी होमगार्डचं एक दल तयार करण्याचं सूतोवाच त्यांनी यावेळी केलं. त्यात नागरिकांना आधुनिक संकटांपासून संरक्षण करण्याचं प्रशिक्षण दिलं जाईल. भाषणाच्या शेवटी त्यांनी नागरिकांना विकसित भारतासाठी एक दिलानं काम करण्याचंही आवाहन केलं.
1: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी दिल्ली इथं राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र वाहून देशासाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांना आदरांजली वाहिली. भाजपा अध्यक्ष नितीन नवीन यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत भाजपा मुख्यालयात ध्वजारोहण झालं. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते पक्ष मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते संघ मुख्यालयात ध्वजारोहण झालं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. जागतिक नेते आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनी भारताला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानिस, इस्रायलचे अध्यक्ष इसाक हेरझॉग, सिंगापूरचे अध्यक्ष थर्मन षणमुगरत्नम, नेपाळचे प्रधानमंत्री बलेंद्र शाह, मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुरुझू यांच्यासह अमेरिका, अर्जेंटिना, श्रीलंका, नेपाळ, मालदीव या देशांच्या उच्चायुक्तांनीही भारताला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छांबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत. भारताचा स्वातंत्र्यदिन वेगळ्या आणि प्रतिकात्मक पद्धतीनं साजरा करण्यासाठी आज सूर्यपथ तिरंगा ही जागतिक साखळी मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत उगवत्या सूर्याचा मार्ग अनुसरत भारताचा राष्ट्रध्वज जगभर प्रवास करत आहे. जगाच्या एका भागात पहाट होताच तिथं राष्ट्रध्वज फडकावला जातो आणि त्यानंतर पश्चिमेकडच्या पुढच्या देशातल्या भारतीय दूतावासावर ध्वज फडकावला जातो. यामुळे विविध खंडांमधून तिरंग्याची एक अखंड साखळी तयार होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वातंत्र्यदिनानिमित्त नागरिकांना 5,000 रुपये देणार असून त्यासाठी त्यांच्या बँक खात्याची माहिती मागणारा संदेश सध्या समाजमाध्यमांवर फिरतो आहे. हा संदेश बनावट असून प्रधानमंत्र्यांनी अशी कोणतीही घोषणा केलेली नाही असं पत्र सूचना कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. इंडोनेशियाच्या किनारपट्टीजवळ आज पहाटे 6 वाजण्याच्या सुमाराला 7.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसून त्यात 40 जणांचा मृत्यू झाला. या धक्क्यानं अनेक इमारती कोसळल्या तसंच परिसरात मोठ्या प्रमाणावर घबराट पसरली. इस्रायलनं आज सकाळी दक्षिण लेबनॉनवर केलेल्या हवाई हल्ल्यात 11 जण ठार तर 19 जण जखमी झाल्याचं लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. इस्रायली सैनिकांवर झालेल्या हल्ल्याला

प्रत्युत्तर म्हणून हा हल्ला केल्याचं इस्रायलच्या लष्करानं म्हटलं आहे. लेबनॉन आणि इस्रायलनं 26 जून रोजी केलेल्या करारानंतरचा हा सर्वात घातक हल्ला होता. अणुऊर्जा विभागानं सस्टेनेबल हार्नेसिंग अँड ॲडव्हान्समेंट ऑफ न्यूक्लिअर एनर्जी अर्थात शांती कायद्याच्या नियमावलीचा मसुदा जाहीर केला आहे. यानुसार भारतात अणुऊर्जा प्रकल्प चालवणाऱ्या कंपन्यांसाठी आता विमा योजना किंवा वित्तीय ठेव राखणं कायदेशीररित्या अनिवार्य असेल. प्रकल्पाच्या साठ्यातून सर्व इंधन काढून टाकेपर्यंत ही आर्थिक सुरक्षा लागू राहणार आहे. जर एखादा अणुऊर्जा प्रकल्प किंवा अणुभट्टी परदेशी आराखड्यावर आधारित असेल तर तो आराखडा संबंधित देशातील नियामक संस्थेकडून प्रमाणित केलेला असावा अशी आणखी एक महत्वाची तरतूदही या नियमावलीत आहे. नेदरलँड्समध्ये ॲम्स्टेलविन इथं सुरू असलेल्या पुरुषांच्या हॉकी विश्वचषक स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं वेल्सचा 3-1 पराभव केला. या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत सिंगनं 2 गोल केले. संजय राणानं 8व्या मिनिटाला भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिल्यानंतर हरमनप्रीतनं 11व्या आणि 43व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल केले. वेल्ससाठी 56व्या मिनिटाला सॅम वेल्सनं एकमेव गोल केला. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात आज गॉल इथं सुरू झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात दिवसअखेर 2 बाद 288 धावा केल्या. देवदत्त पडिक्कलचं नाबाद शतक आणि त्यानं दुसऱ्या गड्यासाठी KL राहुलसोबत केलेली 150 धावांची भागीदारी हे आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य ठरलं. संघाच्या 197 आणि वैयक्तिक 77 धावा झाल्या असताना KL राहुल जायबंदी झाल्यानं तंबूत परतला. त्यानंतर आलेला कर्णधार शुभमन गिल चांगली कामगिरी करू शकला नाही. तो 16 धावा काढून बाद झाला. आजचा खेळ थांबला तेव्हा देवदत्त पडिक्कल 131 तर ऋषभ पंत 27 धावांवर खेळत होते. भारताचा हा 600वा कसोटी क्रिकेट सामना आहे. 600चा आकडा गाठणारा भारत हा जगातला 3रा देश आहे. भारताचा पहिला कसोटी सामना 1932 साली इंग्लंडविरुद्ध झाला होता. आजवर भारतानं खेळलेल्या कसोटी सामन्यांमधले 186 म्हणजे 31% सामने जिंकले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी सुधारणांची गती वाढवण्याचं प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना आवाहन. 7 क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून सर्वंकष विकास करणार. विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन कोचिंग दिलं जाणार. 5 ते 15 वयोगटातले खेळाडू हेरण्यासाठी विशेष अभियान. इंडोनेशियात झालेल्या भूकंपात 40 जणांचा मृत्यू. इस्रायलनं लेबननवर केलेल्या हवाई हल्ल्यात 11 जण ठार 19 जण जखमी. आणि हॉकी विश्वचषक स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात भारताकडून वेल्सचा 3-1 पराभव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई सादर करत आहे 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष ध्वनिचित्र. ऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज राज्यात ठिकठिकाणी ध्वजवंदनेचे कार्यक्रम झाले. मुंबईत तसंच कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात झालेल्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याची माहिती देत आहेत आमच्या मुंबईच्या प्रतिनिधी गौरी देशमुख.
1: 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईकरांचा उत्साह कालपासूनच दिसत आहे. मुंबई महानगरपालिका मुख्यालय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई विद्यापीठ यासह शहरातल्या वारसा इमारतींवर तिरंगी रोषणाई करण्यात आली आहे. तिरंगी झेंड्याच्या कागदी प्रतिकृती ठिकठिकाणी विक्रीला आहेत. मोक्याच्या ठिकाणी दुकानं, मॉल्स, बाजारपेठा तिरंगी सजावटीने लक्ष वेधून घेत आहेत. राज्यातला मुख्य शासकीय सोहळा आज मुंबईत मंत्रालयात झाला, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. राज्याचा विकास दर यंदाच्या पहिल्या सहामाहीत 8.8

0: 8% टक्के असून विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात महाराष्ट्र महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
1: महाराष्ट्र सातत्याने विकास करतोय. आज देशातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं. मला अतिशय आनंद आहे की याही वर्षी पहिल्या सहामाहीमध्ये आपण महाराष्ट्राचा जो आर्थिक विकासाचा दर आता मोजलेला आहे तो जवळपास 8.8% आहे. आणि विशेषतः आपण जो प्रयत्न करतोय की प्रत्येक जिल्हा हा ग्रोथ इंजिन झाला पाहिजे, त्यामध्ये जवळपास 13 जिल्ह्यांनी आपलं टार्गेट पूर्ण केलंय आणि इतरही जिल्हे त्याच पद्धतीनं विकासाकडे अग्रसर आहेत. मला विश्वास आहे येत्या काळामध्ये देशाच्या प्रगतीत आजही आपला महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे आणि पुढेही देशाच्या प्रगतीतला सर्वात मोठा वाटेकरी आपला महाराष्ट्र असेल.
0: मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महापौर ऋतू तावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिका राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.
2: मूलभूत नागरी सेवा सुविधांच्या पलीकडे झेप घेऊन आता मुंबई चहूबाजूने पायाभूत विकासाची कामे सुरू झालेली आहेत. विकसित भारत 2047 या प्रवासात आपली लाडकी मुंबई स्वच्छ, स्मार्ट आणि सस्टेनेबल आणि सुरक्षित बनवणे हेच आपल्या सर्वांचे ध्येय आहे.
0: चर्चगेट इथं पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात महाव्यवस्थापक रामाश्रय पांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. ते म्हणाले,
3: अमृत भारत स्टेशन योजना के अंतर्गत पुनर्विकास के लिए पश्चिम रेलवे के 123 स्टेशनों को चिन्हित किया गया है. हमारे ब्रॉडगेज नेटवर्क के 100% विद्युतीकरण का लाभ उठाते हुए हमने ट्रेनों में हेड ऑन जनरेशन तकनीक के उपयोग से 200 करोड़ रुपए से अधिक की शानदार बचत हासिल की है.
0: मध्य रेल्वे मुख्यालय छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाच्या आवारात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. त्यांनी सांगितलं,
4: भारत सरकारने रेल्वे को एक परिपूर्ण परिवहन की सुविधा के रूप में विकसित करने के लिए काफी अधिक मात्रा में निवेश किए हैं और क्षमता बढ़ाने के लिए कई महत्वपूर्ण प्रोजेक्ट चिन्हित किए हैं. समय पालन हमारे लिए एक चुनौती है. हर हाल में संरक्षा व सुरक्षा सुनिश्चित करना हमारा ध्येय है.
0: कोकण तसंच उत्तर महाराष्ट्रातही सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजवंदनेचे कार्यक्रम झाले. कोकण विभागीय आयुक्तालयात महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते तर नवी मुंबई महानगरपालिकेत महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. डोंबिवली इथं 36,000 चौरस मीटरचा तिरंगा ध्वज घेऊन विद्यार्थ्यांनी रॅली काढली. रायगड जिल्हा मुख्यालयात रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते तर रत्नागिरीच्या पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. सिंधुदुर्ग नगरी इथं पोलीस कवायत मैदानावर झालेल्या मुख्य सोहळ्यात पालकमंत्री नितेश राणे यांनी तिरंगा ध्वज फडकावला. नाशिक जिल्हा मुख्यालयात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते, धुळे जिल्ह्यात पालकमंत्री जयकुमार रावल तर जळगाव इथं पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदनेचा कार्यक्रम झाला. नंदुरबार इथं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ध्वजारोहणानंतर कार्यक्षम अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. याशिवाय राज्यात सर्व सरकारी आणि निमसरकारी कार्यालयं, शाळा महाविद्यालयं तसंच विविध खासगी आस्थापनांसह निवासी संकुलांमध्ये ध्वजारोहणाचे कार्यक्रम झाले. ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्य सैनिक, कार्यक्षम अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार, रुग्णसेवा उपक्रम, रक्तदान शिबिर असे विविध उपक्रम देशभक्तीपर कार्यक्रमांसह राबवण्यात आले. विशेष ध्वनिचित्रासाठी मुंबई विभागातल्या सर्व जिल्हा प्रतिनिधींसह गौरी देशमुख.
5: स्वातंत्र्य दिनानिमित्त नागपूर विभागात झालेल्या विविध कार्यक्रमांची माहिती देत आहेत आमचे नागपूरचे प्रतिनिधी धनंजय वानखेडे यांच्यासह रेवती जोशी.
6: विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये आज 80वा स्वातंत्र्य दिन सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. शेतात राबणाऱ्या शेतमजूर महिलांना देखील शेतकऱ्यांचा दर्जा राज्य सरकारच्या निर्णयामुळे मिळालाय. त्यांना शेतकरी कल्याणासाठी असणाऱ्या योजनांचा फायदा होतो आहे. महाराजस्व अभियानामध्ये आपण स्वतः अशा महिला शेतकऱ्यांच्या डोळ्यात या कल्याणकारी योजनांच्या लाभाबद्दल आनंदाश्रू बघितलेत असं प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केलं. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण केल्यानंतर ते संबोधित करत होते.
7: हे वर्ष आपलं आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून आपण करतोय. या निमित्ताने आपण अनेक पावलं टाकलेली आहे. खरं तर शेतामध्ये काम करणारी शेतमजूर माझी बहीण, तिला मजबूत जर केलं तर निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये प्रचंड मजबूती येईल असा विश्वास या ठिकाणी मला आहे.
6: अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजवंदनाचा मुख्य कार्यक्रम शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते झाला. वर्धा पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी ध्वजारोहण केलं. भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसळ यांनी ग्रामपंचायत इटगावनं दीनदयाल उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कारांतर्गत बालस्नेही पंचायत या राष्ट्रीय पुरस्कारात देशात प्रथम क्रमांक मिळवणं ही अतिशय कौतुकास्पद बाब असल्याचं सांगितलं. गडचिरोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय समारंभात सहपालकमंत्री अॅडव्होकेट जयस्वाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. आश्रमशाळेतील मुलींच्या मृत्यूची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचं सांगून अॅडव्होकेट जयस्वाल यांनी या घटनेनंतर ठोस निर्णय घेण्यात आल्याचं नमूद केलं. चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. गोंदियाच्या पोलीस मुख्यालय मैदान कारंजा इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्यमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रदिल नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं. अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री आकाश पुंडकर यांच्या हस्ते झेंडावंदन झालं. वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रांगणात राज्याचे कृषी मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा झाला आणि बाणी चळवळीत तुरुंगवास भोगलेले कार्यकर्त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. बुलडाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री तसंच बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी जलसंधारण अभियानांतर्गत जलसंवर्धनाची शपथ घेण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यात 82,000 जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम वाटप करण्यात आली आहे. तसंच पीक विमा लाभ मिळविण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती पालकमंत्री राठोड यांनी दिली. स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष ध्वनिचित्रासाठी धनंजय वानखेडे यांच्यासह मी रेवती जोशी.
5: पुणे विभागात साजऱ्या झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या विविध कार्यक्रमांची माहिती देत आहेत आमच्या पुण्याच्या प्रतिनिधी रश्मी घासकडबी.
8: 80वा स्वातंत्र्य दिन पुण्यासह सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि अहिल्यानगर इथं उत्साहात साजरा करण्यात आला. पुणे शहरासह उपनगरांमध्ये विविध ठिकाणी ध्वजवंदन, राष्ट्रगीतगान आणि देशभक्तीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना यावेळी अभिवादन करण्यात आलं. पुण्यातील विधानभवनात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली उगले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते. पोलीस बँड पथकानं राज्यपालांना मानवंदना दिली. स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय तसंच ऐतिहासिक शनिवारवाडा इथंही ध्वजारोहण झालं. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. साताऱ्याला जागतिक दर्जाचं पर्यटन केंद्र आणि अत्याधुनिक जिल्हा बनवण्याचा संकल्प असून पर्यटन प्रकल्पांसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही शंभूराज देसाई यांनी यावेळी दिली. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी वंदे मातरम गीत गायन झालं. यानंतर तंबाखू मुक्ती आणि महिला सुरक्षिततेची शपथ घेण्यात आली. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सकाळी झालं. यावेळी वंदे मातरम गीतगान, राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीतगायन झालं. पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणावर स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आकर्षक तिरंगा विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यंदा धरण 100% भरलं आहे. या विद्युत रोषणाईमुळे रात्रीच्या वेळी 3 रंगांच्या दिव्यांनी धरण परिसर उजळून निघाला. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. कोल्हापुरात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते तर अहिल्यानगरमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. देशाच्या प्रगतीसोबत अहिल्यानगर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभागातून सामूहिक प्रयत्नांचा संकल्प करण्याचं आवाहन विखे पाटील यांनी केलं. आज पुणे विभागातील सर्व जिल्ह्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. शाळा, महाविद्यालयं आणि विद्यापीठांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, मॅरेथॉन तिरंगा यात्रा अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वनिचित्र कार्यक्रमासाठी पुण्याहून रश्मी घासकडबी.
5: छत्रपती संभाजीनगर विभागातही स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम झाले. याविषयी माहिती देत आहेत आमचे छत्रपती संभाजीनगरचे प्रतिनिधी हर्षवर्धन दीक्षित.
9: स्वातंत्र्य दिनानिमित्त मराठवाड्यात सर्वत्र

0: ध्वजारोहणासह अनेक कार्यक्रम पार पडले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी केलेल्या भाषणात पवार म्हणाल्या,
1: बीडला प्रत्येक क्षेत्रामध्ये नव्या उंचीवर नेऊन समृद्ध, सक्षम आणि सुरक्षित बीड घडवण्याचा आपला संकल्प आहे. बीड पुणे रेल्वे प्रकल्प हा जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचा आहे.
0: छत्रपती संभाजीनगर इथं पालकमंत्री संजय शिरसाठी यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी केलेल्या भाषणात शिरसाट म्हणाले,
2: एक लक्षात ठेवा, हा देश आपला, या देशावर जो कोणी घाला घालायला येईल त्या घाटाला आपण सर्व विसरून एकजुटीने एक दिलानं त्याचा मुकाबला करण्यासाठी सिद्ध झाला पाहिजे, हीच आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो.
0: जालना इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते, परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांच्या हस्ते, तर हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. लातूर इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. नोकरी शोधणारी पिढी नव्हे तर उद्योग आणि रोजगार निर्माण करणारी पिढी होण्याचं आवाहन भोसले यांनी यावेळी उपस्थितांना केलं. हुतात्मा सैनिकांच्या वारसांचा यावेळी सत्कार करून त्यांना प्रत्येकी 2 हेक्टर जमीन प्रदान करण्यात आली. नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आलं. पालकमंत्री सावे यांनी आपल्या भाषणात जिल्ह्यातील विकास कामांची माहिती देत शेतकरी कर्जमाफीचा विशेष उल्लेख केला. धाराशिव इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला. धाराशिव जिल्ह्यातल्या 20 शालेय विद्यार्थ्यांची नासा या संस्थेला भेट देण्यासाठी निवड झाल्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी उल्लेखनीय सेवा देणारे अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. व्यसनमुक्त भारत तसंच मृदा आणि जलसंधारणाची सामूहिक शपथही आज ध्वजारोहण सोहळ्यानंतर देण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या हस्ते, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर यांच्या हस्ते, तर परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. स्वातंत्र्य दिनाच्या विशेष ध्वनिचित्रासाठी मराठवाड्यातल्या सर्व प्रतिनिधींसह हर्षवर्धन दीक्षित, छत्रपती संभाजीनगर.
3: याबरोबरच आजचा विशेष ध्वनिचित्र हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, निवेदन उमा रायकर.
4: विशेष ध्वनिचित्र आता आपण ऐकलं. आता प्रसारित करत आहोत इस सप्ताह संसद में या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण.
5: ये आकाशवाणी है. अब आप वैष्णवी से संसद में हुई इस सप्ताह की कार्यवाही की समीक्षा सुनिए. लेखक हैं पीटीआई भाषा के अविनाश. संसद के मॉनसून सत्र का ये चौथा और अंतिम सप्ताह था. इस सप्ताह भी दोनों सदनों में विपक्षी सदस्यों ने नीट प्रश्न पत्र लीक के खिलाफ प्रदर्शन करने वाले छात्रों पर पुलिस कार्रवाई तथा अयोध्या के राम मंदिर चढ़ावा चोरी जैसे मुद्दों को लेकर भारी हंगामा किया. सप्ताह के पहले दिन यानी सोमवार को लोकसभा में विपक्षी सदस्यों ने इन मुद्दों पर गृहमंत्री अमित शाह के बयान की मांग को लेकर हंगामा किया. सदन की कार्यवाही 11 बजे शुरू होते ही विपक्ष के सदस्य हंगामा करने लगे. हंगामे के कारण बैठक 1 मिनट के अंदर ही दोपहर 12 बजे तक स्थगित कर दी गई. सदन की कार्यवाही फिर आरंभ होने पर भी विपक्षी सदस्यों की नारेबाजी जारी रही. हंगामे के बीच ही विधि एवं न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल ने न्यायाधिकरण सुधार विधेयक 2026 और कोयला एवं खान मंत्री जी किशन रेड्डी ने खान एवं खनिज विकास एवं विनियमन संशोधन विधेयक 2026 पेश किए. गृह राज्य मंत्री नित्यानंद राय ने केरल नाम परिवर्तन विधेयक 2026 और सहकारिता राज्य मंत्री मुरलीधर मोहोल ने राष्ट्रीय सहकारी विकास निगम संशोधन विधेयक 2026 पेश किए. सदन की बैठक 2 बार के स्थगन के बाद जब दोपहर 2 बजे शुरू हुई तो संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू ने कहा कि सरकार छात्रों के मुद्दे पर सदन में चर्चा के लिए तैयार है और गृहमंत्री अमित शाह विस्तार से जवाब देने को भी तैयार है. इस बीच विधि एवं न्याय मंत्री मेघवाल ने न्यायाधिकरण सुधार विधेयक 2026 को चर्चा एवं पारित करने

0: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप्ससह आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 9:30 वाजले आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र. श्रोतेहो, स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाचा AI माध्यमातून मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत.
1: माझ्या प्रिय देशबांधवांनो, आज आपण सर्वजण 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. आज प्रत्येक भारतीयाच्या हृदयाचे ठोके वंदे मातरमच्या जय घोषाने निनादत आहेत आणि आज प्रत्येक घराघरात तिरंगा आहे, प्रत्येक मनात तिरंगा आहे आणि आज देश नव्या उत्साहाने आणि जोमाने नवीन संकल्पांसह प्रगतीपथावर पुढे जात आहे. तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज देश त्या महान सुपुत्रांचं पुण्यस्मरण करत आहे ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याग आणि बलिदानाची पराकाष्ठा केली. आपल्या तप, त्याग आणि बलिदानानं स्वातंत्र्याचं एकमेव ध्येय उराशी बाळगून त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं.

पूज्य बापू यांच्यासह सर्व स्वातंत्र्य सैनिक आणि बलिदानाची महान परंपरा जागृत करणाऱ्या महान क्रांतिकारकांना आज मी श्रद्धापूर्वक नमन करतो। आज जे या समारंभाला उपस्थित आहेत त्या सर्वांसाठी आजचा हा क्षण एक ऐतिहासिक क्षण देखील आहे। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर पहिल्यांदाच वंदे मातरमचे स्वर निनादत आहेत। आज जेव्हा आपण देशवासी वंदे मातरमची 150 वर्षे साजरी करत आहोत तेव्हा यापेक्षा मोठा आणि उत्तम प्रसंग दुसरा कोणता असू शकतो? माझ्या प्रिय देशबांधवांनो, गेल्या काही दिवसात देशाच्या काही भागात पुराचा प्रकोप झाला तर कुठे दरडी कोसळण्याचं संकट आलं त्यामुळे अनेक कुटुंब बाधित झाली आहेत। त्यांच्या दुःखाची आणि वेदनांची आम्हाला पूर्णपणे जाणीव आहे। मी या सर्व पीडित कुटुंबांना विश्वास देतो की संपूर्ण देश या कठीण काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। माझ्या प्रिय देशबांधवांनो, कोणतंही राष्ट्र तेव्हाच महान बनतं जेव्हा ते आपल्या सिद्धी प्राप्त करतं, जेव्हा ते आपल्या स्वप्नांना आपल्या संकल्पांच्या आणि आपल्या सामर्थ्याच्या जोरावर पुढे नेतं। माझ्या देशबांधवांनो, आता छोट्या स्वप्नांनी काम चालणार नाही, आपल्याला मोठी स्वप्न पाहावी लागतील, कारण मोठी स्वप्न आपल्या विचारांचाही विस्तार करतात आणि आपल्या विचारांचं क्षितिज विस्तृत करतात। आपले संकल्प दृढ असायला हवेत। जेव्हा संकल्प दृढ असतो तेव्हा अडचणींतून आणि आपत्तींच्या मधून मार्ग काढण्याचे सामर्थ्य आपोआप प्रकट होतं। आणि माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपले संकल्प सुद्धा उच्च असायला हवेत, कारण जेव्हा आपले संकल्प उच्च असतात तेव्हा आपल्या सामर्थ्याची उंची देखील वाढते आणि आपल्या प्रयत्नांची उंची सुद्धा वाढते। तेव्हाच आपण आपली स्वप्न खऱ्या अर्थाने साकार करू शकतो। माझ्या प्रिय देशबांधवांनो, आज भारतानं देखील एक खूप मोठं स्वप्न पाहिलं आहे आणि ते अत्यंत दृढ संकल्पासोबत पाहिलं आहे। नवी शिखरं सर करण्यासाठी आपण हे स्वप्न पाहिलं आहे आणि हे स्वप्न 2047 साठी जेव्हा स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होतील आपण विकसित भारत घडवूनच राहू। 140 कोटी देशबांधवांच्या पुरुषार्थाने आपल्याला हे ध्येय साध्य करायचं आहे। आणि जेव्हा जगातला सर्वात मोठी लोकसंख्या असलेला देश विकसित होण्याचा संकल्प करतो तेव्हा ते जगाच्या नजरेत देखील आपल्या धैर्याचं वैशिष्ट्य बनून जातं। आपल्याकडे पाण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी जगाला भाग पाडलाय। माझ्या प्रिय देशवासियांनो, आणि मी हे उगीचच म्हणत नाहीये, गेल्या 12 वर्षांत देशातील कोटी कोटी नागरिकांनी, मग ते दलित असोत, पीडित असोत, वंचित असोत, आदिवासी असोत, गावात राहणारे असोत की शहरांत राहणारे असोत, गरीब असोत, मध्यमवर्गीय असोत, युवक असोत, वृद्ध असोत, महिला असोत, पुरुष असोत, किंवा मग ते उत्तर, दक्षिण, पूर्व वा पश्चिम अशा देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातील असोत, गेल्या 12 वर्षांत प्रत्येकानं एका संकल्पासह आणि समर्पणाच्या भावनेने देशाला नव्या उंचीवर

देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. मी त्यांच्या या प्रयत्नांचा आदरपूर्वक स्वीकार करतो आणि इतक्या कमी वेळात 25 कोटी देशबांधव गरिबीवर मात करून गरिबीतून बाहेर आले आहेत हे त्याचंच फळ आहे. याच देशबांधवांच्या प्रयत्नांचा हा परिणाम आहे की आपण सर्व जे कधी काळी फ्रजाईल 5 देशांच्या श्रेणीत गणले जात होतो ते केवळ 12 वर्षांच्या आत जगातल्या एका मोठ्या अर्थव्यवस्थेच्या रूपात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनलो आहोत. मित्रांनो, देश स्वतंत्र झाला, खूप मोठी स्वप्ने उराशी बाळगून देश स्वतंत्र झाला होता, परंतु आपण अपेक्षित गती पकडू शकलो नाही, आपला वेग वाढवू शकलो नाही आणि एक प्रकारे होतंय चालतंय अशा मानसिकतेत अडकून पडलो होतो. अरे होऊन जाईल, बघू काय होतंय, याच विचारात आपण हरवून गेलो होतो. 2014 पर्यंत येता येता तर संपूर्ण जगानं आपली गणना फ्रेजाईल 5 देशांच्या यादीत केली होती. अशा काळात गेल्या 12 वर्षांत भारतानं एक नवी गती प्राप्त केली आहे. आपण आता वेगाने पुढे जात आहोत आणि आपल्या सर्व देशबांधवांचा हा दृढ संकल्प आहे की आता 140 कोटी देशबांधवांच्या संकल्पाला त्यांच्या सामर्थ्याला रोखणं अशक्य आहे. माझ्या देशबांधवांनो, गेल्या 12 वर्षात संरक्षण क्षेत्रातलं उत्पादन म्हणजे डिफेन्स प्रोडक्शन सुमारे 4 पटींनी वाढलं आहे. खादी आणि ग्रामोद्योगाचं उत्पादन जवळजवळ 5 पटींनी वाढलं आहे. इलेक्ट्रॉनिक उत्पादनामध्ये सुमारे 7 पटींनी वाढ झाली तर आधुनिक रेल्वे कोचच्या निर्मितीत 21 पटींनी वाढ झाली आहे. मोबाईल फोनच्या उत्पादनात 37 पटींनी वाढ झाली आहे. इतकंच नाही तर आधुनिक काळाकडे पाहता डिजिटल आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रातही आपण आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. इंटरनेट वापरणारे आणि इंटरनेट ग्राहक जवळजवळ 4 पटींनी वाढले आहेत. पेटंट मंजूर होण्याच्या संख्येतही 4 पटींनी वाढ झाली असून डिजिटल व्यवहार तर 100 पटीने वाढले आहेत. सामान्य माणसाच्या सुविधांच्या बाबतीतही आम्ही तितक्याच गांभीर्यानं काम केलं. दरवर्षी सरासरी 15 पट अधिक वेगानं आम्ही नळाद्वारे पाणी जोडणी दिली. दरवर्षी सरासरी 6 पटींनी अधिक वेगानं लोकांना गॅस कनेक्शन दिलं. दरवर्षी 4 पटींनी अधिक वेगाने गरिबांसाठी शौचालय बांधण्याचं काम केलं आणि दरवर्षी 3 पटीने अधिक वेगाने गरिबांना घरं देण्याचं काम केलं. देशानं प्रशासकीय कारभारात खूप मोठे बदल घडवून आणले आहेत. आम्ही हजारो अनावश्यक नियम आणि कायदे रद्द केले, शेकडो जुने कायदे मोडीत काढले. गेल्या शतकातल्या कायद्यांच्या आधारे आपण 21व्या शतकातल्या प्रगतीचं पाऊल टाकू शकत नाही. आम्ही आधुनिक पायाभूत सुविधांसाठी मेट्रोचा विस्तार केला, सार्वजनिक वाहतुकीला बळ दिलं. ज्या गतीने काम झालं, ज्या स्तरावर काम झालं, हा वेग, हा विस्तार आणि हे यश स्वातंत्र्यानंतर प्रथमच आपल्याला पाहायला मिळत आहे. गेल्या एका दशकात आपण हे पहिल्यांदाच अनुभवत आहोत आणि जेव्हा एवढी मोठी यशाची शिखर आपल्या समोर असतात, जेव्हा प्रगतीचा वायुवेग दिसून येतो, तेव्हा देशबांधवांचं सामर्थ्य क्षणाक्षणाला प्रगट होत असत. अशा वेळी 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याचा आपला संकल्प कधीही अपूर्ण राहू शकत नाही. ही सर्व आकडेवारी या गोष्टीची साक्ष देत आहे की आपण वेगाने पुढे वाटचाल करणार आहोत. माझ्या प्रिय देशबांधवांनो, पण त्यासाठी आत्मविश्वासाची गरज असते, आत्मगौरवाची गरज असते आणि त्यासोबतच भारत आत्मनिर्भर होणंही अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणूनच गेल्या काही वर्षांमध्ये आमची ही ठाम धारणा राहिली आहे की भारताला आता इतर देशांवर अवलंबून राहता कामा नये. आपण आत्मनिर्भर व्हायला हवं. जगात एखादी गोष्ट मिळते
स्वस्त मिळते, लवकरही मिळू शकते, परंतु त्यामुळे आपलं सामर्थ्य निर्माण होत नाही किंवा आपल्या सामर्थ्याची कसोटी ही लागत नाही। आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आपल्या क्षमता वाढवायच्या आहेत, आपल्या हिताचं रक्षण आपल्याला स्वतःलाच करायचं आहे। आणि म्हणूनच आत्मनिर्भर भारताचा संकल्प अत्यंत ठामपणे घेऊन आपण पुढे जात आहोत। मेक इन इंडिया, स्वदेशी आणि वोकल फॉर लोकल यासारख्या क्षेत्रांशी आज प्रत्येक भारतीयांचं मन जोडलं जात आहे। माझ्या प्रिय देशबांधवांनो, मी तुम्हाला सेमीकंडक्टरचं एक उदाहरण देतो। देश स्वतंत्र झाल्यानंतर जगात सेमीकंडक्टरची चर्चा तर सुरू झाली होती, आपल्याकडे सुद्धा यावर चर्चा व्हायचा, मात्र सेमीकंडक्टरची कोणतीही मोठी योजना आपण पुढे नेऊ शकलो नाही। आणि आजची परिस्थिती काय आहे? आजच्या या डिजिटल जगात, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात चिपचं महत्व आपल्याला नीट समजलं आहे। कोणतंही इलेक्ट्रॉनिक साहित्य असो किंवा आपली वैद्यकीय उपकरणं, नाहीतर आपले वाहतुकीचे मार्ग असोत, प्रत्येक गोष्टीमध्ये चिपची भूमिका अनिवार्य झाली आहे। आणि आज या चिप विना जगाची गती थांबेल अशी स्थिती निर्माण झाली आहे। आणि म्हणूनच भारतानं आत्मनिर्भर होण्याच्या दिशेनं पाऊल उचललं असून 3 मोठे सेमीकंडक्टर प्लांट्स आता सुरू झाले आहेत। आणि मला असं सांगण्यात आलं आहे की तिथे जे उत्पादन होत आहे त्याची निर्यात सुद्धा सुरू झाली आहे। आणि मी देशबांधवांना सांगू इच्छितो की येणाऱ्या 7-8 वर्षात आणखी 5-7 किंवा 8 सेमीकंडक्टर प्लांट्स लवकरच सुरू होणार आहेत। हा आत्मनिर्भर भारत आपल्याला विकसित भारताच्या दिशेने नेणारा एक महामार्गच खुला करत आहे। माझ्या प्रिय देशबांधवांनो, सध्या दुर्मिळ खनिजांबाबत अशीच एक महत्त्वाची चर्चा होत आहे। आजचं संपूर्ण तंत्रज्ञान या दुर्मिळ खनिजांवरच अवलंबून आहे। भारत आता या क्षेत्रातही स्वतःला सुरक्षित करण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी कामाला लागला आहे। या दुर्मिळ खनिजांचं ध्येय आता सर्वांसोबत सामायिक केलं जावं। आपण राष्ट्रीय दुर्मिळ खनिज धोरण सुरू केलं आहे, तसंच आपण दुर्मिळ खनिज कॉरिडॉरची घोषणाही केली आहे। अनेक देशांसोबत करार होत आहेत आणि जगातले अनेक देश आता या क्रिटिकल मिनरलच्या विषयाबाबत भारतावर विश्वास ठेवू लागले आहेत। माझ्या प्रिय देशबांधवांनो, ज्याप्रमाणे सेमीकंडक्टर किंवा दुर्मिळ खनिजांची चर्चा होत आहे, अगदी त्याचप्रमाणे ज्या तंत्रज्ञानाच्या दिशेने आपण जात आहोत, संपूर्ण जग जात आहे, त्यामध्ये ऊर्जेचं महत्व आणखी वाढत चाललं आहे। आता ऊर्जेविना हे नवीन जग चालवणं कठीण झालं आहे। आणि म्हणूनच चिप असो, AI असो किंवा डेटा सेंटर असो, आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात विजेची गरज भासणार आहे। ऊर्जा सुरक्षा ही आजच्या काळाची गरज आहे। आणि म्हणूनच आम्ही आधीपासूनच त्या दिशेनं एका पाठोपाठ एक भक्कम पावलं उचलली आहे। ऊर्जा सुरक्षेचं एक मोठं माध्यम म्हणजे अणुऊर्जा, न्यूक्लिअर एनर्जी। आम्ही संसदेमध्ये शांती कायदा संमत करून एका नवीन ध्येयाच्या दिशेनं जाण्याचा मार्ग निश्चित केला आहे। आणि सन 2047 पर्यंत आपण 100 गिगावॉट अणुऊर्जा निर्माण करण्याचं ध्येय समोर ठेवून पुढे जात आहोत। केवळ याच दशकात आपण 5 नवीन अणुभट्ट्या सुरू करण्याचं उद्दिष्ट ठेवून काम करत आहोत। या वर्षी भारताने फास्ट ब्रीडर अणुतंत्रज्ञानामध्ये प्रावीण्य मिळवून एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे आणि त्यामुळे अणु इंधनाच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्याच्या दिशेनं
आपण यशाचं एक मोठं पाऊल टाकलं आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, अनेकदा संसाधनांच्या कमतरतेमुळे देश थांबत नाही, परंतु प्रगती थांबण्याचं खरं कारण आपल्या विचारांच्या मर्यादा हेच असतं. जेव्हा विचार संकुचित होतात, ते सीमांमध्ये अडकून पडतात, तेव्हा आपण

आर्याचा 99% भाग केवळ एका संकुचित विचारसरणीमुळे नो गो एरिया म्हणून घोषित करून ठेवला होता. आपणच समुद्राच्या आत जाऊन संशोधन किंवा एक्सप्लोरेशन न करण्याचा निर्णय घेतला होता. हे विचारांचं दारिद्र्य होतं आणि आम्ही निश्चय केला की आता हे असंच पुढे चालू शकणार नाही. एकेकाळी प्रतिबंधित क्षेत्र असलेला तो 99% भाग आता आम्ही गो अहेड एरिया म्हणून खुला केला आहे आणि आम्ही समुद्राच्या तळाशी देखील संशोधन करण्याच्या आणि नवनवीन साठे शोधण्याच्या दिशेनं प्रवृत्त झालो आहोत. आम्ही त्या दृष्टीनं प्रयत्न करत आहोत. आम्ही गेल्या वर्षी याच दिशेनं एक महत्वाचं पाऊल उचलत समुद्र मंथनची घोषणा केली होती आणि गेल्या काही दिवसांत आम्ही या कामासाठी 50,000 कोटी रुपये राखून ठेवून कामाला गती देण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, ऊर्जा सुरक्षा याबद्दल मी म्हणालो की आपल्याला पर्यायी स्रोतांच्या दिशेनं देखील पूर्ण शक्तीनिशी कार्य करणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणूनच ऊर्जेचा योग्य वापर वाढवत भारत आज या दिशेनं वेगानं पावलं उचलत आहे. 2014 आधी म्हणजे आजपासून 12 वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये फक्त 70 शहरांमध्ये पाईपद्वारे गॅसचं वितरण होत असे. अवघ्या 12 वर्षांत या 70 शहरांची संख्या आम्ही 700 शहरांपर्यंत पोहोचवली आहे. याला म्हणतात कामाचा वेग आणि यालाच म्हणतात विस्तार. 2014 आधी जेमतेम 20-22 लाख घरांमध्ये पाईपद्वारे गॅसचा पुरवठा होत असे. आज 2.25 कोटी घरांना गॅस जोडण्यात देण्याचं काम सुरू आहे. 12 वर्षांपूर्वी आपल्या देशात सौर ऊर्जेची क्षमता ही फक्त 2 गिगावॉट इतकीच होती. फक्त 2 गिगावॉट. आज आपण 160 गिगावॉटचं उद्दिष्ट गाठलं आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मी तुम्हाला आणखी एक माहिती देतो. आम्ही याचा लाभ देशातल्या मध्यमवर्गीयांना आणि सामान्य कुटुंबांना मिळावा याकडेही तितकंच लक्ष केंद्रित केलं आहे. आम्ही पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सुरू केली आणि आज मला या गोष्टीचं समाधान आहे की इतक्या कमी वेळात 50 लाख घरांच्या नोंदणीचं काम पूर्ण झालं आहे. सौर ऊर्जा क्षेत्रातल्या कामाचा एक मोठा टप्पा आपण पार केला आहे. हे काम सध्या वेगानं सुरू आहे आणि यामुळे हजारो घरांचं वीज बिल आता शून्य झालं आहे. हजारो कुटुंब स्वतःच्या विजेचा वापर करून उरलेली अतिरिक्त वीज विकून कमाई करत आहेत. प्रत्येक कुटुंबाला या कामासाठी सरकारच्या वतीनं 80,000 रुपयांची मदत दिली जात आहे तेव्हा कुठे आपण हे काम पूर्ण करत आहोत. माझ्या प्रिय देशबांधवांनो, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आपल्या देशात रेल्वेच्या इलेक्ट्रिफिकेशनचं म्हणजेच विद्युतीकरणाचं काम 1925 मध्ये सुरू झालं होतं. 1925 मध्ये विद्युतीकरणाचं काम सुरू झालं. मात्र त्यानंतरच्या तब्बल 90 वर्षांच्या काळात केवळ 30% रेल्वेचं विद्युतीकरण पूर्ण झालं होतं. म्हणजे 90 वर्षांत फक्त 30% आमचा वेग पहा. ध्येय गाठण्यासाठीची आमची ही धाव बघा. आम्ही या 1 दशकाच्या आत 100% काम पूर्ण केलं आहे. 90 वर्षांत 30% आणि 10 वर्षांत 70% याला म्हणतात काम. आणि यामुळे जे डिझेल आपल्याला बाहेरून आणावं लागत होतं त्याची मोठी बचत झाली आहे. विजेमुळे आपल्या रेल्वेगाड्या धावू लागल्या, पर्यावरणालाही फायदा होऊ लागला. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आम्ही केवळ इतक्यावरच थांबलेलो नाही. आम्हाला जगाच्या स्पर्धेत मागे राहायचं नाही.

मागील काही दिवसांत तुम्ही एक बातमी ऐकली असेल की भारताने इंधनाचं हे नवे क्षेत्र देखील पादाक्रांत केलं आहे. देशाने हायड्रोजनवर चालणारी आपली पहिली ट्रेन सुरू केली आहे आणि मला आनंद आहे की ही जगातली सर्वात लांब ट्रेन आहे, ही जगातली सर्वात शक्तिशाली ट्रेन आहे आणि हायड्रोजन ट्रेनच्या क्षेत्रातही भारतानं आता आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. माझ्या देशबांधवांनो, गेल्या 10-12 वर्षांपासून आपण सतत 2047 आपलं ध्येय साध्य करण्यासाठी मार्गक्रमण करत आहोत आणि एकामागून एक यशाचे टप्पे गाठत आहोत. यातही आपल्याला काही अडचणींचा सामना करावा लागेल असा आपण विचारही केला नव्हता, पण गेल्या 10-12 वर्षांच्या काळात आपल्याला अनेक संकटांना सामोरं जावं लागलं. कोरोना सारख्या जागतिक महामारीनं संपूर्ण जगाला चिंतेत टाकलं होतं. सर्व व्यवस्था विस्कळीत झाल्या होत्या. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडत असतानाच युद्धाच्या भीषणतेच्या बातम्या येऊ लागल्या. कुठे युक्रेन तर कुठे पश्चिम आशिया, सर्वत्र तणावाचं वातावरण निर्माण झालं आणि माहीत नाही भविष्यवेत्यांनी तर काय काय घोषणा केल्या होत्या. देशाला भयभीत करणं, दडपणाखाली ठेवणं, चिंतेत ठेवणं, यातच काही लोकांना आनंद मिळतो. लस मिळणार नाही, कोविडच्या काळात लोक वाचणार नाहीत, काही शिल्लक राहणार नाही, अशा वावड्या उठवल्या गेल्या. पश्चिम आशियामध्ये संकट ओढवलं की पेट्रोल पंपांवर पेट्रोल मिळणार नाही, गॅस मिळणार नाही, डिझेल मिळणार नाही, इतकंच काय तर शेतीसाठी लागणारी खतं देखील मिळणार नाहीत. अशा प्रकारच्या जगभरातल्या अनेक अफवा पसरवून भारताच्या लोकांना भयभीत करण्याचे, त्यांना घाबरवण्याचे आणि चिंतेच्या गर्तेत बुडवून टाकण्याचे प्रयत्न करण्यात आले. यामध्ये काही लोकांना खूप आनंद मिळत होता. गेल्या 10 वर्षांच्या सुनियोजित योजना यशस्वी झाल्या आहेत हे संपूर्ण देशाने पाहिले आहे. इतक्या मोठ्या संकटाच्या काळातही नागरिक देवो भव या मंत्राला उराशी बाळगून भारताने जी तयारी केली होती आणि जी पावले उचलली होती ती आता कामी येत आहेत. संकट येईल असा आपण विचारही केला नव्हता, पण त्या कठीण प्रसंगात या सर्व गोष्टी अत्यंत उपयुक्त ठरल्या आहेत. आज देशात गॅसची मुबलकता, पेट्रोलची उपलब्धता आणि युरियाचा पुरेसा साठा आहे. आपण आपल्या स्वतःच्या ताकदीवर सक्षमपणे उभे राहत आहोत आणि प्रगती करत आहोत. माझ्या प्रिय देशबांधवांनो, जगातल्या या विविध संकटांचा प्रभाव हा प्रत्येकावर झालाय आणि आपणही त्यापासून अलिप्त नाही. आज जगात युरियाच्या केवळ एका पोत्याची किंमत 3000 रुपयांच्या घरात जाऊन पोहोचली आहे. आजही आम्ही माझ्या देशातल्या शेतकऱ्यांना तो वाढीव बोजा सहन करण्यासाठी हतबल करत नाही, तर सरकार स्वतःच्या खांद्यावर तो भार उचलत आहे आणि जगाकडून जे युरियाचं पोतं आपल्याला 3000 रुपयांना मिळतं ते आपण आपल्या शेतकऱ्यांना केवळ 300 रुपयांत उपलब्ध करून देऊ शकत आहोत. इतकंच नाही तर आज जगात डीएपी खताची किंमत 5000 रुपयांच्या घरात जाऊन पोहोचली आहे. मात्र माझ्या देशातल्या शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणूनच आजही आपण त्यांना केवळ 1350 रुपयांत डीएपी देत आहोत. माझ्या प्रिय देश बांधवांनो, एक काळ असा होता जेव्हा मी आत्मनिर्भरतेबद्दल बोलत होतो तेव्हा वातानुकूलित खोल्यांमध्ये बसून विचार करणारे काही लोक आम्हाला विचारत होते की मग जागतिकीकरणाचं काय होईल. आज जग पाहत आहे की गेल्या दशकात जागतिकीकरण म्हणजेच ग्लोबलायझेशन या संकल्पनेचा आवाज कमी झाला आहे. जिथून जागतिकीकरणाचा आवाज येत असे तो आता बंद झाला आहे. प्रत्येक देश आपल्या स्वतःच्या प्रश्नांकडे वळला आहे. दुर्दैवानं या संकट काळात काही लोक संसाधनांचा वापर शस्त्रांसारखा करत आहेत. जगातली संसाधनं आणि नैसर्गिक स्रोत ते शस्त्र म्हणून वापरत आहेत. पेट्रोल, डिझेल, खतं, औषधं, तंत्रज्ञानाच्या चिप्स इतकंच नाही तर भूभागाचा वापर देखील आता शस्त्रांसारखा केला जात आहे. अशा वेळी जर आपण आत्मनिर्भरतेचा मंत्र घेऊन गेल्या 10 वर्षांत योग्य दिशेनं चाललो नसतो तर आपण कल्पना करू शकतो की अशा आव्हानांचा आपण इतक्या खंबीरपणे सामना कसा केला असता आणि आपली ही सज्जता आता सातत्यानं वाढतच चालली आहे. माझ्या प्रिय देश

बांधवांनो, तर दुसरीकडे आज भारताची प्रतिमा संपूर्ण जगात उंचावत आहे. आज जग भारताकडे एक सर्वमान्य आणि सन्माननीय देश म्हणून पाहत आहे. भारताकडे स्थिर राजकीय कौल आहे, स्थिर सरकार आहे. भारताची लोकशाही चैतन्यदायी म्हणजेच व्हायब्रंट आहे आणि भारताकडे एक मजबूत न्यायव्यवस्था आहे आणि भारताचं संविधान आपल्या सर्वांना दिशा देणार आहे. आता संपूर्ण जग आपल्या या सामर्थ्याला ओळखू लागला आहे आणि म्हणूनच 2014 नंतर जगातल्या जवळपास 40 देशांसोबत आपले FTA करार होत आहेत. आता पहा ही किती मोठी संधी चालून आली आहे. हे जे व्यापारी करार झाले आहेत ही एक अत्यंत मोठी संधी आहे आणि म्हणूनच विशेषतः मी माझ्या MSME क्षेत्राला सांगू इच्छितो की आपल्याला ही संधी अजिबात सोडता कामा नये. आपल्याला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचायचा आहे. भारताची उत्पादनं इथली प्रत्येक गोष्ट जागतिक बाजारपेठेत पोहोचली पाहिजे. मग ते आपलं वस्त्र असो, आपली यंत्रसामग्री असो किंवा आपली औषधं असोत, आपल्याला ही संधी अजिबात सोडायची नाही. परंतु जे जागतिक निकष आहेत ते आपल्याला पूर्ण करावे लागतील. जगाकडून आपल्याला जे मिळतं त्यापेक्षा अधिक दर्जेदार उत्पादन आपल्याला द्यावं लागेल आणि जगाला जे मिळतं त्यापेक्षा स्वस्त दरात ते उपलब्ध करून द्यावं लागेल. आणि पंजाब मधल्या लुधियाना पासून ते तामिळनाडू तिरुपूर पर्यंत आपलं वस्त्रोद्योग क्षेत्र संपूर्ण जगात आपलं स्थान निर्माण करू शकतं. इतकंच नाही तर केरळ पासून गुजरात पर्यंत आणि तामिळनाडू पासून बंगाल पर्यंत पसरलेला आमचा हा समुद्र किनारा आणि आमचे कोळी बांधव आणि भगिनींना या FPA करारांमुळे आपल्या कोळंबीच्या म्हणजेच झिंगा निर्यातीची आणि आपल्या सी फूडची मोठी संधी निर्माण झाली आहे. जागतिक बाजारपेठेत आपली पोहोच निर्माण होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली. आपण या परिस्थितीचा पुरेपूर फायदा घेऊन आणि याच मार्गाने निरंतर पुढे वाटचाल करत राहावी अशी माझी इच्छा आहे. आपण या कामांना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करूया. माझ्या प्रिय देश बांधवांनो, मी जी भूमिका तुमच्या समोर मांडली आहे ती 2047 साठीच्या ध्येयाच्या मजबूत पायावर उभी आहे. 2047 विकसित भारताचं हे ध्येय गेल्या 10-12 वर्षात आपण देशवासियांनी दाखवलेल्या सामर्थ्याचाच एक भाग आहे आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, या शतकाचा एक चतुर्थांश काळ आता उलटून गेला आहे आणि पुढील 25 वर्ष आपल्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहेत. आता आपण थांबू शकत नाही, माझ्या कामाचा वेग मंदावू शकत नाही, कारण आपली दिशा आता निश्चित झाली आहे. आपल्याला आपलं ध्येय गाठायचंच आहे आणि त्यासाठी आपल्याला आपली कार्यपद्धती बदलावी लागेल. आपली कार्यसंस्कृती बदलतानाच आपल्याला आपला दृष्टिकोनही बदलावा लागेल आणि आपल्या कामाचा वेग देखील वाढवावा लागेल. जी कामं गेल्या 5-7 दशकात झाली नाहीत ती आपल्याला येणाऱ्या 5-7 वर्षात पूर्ण करायची आहेत आणि माझ्या देशातल्या युवा शक्तीवर, माझ्या देशातल्या तरुणांवर, देशातल्या माता भगिनींवर, माझ्या देशातल्या शेतकऱ्यांवर आणि माझ्या देशातल्या कष्टकरी मजुरांवर पूर्ण विश्वास आहे. आपण सर्व मिळून हे स्वप्न नक्कीच साकार करू शकतो आणि म्हणूनच आपल्याला सुधारणांचा वेग देखील पुढे न्यायचा आहे. आणि जेव्हा मी सुधारणांबद्दल बोलतो तेव्हा सुधारणा हे केवळ आमचं ध्येय नाही तर ती आमच्यासाठी एक आवश्यकता आहे. रिफॉर्म आमच्यासाठी केवळ एक शब्द नाही तर रिफॉर्म हा आमचा दृढ विश्वास आहे. याच दृढ विश्वासामुळे आम्ही सुधारणांच्या एक्सप्रेसवर स्वार झालो आहोत आणि आगामी काळातही आम्ही पुढच्या स्तरावरच्या सुधारणांच्या दिशेनं वाटचाल करणार आहोत. म्हणूनच सरकार, समाज, उद्योग, उत्पादक आणि शेतकरी अशा प्रत्येकालाच आपल्या पारंपरिक व्यवस्थांमध्ये सुधारणा करावी लागेल. आपल्याला आपल्या विचारसरणीत बदल करावा लागेल आणि आपल्या उद्दिष्टांमध्येही सुधारणा कराव्या लागतील. आणि म्हणूनच माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्याला एका निश्चित दिशेनं वाटचाल करावी लागेल. मी आज त्या युगाची ही आठवण करून देऊ इच्छितो जेव्हा भारताचं सामर्थ्य सप्त सिंधूच्या रूपानं ओळखलं जात असे, जे आपण जाणत होतो, समजत होतो आणि ऐकत आलो आहोत.
आता विकसित भारत घडवण्यासाठी

आपल्याला नवीन विचारांच्या प्रवाहाची गरज आहे. आज लाल किल्ल्याच्या तटावरून मी देशासमोर शक्तीच्या सप्तधारांचं आवाहन करत आहे. येणाऱ्या 5-7 वर्षांत जे गेल्या 5-7 दशकात घडलं नाही ते आता या सप्तधारेच्या सामर्थ्यानं आणि शक्तीनं आपण करून दाखवू. आम्ही देशाला नवी उंची आणि नवा वेग देऊ, तसंच नवीन उद्दिष्ट पूर्ण करण्याचं सामर्थ्य प्रदान करू आणि यासोबतच देशाच्या युवा शक्तीच्या सामर्थ्याचा राष्ट्र उभारणीत पुरेपूर उपयोग केला जाईल, त्यांची शक्ती राष्ट्रकार्याशी जोडली जाईल. येणाऱ्या काळात जेव्हा मी या सप्तधारेबद्दल बोलतो तेव्हा त्यातली सप्तधारेची पहिली शक्ती आहे उत्पादन क्षमता. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्याला उत्पादन क्षेत्राला खूप पुढे न्यायचं आहे आणि उत्पादन वाढवण्यासोबतच आपल्याला छोटे छोटे सुटे भागही तयार करायचे आहेत आणि मोठी उत्पादनही बनवायची आहेत. संपूर्ण मूल्य साखळी आपली असायला हवी आणि त्यासाठी आपल्याला आवश्यक घटकही हवे आहेत आणि आपल्याला पूर्ण उत्पादन देखील करायचं आहे. आपल्याला पूर्ण उत्पादन सुद्धा हवं आहे. डिझाईन पासून उत्पादनापर्यंत भारताला जागतिक मूल्य साखळीचं एक विश्वासार्ह केंद्र बनावं लागेल. यासाठी मी 3 गोष्टींवर विशेष भर देऊ इच्छितो. उत्पादनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, ही काळाची एक मोठी संधी आहे. ही संधी हातातून जाऊ देऊ नका आणि यासाठी आपल्याला खर्च, गुणवत्ता आणि व्याप्ती या बाबतीत वैश्विक मानदंडांची कसोटी पार करावी लागेल. आपले कारखाने स्पर्धात्मक असावेत, आपली उत्पादने वापरण्यास सोपी असावीत, आपले पॅकेजिंग जगभरातल्या लोकांना आकर्षित करणारं असावं. आपली त्रुटी विरहित निर्णय निर्मिती ही आपली खरी ओळख बनली पाहिजे. प्रत्येक उत्पादक, प्रत्येक उद्योजक, प्रत्येक MSMEला मला हेच सांगायचं आहे की जागतिक बाजारपेठेत आपली ओळख विश्वासार्हता आणि गुणवत्तेच्या आधारावरच निर्माण व्हायला हवी. गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड नको आणि म्हणूनच आपला मंत्र गुणवत्ता, गुणवत्ता आणि गुणवत्ता असाच असायला हवा. हेच आपलं जागतिक ब्रँड मूल्य ठरेल. माझ्या प्रिय देशबांधवांनो, या सप्तधारेची दुसरी शक्ती आहे कृषी आणि अन्न उत्पादन आणि अन्न प्रक्रिया. आपल्याला या दिशेनं पुढे जावं लागेल. आपल्या शेतकऱ्यांसाठी आता जागतिक बाजारपेठा खुल्या झाल्या आहेत. शेतकरी उत्पादक संस्थांमुळे आपल्याला एक खूप मोठी बाजारपेठ मिळत आहे आणि आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. आपल्याला त्या क्षेत्राकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. आपल्याला शेतापासून ते थेट निर्यात बाजारपेठेपर्यंत प्रवास करावा लागेल. मग ते आपलं पारंपरिक खानपान असो, आपलं श्रीअन्न असो, आपले मसाले असोत, आपली फळं असोत की फुलं असोत, आपल्याकडे कशाची कमतरता आहे. ती उत्पादने जागतिक ब्रँड्स बनली पाहिजे. आपले शेतकरी आता रसायनमुक्त शेतीवर भर देतील कारण जगात याची मागणी आणखी वाढणार आहे. आणि जेव्हा आमची कृषी उत्पादनं जागतिक निकषांवर प्रत्येक बाबतीत सिद्ध होतील तेव्हा आपण जागतिक बाजारपेठेत अगदी सहजपणे पोहोचू शकू. माझ्या सप्तधारेची तिसरी शक्ती आहे तंत्रज्ञान आणि नवोपक्रम. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आजचं युग हे AIचं आहे, क्वांटमचं आहे, अंतराळाचं आहे, रोबोटिक्सचं आहे आणि डेटा सेंटर्सचं आहे. आज एक पूर्णपणे नवीन क्षेत्र आपल्या समोर खुलं झालं असून उदयोन्मुख तंत्रज्ञान देखील पावलोपावली आपल्याला नवनवीन आव्हानं देत आहे आणि म्हणूनच आपल्याला आपल्या देशाला जगासाठी केवळ एक बाजारपेठ बनू द्यायचं नाही तर आपल्याला नवोन्मेषाचं केंद्र बनायचं आहे. आम्ही UPI आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या माध्यमातून जगात आपलं वर्चस्व सिद्ध केलं असून साऱ्या जगाला आपल्या ताकदीची ओळख करून दिली. आता भारताला आपलं डिजिटल सार्वजनिक तंत्रज्ञान जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचं आहे. भारताला पुढील पिढीच्या दळणवळण तंत्रज्ञानामध्ये जगाचं नेतृत्व करायचं आहे. मेड इन इंडिया 6G देशाच्या प्रत्येक कोनाकोपऱ्यात पोहोचलं पाहिजे हे आपलं ध्येय असायला हवं आणि आपल्याला त्या कामात वेग आणला पाहिजे आणि यासाठी आपले प्रयत्न अजिबात कमी पडता कामा नयेत. सप्तधारेची चौथी शक्ती आहे गतिशक्ती. या गतिशक्तीद्वारे देशांतर्गत अखंड आणि जलद संपर्क व्यवस्थेवर आपल्याला विशेष भर द्यावा लागेल. आपल्याला शहरांना जलदगती रेल्वेनं जोडावं लागेल. आधुनिक महामार्ग हवे आहेत, अंतर्गत जलमार्ग

मार्ग हवे आहेत, विमानतळ हवे आहेत, तसेच बहुविध लॉजिस्टिक्सची प्रणाली देखील हवी आहे. आपल्याला आपल्या बंदरांना केवळ सामान उतरवण्याची आणि चढवण्याची जागा म्हणून बघायचं नाही. जगातली जहाजं केवळ इथे येऊन नांगर टाकतील एवढ्या पुरतेच ते मर्यादित राहू नये, तर आपल्याला बंदरांच्या बाबतीत बंदर आधारित विकासाच्या दिशेनं अधिक वेगानं वाटचाल करावी लागेल. आपली पुढची शक्ती आहे म्हणजेच सप्तधारेची पाचवी शक्ती आहे, संरक्षण शक्ती. संरक्षण शक्तीचं महत्व हे प्रत्येक बाबतीत आहे. माझ्या प्रिय देश बांधवांनो, संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याचं महत्व आता भारतानं आणि जगानंही अनुभवलं आहे. याशिवाय आता कोणताही पर्याय उरलेला नाही. जग जेव्हा केवळ स्वतःचाच विचार करतं तेव्हा भारत जगासाठी फक्त एक बाजारपेठ बनून राहू शकत नाही. आपल्याला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर व्हावंच लागेल. पुढील पिढीचं संरक्षण तंत्रज्ञान विकसित करून आपल्याला जागतिक पुरवठादार बनण्याच्या दिशेनं आपलं लक्ष निर्धारित करून पुढे चालायचं आहे. आपल्याला ड्रोन आणि ड्रोन विरोधी प्रणाली विकसित करावी लागेल. तसंच हायपरसॉनिक संरक्षण तंत्रज्ञानामध्ये आपल्याला जागतिक नेतृत्व स्वीकारावं लागेल. त्यासोबतच आज प्रत्येक घरासाठी चिंतेचा विषय बनत चाललेली सायबर सुरक्षा देखील संरक्षणाचाच एक भाग आहे. या क्षेत्रात आपल्या तरुणांमध्ये जे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याचा उपयोग आपण देश आणि जगाच्या कल्याणासाठी करू शकतो. आपल्या सप्तधारेची सहावी शक्ती आहे हरित अर्थव्यवस्था आणि नील अर्थव्यवस्था. आपल्याला हरित हायड्रोजन, अक्षय ऊर्जा, ऊर्जा साठवणूक, हरित गतिशीलता आणि जागतिक स्तरावरील हरित उत्पादन ही क्षेत्र काबीज करायची आहे. जेव्हा संपूर्ण जग जागतिक तापमान वाढीच्या प्रश्नावर केवळ चर्चा करत असतं तेव्हा आपण त्यावर मार्ग शोधण्याचं काम करत असतो. आम्ही समस्यांवर उपाय देत आहोत आणि भारत एका हरित चळवळीचं खूप मोठं सामर्थ्य घेऊन पुढे चालला आहे. त्याचबरोबर भारताकडे नील अर्थव्यवस्थेसाठी देखील खूप मोठी संधी उपलब्ध आहे. आपल्याला खूप मोठी आणि विस्तीर्ण अशी किनारपट्टी लाभली आहे. नील अर्थव्यवस्थेसाठी आपल्याकडे खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत. मत्स्य व्यवसाय असो, सागरी तंत्रज्ञान किंवा किनारी पर्यटन असो, अशा कितीतरी क्षेत्रांत आपण प्रगती करू शकतो. माझ्या प्रिय देश बांधवांनो, भारत जेव्हा सप्तधारा या संकल्पनेवर काम करत आहे तेव्हा त्यातली आमची सातवी धारा अत्यंत महत्वाची आहे. जगाच्या दृष्टीनेही तिचं एक वेगळं महत्व आहे आणि ती म्हणजे भारताची सॉफ्ट पॉवर, भारताच्या सॉफ्ट पॉवरचं सामर्थ्य आहे. आज योगानं संपूर्ण जगाला भारताशी जोडून ठेवलं आहे. योग हे जगासाठी ऊर्जेचा एक स्रोत बनत चाललं आहे, तर भारतासाठी विश्वासाचं एक मोठं कारण ठरत आहे. ज्या भारताकडे श्रद्धेची केंद्र आहेत, ज्या भारताकडे आयुर्वेदाचा वारसा आहे आणि ज्या प्रकारे भारताकडे सर्वसमावेशक आरोग्य सेवेची प्रणाली आहे, तसंच हील इन इंडिया सारखी चळवळ आहे, त्याद्वारे आपण आपलं सामर्थ्य जगासमोर नेऊ शकतो. मग ते हस्तशिल्प असो, आपली संस्कृती असो, आपले चित्रपट असोत, आपलं सर्जनशील जग असो, VFX असो, आपलं अॅनिमेशन असो, गेमिंग असो किंवा डिजिटल कंटेंट असो, या सर्व माध्यमांतून आपण जगावर प्रभाव पाडू शकतो. भारत सर्जनशील विश्वात आपला प्रभाव दाखवू शकतो. आपल्याला त्या क्षेत्राला एका जागतिक सामर्थ्याच्या रूपात विकसित करावं लागेल. आज भारतानं परिषदेला एक मोठी ताकद दिली आहे. जग हळूहळू भारताच्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेची वाट पाहू लागला आहे आणि ही परिषद संपूर्ण जगाला भारताच्या सॉफ्ट पॉवरचा तसंच भारताच्या सर्जनशील जगाचा परिचय करून देईल. माझ्या प्रिय देश बांधवांनो, भारताकडे अफाट अशी वनसंपदा देखील आहे. आपल्याकडे 100 पेक्षा जास्त राष्ट्रीय उद्याने आहेत. आपल्याकडे मोठी क्षमता आहे. मात्र परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यात आपण कुठेतरी मागे पडलो आहोत. आज सॉफ्ट पॉवरच्या माध्यमातून जगातल्या पर्यटकांना भारताकडे आकर्षित करण्याची मोठी संधी आपल्याकडे आहे आणि आपलं हे सामर्थ्य जगाला दाखवून देणं आवश्यक आहे. आपण हे कार्य लवकरात लवकर करू शकतो. जगामध्ये आज क्रीडा क्षेत्र देखील पर्यटनाचं एक खूप मोठं कारण बनू शकतं. मग जगातल्या मोठ्या क्रीडा स्पर्धा भारतामध्ये का होऊ नयेत? आज कॉन्सर्ट अर्थव्यवस्था खूप वेगानं वाढत आहे आणि आपल्या देशातल्या तरुणांमध्ये याचं मोठं आकर्षण निर्माण होत आहे. जगातल्या प्रत्येक कलाकाराला असं वाटतं की आपण कधी ना कधी भारताच्या भूमीवर आपली संगीत साधना सादर करावी. ही एक खूप मोठी संधी आहे. आपल्याला ती उपयोगात आणण्यासाठी योग्य व्यवस्था उभी करावी लागेल. मित्रांनो, सप्तधाराच्या या 7 शक्तींचा उद्देश केवळ एकाच क्षेत्रात प्रगती करणं असा नसून आपल्याला एका सर्वांगीण दृष्टिकोनासह प्रगती करायची आहे. राष्ट्रासाठी जे ध्येय आणि जे उद्दिष्ट घेऊन आपण पुढे चाललो आहोत त्या उद्दिष्टांना साध्य करण्यासाठी आपल्याला एका मोठ्या स्तरावर काम करावं लागेल.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, मी काही गोष्टी सांगितल्या आहेत, पण मी यापेक्षाही पुढे जाऊन विचार करतो। मला जेव्हा देशाला जागृत करायचं असतं, तेव्हा मला देशाच्या शक्तीलाही जागृत करायचं असतं। केवळ सरकार म्हणजे देश नसतो, प्रत्येक नागरिक जेव्हा जोडला जातो तेव्हा तो देश बनतो। आपण असा विचार का करू शकत नाही की आपण फॉर्च्यून 500 बद्दल तर नेहमीच खूप चर्चा ऐकतो, पण येणाऱ्या एका दशकात याच फॉर्च्यून 500 कंपन्यांच्या यादीत यापैकी 50 कंपन्या आपल्या भारताच्या का असू नयेत हे आपले ध्येय का असू नये? आज आपलं बँकिंग क्षेत्र खूप भरभराटीला येत आहे, मग जगातल्या अव्वल बँकांच्या यादीत भारताच्या बँकेचा ध्वज का फडकू नये? जगातल्या पहिल्या 5 बँकांमध्ये भारताची एक बँक असायला हवी। भारताच्या औषध निर्माण क्षेत्राच्या बाबतीत आपण खूप मोठं काम केलं आहे, मात्र आता ही काळाची गरज आहे की जगातल्या सर्वात मोठ्या औषध निर्माण कंपन्यांमध्ये भारताच्या देखील 1-2 औषध निर्माण कंपन्यांचं नाव गाजलं पाहिजे आणि भारतानं त्या क्षेत्रात आपलं एक मानाचं स्थान निर्माण केलं पाहिजे। मग त्या विधी संस्था असोत किंवा मानांकन संस्था असोत, आता ही काळाची मागणी आहे की जागतिक नेतृत्व आपल्या हातात असावं। आपल्याकडे बुद्धिमत्ता आहे आणि सामर्थ्य देखील आहे, आपल्याला एक मोठा इतिहास लाभलेला आहे आणि विविध भाषांवर आपलं प्रभुत्व देखील आहे। आपल्याला आता जागतिक स्तरावर पोहोचलं पाहिजे। आपली कोणतीही सल्लागार कंपनी किंवा लेखा परीक्षण फर्म जगातल्या अव्वल कंपन्यांच्या यादीत का असू नये? भारताच्या तंत्रज्ञान कंपन्या जगामध्ये शिरोमणी ठराव्यात हे आपले ध्येय असायला हवं। आपले ब्रँड्स असे असावेत ज्यामुळे संपूर्ण जग त्यांच्याकडे आकर्षित होईल। आपले ब्रँड्स आपल्या देशाची खरी ओळख बनावेत आणि जगासाठी एक महत्त्वाचं स्थान ठरावेत, या दिशेनं आपल्याला काम करायचं आहे। आणि यासाठीच मला राज्य सरकारांना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनाही हे सांगायचे आहे, भारत सरकारची देखील ही जबाबदारी आहे की आपल्याला आपल्या सुधारणांचा वेग अधिक वाढवावा लागेल। आपल्याला 2047 उद्दिष्टाला साजेसं असं आपल्या व्यवस्थांचं स्वरूप विकसित करावं लागेल। आपण जुन्या काळातल्या नीती नियमांच्या आधारे पुढे जाऊ शकत नाही। आपल्याला भविष्यातल्या स्वप्नांच्या गरजांनुसार नवीन नीती नियम तयार करावे लागतील आणि जर आपण हे केले तर मला पूर्ण विश्वास आहे आणि मी देशबांधवांना देखील ही हमी देतो की याच मार्गावरून चालत मेहनतीमध्ये कोणतीही कसर न ठेवता आपण विकसित भारताचं स्वप्न नक्कीच पूर्ण करू। आपल्याला सर्वांना मिळून चालायचं आहे, मग ते केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो किंवा उद्योग, आपल्या सर्वांना मिळूनच पुढे जायचं आहे। आपल्याला सातत्यानं सुधारणा करायच्या आहेत, सुधारणांची ही प्रक्रिया आपल्याला सतत पुढे न्यायची आहे आणि मी आधीही म्हटलं होतं की आपण या सुधारणा कोणत्याही सक्तीनं नव्हे तर आपलं ध्येय प्राप्त करण्यासाठी एका दृढ निश्चयानं करत आहोत। माझ्या प्रिय देशबांधवांनो, जेव्हा मी विकसित भारताविषयी बोलत असतो तेव्हा मी देशाला वेगवान गतीनं पुढे नेण्याबद्दल बोलत असतो। या सर्वाचा सर्वात मोठा लाभार्थी कोण आहे आणि हे साध्य करण्यासाठी प्रयत्न करणारा असा कोण असेल तर तो माझ्या देशाचा युवक आहे, माझ्या देशाची युवा शक्ती आहे। विकसित भारताच्या या प्रवासात तरुणांची खूप मोठी भूमिका आहे। इतकंच नाही तर विकसित भारताचा सर्वात मोठा लाभार्थी सुद्धा माझ्या देशाचा तरुणच आहे आणि म्हणूनच आपल्याला विकसित भारताचं हे ध्येय तरुणांशी जोडूनच पुढे न्यायचं आहे। तरुणांनो, आपल्या सर्वोच्च प्राधान्याचा आपल्याला पुढे जायचं आहे। मित्रांनो, गेल्या 10-12 वर्षांत त्या दिशेनं खूप काम झालं आहे। स्टार्टअप इंडिया अभियानामुळे आज देशात 2.5 लाखांहून अधिक नोंदणीकृत स्टार्टअप तयार झाले आहे। देशातले तरुण आज केवळ स्वतःसाठीच काम करत नाहीत तर ते अनेकांना रोजगारही उपलब्ध करून देत आहेत। भारत सरकारने 1,00,000 कोटी रुपयांचा नवोन्मेष निधी देखील जाहीर केला आहे। मला देशातल्या तरुणांना हेच सांगायचं आहे की तुम्ही तुमची स्वप्न घेऊन पुढे या, संसाधनांची कमतरता भासू दिली जाणार नाही। तुमच्या बुद्धिमत्तेला आणि प्रतिभेला सामर्थ्य देण्यासाठी आम्ही 1,00,000 कोटी रुपयांची व्यवस्था केली आहे। संशोधनाच्या नवनवीन संधी निर्माण झाल्या आहेत। डिजिटल इंडियाच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या स्वस्त डेटानं तरुणांना सशक्त केलं आहे। जगात जर सर्वात स्वस्त डेटा कुठे उपलब्ध असेल तर तो भारताच्या भूमीवर आहे आणि या गोष्टींनी देशातल्या तरुणांना एक नवी शक्ती दिली आहे। आम्ही कौशल्य भारत सारखा राष्ट्रीय कार्यक्रम तयार केला आहे आणि अंतराळ क्षेत्र देखील आम्ही पूर्णपणे खुलं केलं आहे। आम्ही राष्ट्रीय ड्रोन महाविद्यालयाची निर्मिती केली आहे। आम्ही खेलो इंडिया धोरण बनवलं आहे। देशात 35 वर्षांपर्यंत

कोणतंही शैक्षणिक धोरण नव्हतं, आम्ही नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण घेऊन आलो आहोत आणि याचा मोठा फायदा मध्यमवर्गीय कुटुंबांना झाला आहे. मित्रांनो, मला तुम्हाला 2004 ते 2014 या कालखंडातली आकडेवारी द्यायला हवी, कारण 2004 ते 2014 दरम्यान आपल्या देशात 350 पेक्षाही कमी विद्यापीठे होती आणि आज अवघ्या 10-12 वर्षांच्या कालावधीत त्यात सुमारे 650 नवीन विद्यापीठांची भर पडली आहे. आता आपण जवळपास 1000 आकड्यापर्यंत पोहोचत आहोत. 2014 पूर्वी वैद्यकीय शाखेच्या केवळ 400 जागा असायच्या, आज वैद्यकीय क्षेत्रासाठी जवळपास 850 जागा आहेत. इतकंच नाही तर परदेशी विद्यापीठ देखील भारताच्या भूमीत येत आहेत. माझ्या तरुणांना भारतामध्येच परदेशी विद्यापीठांची पदवी मिळावी अशी व्यवस्था देखील झाली आहे. आपल्या देशातली तरुण पिढी लहानपणापासूनच तंत्रज्ञानाकडे आकर्षित व्हावी या दिशेनं आम्ही काम करत आहोत आणि म्हणूनच आम्ही नवनवीन संशोधन आणि तंत्रज्ञानामध्ये मुलांची रुची वाढावी याकरता आम्ही जवळपास 10,000 पेक्षा जास्त अटल टिंकरिंग लॅब्स लहान मुलांच्या स्वाधीन केल्या आहेत. आम्ही गेल्या 10-12 वर्षांत युवकांसाठी अनेक मार्ग खुले केले आहेत. आम्ही स्टार्टअप सुरू केले आहेत आणि हे तुम्ही पाहिलेच असेल, भारतातल्या खासगी स्टार्टअप्स मधल्या सरासरी 28 वर्ष वयोगटातल्या तरुणांनी जगामध्ये पहिल्याच प्रयत्नात स्वतःचे उपग्रह आणि रॉकेट प्रक्षेपित केले आहेत. मित्रांनो, त्यांनी खरोखरच खूप मोठं कार्य केलं आहे. आज जवळपास 2.5 लाखांहून अधिक नोंदणीकृत स्टार्टअप्स आहेत. आम्ही नुकतंच AI इम्पॅक्ट समिट आयोजित केलं होतं. AIचा विस्तार अतिशय वेगानं होत आहे आणि म्हणूनच आज लाल किल्ल्यावरून मला देशातल्या तरुणांसाठी एक घोषणा करायची आहे आणि ती म्हणजे येत्या एका वर्षात 1 कोटी तरुणांना कृत्रिम बुद्धिमत्ता कौशल्य प्रशिक्षण देण्याचं काम आम्ही करणार आहोत. आपल्या देशातल्या तरुणांमध्ये AIच्या जगातही नेतृत्व करण्याचं सामर्थ्य निर्माण व्हावं हा त्यामागचा उद्देश आहे. माझ्या मित्रांनो, जैव अर्थव्यवस्था हे एक नवीन क्षेत्र आहे. 2014 पूर्वी एक वेळ अशी होती जेव्हा जैव अर्थव्यवस्थेमध्ये केवळ 60,000 कोटी रुपयांची उलाढाल होत असे. माझ्या देशातल्या तरुणांनो, तुम्ही काय कमाल केली आहे हे जरा बघा. जेव्हा धोरणं योग्य असतात आणि लक्ष्य स्पष्ट असतं तेव्हा माझ्या देशातले तरुण जैव अर्थव्यवस्थेत क्षेत्रात देशाच्या युवा शक्तीनं आपलं सामर्थ्य दाखवून दिलं आहे. 2014 आधी जैव अर्थव्यवस्थेची उलाढाल 60,000 कोटी रुपये होती, ती आज 20 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. मित्रांनो, 2009 तो कालखंड होता जेव्हा आपल्या देशात केवळ 25 लाख इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली होती. 2009-10 मध्ये केवळ 1.5 लाख इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली होती, केवळ 1.5 लाख इलेक्ट्रिक वाहन. तर वर्ष 25-26 मध्ये 25 लाख इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली आहे. माझ्या प्रिय देश बांधवांनो, विमान वाहतूक क्षेत्र देखील माझ्या तरुणांसाठी खूप वेगानं प्रगती करत आहे. नवीन विमानतळ, नवीन मार्ग रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण करत आहेत. देखभाल आणि दुरुस्ती यांसारख्या क्षेत्रांमुळे देखील देशात खूप मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळाला काम मिळत आहे. मेड इन इंडिया विमानं बनवण्याच्या दिशेनं आपण मोठं यश संपादन केलं आहे. मेड इन इंडिया संरक्षण वाहतूक विमान C-295 आधीच आपलं यशस्वी उड्डाण पूर्ण केलं आहे. माझ्या मित्रांनो, देशातल्या तरुणांसाठी ड्रोन तंत्रज्ञानानं देखील खूप मोठी कामगिरी केली आहे. गावागावात ड्रोनच्या मदतीनं राबवली जाणारी स्वामित्व योजना आता यशस्वी होत असून जवळपास 3.25 कोटी कुटुंबांना या स्वामित्व योजनेचा लाभ मिळाला आहे आणि यामुळे सुमारे 140 लाख कोटी रुपयांची संपत्ती खुली झाली आहे, ज्यामुळे आता बँकांकडून कर्ज मिळू शकतं आणि लोक स्वतःचा व्यवसाय करू शकतात. माझ्या प्रिय देश बांधवांनो, आज आपल्या मध्यम वर्गीय कुटुंबांसमोर कोचिंग क्लासेसची स्पर्धा हे खूप मोठं ओझ बनलं आहे. प्रत्येक आई वडिलांना असं वाटतं की जर मुलाला कोचिंग क्लासला पाठवलं नाही तर आपण एक प्रतिष्ठित कुटुंब ठरणार नाही. या गरीब आणि मध्यम वर्गीय कुटुंबांची काळजी करत असतानाच त्यांचा 1000 कोटी रुपयांचा खर्च सुद्धा वाचला पाहिजे.
मुलंही आपल्या जवळ राहू शकतील, त्यांची देखभाल होऊ शकेल आणि कुटुंबावर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही। म्हणूनच आम्ही तरुणांसाठी विविध परीक्षांचं मोफत ऑनलाइन कोचिंग देण्याचा निर्णय घेतला आहे। आपल्याकडे डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आहेत, उत्तम गुणवत्ता आहे आणि शिक्षक आहेत। या सर्व संसाधनांची सांगड घालून आपण देशातल्या तरुणांना मोफत कोचिंग देण्यासाठी एक संपूर्ण नेटवर्क उभं करणार आहोत। माझ्या प्रिय देशबांधवांनो, मी नेहमीच म्हणत आलो आहे की जो खेळेल तोच फुलेल। जेव्हा मी या खेळण्याच्या आणि फुलण्याच्या गोष्टींबद्दल बोलतो तेव्हा माझ्या प्रिय देशबांधवांनो, आज भारत क्रीडा विश्वात आपलं एक स्वतंत्र स्थान निर्माण करत आहे। आता खेळाच्या व्यासपीठावर भारताचे राष्ट्रगीत दुमदुमते, भारताचे राष्ट्रगीत ऐकू येते आणि भारताचा तिरंगा ध्वज डौलाने फडकताना दिसतो। टॉप्स योजनेला प्रचंड यश मिळालं आहे। खेलो इंडिया स्पर्धा, युनिव्हर्सिटी गेम्स, विंटर गेम्स, बीच गेम्स, क्रीडा पायाभूत सुविधा, क्रीडा प्रशिक्षण, क्रीडा वैद्यक शास्त्र आणि क्रीडा पोषण या सर्व विषयांमध्ये भारत आता नैपुण्य मिळवण्याच्या दिशेनं वेगानं पुढे जात आहे। तरुणांसाठी हे एक संपूर्ण नवं क्षेत्र असून जे खेळाडू बनू शकले नाहीत त्यांच्यासाठी क्रीडा सहाय्य प्रणालीमध्ये सुद्धा खूप मोठी क्षेत्र खुली होत आहे। क्रीडा विश्वात भारताची कामगिरी सातत्यानं सुधारत आहे आणि आपण 2036 मध्ये ऑलिम्पिकसाठी एक प्रबळ दावेदार म्हणून पुढे जात आहोत। तसंच 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद सुद्धा भारत भूषवणार आहे। माझ्या मित्रांनो, जगातल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सुमारे 40 प्रकारचे खेळ खेळले जातात आणि त्यात जवळपास 325 ते 350 प्रकारच्या विविध स्पर्धा ऑलिम्पिक मध्ये आयोजित केल्या जातात। आणि माझ्या देशबांधवांनो, हे जाणून तुम्हाला दुःख होईल, माझ्या तरुण मित्रांनो, मी तुम्हाला आव्हान देतो, मी तुम्हाला आवाहन करतो आणि मला यामध्ये तुमच्या मदतीची गरज आहे। ज्या 325 हून अधिक स्पर्धा होतात त्यापैकी 2/3 खेळांमध्ये भारत कुठेच नसतो, तिथे आपला सहभाग नसतो, आपण त्यासाठी पात्रही ठरत नाही। आम्ही असा निर्धार केला आहे की 2036 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धा भारतात आयोजित व्हाव्यात अशी आमची इच्छा आहे। पण ते 2036 मध्ये ज्या क्रीडा प्रकारांमध्ये आज भारत खेळत नाही, ज्या प्रकारांसाठी भारत पात्र ठरत नाही आणि ज्या स्पर्धांकडे भारताने दुर्लक्ष केलं आहे, असा खेळांचा 3/4 भाग आपली प्रतीक्षा करत आहे। भारत आता त्यावर भर देणार आहे आणि यासाठी आम्हाला टॅलेंट हंटची एक मोहीम सुद्धा राबवायची आहे। जर आपल्याला 2036 खेळाडू हवे असतील तर आज जे 5 वर्ष, 10 वर्ष आणि 15 वर्ष वयोगटातल्या मुलांकडे, तरुणांकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल, मुलींकडे लक्ष द्यावे लागेल। म्हणूनच 5 ते 15 वयोगटातल्या मुलांमधलं क्रीडा कौशल्य शोधण्यासाठी प्रत्येक गावागावात, शहराशहरात आणि प्रत्येक शाळेपर्यंत ही मोहीम पोहोचवली जाईल। एक टॅलेंट हंट मोहीम राबवली जाईल, मुलांच्या अंगी असलेल्या कौशल्यांचा आणि त्यांच्या प्रतिभेचा शोध घेतला जाईल आणि त्यानंतर त्यांना विशेष प्रशिक्षण देऊन देशासाठी खेळणारे उत्कृष्ट खेळाडू तयार केले जातील। माझ्या प्रिय तरुण मित्रांनो, आज देशासमोर आणि देशातल्या तरुणांसमोर व्यसनाधीनता हे एक फार मोठं संकट बनत चाललं आहे। व्यसनमुक्त भारत हे आपल्या सर्वांचं सामूहिक उत्तरदायित्व असायला हवं। आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आपली तरुण पिढी सशक्त होणं गरजेचं आहे। आपलं युवा सामर्थ्य आपल्या देशाच्या प्रगतीसाठी कामी यावं। म्हणूनच व्यसनमुक्त भारतासाठी गेल्या काही दिवसांत माय भारतच्या स्वयंसेवकांनी, देशातल्या सेवाभावी संस्थांनी, सामाजिक सांस्कृतिक संघटनांनी आणि आध्यात्मिक पुरुषांनी एकत्र येऊन व्यसनमुक्त भारतासाठी 100 आठवड्यांचा एक कार्यक्रम निश्चित केला आहे। ही मोहीम 100 आठवड्यांपर्यंत चालणार आहे। मी प्रत्येक कुटुंबाला सांगू इच्छितो की आपण सुद्धा या मोहिमेचा भाग बनावे, आपण या मोहिमेत सहभागी व्हा आणि नशामुक्त भारताचं, देशाचं स्वप्न साकार करण्यासाठी पुढे यावं। माझ्या प्रिय देशबांधवांनो, 21व्या शतकात देशासमोर जी जुनी आव्हानं आहेत ती संपवणं अत्यंत अनिवार्य आहे। नक्षलवाद आणि माओवादानं लाखो तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं आहे। अनेक मातांच्या कर्तबगार मुलांना हिरावून घेतलं, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, प्रत्येक आई वडिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर केला,
या नक्षलवादाने चार चार दशकांपर्यंत हिंदुस्थानच्या एका मोठ्या भागाला एका मोठ्या लोकसंख्येला आपल्या जाळ्यात जखडून ठेवलं होतं, त्यांना बंदुकीच्या टोकावर धाकात ठेवलं होतं, संविधानाच्या चिंधड्या उडवल्या होत्या आणि देशाच्या सामान्य नागरिकांच्या रक्षणात आपल्या पोलीस आणि सुरक्षा दलातले 3,500 अधिक जवान शहीद झाले आहेत। देशातला सामान्य माणूस सुरक्षित असावा यासाठी एखाद्या युद्धाच्या प्रसंगी जितके सैनिक धारातीर्थी पडतात त्यापेक्षा जास्त पोलीस जवानांना आपल्या प्राणांची बाजी लावावी लागली आहे। या नक्षलवादाने आपल्या धरतीला रक्तान मागलं होतं। 2014 मध्ये जेव्हा तुम्ही आम्हाला संधी दिली त्याच दिवशी आम्ही हा संकल्प केला होता की आम्ही देशाला नक्षलवादापासून पूर्णपणे मुक्त करू। आणि आज मला आनंद होत आहे की नक्षलवादी आणि माओवादी हिंसेत आता शेवटचा श्वास घेण्याची सुद्धा कदाचित ताकद उरलेली नाही। नक्षलवाद पूर्णपणे संपवण्याच्या दिशेने टाकलेल्या पावलांमुळे जिथे एकेकाळी नक्षलवाद्यांच्या गोळ्या चालायच्या, जिथे कधीही धरणी रक्ताने माखलेली असायची, आज तोच नक्षलग्रस्त भाग आणि परिसर नक्षलमुक्त झाल्यामुळे तिथं विका विश्वास आणि प्रयत्नांचा तिरंगा डौलानं फडकत आहे। माझ्या प्रिय देश बांधवांनो, या आव्हानाला आपण मुळीच कमी लेखता कामा नये, कारण या आव्हानाबाबत आपल्याला आता अधिक सावध राहण्याची गरज आहे। अनेक वर्षांपर्यंत देशाच्या सत्ता कारणात माओवादी विचारसरणीची माणसं सत्तेच्या गल्लीबोळात आपलं स्थान निर्माण करून बसली होती, अगदी सरकारी समित्यांमध्ये सल्लागार म्हणून देखील। या माओवादी विचारसरणीने आपल्या धोरणांना पूर्णपणे प्रभावित केलं होतं। माझ्या प्रिय देश बांधवांनो, जंगलांमधून सशस्त्र नक्षलवाद्यांचा नायनाट करण्यात आणि देशाला त्या मोठ्या संकटातून मुक्त करण्यात आज आपल्याला यश मिळालं आहे। शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेले नक्षलवादी गेले असले तरी वैचारिक नक्षलवादी मात्र संधीच्या शोधात आहेत। ते हिंसा आणि अराजकतेचे नवनवीन मार्ग शोधत आहेत। समाजाला चुकीच्या मार्गावर नेण्यासाठी ते नानाविध प्रकारचे डावपेच आखत आहेत। या वैचारिक नक्षलवाद्यांना आता आपल्याला ओळखावं लागेल। या वैचारिक नक्षलवाद्यांना आपल्याला समाजापासून विलग करावं लागेल आणि राष्ट्राला एक विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहाच्या दिशेनं आपल्याला वाटचाल करावी लागेल। आपल्याला देशाच्या तरुण पिढीला एकत्र जोडावं लागेल। माझ्या प्रिय देश बांधवांनो, सुरक्षित भारत घडवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। आव्हान मग सीमेच्या आत असो किंवा सीमेबाहेर, भारत प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहे। आज युद्धाचं स्वरूप बदलत चाललं आहे। आता युद्ध फक्त सीमेवरच होईल याची कोणतीही खात्री देता येत नाही। युद्ध हे देशाच्या आत कुठेतरी शुद्धीकरण प्रकल्पामध्ये जाऊन तर कधी बँकिंग क्षेत्राला लक्ष्य करून होऊ शकते। इतकेच नाही तर डेटा सेंटरवर हल्ला करून युद्धाचं एक नवीन रूप समोर येत आहे, ज्यात देशातल्या पायाभूत सुविधा नष्ट केल्या जात आहेत आणि कारखाने उद्ध्वस्त केले जात आहेत। आम्ही गेल्या काही वर्षांपूर्वी मिशन सुदर्शन चक्राची घोषणा केली होती आणि आता त्या दिशेनं अतिशय वेगानं काम सुरू आहे। आज आपल्या संरक्षण क्षेत्रातली निर्यात म्हणजे संरक्षण निर्यात सुमारे 50 पटींनी वाढली असून जगातल्या सुमारे 100 देशांमध्ये आपली अस्त्र आणि शस्त्र पोहोचत आहेत। जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा हळूहळू वाढत आहे आणि या बदलत्या काळात आपल्याला शस्त्रास्त्रांच्या बाबतीत अधिक सक्षमपणे काम करायचं आहे। आपल्याला आपल्या सैन्य दलांचं सामर्थ्य तर वाढवायचंच आहे, मात्र त्यासोबतच नागरिकांनाही तयार करावं लागेल। गेल्या शतकातल्या युद्धांच्या गरजा लक्षात घेऊन जी नागरी संरक्षण व्यवस्था आपल्या देशात विकसित झाली आहे ती आता कालबाह्य झाली आहे आणि म्हणूनच मी आज लाल किल्ल्यावरूनही घोषणा करतो की आपण आगामी काळात नागरी संरक्षणासाठी एक चैतन्यशील नेटवर्क उभं करणार आहोत। आम्ही त्यांना आधुनिक व्यवस्थांची ओळख करून देऊ। आधुनिक संकटांपासून नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी कोणती व्यवस्था असू शकते याचा विचार करून आधुनिक आव्हानांवर मात करणारी नागरी संरक्षणाची एक मोठी स्वयंसेवी फौज आपण तयार करणार आहोत। माझ्या प्रिय देशबांधवांनो, राष्ट्राच्या उभारणीत आज आपल्या माता भगिनी आणि लेकींचं योगदान आपल्या सर्वांसाठी अत्यंत मोलाचं आहे। ते सर्वांसाठी प्रेरणेचं मोठं कारण ठरत आहे। फायटर जेट असो किंवा नागरी विमान वाहतूक क्षेत्र, आपल्या लेकी सगळ्यात आघाडीवर दिसत आहेत। मग ते खेळाचं मैदान असो, तिथेही आपल्या मुली अग्रेसर आहेत। स्टेम एज्युकेशनमध्ये प्रवेश घेण्याची प्रक्रिया असो, तिथेही सर्वात जास्त आपल्याच मुली पुढे दिसत आहेत।
आज सैन्यात सुद्धा एनडीए मधून ज्या मुली बाहेर पडल्या आहेत त्या मोठ्या रुबाब

देशाच्या सैन्य दलाचं नेतृत्व करण्याचं सामर्थ्य दाखवू लागले आहेत. माझ्या या लेकींची ताकद कशी आहे. मी गेल्या काही दिवसांत सानंद इथल्या एका सेमीकंडक्टर प्लांट मध्ये गेलो होतो. तिथं देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या आदिवासी मुली मोठ्या उत्साहानं काम करत होत्या. त्या लेकी परदेशात गेल्या, तिथं प्रशिक्षण घेऊन परतल्या आणि आज चिप निर्मितीचं काम करत आहेत. मी जेव्हा त्यांच्या कमालीचा आत्मविश्वास पाहिला तेव्हा मी खरोखरच खूप प्रभावित झालो होतो. आणि 3 कोटी भगिनींना लखपती दीदी बनवण्याचं लक्ष्य आम्ही निश्चित केलं होतं ते आम्ही पार केलं आहे. आता आम्ही 6 कोटी लखपती दीदी बनवण्याचं ध्येय समोर ठेवून पुढे जात आहोत. 3 कोटी नवीन लखपती दीदी तयार होणं म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेत होणारं एक मोठं परिवर्तन आहे. हा बदल मातृशक्तीच्या माध्यमातून येणार आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आज पंचायतींमध्ये, नगरपालिकांमध्ये आणि महानगरपालिकांमध्ये खूप मोठ्या संख्येनं आपल्या महिला लोकप्रतिनिधी बनून देशाचं मार्गदर्शन करत आहेत. त्या विविध समस्यांचं निराकरण करत आहेत आणि अतिशय सक्षम नेतृत्व प्रदान करत आहेत. आणि याच गोष्टीची दखल घेत आम्ही संसदेमध्ये नारी शक्ती वंदन अधिनियम संमत केला होता. मात्र कोणत्या ना कोणत्या कारणानं गेल्या 40 वर्षांपासून हे स्वप्न नेहमीच राजकीय आखाड्याचा बळी ठरत आला आहे. मी आज लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून तिरंग्याच्या सावलीत उभं राहून देशातल्या सर्व राजकीय पक्षांना ही प्रार्थना करतो, आग्रह करतो की आपण सर्वांनी या महिलांच्या सामर्थ्याचा गौरव करावा, त्या महिलांचा सन्मान करण्यासाठी पुढे यावं आणि लवकरात लवकर आपल्या माता भगिनींना विधानसभा आणि लोकसभेमध्ये 33% प्रतिनिधित्व मिळावं. त्यांनी भारताच्या धोरण निर्मितीमध्ये आपलं योगदान द्यावं. ही काळाची गरज आहे आणि मी सर्व राजकीय पक्षांना पुन्हा एकदा आग्रह करतो की या महिला आरक्षण लागू करून महिलांच्या सन्मानाच्या या कार्यात तुम्हीही सहभागी व्हा, तुम्हीही याचं श्रेय घ्या. मात्र माझ्या माता भगिनींना त्यांचा हक्क मिळवून द्या. माझ्या प्रिय देशबांधवांनो, विकसित भारताचा संकल्प तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोहोचेल. 2014 पूर्वी केवळ 25 कोटी लोकांकडे सामाजिक सुरक्षेचं कवच होतं, केवळ 25 कोटी लोकांकडे. मित्रांनो, गेल्या 5-7 दशकांत हे प्रमाण केवळ 25 कोटी इतकंच होतं. मात्र आम्ही 1 दशकाच्या आतच 100 कोटी देशबांधवांना सामाजिक सुरक्षेचं कवच दिलं आहे. आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून 70 वर्षांवरच्या वयोगटातल्या ज्येष्ठांसाठी देखील आज 5 लाख रुपयांपर्यंत मोफत औषधोपचारांची व्यवस्था केली जात आहे. कोटी कोटी कुटुंबांना यामुळे खूप मोठी सुविधा मिळाली आहे. आणि जे 2 लाख कोटी रुपये औषधं आणि शस्त्रक्रियांवर खर्च होणार होते ते आज या आयुष्मान कार्डमुळे वाचले आहेत. हे पैसे माझ्या कुटुंबातल्या मुलांचे आहेत, त्या गरीब कुटुंबांचे आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचे आहेत. माझ्या प्रिय देशबांधवांनो, त्यांना मिळालेली ही खूप मोठी मदत आहे. आज मला एका कामासाठी तुमच्या मदतीची गरज आहे. मी तुम्हा सर्वांकडे एक मदत मागत आहे. मी सर्व तरुणांना आवाहन करतो की तुम्ही या मोहिमेचं नेतृत्व करावं. तुमचे 1-2 तास देशाला खूप मोठी शक्ती देणार आहेत. तुम्हाला असं वाटेल की 1-2 तासांत मी देशाला अशी काय ताकद देऊ शकतो, तर मी सांगतो तुम्ही एक मोठी शक्ती ठरणार आहात. आणि म्हणूनच प्रत्येक घरात तसं वातावरण तयार व्हावं. सध्या देशात जनगणनेचं काम होत आहे, जनगणना मोजणी सुरू आहे. ही मोजणी केवळ आकडेवारी पुरती मर्यादित नसते, तर त्यातल्या बारकाव्यातूनच देशाच्या प्रगतीची धोरणं आखली जातात आणि नवनवीन योजना तयार केल्या जातात. या जनगणनेच्या आधारेच देश आपली पुढची रूपरेषा तयार करतो आणि म्हणूनच अचूक माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. कधी कधी सरकारकडून जे प्रतिनिधी येतात ते इतक्या घाईत असतात की कधी शब्दांचे स्पेलिंग एक लिहितात तर कधी दुसरेच काहीतरी लिहितात. आणि यामुळेच आपल्याला जे अंतिम निकाल मिळतात त्यात अनेक अडचणी येतात. आता आपल्याकडे तंत्रज्ञान उपलब्ध असल्यानं असा निर्णय घेण्यात आला आहे की तुम्ही स्वतः सुद्धा जनगणनेमध्ये तुमची माहिती तुमच्या मोबाईल फोनद्वारे भरून देऊ शकता.

0: नंतर कोणी सरकारी बाबू येतील, कोणी प्रतिनिधी येतील आणि तुमच्याशी चर्चा करतील. पण तुम्ही कुटुंबातल्या सर्वांनी एकत्र बसून डिजिटल पद्धतीनं आपली नोंदणी करून घ्या. सर्व बारकावे तपासा. शब्दांच्या स्पेलिंग मध्ये कोणतीही चूक होऊ देऊ नका. कोणत्याही माहितीत चूक नसावी. तुम्ही जितकी अचूक माहिती द्याल तितकी देशाला पुढे नेण्यासाठी मोठी मदत होईल. आणि म्हणूनच मी देशातल्या तरुणांना सांगतो की तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांना सोबत घेऊन बसा आणि पूर्ण अर्ज नीट समजून घ्या. हा अर्ज प्रथम कागदावर भरून घ्या. काही चूक असेल तर ती दुरुस्त करा आणि मग तंत्रज्ञानाच्या मदतीनं तो डिजिटली अपलोड करा. तुम्ही पहा, देश इतकं मोठं काम पूर्ण करेल आणि यामुळे देशाचा वेळ आणि शक्ती योग्य कामासाठी वापरली जाईल. म्हणूनच माझ्या देशातल्या तरुणांना मी या जनगणनेच्या कामात सक्रियपणे सहभागी होण्याचं आवाहन करतो. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मी लाल किल्ल्यावरून ज्या पंचप्राण संकल्पनेबद्दल बोललो होतो त्या पंचप्राणांनी देशाला आपल्या आत्मगौरवाच्या दिशेनं पुढे नेण्याचं कार्य केलं आहे. या पंचप्राणांनी आपल्याला आपली ध्येय गाठण्याच्या सामर्थ्याचं पुढे जाण्यासाठी एक खूप मोठा आधार दिला. आपल्याला गुलामगिरीची मानसिकता प्रत्येक क्षणी मुळापासून नष्ट करायची आहे. ज्या भारताचं स्वप्न नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पाहिलं होतं, बाबासाहेब आंबेडकरांनी, पंडित नेहरूंनी पाहिलं होतं, ज्या भारताचं स्वप्न सरदार पटेल, भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु यांनी पाहिलं होतं, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी पाहिलं होतं, भगवान बिरसा मुंडा यांनी पाहिलं होतं आणि ज्योतिबा फुले यांनी पाहिलं होतं, त्या सर्वांकडून प्रेरणा घेऊनच आपण पुढे वाटचाल करूया. यासाठी पुढे या, आपण या संकल्पाचा पुनरुच्चार करूया. स्वतःपेक्षा राष्ट्रहित श्रेष्ठ असावं, स्वतःपेक्षा राष्ट्रहित श्रेष्ठ असावं आणि कर्तव्य हीच आपली खरी ओळख असावी. मी सर्व देशबांधवांना सांगेन की ही वेळ आपली आहे. मी सर्व देशबांधवांना सांगेन की ही वेळ आपली आहे, ही संधी आपली आहे आणि हा संकल्प आपला आहे. चला आपण आपल्या स्वप्नांना संकल्पात रूपांतरित करूया, संकल्पाचं सामर्थ्यात रूपांतर करूया आणि त्या सामर्थ्याला यशामध्ये बदलून दाखवूया. चला आपण आपलं प्रत्येक पाऊल विकासाचं पाऊल बनवूया. खांद्याला खांदा लावून, मनाशी मन जुळवून, ध्येयाशी एक निष्ठ राहून, एका दिव्याने हजारो दिवे उजळत चला. आपण सर्व मिळून एक विकसित भारत घडवूया. माझ्या सोबत म्हणा, भारत माता की, भारत माता की जय, भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. खूप खूप धन्यवाद.
1: स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाचा AI माध्यमातून मराठी अनुवाद आता आपण ऐकत होतात. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:41:30 झालेले आहेत. यानंतरचा कार्यक्रम लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र आता प्रसारित करत आहोत संगीताच्या अखिल भारतीय कार्यक्रमाअंतर्गत जुनैन खान यांचं सतारवादन. तबला साथ अनिश प्रधान यांनी केलेली आहे. ही निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्राची. ऐकूया संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम.
2: ये आकाशवाणी है. आज के अखिल भारतीय संगीत कार्यक्रम में आप सभी श्रोताओं का हार्दिक स्वागत है. आज के कार्यक्रम में प्रस्तुत है सुप्रसिद्ध सितार वादक श्री जुनैन खान का सितार वादन. मध्य प्रदेश के भोपाल में जन्मे जुनैन खान का बचपन मुंबई में बीता. मात्र 5 वर्ष की आयु में अपने पिता सुप्रसिद्ध सितार वादक उस्ताद अब्दुल हलीम जाफर खान से सितार की शिक्षा प्रारंभ की. उस्ताद अब्दुल हलीम जाफर खान ने अपने अभिनव जाफर खानी बास के माध्यम से सितार की रचना, वादन शैली, तकनीक और इस वाद्य की संभावनाओं को एक नई दिशा प्रदान की. जाफर खानी बास को लयात्मक नवाचार और स्वर की गहराई पर आधारित सितार वादन की एक दुर्लभ और अत्यंत परिष्कृत परंपरा के रूप में जाना जाता है. इस शैली के तकनीक के बारे में श्री जुनैन खान बताते हैं कि इसमें एक साथ

आपण ऐकत आहात ए आय आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनी. न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर हे प्रसारण आपण ऐकू शकत आहात. रात्रीचे 11:43 झालेली आहेत.

जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. आज मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश मुख्यतः ढगाळ होतं. हलक्या पावसाच्या सरींची बरसात झालेली आहे. कमाल तापमानाची नोंद कुलाबा आणि सांताक्रूज इथे 29 अंश सेल्सिअस इतकी करण्यात आलेली आहे. किमान तापमान दोन्ही ठिकाणी 24 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलेलं आहे. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा 85% आणि सांताक्रूज 82%. पावसाची नोंद कुलाबा इथं 4.3 मिलीमीटर एवढी झालेली आहे, तर सांताक्रूज इथं 6.8 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. येत्या 24 तासामध्ये मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश मुख्यतः ढगाळलेलं असेल, तसंच हलक्या त्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. कमाल तापमान 30 अंश सेल्सिअसच्या आसपास, तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. मच्छीमार बांधवांकरता इशारा. हा इशारा आगामी 24 तासांसाठी गुजरात किनारपट्टी तसंच वायव्य आणि उत्तर किनारपट्टीसाठी लागू होत आहे. यामध्ये वायव्य अरबी समुद्र हा ताशी 45 ते 55 किलोमीटर प्रतिवेगाने धावण्याची शक्यता आहे. या वेगाने वारे वाहतील. त्यामध्ये हा वाऱ्याचा वेग 65 किलोमीटर प्रति तास इतका वाढण्याची शक्यता आहे. या काळामध्ये मच्छीमार बांधवांनी या भागात जाऊ नये असा इशारा वेधशाळेनं दिलेला आहे. 12:12 आता वेळ झालेली आहे भावधारा या सुगम गीतांच्या कार्यक्रमाची. सुरुवातीला ऐकूया योगेश खडीकर यांच्या स्वरामध्ये शांता शेळके यांची रचना, संगीतबद्ध केलेली आहे मीना खडीकर यांनी.

आता यानंतर ऐकूया रचना खडीकर, योगेश खडीकर आणि क्षमा खळे यांच्या स्वरामध्ये. राजा मंगळवेढेकर यांची रचना, संगीतबद्ध केली आहे मीना खडीकर यांनी.

यानंतर संगीत असंच आणखी छानसं योगेश खडीकर यांच्या स्वरामध्ये शांता शेळके यांची रचना, संगीत मीना खडीकर.

0: आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम समाप्त होत आहे. मध्यरात्रीचे 12 वाजतायत. आता वेळ झालेली आहे DTH प्रसारणामध्ये नभोनाट्य ऐकण्याची. ऐकूया नभोनाट्य बूमरांग. लेखक अरुण मांडे, सादरकर्ते चंद्रकांत बर्वे. नाटक बूमरांग.
1: नभोनाट्य प्रसारित करीत आहोत बूमरांग. लेखक अरुण मांडे. दिग्दर्शक वसंत दातार. सादरकर्ते चंद्रकांत बर्वे. ऐकूया नभोनाट्य बूमरांग.
2: वासंती, ए वासंती.
3: आले आले.
2: मी क्या जवळ होतो, इकडे बघो.
3: हा काय,
2: डॉक्टर कडे गेली होतीस का?
3: हा.
2: मग काय म्हणाले ते?
3: मला नाही बाई माहित.
2: माहित नाही काय? हे बघ, नीट नीट सांग बघू सगळं.
3: त्यात तुम्हाला काय सांगायचंय?
2: म्हणजे त्यांनी काय सांगितलं ते नको का कळायला?
3: बर बाई सांगते. ते म्हणाले ते म्हणाले की
2: काय,
3: ते म्हणाले आपल्या घरात आपल्या घरात लवकरच एक बाळ येणार आहे.
2: बाळ? खरंच खरं सांगतेस का?
3: मग काय खोट
2: रे हिंदे रे. अरे अरे अरे, कोण पाहिजे आपल्याला?
4: विहार कुलकर्णी इथंच राहतात का?
2: हो, मीच विहार कुलकर्णी, बोला.
4: सुटलो एकदाच. हा घ्या तुमचा मुलगा. आता तरी नीट सांभाळा, परत हरवला तर पंचायत व्हायची.
2: माझा मुलगा
4: मिस्टर कुलकर्णी
2: का?
4: तुमचा मुलगा हरवतो कसा? अरे मुलगा म्हणजे काय, पाकिट आहे का, रुमाल आहे का, पेन आहे? हा अशा गोष्टी हरवतात मान्य आहे मला, पण चक्क एक मुलगा हरवतो, चक्क मुलगा, दिस इज मात्र टू मच.
2: पण तुम्ही काय बोलताय मला काही कळतच नाही. तुम्ही
4: कुलकर्णी कुलकर्णी, अहो मुलं हरवणे इतकी जर तुम्हाला मुलं असतील ना, तर सर फॅमिली प्लॅनिंग का नाही करत तुम्ही?
2: फॅमिली प्लॅनिंग?
4: हा. अहो त्यामुळे काय होईल, तुमची मुले अशी हरवणार नाहीत. आणि दुसरा फायदा असा की हरवलेल्या मुलाला परत आणून देणाऱ्या इस्मास 500 रुपये द्यावे लागणार नाहीत. उलट ऑपरेशन केल्यावर तुम्हाला 500 रुपये मिळतील का?
2: तुमचं काय डोकं बिक फिरलंय काय?
4: नाही, पण फिरून फिरून दमल्यामुळे डोकं जरा अगदी तापलंय. अरे या तुमच्या मुलाला ताब्यात घ्या बरं.
2: हा माझा मुलगा नाही. हो
4: काय, तुमचा मुलगा नाही?
2: नाही. अहो माझं लग्न होऊन 1 वर्ष सुद्धा झालं नाही, मला हा 2.5 वर्षाचा मुलगा कसा असेल? हे बघा, तुम्हाला खोटं वाटत असेल तर माझ्या बायकोला बोलवतो. अगं ए वासंती, ए वासंती.
3: काय हो? कोण?

0: हे बघ वासंती, आपलं लग्न केव्हा झालं?
1: 8 महिने झाले.
0: मग आपल्याला 2-2.5 वर्षाचा मुलगा आहे का? सांग बरं तू.
1: इश्य, ते कसं शक्य?
0: अगं तेच तर म्हणतो मी, पण ह्यांना ते पटतच नाही.
1: हे कोण?
0: हे म्हणतायत की हा मुलगा आपला आहे, हरला होता आणि यांना सापडला म्हणे.
2: हा, आणि तो मी हा घेऊन आलोय. हा ताब्यात घ्या आणि जाहिरातीत म्हणल्याप्रमाणे 500 रुपये इनाम व येण्या जाण्याचं भाडं द्या, म्हणजे मीच चाललो.
1: 500 रुपये जाहिरात?
2: हे पा हा कालचा पेपर, यातली जाहिरात पा. तुम्हाला वाचता येतं का?
1: बीए झाले म्हटलं मी,
2: तरी सुद्धा पोरं सांभाळता येत नाहीत. आणा तो पेपर इकडे, वाचून दाखवतो. हे बघा, वरील फोटोतील मुलगा कालपासून हरवलाय. त्याच्या अंगात निळ्या रंगाचा बाबा सूट, पायात बूट आहेत, वय 2.5 वर्ष, कुरळे केस. असा मुलगा कोणाला आढळल्यास खाली दिलेल्या पत्त्यावर आणून पोचवावा. आणून देणाऱ्या इस्माला 500 रुपये रोख व येण्या जाण्याचे भाडे देण्यात येईल. हा पा फोटो, याचाच आहे ना? याचाच आहे ना?
1: हो बाई, दिसतोय तो खरा याचाच.
2: आणि खालचा पत्ता वाचा, VR कुलकर्णी, शिवाजी नगर.
1: आता आमचाच पत्ता आहे.
2: आता कसं अगदी बीए झाल्यासारखं बोललात, सगळं कसं अगदी जुळून आलंय. फोटो तोच आहे, पत्ता तोच आहे,
1: पण हा मुलगा मात्र आमचा नाही.
2: हे छे छे छे, आता मात्र अगदी डोकं फिरायची पाळी आले. अहो सकाळपासून तुमचा पत्ता शोधून पायाचे आणि हाताचे तुकडे पडले आहे माझ्या.
0: हाताचे
2: नाहीतर काय? अहो या पोराला घेऊन फिरायचं म्हणजे काय जोक वाटला? हा, अहो आता झोपलाय म्हणून शांत दिसतोय, पण एकदा उठला की मग पहा रडून रडून गोंधळ घाले. सकाळपासून 4 वेळा हॉटेलमधून दूध पाजलो. काहो बाई,
1: काय?
2: अहो याला दिवसातून तुम्ही किती ग्लास दूध देता?
1: किती वेळा सांगायचं हा मुलगा आमचा नाहीये म्हणून?
0: अहो आता काय सांगू, आमचं लग्न 8 महिने झाले.
2: आता किती वेळा सांगताय? तेच आत्ताच्या आता 4 वेळा सांगून झालं तुमचं. आणि का मला काय समजत नाही कुलकर्णी, हा तुमच्या लग्नाला 8 महिने झाले, हा हा दोष काय आता माझा आहे का?
0: हे पहा, तुमचा काहीतरी घोटाळा झालेला
1: तरी गैरसमज झाला.
2: घोटाळा गैरसमज काहीही झालेला नाही. या पोराला घ्या, माझं इनाम द्या, मी चाललो.
0: अहो पण हा माझा मुलगाच नाही तर इनाम कसं द्यायचं?
2: कमाल आहे, कमाल आहे, कमाल आहे. हा अगदी इनामाचे पैसे वाचवण्यासाठी इतका इतका माणूस खोटं बोलू शकतो, इतकं खोटं. अरे अरे असे कसे आहे बाप तुम्ही? हा धन्य आहे तुमची, धन्य आहे.
1: अहो अहो जरा इकडे या.
0: काय ग?
1: मला इथं काहीतरी गडबड दिसतेय. हा माणूस मला तर चक्क मवालीच दिसतोय. कुणाचं तरी पोर पळवून आणून आपल्याकडून पैसे उकळायला बघतोय. हा
2: ऐकतोय, ऐकतोय. कान तिखट आहेत माझे, तिखट आहेत. काय समजता काय तुम्ही मला? बी एक सभ्यग्रस्त आहे, मलाही मुलं आहेत. तुमचा पोरगा पळून पैसे उकळायला मला वेड नाही लागलेलं.
0: हो हो, हे बघा रागवू नका. वासंतीच्या बोलण्याकडे काही लक्ष देऊ नका. अहो कुठे काय बोलावं ते कळत नाही तिला अजून.
2: तरी बीए झाल्यात. बीए
1: सारखं सारखं माझं बीए काय काढताय तुम्ही?
2: चक्क चक्क मला मवाली म्हणाल, मवाली.
0: जाऊ द्या, जाऊ द्या. अहो वाटल्यास माफी मागतो.
2: माफी मागतो म्हणे माफी, त्यापेक्षा कॉफी माग. सकाळपासून काही पोटात नाही हो माझ्या अगदी.
0: वासंती जरा कॉफी कर बरं. बिचारे सकाळपासून
1: आला का, आला का पुळका त्यांचा? हे पहा, हे पहा, तुम्ही त्यांच्या बोलण्यात गुंतून फसाल बरं. 500 रुपये म्हणजे काय चेष्टा आहे? काही नाही द्यायचे त्यांना पैसे विसे.
2: हे पा, हे पा बाई, हे पा तुम्हाला पैशाचीच काळजी आहे ना? हा पैशाची काळजी आहे ना? ठीक आहे, नका देऊ पैसे. 2 दिवस मी माझा मुलगा खेळवला असं समजे. आधी हा पोरगा घ्या आणि मला मोकळं करावं.
1: अहो पण हा पोरगा आमचा नाहीये.
2: आता किती वेळा सांगताय बाई, किती वेळा सांगताय? हा फोटो, हा पत्ता, हे सगळं खोटं आहे का?
1: आमच्या सारख्या कुलकर्णी पुष्कळ आहेत म्हटलं.
0: अरे करे करे. अहो आता काय समजलं बरं का मिस्टर? अहो त्याचं नाव आहे कुलकर्णी. हा म्हणजे काय की कुलकर्णी आडनाव इतकं कॉमन आहे की तुम्हाला गम्मत सांगतो बरं का, की परवा रस्त्यात माझ्या मित्रानं मला अहो कुलकर्णी अशी हाक मारली बरं का, तर माझ्या सगळं आणखीन 10 जणांनी मागे वळून पाहिलं.
2: जोक चांगलाय, जोक चांगलाय.
0: अहो जोक नाही, खरं सांगतो. अहो या पोराच्या बाबतीत सुद्धा असाच काहीतरी घोटाळा झालाय. अहो त्या शिवाजी नगर मध्ये मी काय एकटाच कुलकर्णी आहे का?
2: 27 आहेत, 27.
0: काय
2: होय, मोजून 27 कुलकर्णी आहे.
0: तुम्हाला कसं माहिती?
2: मला कसं माहिती? सकाळपासून काय करतोय मी? अहो कुलकर्णी आडनावाच्या पाट्या वाचणं हा एवढा एकच उद्योग उरला होता मला.
0: पा बरं, आता इतके

0: कुलकर्णी आहेत हे मला सुद्धा माहिती नव्हतं.
1: पण व्ही आर कुलकर्णी तुम्हीच आहात हे तरी माहिती आहे का?
0: हो, या 27 कुलकर्ण्यांमध्ये व्ही आर फक्त तुम्हीच आहात. तेव्हा हा पोरगा इतर कोणाही कुलकर्णीचा नसून तो फक्त तुमचाच आहे.
2: आणखी एखादे व्ही आर कुलकर्णी नसतील कशावरून?
1: कशावरून
2: मग?
1: बेला तुमचा तर्कशास्त्र विषय होता का?
2: हे पहा तुम्ही सारखं माझ्या.
0: करेक्ट वेगा, वासंती म्हणते ते अगदी बरोबर आहे.
2: मग काय?
0: हो, माझं नाव वसंत आहे, दुसऱ्याचं नाव वामन असू शकेल. माझ्या वडिलांचं नाव राम आहे, त्याच्या वडिलांचं नाव रावण असू शकेल.
2: आणि हा मुलगा त्यांचा असू शकेल?
0: असेल नाहीतर नसेल. पण आता या पोहाचं काय करायचं ते सांगा. या दुसऱ्या व्ही आर कुलकर्णींना शोधा. सिंपल, प्रॉब्लेम खतम.
1: तुमचा प्रॉब्लेम संपला हो, पण माझा काय? आता या पोराला घेऊन परत फिरण्याची ताकद नाही हो माझ्यात. असा वणवण किती दिवस फिरू मी?
0: त्यापेक्षा असं करा ना.
1: कस?
0: याला सरळ पोलिसांच्या ताब्यात द्या. याच्या आई वडिलांची पोलिसात नोंद केली असेलच. हा, त्यांच्या ताब्यात दिला म्हणजे ते शोधत बसतील आणि तुमचाही प्रॉब्लेम संपेल. काय, कशी काय आयडिया?
1: नाही, आयडिया चांगली आहे, पण मला हे समजत नाही कुलकर्णी की मी का म्हणून जायचं. नाही, मला काय तेवढाच उद्योग आहे. अहो, या पोराकडे बघून मी दिवसभर वणवण फिरलो, बस आता आपली ताकद संपली. माझ्या दृष्टीने हा प्रॉब्लेम आता अगदी इथंच संपलाय. तुम्ही आणि हा तुमचा पोरगा, काय वाटेल तो गोंधळ घालायचा तो घाला. मी चाललो, मी गेलो, तुम्ही वाटेल तो गोंधळ
2: अहो. आता काय करायचं? हो, तो तर गेला.
0: हो, तो गेला ते तर ठीक आहे, म्हणे कार्ट इथं ठेवून गेला ना.
2: कार्ट काय म्हणत? किती छान आहे, किती गोड दिसतोय. त्याचे कुरळे केस बघा, किती मऊ रेशमा सारखे.
0: मग बैस त्याला मांडीवर घेऊन.
2: अहो, असं काय करता? त्याचे आई वडील किती काळजीत असतील. तुम्ही असं करा ना, तुम्ही त्याला घेऊन जा ना पोलिसांच्या कडे, म्हणजे आपली जरी काळजी मिटेल.
0: असं म्हणतेस?
2: हा,
0: ठीक आहे, तसंच करतो. आण त्याला इकडे.
2: अहो, हळू हळू हळू जरा. असं काय करताय दसमुसळ्यासारखं? उठेल ना तो.
0: अगं, पण आता पोराला कसं घ्यायचं याची प्रॅक्टिस कुठं आहे का मला?
2: मग करा आतापासून.
0: काय
2: प्रॅक्टिस?

0: नमस्कार साहेब, नमस्कार हवालदार साहेब।
1: नमस्कार, बोला।
0: नाही अहो, काल तुमच्याकडे एखादा पोरगा हरवल्याची तक्रार आली होती का?
1: बघावं लागल।
0: मग बघता का जरा, प्लीज प्लीज प्लीज।
1: बघू म्हटलं ना। काय नाव म्हणलात त्याचं?
0: मला माहित नाही हो।
1: माहित नाही?
0: नाही।
1: अहो तुमचा मुलगा हरवलाय आणि तुम्हाला त्याचं नाव माहित नाही?
0: तसं नाही हो, तसं नाही।
1: मग कसं?
0: अहो माझा मुलगा हरवला नाही हो, दुसऱ्या कोणाचा तरी हरवलाय आणि तो मला सापडलाय। अहो तुमच्या ताब्यात द्यायला आलोय।
1: असं मग आधीच नाही का सांगायचं? मुलाचं नाव माहित नाही म्हणता आणि मग एंट्री बुकात बघायचं हो कसं?
0: नाही, बापाचं नाव चालेल का?
1: कोणाच्या?
0: पोराच्या हो।
1: चालेल।
0: व्ही आर कुलकर्णी, शिवाजीनगर।
1: काय म्हणलात?
0: व्ही आर कुलकर्णी।
1: हा
0: हा, शिवाजीनगर।
1: व्ही आर, थांबा बघतो। हा
0: बघा बघा,
1: व्ही आर, व्ही आर कुलकर्णी, व्ही आर। हा व्ही आर, हा हा आहे, एंट्री आहे। बर
0: बरं झालं सुटलो। हवालदार साहेब, हा पोरगा घ्या आणि त्याचे वडील येतील तेव्हा त्यांना तो द्या आणि मला मोकळं करा।
1: दमानं घ्या, दमानं घ्या, दमानं घ्या। दिला पोरगा की चालले। अहो असं कुठं असतं का?
0: अहो आणखीन काय असतं?
1: अहो तुम्ही कोण, कुठले, कुठं राहता, तुमचा पत्ता, तुम्हाला कुठं सापडला, अहो हे सगळं सांगावं लागेल।
0: हे बघा अहो हवालदार साहेब, अहो तुमको तुमको आणि मतलब आहे क्या? पेड गिनने से।
1: मराठीत बोला, मराठीत बोला, मराठीत बोला।
0: हा हा हा, पोरगा हरवला होता आणि मला सापडला, मी घेऊन आलो। आता बाकीच्या पंचायती कशाला पाहिजे तो?
1: त्याचं काय साहेब? पंचायती तुम्ही लोक करता आणि त्या निस्तराव्या लागतात आम्हाला।
0: मी काय केलो?
1: तुम्ही नाही हो, मी आपलं जनरल बोललो बरं का? मला पर्टिक्युलरली जनरल बोलायची सवय।

0: मराठीत बोला मराठीत बोला मराठीत बोला।
1: या पोराच्या आई बापांनी बक्षीस द्यायचं ठरवलं असेल तर मग आम्ही कोणाचं म्हणून नाव सांगायचं?
2: हे बघा मला बक्षीस बिक्षीस काही नको।
1: अरे वा, तुम्ही काय अंडरग्राउंड सामाजिक कार्यकर्ते आहात की काय हो?
2: हे बघा, मी कुणी का असेना, तुम्हाला काय करायचंय? या पोराला घ्या।
1: एवढं सोपं नाही साहेब। या पोराचा चार्ज घ्यायचा अलग लक्षात, म्हणजे एंट्री बुकात एंट्री करावी लागल, तुम्हाला सही करावी लागल नाव पत्त्यानिशी।
0: काय काय करायचं ते करा हो, पण आता मला मोकळं करा हो।
1: आता कसे लाईन वर आले? सांगा नाव सांगा।
0: विहार कुलकर्णी, राहणार शिवाजीनगर।
1: हे समजलं हो, तुमचं नाव सांगा।
0: तर मी माझंच नाव सांगतोय।
1: तुमचं नाव आणि हे?
0: हो
1: साहेब, अहो साहेब तुम्ही सुशिक्षित दिसता।
0: हो मग आहेच, त्याचं काय?
1: परमिट दाखवा।
0: परमिट?
1: हो।
0: कसलं परमिट?
1: ते पण नाही का, म्हणजे डबल गुन्हा घेऊ।
0: कसला गुन्हा? काय मला काही कळत नाही, तुम्ही काय बोलताय ते?
1: काय साहेब, निदान आपली कॅपॅसिटी पाहून तरी प्यावं माणसानं।
0: प्याव म्हणजे मी प्यालेला असं वाटतं काय तुम्हाला?
1: नाहीतर काय, मी प्यालोय।
0: हे बघा हवालदार साहेब, मी एक सभ्य माणूस आहे, खरंच सांगतो, मी प्यालो नाही। मी प्यालो नाही, खरंच मी प्यालो नाही।
1: खरंच नाही?
0: नाही खरंच,
1: खरंच नाही,
0: अगदी खरं।
1: या पोराची शपथ घ्यावं।
0: हा माझा पोरगा नाही हो, खरंच मी सांगतो, हा माझा पोरगा नाहीये।
1: आणि मग कोणाचा आहे? माझा।
0: अहो तुमचा नाही हो, त्या व्ही आर कुलकर्णीचा।
1: म्हणजे तुमचाच की हो?
0: माझा। अहो तुमचाही घोटाळा झाला ना? अहो होणार, अहो माझाही झाला होता।
1: स्टॉप, हसायचं नाही, पुढे बोला।
0: नाही त्याचं काय हवालदार साहेब?
1: काय?
0: नाही म्हणजे या पोराच्या बापाचं नाव व्ही आर कुलकर्णी आणि माझंही नाव तेच आहे। म्हणजे ऐकताय ना तुम्ही? ऐकताय ना?
1: ऐकतोय, पुढे बोला।
0: आता हे बघा हवालदार साहेब, मला सांगा, माझंही नाव तेच आहे, यात काय माझा दोष आहे का?
1: नाही, माझा दोष आहे।
0: अहो तुमच्या लक्षात नाही आलं मी काय म्हणतोय ते?
1: आलंय, सगळं लक्षात आलंय माझ्या।
0: आलंय ना?
1: का हो साहेब, कवापासून येत आहेत तुम्हाला असले झटके?
0: झटके? कसले झटके? म्हणजे मी वेडा आहे असं म्हणायचं काय तुम्हाला?
1: मला काय म्हणायचं नाही, तुम्ही आता घरी जा, शांतपणे झोपा आणि मग उद्या बघू। जा बरं मुकाट्यान।
0: पण आता पोरगा हो,
1: त्यालाही घेऊन जा।
0: पण आता तो माझा नाही हो।
1: मग कोणाचा आहे?
0: आता साहेब कसं सांगू तुम्हाला? हे बघा, मला इन्स्पेक्टर साहेबांना भेटायचंय।
1: साहेबांना? कशाला ते?
0: हे बघा, या एंट्री बुकात एंट्री कोण करतं?
1: का?
0: अहो या पोराच्या बापानं तक्रार नोंदवली तेव्हा कोण होतं इथं?
1: साहेब होते, त्यांच्याच हाताची एंट्री आहे।
0: मग तर त्यांना नक्कीच भेटावं लागेल। तक्रार करणारा वेगळा कुलकर्णी आणि पोरगा आणणारा वेगळा कुलकर्णी हे त्यांनाच करणार। कुठे आहेत साहेब? कुठे आहेत साहेब? कुठे आहेत तुमचे
1: साहेब? नाही, बंदोबस्ताला गेलेत।
0: बंदोबस्ताला?
1: हो।
0: मग केव्हा येणार?
1: बंदोबस्त झाल्यावर।
0: म्हणजे येणार केव्हा? हो
1: आता बंदोबस्तच त्यो।
0: पण आता त्याला दिवस किती लागतील ते तरी सांगा।
1: आता होईल एक दोन चार दिवसांनी।
0: चार दिवसांनी? अरे बापरे, अहो तोपर्यंत काय करायचं?
1: तोपर्यंत म्हणजे चार दिवसांनी या आणि मग बघू।
0: अहो निदान या पोराला तरी इथं ठेवून घ्या।
1: तसं नाही करता येणार, तुम्ही आता साहेबांनाच भेटा।
0: अहो पण आता
1: साहेब, आता जा, मेहरबानी, प्लीज जा आता, नाहीतर तुमच्यासारखे आता मलाही झटके यायला लागतील।
0: नाही खरंच मी वेळा नाही हो, मी खरंच वेळा नाही हो, आता काय सांगू तुम्हाला?
1: आता जाता बरं मतानं का घालू कोठडीमध्ये बंद करून?
0: जातो साहेब, जातो। पण हवालदार साहेब, माझी एक रिक्वेस्ट आहे साहेब।
1: काय?
0: म्हणजे अगदी रिक्वेस्ट आहे, विनंती, बिनती। म्हणजे काय साहेब, की या पोराचे वडील पोरगा सापडलं का म्हणून चौकशी करायला येतील ना, तेव्हा माझ्याकडे पाठवाल का त्यांना? प्लीज
1: पाठवी ना, पाठवी। ते व्ही आर कुलकर्णी ना, ते आले ना की त्यांना व्ही आर कुलकर्ण्याकडे पाठवतो। काय जा आता।
0: थँक्यू थँक्यू थँक्यू थँक्यू हवालदार।
1: जा जा जा।
0: सुटलो
1: काय? एक एक खुळे भेटते चव्हाण। अरे पाणी आणलं डोक्यात ओतायला।

0: रेडिओवरचं निवेदन ऐकलं ना?
1: ऐकलं.
0: मग अजून कसं कुणी आलं नाही आपल्याकडे?
1: आता मला तरी काय माहिती,
0: तुम्ही तरी जाऊन जरा चौकशी करून या.
1: कुठं?
0: पोलीस ठाण्यात.
1: हे बघ, नाव काढू नको, नाव काढू नकोस त्या पोलीस ठाण्याचं.
0: का?
1: एक वेळ मी ठाण्याच्या वेड्याच्या इस्पितळात जाईन, पण पोलीस ठाण्यात जाणार नाही. हा, सांगून ठेवतो.
0: अहो अहो, मग आता काय करायचं? हो,
1: काय करायचं? काय, कोणीतरी आलं वाटत.
0: बरं झालं बाई.
1: हो हो, या या. कोण हवंय तुम्हाला?
2: व्ही आर कुलकर्णी इथेच राहतात का?
1: हो. तुम्ही त्या मुलाबद्दल?
2: बरोबर बरोबर, त्यासाठी आलोय मी. अभिनंदन कुलकर्णी.
1: हो,
2: आणि तुमच्या सुनीतला पण अभिनंदन.
1: हो, थँक्यू थँक्यू थँक्यू थँक्यू. हा, पण अभिनंदन कशा करता? म्हणजे तुम्ही कोण?
2: सांगतो सांगतो सांगतो, मी चिटणीस, पालक आणि बालक संघटनेचा.
1: अरे वा, छान छान. आपलं नाव?
2: माझं नावही चिटणीस.
1: फारच छान, म्हणजे नावही चिटणीस आणि कावही चिटणीस. पण त्या मुलाबद्दल?
2: तुमच्या सुनीलचा पहिला नंबर आलाय.
0: पहिला नंबर कशाबद्दल?
2: अहो, सुदृढ बालक स्पर्धेमध्ये.
0: सुदृढ बालक स्पर्धा?
2: म्हणजे तुम्हाला आठवत नाही का?
1: हो, अगं असं काय करतेस? हो, आठवत ना. हो, मागच्याच महिन्यात झाली होती ना?
2: मागच्या महिन्यात नाही, या महिन्यात.
1: तेच. हो, याच म्हणजे याच महिन्यात. हो,
0: याच महिन्यात, याच महिन्यात. मलाही चांगलं आठवतंय, खूप खूप मुलं आले होती, नाही का?
2: बरोबर आहे, बरोबर आहे. तर त्या स्पर्धेमध्ये 3 वर्ष वयोगटामध्ये तुमच्या सुनीलचा पहिला नंबर आलेला आहे.
1: अरे वा, छान छान.
0: अगं बाई, रडायला लागला. आले आले आले आले लाजा आले, लडू नको. ते बघ ते बघ, कोण आले? ते बघ, मामा, तुझे मामा.
1: हे काय झालं तुला?
2: अहो, त्याला काहीतरी खेळायला द्या.
0: खेळायला?
2: खेळायला? खेळायला? अहो, तुमच्याकडे खेळणी नाही?
0: खेळणी
1: खेळणी खेळणी अहो खूप आहेत की? खूप आहेत. अहो, मोटार आहे, झालं तर सायकल आहे, विमान सुद्धा आहे.
2: मग दिसत नाहीत कुठं?
1: दिसत नाही ना. वासंती आग, यांची खेळणी कुठं आहे?
0: खेळणी? खेळणी खेळणी. असं काय करताय? उद्या आपल्याला गावाला जायचंय ना, गावाला गावाला. म्हणून खेळणी सगळी मी वरच्या मायावर ठेवली.
1: खरंच की? मीच तर नाही का ठेवली?
0: मी मी असं करते, खेळण्यांचं राहू दे बाजूला, मी याला दूध पाजून आणते. चलो ना, आपण दूध दूध पिऊ.
2: तुम्ही गावाला जाणार?
1: हो हो, आज नाही, उद्या जाणार आहे. उद्या उद्या? हो, म्हणजे उद्या जाणार आहे आम्ही. हो
2: हो. मग आमच्या बक्षीस समारंभाला तुम्ही येणार? तुम्ही येणार नाही का?
1: येऊ ना. त्यात काय, तुम्ही म्हणाल तेव्हा येऊ. तुम्ही म्हणाल तेव्हा येऊ आम्ही.
2: नाही, पण तुम्ही गावाला जाणार ना?
1: हो, तुमचा समारंभ केव्हा आहे?
2: 4 दिवसांनी. 1 तारखेला?
1: 1 तारखेला झालं तर त्यात काय. मी येणार 1 तारखेला, म्हणजे येणारच. हो, म्हणजे काय, तोपर्यंत आम्ही नक्की परत येतो, तुम्ही काही काळजी करू नका.
2: नाही, मग ठीक आहे.
1: हा,
2: आणखीन एक काम आहे. काय? तुमच्या सुनीलचा फोटो हवा होता.
1: फोटो फोटो फोटो फोटो फोटो फोटो कशा करता?
2: अहो, फोटो कशा करता म्हणजे काय? अहो, पेपर मध्ये द्यायला.
1: हो हो, खरंच की?
2: बक्षीस मिळवणाऱ्या मुलांचे आम्ही फोटो छापणार आहोत.
1: अरे पेपर मध्ये? छान छान, अगदी छान आहे.
2: नाही म्हणजे मग देताय ना? फोटो देताय ना?
1: फोटो फोटो फोटो. वासंती, ए वासंती.
0: अहो, काय? हो,
1: अगं यांना सुनीलचा फोटो हवाय. तो तो अल्बम आण पाहू.
0: अल्बम?
1: अगं असं काय करतेस, परवा आपल्या काकूना नाही का दिलास तू पाहायला?
0: तो अल्बम होय, म्हणजे याच्या वाढदिवसाचे फोटो आहे तोच ना?
1: बरं का, बरं का चिटणीस, आम्ही काय केलं माहितीये का? की हा जन्मल्यापासून दर महिन्याला याचा फोटो काढलाय, अगदी वेगवेगळ्या पोज मधला. पाळण्यातला, नंतर उपडा पडलेला, पालथा पडलेला, रांगताना, पातेल्यात बसलेला, उभा राहिलेला. त्याचा एक सेपरेट अल्बमच तयार केलाय आम्ही. बरं का?
2: काय म्हणता?
1: तुम्हाला कुठला हवाय? घोड्यावर बसलेला देऊ?
2: अहो, कुठलाही चालेलो, अगदी तुमच्या डोक्यावर बसलेले दिलं तरी.
1: गुड जोक, गुड जोक. अगं वासंती, तो अल्बम दे पाहू.
0: अल्बम?
1: हो, अल्बम.
0: अहो, त्या काकूने अजून अल्बम दिलाय कुठे परत?
1: नाही
0: नाही ना,
1: अजून नाही.
0: नाही
1: पाहिलं? पाहिलं चिटणीस, पाहिलं? या लोकांना आता काय म्हणावं,
3: काय खरं नाही.
1: आता हो आपल्याकडे शिस्त नावाचा प्रकारच नाही. अहो यानंच आपला देश माग पडलाय. हा
2: माग पडलाय खरं आहे, पण आता पुढं काय करायचं ते सांगाल का?
1: आता तुम्हीच सांगा.
2: काय सांगा? अहो त्या तुमच्या काकू कुठं राहतात?
1: काकू कोण काकू?
2: अहो तुमच्या काकू हो, अल्बम घेऊन येणाऱ्या.
1: काकू म्हणजे अल्बम माझ्या लक्षातच नाही आलं. अहो त्या ना त्या आपल्या स्टेशन जवळ राहतात.
2: मग असं करा, संध्याकाळी जाऊन अल्बम घेऊन या.
1: हो
2: काय
1: हो.
2: आणि उद्या आमच्या ऑफिसामध्ये फोटो घेऊन या.
1: तसंच करतो, तुम्ही काही काळजी करू नका, उद्या तुम्हाला नक्की आणून देतो.
2: नाहीतर बघा विसराला.
1: नाही
2: म्हणजे गावाला जायचं गडबडीमध्ये.
1: आता बघा तुम्हाला उद्या जायचं ना गावाला.
0: काय
1: अहो मी अगदी सकाळी आणून देतो मग तर झालं.
2: आता काय करावं? अहो कुलकर्णी गावाला तुम्हाला जायचं आहे, मला नाही.
1: खरंच मी विसरलो.
0: विसरतात पहा.
2: मगापासून बघतोय कुलकर्णी तुमचा फार गोंधळ उडतोय. तुम्हाला तुमच्या काकू कुठं राहतात हे आठवत नाही, गावाला जायचंय हे सुद्धा तुमच्या लक्षात राहत नाही.
1: त्याचं काय चिटणीस की ह्या आमच्या पोरामुळे आम्हाला काही सुचतच नाही. अहो दिवसभर त्याच्या तैनातीत राहावं लागतं आम्हाला.
2: म्हणून कुलकर्णी मी तुम्हाला एक सल्ला देतो.
1: कसला?
2: अगला बच्चा अभी नाही, दो के बाद कधी नाही.
1: बरोबर आहे. हा लक्षात ठेवतो मी. हा जा.
0: गेला का होतो?
1: गेली एकदाची ब्यात.
0: अहो अशा किती थापा माराव्या लागणार आहेत आपल्याला.
1: म्हणजे
0: शेजार पाजारच्या बायका इथं आल्या म्हणजे त्यांना काय सांगू?
1: आणखीन थापा मारायच्या.
0: अहो पण हा कुणाचा मुलगा इथं कसा आला असं नाही नाही ते विचारलं म्हणजे? अहो ती टाकळकर बाई फार भोचक आहे, नाही नाही त्या चौकशा करते. तुम्हाला माहितीये ना?
1: हो माहितीये माहितीये. ती आली तर सांग तिला माझ्या मित्राचा मुलगा आहे म्हणून.
0: आणि तो इथं कसा असं विचारलं तर?
1: सांग ते दोघं पिक्चरला गेलेत आणि हा रडतोय म्हणून इथं ठेवून गेले. नाहीतर सांग की आम्ही मुलं सांभाळण्याचा धंदा सुरू केलाय म्हणून.
0: मला नाही असलं थापा मारायला आवडत, त्यापेक्षा तुम्ही त्याला परत ठाण्यात घेऊन जा बरं.
1: सांगितलं ना मी परत ठाण्यात जाणार नाही.
0: असं काय करता?
1: नाही नाही काही नाही, अगदी मी ठाण्यात जाणार नाही म्हणजे नाही, त्यापेक्षा या मुलामुळे माझी पॅन्ट घरी ओली झाली तरी चालेल.
0: चालेल
1: हो, पण मी ठाण्यात जाणार नाही एवढं मात्र नक्की.
0: आयडिया, मला एक इतकी मस्त आयडिया सुचली म्हणून सांगू?
1: सांग सांग.
0: आपण असं केलं तर?
1: कसं?
0: आपण याला दुसऱ्या पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेलो तर?
1: हा
0: चौकामध्ये एक पोलीस स्टेशन आहे ना, आहे ना, तिथं याला घेऊन जा. त्यांच्याकडे द्या याला.
1: म्हणजे परत त्या पोलीस ठाण्यात जायचं? म्हणजे तिथे परत माझं नाव विचारलं की आली का पंचायत?
0: अहो पण तुमचं नाव सांगूच नका ना. एखादं खोटं नाव सांगा.
1: अरे वा.
0: तुमच्या एखाद्या मित्राचं सांगा आणि पत्ताही त्याचा सांगा.
1: वा बेस्ट आयडिया. माझी बायको शोधतेस खरं. आणि त्याला आत्ता जातो.
0: घ्या
1: कुठे तो? चल चल चल.

0: सुटलो बुवा एकदाच त्या मुलाच्या तावडीतून.
1: अहो काल काय काय झालं ते सांगितलंच नाही तुम्ही मला.
0: आता काय सांगू, पोलीस स्टेशनवर इतका वेळ गेला की बोलायला सुद्धा शक्ती उरली नाही अंगात.
1: खरंच बाई, दोन तीन दिवसापासून सगळा वेळ कसा अगदी घाई गर्दीत गेला, कंटाळून गेलाय जीव अगदी.
0: आपण एखाद्या सिनेमाला जाऊयात का?
1: आयडिया. थांबा मी जाहिरात बघते.
0: लवकर बघ.
1: अहो अहो हे पाहिलं का?
0: काय पाहू?
1: आज परत जाहिरात आली आहे.
0: कसली?
1: त्या मुलाची हरवल्याची.
0: बघू बघू. अरेच्छा खरंच की? म्हणजे हा मुलगा परत हरवला की काय? काहीतरी लोक असतात साधं एका पोराला सांभाळता येत नाही यांना.
1: अहो हा परत हरवलेला नाही, आधीचाच हरवलेला, अजून सापडला नाही.
0: असं कसं होईल? काल मी याला पोलीस स्टेशन मध्ये स्वतः जाऊन दिला.
1: नक्की पोलीस स्टेशन मध्येच गेला होतात ना?
0: मग तुला काय वाटलं?
1: मला वाटलं तुम्ही रेडिओ स्टेशनवर नाही तर रेल्वे स्टेशनवर सोडून आलात त्याला.
0: इतका काय बुद्धू नाही मी. एवढ्याशा लहान पोराला असं एकटं कसं सोडेन मी? पोलीस स्टेशन मध्येच गेलो होतो मी. जबाबदार नागरिक

0: खोटा म्हटलं मी, फक्त नाव आणि पत्ता ठरल्याप्रमाणे खोटा सांगितला.
1: अहो मग अजून कसं त्यांना मिळालं नाही? पोराच्या आई बापांनी तरी चौकशी नको करायला.
0: हे बघ त्याचं काय झालं असेल मी सांगतो. आई बापांनी शिवाजीनगरच्या पोलीस स्टेशन मध्ये चौकशी केली असेल आणि आपण तर त्याला चौकातल्या पोलीस स्टेशन मध्ये नेऊन दिलं, आहे की नाही?
1: अहो पण मग पोलिसांनी तरी नको का चौकशी करायला?
0: मरू दे, तू कशाला काळजी करतेस?
1: काळजी म्हणजे मला त्या पोराची काळजी आहे हो. दोन तीन दिवसापासून बिचारा सारखा रडतोय, आई शिवाय कसा इतके दिवस बाहेर राहिलो तो.
0: हे बघ काही काळजी करू नकोस.
1: नको
0: आपण आपलं काम केलंय की नाही पोलीसही करतील, आजच ते त्याच्या घरी जाऊन देऊन येतील त्याला.
1: आपल्याला कसं समजणार?
0: बघ मी जाऊन विचारून येतो त्याला, कळ मग तर झालं की नाही. कोण आहे? कोण आहे? आलो आलो आलो.
2: कोण आहे? नमस्कार.
3: आर कुलकर्णी इथंच राहतात का?
0: हो. तुम्ही तुम्ही तुम्ही कोण?
3: मी हवालदार शिंदे.
1: हवालदार
3: चौक पोलीस स्टेशन.
1: अगो बाई,
3: तुम्हाला साहेबांनी बोलवलंय. कशाला? कशाला? अहो कशाला म्हणजे का? अहो जाहिरात वाचली म्हणून तुमचा पत्ता सापडला. अहो तुमचा हरवलेला मुलगा सापडलाय.
1: आमचा मुलगा.
3: आमचा मुलगा.
4: बूमरँग. आताच आपण अरुण मांडे लिखित नभोनाट्य ऐकलं. त्यात भाग घेणारे कलाकार आलोक चौधरी, अनुराधा वैद्य, वसंत दातार, यशवंत क्षीरसागर आणि वसंत देशपांडे. दिग्दर्शक वसंत दातार. सादर करते चंद्रकांत बर्वे.
5: AR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून हा कार्यक्रम आपण ऐकत होतात. रात्रीचे 12:30 वाजतात. वेळ झालेली आहे मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची, अर्थात गीतबहार. सुरुवातीला ऐकूया आनंदी जोशी, रोहित राऊत, विश्वजित आनंद, अविनाश यांच्या स्वरातलं गुलकंद या चित्रपटातलं गीत. मंदार चोळकर यांचं हे शब्द आहेत आणि अविनाश विश्वजित यांचे संगीत. चित्रपट गुलकंद.

अगं बाई अरेच्या या चित्रपटातलं हे गीत होतं. अजय अतुल यांचं हे संगीत होतं. शंकर महादेवन यांचा हा स्वर होता. गीत गुरु ठाकूर यांचं. ऐकूया गुरु ठाकूर यांचं आणखीन एक गीत. संगीतबद्ध केलेलं आहे निलेश मोहरीर यांनी. संगीतबद्ध केलं आहे निलेश मोहरीर आणि गायक स्वर आहे अभिजित सावंत बेला शेंडे यांचा. चित्रपट मंगलाष्टक वन्स मोर.

यानंतर ऐकूया गुलकंद चित्रपटातलं आणखी एक गीत. संगीत केलेलं आहे आमिर हडकर यांचं आणि गीत आहे सचिन मोटे यांचं. गायलेलं आहे रोहित राऊत, सावनी रवींद्र आणि आशा आशिष कुलकर्णी यांनी.

0: निसर्ग रक्षणासाठी आपण काय काय करू शकतो? ओल्या कचऱ्याचं खत, प्लास्टिकचा कमी वापर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर, आणखी काय काय करता येईल, अशा काही स्वतः केलेल्या प्रयोगांविषयी सांगणार आहेत राजश्री कुलकर्णी.
1: लहान असताना आजीने उठणं किंवा मसुराची डाळीचं पीठ आणि साय अशा पद्धतीने आम्ही सगळेच जण घरातले वापरत होतो. आणि लेटेस्ट म्हणाल तर योग आणि निसर्गोपचाराचा डिप्लोमा मी केला आणि तेव्हा निसर्गाशी जवळीक किंवा निसर्गोपचार किंवा निसर्ग हा कशा पद्धतीने आपल्याला हील करू शकतो, तीच एक आपली आरोग्याची गुरुकिल्ली आहे. खरं तर आपलं डाएट, निसर्ग, त्याच्यातून मिळणारी शांतता, मनस्वास्थ्य हे सर्वात महत्वाचं.
0: शाश्वत जीवनशैली ही राजश्री कुलकर्णी यांची मुलाखत आणि सुचित्रा साठे यांचं मनोगत स्वातंत्र्य अवश्य ऐका सोमवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वरही.
2: आपल्या सगळ्यांना काळा घोडा फेस्टिवल तर माहितीच आहे.
3: दरवर्षी आपण त्याची वाट बघत असतो, दरवर्षी आपण तो अटेंड करतो. पण तुम्हाला माहित आहे का, आता तिकडे जो काळा घोडा हा पुतळा आहे तो खर तर मूळ पुतळा नाहीच आहे.
2: मग मूळ पुतळा आला कुठून आणि तो आत्ता कुठे आहे
3: हे तर कळेलच. पण त्याचबरोबर मुंबईत फिरत असताना आपल्याला कितीतरी सुंदर ब्रिटिश कालीन बिल्डिंग दिसतात, तर त्या कुठून आल्या किंवा त्यांची नावं काय होती, ती नावं बदलून त्यांना जी नवीन नावं पडली, फॉर एक्झाम्पल वर्षा, त्यामागचा इतिहास काय आहे,
2: ही सगळी फॅक्च्युअल आणि मजेदार माहिती ऐकता येईल अज्ञात मुंबई या आपल्या कार्यक्रमात.

श्रोते हो, रविवारी 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR

शंकर महादेवन यांच्या स्वरामधलं प्रवीण दवणे यांची ही रचना आपण ऐकली. अशोक पत्की यांचं हे संगीत होतं. आणि या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. 1 वाजलेला आहे. आता वेळ झालेली आहे नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाची. या अंतर्गत आता आपण ऐकणार आहात शेखर बोरकर यांच्या सरोदवादनात राग कौसी कानडा. त्यांना तबला साथ जयंत नाईक, तानपुरा साथ गिरीश गोसावी. विलंबित बंदिश 3 तालात निबद्ध आहे. द्रुतताल 3 तालात निबद्ध आहे. ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात शास्त्रीय वाद्यसंगीत शेखर बोरकर यांच्या सरोदवादनात राग कौसी कानडा.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात शेखर बोरकर यांच्या सरोदवादनात राग कौशिक आनडा आपण ऐकत होतात. विलंबित आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. तबला साथ जयंत नाईक, तानपुरा साथ गिरीश गोसावी. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. तसंच न्यूज ऑन AIR या ॲपच्या माध्यमातूनही हे प्रसारण आपल्यापाशी पोहोचत आहे. 1:30 वेळ झालेली आहे मालिका विशेष या कार्यक्रमाची.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोते हो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। श्रोते हो, आजचा लावण्य रंग कार्यक्रम दादा कोंडके यांच्या चित्रपटातल्या ढंगदार लावण्यांवर आधारित आहे। आज तिसरा भाग। गेल्या भागामध्ये काही चित्रपटातली गाणी आपण ऐकली आणि दादांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा परिचय देखील करून घेतला। आज त्यांच्या काही बालपणीच्या आठवणी आपण बघूया। आपल्याला माहिती आहे की दादा कोंडके यांचे वडील हे वारकरी संप्रदायाचे माळकरी होते। सतत विठ्ठल नाम त्यांच्या मुखामध्ये असायचं। साहजिकच त्यांच्या भावंडावर देखील त्याचेच संस्कार झालेले। त्यांच्या वडिलांचे गुरु सावळाराम बुवा हे दर रविवारी त्यांच्या घरी येत असत। सावळाराम बुवांची ज्ञानेश्वरी अगदी मुखोद्गत होती बरं का। माणूस तसा अशिक्षित होता पण पाठांतर मात्र जबरदस्त होतं। ज्ञानेश्वरीची अनेक पारायणच दादा कोंडकेंच्या घरी होत। त्यावेळेला काय व्हायचं की भली मोठी ज्ञानेश्वरी ते बुवास पुढ्यामध्ये घेऊन बसायचे आणि मग एक एक ओवी ते सांगत असत। दादा कोंडकेंनी त्या प्रत्येक ओळीचा मागोवा घेण्याचं काम करायचं असं ठरलेलंच असायचं आणि त्यासाठी दादा कोंडकेंची नजर ज्ञानेश्वरीच्या ओव्यांवर सतत खिळलेली असावी लागे। कारण मध्येच जर बुवा अडले तर ती ओवी त्यांना सांगावी लागे। म्हणजे लहानपणापासूनच प्रॉम्प्टरचं काम देखील दादा कोंडकेंनी केलं। त्यांच्याबद्दल अधिक बोलूया एका गाण्यानंतर। आता जे गाणं आपण ऐकणार आहोत ते सदिच्छा चित्र याच बॅनरखाली निर्माता आणि दिग्दर्शक दादा कोंडके असलेल्या तुमचं आमचं जमलं या चित्रपटातलं आहे। या चित्रपटामध्ये दादा कोंडके, अंजना, अशोक सराफ, वसंत शिंदे, गुलाब मोकाशी, भालचंद्र कुलकर्णी असे अनेक कलावंत होते। ऐकूया या चित्रपटातलं एक गाणं।

तुमचा आमचा जमला हा चित्रपट 1976 साली प्रदर्शित झाला. कृष्णा आणि नागूजी ही आबा चौगुल्यांची दोन मुलं या चित्रपटात दाखवलेली आहेत. एक मुलगा साधा सरळ असतो तर दुसरा वाकड्या वाटेनं जाणारा असतो. नागोजी आपल्या रामू माकडाच्या साह्यानं अनेक गुन्हे करतो. धाकटा भाऊ कृष्णा त्याला अडचणीत आणतो. बापाचा खून करून सारी इस्टेट त्यानं लुबाडलेली असतेच आणि आबा गेल्यानंतर आपल्या वाघ्या कुत्र्यासह कृष्णा घर सोडतो. दोघांचा वनवास सुरू होतो. नागोजी दौलतीची वाट लावतो आणि चांगलं आणि वाईट यांचा झगडा सुरू होतो. अशा पद्धतीची ही कथा आहे या चित्रपटाची. या चित्रपटातली सगळीच गाणी गाजली होती. या चित्रपटातलं संगीत राम लक्ष्मण यांचं आहे. या चित्रपटातलं आणखीन एक गाणं आपण ऐकूया.

श्रोते हो, सध्या आपण दादा कोंडकेच्या बालपणीच्या काही आठवणी जाणून घेतोय. दादांनी एका भाषणामध्ये सांगितलं होतं की लहानपणी वारंवार वाचलेल्या ज्ञानेश्वरीचा उपयोग माझ्या बालमनावर खूपच चांगला झाला. दादांनी जी अनेक कवनं रचली त्यामध्ये या ज्ञानेश्वरीचा त्यांना खूप चांगला उपयोग झाला होता. त्या काळात ज्ञानेश्वरीबरोबरच कितीतरी लोकगीते देखील दादा कोंडकेंनी पाठ केली होती, कारण मराठी भाषेवर बालपणीच त्यांचं मन जडलेलं होतं. उत्तम लिहिता वाचता येण्याकडे त्यांचा भारी कल असायचा आणि काव्य हा तर त्यांच्या आवडीचा प्रांत. कितीतरी कविता, लोकगीतं, पोवाडे, ओव्या त्यांनी पाठ केल्या याचा त्यांनाच पत्ता नव्हता. गाणं आणि वाचणं हे दोन्ही गुण त्यांच्याकडे होते. सुरुवातीच्या काही काळामध्ये गणेश उत्सव किंवा वेगवेगळ्या उत्सवासाठी काही नाटकं बसवली जायची आणि त्या नाटकांमध्ये दादा कोंडकेंनी हवालदाराची भूमिका केली होती. एका नाटकाची आठवण ते अशाच पद्धतीनं सांगतात. एक नाटक बसवलं होतं उत्सवासाठी आणि त्यामध्ये हवालदार बनलेला कोणीतरी पाहिजे म्हणून दादांची भूमिका घ्यायचं ठरलं. नाटक रात्री 10 वाजता चालू होणार होतं, पण दादा कोंडकेंना हवालदाराची भूमिका करण्यामध्ये एवढा इंटरेस्ट होता, एवढी हौस होती की ते 7 वाजताच हवालदाराच्या भूमिकेसाठी वेशभूषा, रंगभूषा सगळं करून, ड्रेस घालून तयार झाले. आणि आपण नाटकामध्ये काम करतो हे लोकांना दाखवण्यासाठी त्यांचे वेगवेगळे उपद्व्यापही सुरू झाले. दादा कोंडकेंनी रंगपटामधून हळूच तोंड बाहेर काढलं, बाहेर जावं असं त्यांना सतत वाटत होतं, कारण नाटक 10 होतं आणि हे 7 तयार होते. भोईवाड्याचं मैदान त्या काळामध्ये खूप भरलेलं होतं. त्याच बाजूला काही फेरीवेले देखील आले होते. दादा कोंडके हवालदाराच्या भूमिकेत इकडं तिकडं भटकत असतानाच एका चणेवाल्या भैयानं दादा कोंडकेंना सलाम ठोकला आणि चण्याची पुडी त्यांच्या हातामध्ये ठेवली. त्या चणेवाल्याला वाटलं की दादा कोंडके हे खरोखरच पोलीस हवालदार आहेत की काय. मग काय, दादांना एक आयडिया आली. आपल्या नाटकामध्ये काम करणाऱ्या मंडळींना रात्री सडकून भूक लागणार आणि त्यांना काहीतरी खाण्यापिण्याची सोय करावी लागणार हे त्यांनी हेरलं. आणि मग हळूच हवालदाराच्या वेशातच ते फेरीवाल्याकडे गेले. आणखीन एक इन्स्पेक्टरचा वेश घेतलेला कलावंत दूर उभा होताच झालं. हवालदार प्रत्येक फेरीवाल्याकडे जाऊ लागले आणि त्याला खडसावू लागले. अरे ते बघ, बघितलंस का, इन्स्पेक्टर साहेब तिथं उभे आहेत, पटकन काय असेल ते लवकर वस्तू दे. अगदी भेळपुरीपासून काकडी विकणाऱ्यापर्यंत सगळ्या ठिकाणी दादा कोंडके हवालदाराच्या भूमिकेमध्ये गेले. तेवढ्यात नाटकातला एक कलावंत पळत पळत दादा कोंडकेंकडे आला आणि म्हणाला, अरे कुठे आहेस तू, डायरेक्टर तुला हुडकतायत, जाम वैतागलेत, तुझी एंट्री आली नाटकात, चल पटकन. हे ऐकताच दादा कोंडकेंनी हातातल्या वस्तू त्या कलावंताकडे दिल्या, नाटकवाल्या सगळ्यांच्या खाण्याची व्यवस्था केली आणि सरळ धूम ठोकून स्टेजवरच नाटक करण्यासाठी पळाले. अशा काही त्यांच्या गमती जमती खूप ऐकण्यासारख्या आहेत. आणखीन एक गाणं आपण ऐकूया आणि पुढं बोलूया.

नाही सखे तो मला जळवी तो हो हिरव्या चुड्या बिगर तिला शोभा कुठली।

0: ಬಾಗಿಲೇ ಕುಲ್ಲುತ್ತೆ
1: ಚಂದನ.
2: दादा कोणके तसे घरच्या कडक शिस्तीमध्ये वाढलेले, पण मूळचा पिंड थोडासा धुसमुसळा असल्यानं घरची मंडळी तरी काय करणार. मग नायगावच्या म्युन्सिपल शाळेतून चौथी इयत्ता पास झाल्यानंतर परळच्या शिरोडकर हायस्कूलमध्ये ते दाखल झाले. म्युन्सिपल शाळेच्या शिक्षकांनी सुटकेचा निश्वासच सोडला आणि शिरोडकर हायस्कूलच्या शिक्षक वर्गाची डोकेदुखी सुरू झाली. त्यावेळेला त्यांचे प्रिन्सिपल गावकर हे होते. त्यांचं दादा कोंडकेंवर खूपच प्रेम होतं, पण दादा कोंडके काही त्यांच्या प्रेमाला फार दिवस पात्र ठरले नाहीत. तिथून आर एम भट हायस्कूलमध्ये ते दाखल झाले आणि मग 10वीपर्यंत तिथंच राहिले. 10वीपर्यंत देखील बऱ्याच करामती त्यांनी केल्या. एका संमेलनामध्ये टोपी डोक्यावर चढून कव्वाली गायला त्यांनी सुरुवात केली. एका वार्षिक संमेलनामध्ये त्यांनी बरीच धमाल केली. कार्यक्रम ऐन रंगात आलेला असताना मेन स्विचच बंद केलं आणि सगळीकडे अंधार पसरला. अशा अनेक गमतीजमती त्यांच्या शालेय जीवनामध्ये घडल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. चला आणखीन एक गाणं आपण ऐकूया, तुमचं आमचं जमलं या चित्रपटातलं.

श्रोते हो, दादा कोंडके यांचं बालपण कसं होतं याबद्दल तर आपण प्रकाश टाकतो आहोतच, पण जाता जाता त्यांच्या काही चित्रपटांचाही धांडोळा आपण घेऊया. 1972 साली एकटा जीव सदाशिव हा चित्रपट प्रदर्शित झाला. 73 साली आंधळा मारतो डोळा हा चित्रपट आला. पांडू हवालदार हा 1975 सालचा चित्रपट. आतापर्यंत ज्या चित्रपटातली काही गाणी आपण ऐकली तो तुमचं आमचं जमलं चित्रपट 1976 साली प्रदर्शित झाला. अशोक सराफ आणि दादा कोंडके यांच्या भूमिकेनं धमाल उडून देणारा एक चित्रपट 1977 साली आला होता आणि तो म्हणजे राम राम गंगाराम. त्यानंतर बोट लावीन तिथं गुदगुल्या 1978 सालचा चित्रपट. 1980 साली योच नवरा पाहिजे हा चित्रपट आला. 87 साली अली अंगावर हा चित्रपट आला. मुका गय मुका हा 1988 चित्रपट. 90 साली पळवा पळवी आला. 92 येऊ का घरात आला. 94 सासरचं धोतर आला. काही चित्रपट सदिच्छा चित्र या बॅनरखाली प्रदर्शित झाले. त्यानंतर काही चित्रपट कामाक्षी प्रॉडक्शन्स या बॅनरखाली प्रदर्शित झाले. 81 साली आलेला गनिमी काबा हा देखील एक चित्रपट होता. बहुतेक तो भालजी पेंढारकरांच्या बॅनरखाली प्रदर्शित झालेला होता. चला आणखीन एक धमालाचं गाणं ऐकूया.

0: आताचं हे गीत एकटा जीव सदाशिव या चित्रपटासाठी जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांनी गायलं होतं. जगदीश खेबुडकर यांचे शब्द होते, राम कदम यांचं संगीत होतं. बरे दर्शोदे हो, याबरोबरच आजचा लावण्यरंग कार्यक्रम आता संपला. आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्यरंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्यरंग सादर करते अभिराम सराफ. लावण्यरंग
2: हा कार्यक्रम आपण ऐकलात ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीसह आपण हा कार्यक्रम न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर देखील ऐकू शकत आहात. आता वेळ झालेली आहे सायन्स कॉर्नर या कार्यक्रमाची.
3: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, मानवी शरीर ही निसर्गाची सर्वात मोठी आणि गुंतागुंतीची कलाकृती आहे. या कलाकृतीचा मूळ पाया आपल्या अस्तित्वाचा नकाशा म्हणजे आपला DNA आणि आपली जीन्स. आज विज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की आपण केवळ हा नकाशा वाचू शकत नाही तर त्यात बदलही करू शकतो. अनेक असाध्य जनुकीय आजार मुळासकट संपवण्याची ताकद आजच्या वैदिक शास्त्रात आहे. पण जेव्हा माणसाच्या हातात निसर्गाची रचना बदलण्याची ही अफाट शक्ती येते तेव्हा विज्ञानासोबतच एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे नैतिकतेचा. तर आजच्या आपल्या या कार्यक्रमात आपण या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या विषयावर प्रकाश टाकण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आपल्या महाराष्ट्रातील नामवंत क्लिनिकल जेनेटिसिस्ट डॉक्टर स्नेहल महाजन मल्लकमीर. या क्षेत्रातील त्यांना जवळजवळ मागच्या 14 वर्षांचा अनुभव आहे. मॅडम, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
4: धन्यवाद.
3: मॅडम, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण एकूणच जेनेटिक्स आणि इथिक्स म्हणजे जनुकशास्त्र आणि त्याबरोबर आपण नीतिमूल्यांचा हा जो काही विचार करत आहोत हे थोडंसं आम्हाला सर्व श्रोत्यांना समजावून सांगा.
4: रोशन आणि आकाशवाणी यांचं खरं म्हणजे अभिनंदन केलं पाहिजे की जेनेटिक्स आणि जिनॉमिक सायन्स आता कुठे लोकांना जास्त विस्ताराने समजू लागत असताना सुरुवातीलाच त्यांनी इथिक्स आणि नैतिकता हा मुद्दा चर्चेसाठी घेतला. नैतिकता ही खरं म्हणजे प्रत्येकच क्षेत्रामध्ये आवश्यक आहे. जेनेटिक्समध्येच ती आहे आवश्यक असं नसतं. परंतु झालंय काय की जेनेटिक्सच्या आणि मॉलिक्युलर बायोलॉजी, नॅनोटेक्नॉलॉजी आणि आता येऊ घातलेलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सगळा तंत्रज्ञानाचा जो पसारा खूप वेगाने वाढत चाललेला आहे आणि त्यामुळे आपल्याकडे प्रत्येकाच्या हातामध्ये येत चाललेली अफाट ताकद याचा वापर करण्याचा मोह होऊ शकतो, त्याचा दुरुपयोग होऊ शकतो आणि म्हणून आता नैतिकतेचे मुद्दे जास्त प्रमाणात चर्चिले गेले पाहिजे असं मला वाटतं. समाजामध्ये हे मुद्दे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या काळात चर्चिले गेलेच आहेत पण आता ते जास्त प्रमाणात आणि जवळजवळ प्रत्येकच ठिकाणी त्याचं ॲप्लिकेशन व्हायला पाहिजे. कारण जेनेटिक्स आणि हा जो मुद्दा आहे की यापूर्वी मोठ्या प्रमाणात गावामध्ये असा पिक्चर लावला जायचा पडद्यावरती, हळूहळू मग थिएटर आली जिथे 400-500-200 लोकं बसू शकतील, मग त्याच्यानंतर TV आला जिथे 10 लोक बसू शकतील आणि आता आपण सगळं मोबाईल म्हणजे एकदम पर्सनल चॉईसने सगळं बघतो. तसंच जेनेटिक जिनॉमिक्सच्या क्रांतीमुळे आपल्याला आता पूर्वीच्या मोठ्यापेक्षा जास्त प्रमाणात पर्सनलाइज्ड मेडिसिन होत चाललं, पर्सनलाइज्ड चॉईसेस होत चालले आणि त्यामुळे प्रत्येकाच्या दारापाशी हा नैतिकतेचा मुद्दा येऊन ठेपेल अशी परिस्थिती उद्भवली आहे. कारण की जेनेटिक्स आणि जिनॉमिक्स हे फक्त आजारांच्या बाबतीत नसतं. आपण खूप सढळपणे त्या टर्मचा वापर करतो म्हणजे याचे जीन्स अमुकच आहेत किंवा हे काय अनुवंशिकच असेल किंवा रंग, बांधा, उंची हे पण अनुवंशिकच आहे, मग बुद्धिमत्ता पण अनुवंशिक आहे का, म्हणजे ते कधी कधी खूप पर्सनल वैयक्तिक क्षेत्रात पण वापरलं जातं. आणि एकीकडे पाहतो की एकदमच जेनेटिक आजारांची भीती असते दुर्मिळ, म्हणजे हा आजार बराच होणार नाही का, किंवा बरा होण्यासाठी मग मी काहीही करायला तयार आहे, किंवा मग संशोधन झालं आहे की नाही हे माहिती नसताना तो उपचार जणू काही आता वापरलाच पाहिजे, किंवा सुडो सायन्स आपण जे म्हणतो छद्मविज्ञानाचे उपचार, किंवा जे काही प्रूफ झालेले नाही ते उपचार वापरले पाहिजे, अशा सगळ्या गोंधळामध्ये ती व्यक्ती सापडण्याचा आणि ती फॅमिली सापडण्याचा एक शक्यता असते. आणि शिवाय जिनॉमिक्स आपण कोविडपासून इतक्या मोठ्या प्रमाणात ते शब्द ऐकायला लागलो ना, म्हणजे आपल्या कानावर रोजच आदळत होतं कोविड व्हायरस आला त्याचं हे वेरियंट, अमुक वेरियंट, अमुक म्युटेशन. आणि तसं आता फक्त दुर्मिळ नाही, बऱ्याच आजारांमध्ये जेनेटिक्सचा मूळ आपल्याला सापडायला लागल्यामुळे शास्त्राला जास्त जास्त संशोधनामुळे आणि वेगवेगळ्या विचार पद्धतींमुळे, त्यामुळे तो जो प्रतल आहे ते जवळजवळ सामान्य माणसांच्या आवाक्यात पण येत चाललंय, किंवा ते रोजच्या बी बियाणापासून आपण जे खाण्यापिण्यात वापरतो त्याच्यात पण काही जेनेटिक म्युटेशन करून टाकले जात आहेत का, म्हणजे जवळजवळ ते असं सगळ्याच क्षेत्रामध्ये आल्यामुळे नैतिकतेचा एक मूळ मुद्दा आपण समजून घेतलाच पाहिजे आणि तो तुम्ही घेतला त्याच्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन.
3: मॅडम, आपण आजार आणि आजारासंबंधित जे काही जेनेटिक्स आहेत त्याचा थोडासा उल्लेख केला, त्या अनुषंगाने मला एक प्रश्न पडतो. आपल्या समाजात जर आपण बघितलं तर आजही डाऊन सिंड्रोम, थॅलेसिमिया यासारख्या वेगवेगळ्या जेनेटिक डिसऑर्डर किंवा जेनेटिक डिसीज असतील तर त्यांच्याबद्दल खूप गैरसमज आहेत, आणि अशा वेळेला अशा आजारांबद्दल सायंटिफिक आणि इथिकल अवेअरनेस म्हणजे जागरूकता जर आपल्याला आणायची असेल तर सायंटिफिक कम्युनिटी ही भूमिका कशी पार पाडू शकते?
4: खरं म्हणजे काही गोष्टी ना आपल्याला सायंटिफिक कम्युनिटीसाठी सुद्धा आणि समाजातली वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपर्ट्स आणि मग सामान्य लोक, की पहिल्यांदा मूळ मुद्दा संकल्पनांची समज आपण व्यवस्थित नव्या रूपामध्ये करून घेतली पाहिजे, की डाऊन सिंड्रोम हा आजार काय आहे तर क्रोमोसोम्स म्हणजे गुणसूत्रांमध्ये झालेल्या बदलांमुळे, आणि थॅलेसिमिया हा आजार जीनमध्ये झालेल्या बदलांमुळे, म्हणजे संकल्पनांची समज इथपासून सुरू होते की क्रोमोसोम्स गुणसूत्र म्हणजे काय आणि जीन्स म्हणजे काय, म्हणजे डाऊन सिंड्रोम अचानक होतो का आणि थॅलेसिमिया आई आणि वडील दोघं कॅरियर असल्याने होतो का, तर ही जी संकल्पनांची समज आहे ना ती अगदी सोप्या भाषेमध्ये, म्हणजे आता जो तुम्ही आत्ता हा जो प्रयोग करताय सुरुवात करताय की मराठी भाषेमध्ये की बाबा गुणसूत्र कुठे असतात आणि मग जीन्स कुठे असतात इथपासनं तो सुरू होतो. आणि म्हणून मराठी विज्ञान परिषदेबरोबर आम्ही एक जिनॉमिक प्रोजेक्ट केलं की जे मराठी आणि इंग्लिश असा हायब्रिड प्रोजेक्ट, की साध्या सोप्या भाषेमध्ये तर आपल्याला समजून सांगता आलं पाहिजे पण त्याच्यामुळे सुलभीकरणामुळे त्याच्यातनं गैरसमज न तयार होता म्हणून सायंटिफिक कम्युनिटीला आपण बरोबर घेतलं पाहिजे, म्हणजे फक्त डॉक्टर नाही, टीचर्स, प्रोफेसर, सगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी ह्या ज्या संकल्पना आहेत त्या समजून घेण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे आणि तो वेगवेगळ्या व्यासपीठांवर जाऊन ते तसं केलं पाहिजे. दुसरं म्हणजे जागरूकता निर्माण करण्यासाठी बऱ्याच स्वयंसेवी संस्था आहेत ज्याच्यात काम करतात. भारत सरकारचा रेअर डिझीज पॉलिसी हा एक उपक्रम आता आहे, त्यामुळे वेगवेगळी हॉस्पिटल्स आणि सगळ्यांना बरोबर घेण्याची आपल्याला सुरुवात केली पाहिजे आणि ते मोठ्या प्रमाणावर व्हायला पाहिजे.
3: आपल्या भारताचा जर आपण एकूण विचार केला तर आपले जे काही मोठे शहर आहेत ज्यांना आपण मेट्रो सिटीज म्हणतो, असे शहर जर सोडले तर आपल्याला एकूणच जेनेटिक संबंधित ज्या काही चाचण्या असतील किंवा जेनेटिक संबंधित जे काही काउन्सिलिंग असेल अशा तज्ज्ञांची उपलब्धता आपल्याला खूप कमी दिसून येईल. तर ही जी काही मर्यादित तज्ज्ञांची उपलब्धता आहे, हे ज्ञान आणि सुविधांची जी दरी मिटवण्याचं जे काम आहे, हे एक मोठं इथिकल आव्हान आहे. यावर काय उपाय आपल्याला?
4: हो, एकदम बरोबर. इथिकल आव्हान म्हणजे इथे इक्वॅलिटीचं प्रिन्सिपल येतंच, की सगळ्यांना ही सुविधा सारख्या प्रमाणात उपलब्ध झाली पाहिजे. एक त्याच्यामधला असा मुद्दा आहे की आता सॅम्पल जे आम्ही जेनेटिक टेस्ट तुम्ही म्हणता ते खूप जास्त सुलभतेने आपण, म्हणजे मी सुद्धा माझ्या प्रॅक्टिसमध्ये लॅबोरेटरीज बरोबर आम्ही जिथपर्यंत कुरियर म्हणजे अव्हेलेबल होऊ शकतं तिथून आम्ही पिकअप करतो. म्हणजे आमचे बरेच असे पेशंट आहेत की एखादा गावाकडे असेल आणि आम्ही ऑनलाईन कन्सल्टेशन आता अव्हेलेबल आहे तर ऑनलाईन कन्सल्टेशनमधून आम्ही करतो आणि गावातून आम्ही सॅम्पल कुरिअरने पिकअप करतो. तर ही सुविधा अवेलेबल आहे ही माहिती लोकांपर्यंत गेली पाहिजे. म्हणजे काही सुविधा उपलब्ध आहेत हेच जर लोकांना माहीत नसेल तर त्यांना असं वाटतं अरे मी एवढ्या मेट्रो सिटीमध्ये जाऊन कसं काय सॅम्पल देणार. त्यामुळे सुविधा मुळात अवेलेबल आहे हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या मोबाईलवरतीच तुम्हाला ऑनलाईन कन्सल्टेशनची सुविधा उपलब्ध आहे, व्हिडिओ कन्सल्टेशन उपलब्ध आहे. काही प्रमाणात आम्हाला फिजिकल चेकअप हा आवश्यकच असतो पण सुरुवातीची माहिती घेण्यासाठी ते फिजिकल कन्सल्टेशन करू शकतात आणि आम्ही जवळच्या गावातल्या शहरातल्या डॉक्टरांशी त्यांना जोडून देऊ शकतो. दुसरी गोष्ट, आपल्या भारतीय संस्था ज्या आहेत की जिथे रिसर्च बेसिसवरती बरीच प्रोजेक्टमध्ये फ्री टेस्ट म्हणजे उपलब्ध आहे. तर हे जे मोफत टेस्ट उपलब्ध असतात ते पण आम्ही आमच्या माध्यमातून सांगत असतो. उदाहरणार्थ हैदराबादची CDFD इन्स्टिट्यूट आहे, किंवा बऱ्याचशा ज्या संस्था आहेत, किंवा प्रायव्हेट पण लॅबोरेटरी काही पेशंट्समध्ये ह्या सुविधा मोफत किंवा कमी खर्चामध्ये करून द्यायला तयार असतात. परंतु भीती आणि एक शंका असते मनामध्ये, त्याचे अडथळे लोकांनी दूर केले पाहिजेत आणि मग ते निश्चितच अशा सुविधांपर्यंत पोहोचतील असा मला विश्वास वाटतो.
3: आपले समाज

0: जर बघितला तर खूप वेगवेगळ्या वर्गामध्ये विभागलेला आपल्याला दिसून येतो. त्यात जर एखाद्या कुटुंबाचा जनुकीय दोषांची जर माहिती समोर आली तर त्याला सामाजिक बहिष्कार किंवा नव्या पूर्वग्रहांना सामोरं जावं लागतं. असे जे काही संभाव्य सामाजिक अडथळे आहेत हे आपण कसे रोखू शकतो?
1: सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नैतिकता, तुम्ही म्हणालात की एक जेनेटिक सायन्सने जे आपण मानवी दृष्टिकोनातनं म्हणतो ना सगळी माणसं सारखी असतात, तसं जेनेटिक्समध्ये पण मोर दॅन 99% म्हणजे 99% जास्त DNA आपल्याच सारखेपणा असतो सगळ्यांमध्ये. म्हणजे ती नैतिकता सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे की आपलं हार्ट सारखं असतं, आपलं लिव्हर सारखं असतं, तसं DNA पण आपले सिक्वेन्सेस जवळजवळ 99% जास्त सारखे असतात. त्यामुळे आपण एका समान पातळीवर आहोत. त्यामुळे एखाद्याला जेनेटिक एखाद्याच्या घरात झालेला असेल किंवा एखाद्याला झालेला असेल तर तो इतर आजारांसारखाच आहे. त्यामुळे बहिष्कार टाकण्यासारखं त्याच्यात काही नाही, कारण की प्रत्येक माणसामध्ये कधी ना कधी म्युटेशन होतं. कॅन्सर पण आता बरेच काही काही जेनेटिक असू शकतात. बऱ्याच आजारांचं आता जेनेटिक कारण आता समजायला लागलेलं आहे. त्यामुळे हे आजार कुणालाही होऊ शकतात. विशिष्ट फॅमिलीला झाले म्हणून त्यांच्यामध्ये काही शापित आहे किंवा बऱ्याच लोकांना वाटतं की अरे अनुवंशिक आमच्यात आहे. आता जेनेटिकमध्ये अनुवंशिक पण आजार असतात, अचानक होणारे आजार पण असतात, आणि भ्रम पण असतात लोकांचे की आम्ही काही विशिष्ट प्रॅक्टिसेस फॉलो करतो म्हणून आमच्यावरती असा परिणाम झालाय का, तर तसं काही नाही आहे. ती शक्यता सगळ्यांना सारखी असते. त्यामुळे हा तर मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की बहिष्कार करणे, टॅबू करणे याच्यातनं समाजाने बाहेर यायला पाहिजे. मग तो कुठला पण ठपका असे ना का, जसं पूर्वी धर्मजातीचे ठपके होते, मग आता आपण पुन्हा या डिसिजेसच्या ठपक्यामध्ये अडकायला पाहिजे का, तर नाही. तर आपण त्या मानसिकतेतनं बाहेर पडून त्या फॅमिलीला आणि त्या पेशंटला मूळ आजार कसा आहे ते समजून घेतलं तर मला असं वाटतं त्यातलं सायन्स समजलं तर सगळ्यांनाच लक्षात येईल की अरे हे कुणालाही होऊ शकतं.
0: आजच्या युगात जर बघितलं तर डेटा खूप महत्त्वाचा आहे आणि माहितीची देवाणघेवाण जी होत असते ही खूप महत्त्वाची आहे. आजकाल अनेक कंपन्या DNA चाचणी करून बऱ्याच अशा गोष्टींचा या डेटाचा वापर करण्याचा प्रयत्न करतात. तर हा जो काही डेटा आहे या जेनेटिक डेटाची आपण गोपनीयता कशी ठेवू शकतो, आणि अगदीच टोकाला जाऊन जर असा डेटा एखाद्या व्यक्तीचा जर लीक होत असेल तर त्याचा काय दुष्परिणाम होऊ शकतो?
1: हा खरा काळजीचा मुद्दा आहे की वैद्यकीय किंवा वैज्ञानिक संशोधनाचे जे नियम आहेत, जे प्रमाणीकरण आहे, मूल्यमापन आहे, त्याचं खरोखर कडक नियम बनवले पाहिजेत. त्याची अंमलबजावणी, ऑडिटिंग हे झालं पाहिजे. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण मानवी स्वयंसेवक संस्था यांना सहभागी करून घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे काय होईल की एकतर या नैतिक नियमांबद्दल एका बाजूला जागरूकता पण येईल आणि समाजानुसार आपण ते नियम कसे कडक करायचे याची एक प्रणाली आपण बनवू शकू. ती प्रणाली सातत्याने सुधारणा पण करावी लागेल. आणि तुम्ही जे म्हणताय की डेटा सिक्युरिटी, तर ती सिक्युरिटी का बरं मोडली जाते, तर दुसऱ्या बाजूला त्याचा गैरवापर करणाऱ्या संस्था असतात. तर हे खरं म्हणजे एक जाळ्यासारखं काम आहे की जे त्याचा गैरवापर करतील अशा लोकांवरती कडक निगराणी ठेवण्यासाठी, म्हणजे हे मोठ्याच प्रमाणात वरूनच होणारं कायदेशीर काम आहे. त्यामुळे हे कायदेशीर बाबतीत कसं बसेल तर वेगवेगळ्या कायदेशीर संघटना यांना बनवून, स्वयंसेवी संस्थांना बनवूनच आपल्याला हे काम करावं लागेल. आणि ती प्रोसेस अजूनही पूर्ण झालेली नाही. शिवाय मानवी फायद्यासाठी सजीवांचा वापर, संशोधनासाठी शोषणाचं नियंत्रण करणारी नैतिक तत्व, मानकं, ती पण आपल्याला घ्यावी लागतील. जसं आपण म्हणतो की कोणाचा गिनीपिग म्हणून वापर होऊ नये, किंवा एखादं जसं कोविडच्या वेळेस खूप होतं, एखादा विषाणू जीवाणू त्याचं काहीतरी मॉडिफिकेशन करून ते चुकून संशोधनासाठी वापरलं जाऊ नये. तर संशोधनापासून ते कमर्शियल म्हणजे प्रत्यक्ष टेस्ट आणि फार्मास्युटिकल कंपनीच्या वापरापर्यंत पूर्णच एक घडी बसवावी लागणार आहे. आणि ती निश्चितच गरजेची आहे. म्हणजे तिथे अजून आपण पूर्ण झालो आहे असं वाटत नाही. त्यामुळे डेटा शेअरिंगच्या काळामध्ये त्याच्यासाठी खूपच कडक उपाययोजना करावीच लागणार आहे.
0: कडक उपाययोजनांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मग साहजिकच नियम आणि कायद्यांचा विषय येतो. तर आपल्या भारतामध्ये जेनेटिक्स सायन्स संबंधित जे काही कायदे किंवा जे नियम आहेत त्याबद्दल थोडी पार्श्वभूमी आम्हाला सांगा.
1: पहिला नियम तर माहिती आपण जी पेशंटला देतो टेस्ट किंवा सॅम्पल घेताना, तर त्या कन्सेंट आम्ही जे घेतो त्याच्या फॉर्ममध्येच लिहिलेलं असतं की या जी लॅब तुमचं टेस्ट करते ती कुठे तुमचा DNA किंवा काय सेव्ह करणार आहे, तुम्ही कुठल्या टेस्टसाठी सही करत आहात, कुठल्या टेस्टसाठी तुम्ही सही केलेली नाही आणि ते तुम्हाला विचारण्याचा हक्क आहे. शिवाय तुमचं जे सॅम्पल, मग ते DNA असू दे, साधं ब्लड असू दे, ती तुमची पर्सनल प्रॉपर्टी असते तसं पाहिलं तर तुम्ही त्याचा जाब विचारू शकता का, तुम्ही पाहिजे तेव्हा ते विथड्रॉ करू शकता का. तर खरं म्हणजे प्रत्येक कन्सेंटवरती तुम्ही विथड्रॉ करण्याची पण कन्सेंट देतच असता. फक्त हे आत्मविश्वासाने लोकांना सांगितलं पाहिजे की तुमचे हक्क पण बजावण्याची तुमची पण एक जबाबदारी आहे. म्हणजे नैतिकता आपण जेव्हा म्हणतो ना, तर नैतिकता पाळली तर पाहिजे जे याचा वापर करतायत संशोधनासाठी हे, पण एक दुसरी नैतिक जबाबदारी

0: कर्तव्य हे पण आपण आता लक्षात घ्यायला पाहिजे की लोकांनी स्वतःहून याच्यामध्ये लक्ष घातलं आणि आपण हे सॅम्पल कुठे देतो आहे, आपण मानक मिळवलेल्या प्रमाणित संस्थेकडे सॅम्पल देतो आहे का, किंवा ज्यांची मान्यता नाही आहे, ज्यांना ॲक्रेडिटेशन मिळालेलं नाही त्यांच्याकडे आपण सॅम्पल दिलं आहे का, की जिथून कदाचित आपल्याला परतीचा मार्ग नसेल किंवा त्यांचे रिपोर्ट आपण नीट बघू शकणार नाही किंवा त्याचे रिपोर्ट नीट मान्य होणार नाही, तर हे सुरुवातीपासूनच त्याची काळजी घेतली पाहिजे. आणि ही सगळी माहिती खरं म्हणजे रिपोर्टवरती असते, त्या कन्सेंट फॉर्ममध्ये असते, फक्त आपण ते जरा नीट चाळणी करून बघितलं पाहिजे आणि तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. तर ती थोडीशी प्रोसिजर तशी आहे, म्हणजे असं काही नाहीच आहे असं नाही आहे, फक्त त्याच्याविषयी जागरूकता येण्याची गरज आहे.
1: तुम्ही ॲक्रेडिशनचा उल्लेख केला, कुठल्या संस्थेकडनं अपेक्षित आहे ॲक्रेडिशन असणं?
0: तर लॅबोरेटरीज आपली NABL ॲक्रेडिटेशन असतं आणि इंटरनॅशनल आहे कॅप, कॉलेज ऑफ अमेरिकन पॅथॉलॉजिस्ट, त्याचं ॲक्रेडिटेशन असतं. तर हे जी मेन आहेत ॲक्रेडिटेशन ती तर लॅबोरेटरी घेतात, त्याचा वरती शिक्का पण लावलेला असतो. नंतर त्या लॅबमध्ये काम करणारे जे सायंटिस्ट आहेत, डॉक्टर्स आहेत, त्यांची काय आहे त्याच्यासाठी जे म्हणजे पात्रता लागते ती पण लोकल ज्या आपल्या ऑथॉरिटीज आहेत गव्हर्नमेंटल त्या पण बघत असतात, म्हणजे त्याच्याशिवाय त्यांना ॲक्रेडिटेशन मिळत नाही खरं म्हणजे, आणि ती प्रोसिजर फॉलो केली जाते. परंतु तरीसुद्धा याच्या पलीकडे जाऊन पण एखाद्या प्रायव्हेट लॅबोरेटरीने, गव्हर्नमेंट लॅबोरेटरीने क्लेम केला तर तुम्ही पण ते चेक करू शकता आणि खरं म्हणजे तुम्ही पण गव्हर्नमेंट ऑथॉरिटीला जाऊन विचारू शकता, तिथून माहिती मिळवू शकता, वेबसाईटवरती जाऊन मिळवू शकता. तर ही ॲक्रेडिटेशन्स आहेत त्याची तपासणी तुम्ही पण करू शकता म्हणजे त्या वेबसाईटवरती, म्हणजे आपण खरं म्हणजे ती प्रोसेस करतोय. जेवढा वेग संशोधनाचा, टेस्टिंगचा, ट्रीटमेंटचा असेल कदाचित त्या वेगाबरोबर सगळ्या संस्था गेल्यात का हे मी नाही सांगू शकत, परंतु ती प्रोसेस आहे आणि ती फक्त मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे.
1: जवळजवळ मागच्या 15 वर्षांपासून तुम्ही क्लिनिकल जेनेटिसिस्ट म्हणून प्रॅक्टिस करत आहात, याचबरोबर तुम्ही शास्त्रज्ञ म्हणून सुद्धा काम करता, बरेचसे एक्सपेरिमेंट तुम्ही करत आहात. मागे एकदा बोलत असताना तुम्ही भाषेचा आणि जेनेटिक्सचा कसा संबंध आहे याबद्दल पण काही उल्लेख केला होता, तर त्या अनुषंगाने मला एक प्रश्न विचारायचा आहे की वैज्ञानिक म्हणून जेनेटिक्स संबंधित जे काही फ्युचर आहे त्याच्याकडे बघताना तुम्ही कसं बघता, तुम्हाला भीती वाटते का विश्वास वाटतो?
0: म्हणजे मी त्यात काम करत असल्यामुळे मला विश्वास जास्त वाटतो, कारण की आपण भीती घालवण्याचा एक मार्ग जो अगदी सुरुवातीला मी सांगितला की संकल्पनांची समज, जेव्हा तुम्हाला एखादी संकल्पनेची समज येते तेव्हा त्यावेळेला तुम्ही त्याचा निश्चित वापर करण्यासाठी तुमचे मार्ग ठरवू शकता आणि मग तुम्हाला मार्ग ठरवलेला असेल तर भीती नाही वाटणार. म्हणजे जेनेटिक्सचा वापर आपण पेशंट्स, त्याच्या फॅमिलीज, समाजात त्याच्याविषयी काय गैरसमज आहेत त्याच्यासाठी करणं जास्त हितकारक आहे आणि म्हणून तो आपण आत्मविश्वासाने वापरू शकतो. किंवा जेनेटिक्सचा अजून एक उपयोग आता पब्लिक हेल्थ जिनॉमिक्स, म्हणजे जे कोविडमध्ये झालं की जेनेटिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण वॅक्सिन बनवू शकतो का, अँटीबायोटिक रेझिस्टन्स दूर करण्यासाठी वापर करू शकतो का, कॅन्सर वगैरेवरती उपचार करू शकतो का, तर हे जेव्हा तुम्हाला त्याचे पॉझिटिव्ह गोष्टी कळत जातात तेव्हा तुम्हाला जास्त आत्मविश्वास येतो. त्यामुळे ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये आणि इतिहासाचं, कारण तुम्हाला हे पण माहिती असेल की जे आपण पुरातत्व खाते जे सॅम्पल्स घेतात त्याचा पण DNA तपासला जातो, त्याला मी एन्शंट DNA स्टडीज म्हणतो. म्हणजे जेनेटिक्सचा वापर करून काही निश्चित गोष्टी तुम्हाला जर समजत असतील तर तुमच्या मनातली भीती जाईल आणि तुम्ही जास्त जिनॉमिक सायन्सकडे एक मदत म्हणून बघायला लागाल. तुम्ही कुठलीही जर तंत्रज्ञान आलं तर त्याचा काय नियमित वापर किंवा नियमबद्ध वापर केला तर त्याच्याबद्दल भीती राहत नाही, त्यामुळे त्याविषयी भीती मला वाटत नाही. पण दुसरं काळजी, म्हणजे आपण जी काय म्हणूया सावधानता बाळगली पाहिजे, ज्याला आपण भीती मानायला नको, की सावधानता म्हणजे आपल्याला त्याची लिमिटेशन्स माहिती पाहिजे की कुठल्या एका विशिष्ट मर्यादेनंतर आपल्याला ते वापरायचं नाही आहे किंवा कुठल्या एखाद्या विशिष्ट मर्यादेनंतर आपल्याला नैतिक मूल्य वापरून ती वापरायचं आहे हे माहिती असलं तर मला असं वाटतं सावधानता बाळगून केलं तर भीती राहणार नाही. तर या सगळ्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारात जे जेनेटिक्स येत चाललेलं आहे त्या तज्ज्ञांनी पण सारखं भेटलं पाहिजे. आता नव्या जगाचा मंत्र आहे कोलॅबोरेशन्स, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ येऊन ही टेक्नॉलॉजी त्यांच्या क्षेत्रात कशी वापरतात हे एक डायलॉग, वेगवेगळे संवाद होण्याची गरज आहे आणि ते तशा माध्यमातून लोकांपर्यंत गेलं पाहिजे. त्याचा एकांगी जो दृष्टिकोन आहे तो न बघता लोकांना त्याच्या सगळ्या बाजू समजून सांगितल्या पाहिजे. म्हणून मी सुरुवातीलाच पर्सनलाइज मेडिसिन, पर्सनलाइज चॉईस म्हटलं की लोकांपुढे तुम्ही त्याचे विविध पैलू खुले करता आणि त्यांना ते समजून सांगता आणि मग लोकांनी स्वतःच्या समजुतीने त्याचा वापर कसा करायचा आहे हे जास्त आत्ताच्या काळाची गरज आहे. कारण की आता ही पिढीसुद्धा तशा प्रकारचा विचार करते की मी हे समजून घेईन आणि मग माझ्यासाठी जे योग्य आहे ते वापरीन. तर ह्या दृष्टिकोनातनं आपण समान पातळीवर संवाद साधला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे त्याच्यासाठी डिग्री की आता आमच्याकडे येणारे पेशंट बरेचसे रूढार्थाने शिक्षण घेतलेले असतात असं नाही, पण आपण त्यांना जर आकृतीने समजून सांगितलं की ही सेल असते, याच्या पेशींनी आपण

0: असतो, त्याच्यामध्ये जीन्स असतात, मग त्याच्यामध्ये काय बदल झाले म्हणून तुमच्या मुलाला हा आजार झाला आहे. तर आज आपल्याकडे आकृत्या उपलब्ध आहेत, व्हिडिओज उपलब्ध आहेत, ते जर समजून सांगितले तर त्यांना निश्चितपणे कळतं. म्हणजे अगदी एज्युकेटेड आपण जे म्हणतो की व्हाईट कॉलर लोकांना पण नसेल समजत, तसे प्रश्न ते आम्हाला विचारतात. त्यामुळे समज हा माणसाला उपजतच असते, आपण फक्त त्यांना कुठल्या पातळीवर आणि कुठल्या भाषेमध्ये समजून घेतो हे आपल्याला फक्त निश्चित करता आलं पाहिजे, तर नक्की सगळ्यांना समजेल.
1: क्लिनिकल जेनेटिसिस्ट ॲज अ करिअर हे मी अगदी पहिल्यांदाच जाणून घेतलं. तर आजची जी काही नवीन पिढी आहे जे बायोटेक्नॉलॉजीकडे वळत आहेत, तर अशा नव्या तरुणांना तुम्ही जेनेटिक्समधील करिअर संदर्भात काय मार्गदर्शन कराल?
0: तर सुरुवातीला मी माझ्या कुटुंबियांविषयी कृतज्ञता व्यक्त करते. माझे आई वडील आहेत, माझे हस्बंड म्हणजे कार्डिओलॉजिस्ट आणि माझी मुलं. म्हणजे जेनेटिक्समध्ये करिअरला सुरुवात करणं फार काही सोपं होतं असं नाही. भाऊ माझा अमेरिकेत असल्यामुळे थोडं थोडं माहिती होतं की हे क्षेत्र खूप पुढे जाणार आहे, त्यामुळे या सगळ्यांच्या सहकार्यामुळे मी आले. कारण की अशा अवघड क्षेत्रामध्ये करिअर करताना आर्थिक तुमची बाजू, तुम्हाला किती काळ त्याच्यासाठी द्यावा लागणार आहे हे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे आताच्या तरुण पिढीला त्या मानाने खूप ऑप्शन्स अवेलेबल आहेत, पण तरी त्यांच्या मनात, म्हणजे जे लोक भेटतात त्यांच्या मनात ही शंका असते की आम्ही हे करिअर केलं तर आत्ता भारतामध्ये त्याला ऑप्शन्स आहेत का. तर मी हे निश्चितपणे सांगू शकते की आता त्याचा आवाका खूप वाढलेला आहे, त्यामुळे बायोटेक्नॉलॉजी, बायो इन्फॉर्मॅटिक्स जे आम्ही वापरतो डेटा अनालिसिस करायला, त्याच्यात सॉफ्टवेअर इंजिनियर्स येत आहेत आता, त्यामुळे ती आता मिश्र पण एक ब्रांच मॅथ्स आणि बायोलॉजीची झाली आहे. डॉक्टर्स, जेनेटिक काउन्सिलर्स तुम्ही म्हणालात की खूप मोठ्या प्रमाणात लागू शकतील, अगदी गाव पातळीवर पण याचं नॉलेज देऊ शकेल, तर आहे ते डॉक्टर्स पण त्याच्यामध्ये ट्रेन करणे. नर्सेस जे परदेशामध्ये असतं की नर्सेस त्याच्यामध्ये ट्रेन होऊन पेशंटला दुसऱ्या टप्प्यावरती त्या समजून सांगतात, कारण की एकदा डॉक्टरने समजून सांगितल्यानंतर परत त्यांना सगळं समजेलच असं नाही, त्यामुळे वेगवेगळ्या पातळीवरचं काउन्सिलिंग लागतं. तर ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये करिअर्स आता उपलब्ध आहेत, आणि आमच्या क्षेत्रातल्या अनेक लोकांना वेळ लागला गुंतागुंत असल्यामुळे त्याच्या सगळ्या टप्प्यांमध्ये खूप संयम ठेवून आम्हाला ते पुढे जावं लागलं. तर ती एक गोष्ट तरुण पिढीने लक्षात घेतली पाहिजे, कारण संयमासाठी आता तुम्ही बघत असाल की खूप धावपळपेक्षा आपण अस्थिर चंचल पण एका बाजूला होत चाललेलो. म्हणजे जेव्हा टेक्नॉलॉजी आपल्याला खूप वेगाने मिळते तेव्हा मन पण अस्थिरतेने ती ग्रास्प करायला लागतं, मन पण चंचल होतं आणि कधी कधी असं वाटू शकतं हे की ते किती वेळ मी आता हे करायचं आहे. त्यामुळे थोडंसं संयमाने जर या क्षेत्रामध्ये लोकांनी पाऊल टाकलं तर निश्चितपणे ते खूप क्रेडिटिंग आहे आणि खूप समाधान देणारं आहे. कारण जसं तुम्ही म्हणालात की मगाशी की तुमच्या मनात भीती आहे का, तर तुम्हाला जेव्हा एखाद्या विशिष्ट आजाराची मुळापासून माहिती मिळते अगदी जीनपर्यंत, तर खूपच तुम्ही आत्मविश्वास तुम्हाला निर्माण होतो की आपण कशाविषयी आपण डील करतोय. आणि तेच जर तुम्ही अर्धवट माहिती असेल तर तुम्ही सतत भीती, काळजी, शंकाने घेरलेले असता. त्यामुळे ज्ञान मिळवण्यासाठी लागणारा मार्ग जरी थोडासा संयमाचा खडतर असेल तरी जेव्हा तुम्ही ते मिळवत जाता त्यातनं येणारं समाधान आणि त्यातनं येणारा आत्मविश्वास हा तुम्हाला पुढे मदत करत जातो. तर हे मला त्यांना सांगायला म्हणजे आवडेल की त्यांच्याकडून पण आम्हाला खूप शिकण्यासारखं आहे, कारण तरुण याच्यामध्ये जे नवीन संशोधन करत आहेत, AI वापरून त्याचा वेग वाढवत आहेत, त्याच्यातनं मोठ्या पिढ्यांना पण खूप समजून घेण्यासारखं आहे. त्यामुळे तो ते पण एक कोलॅबरेशनचंच काम आहे तरुणांनी आणि मोठ्यांनी बरोबर करण्यासारखं.
1: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण जेनेटिक्स आणि एथिक्स याविषयी डॉक्टर स्नेहल महाजन मल्लकमीर, ज्या क्लिनिकल जेनेटिसिस्ट आहेत, यांच्याशी चर्चा केली. खूप छान मार्गदर्शन आपल्याला मॅडमांनी केलं. मॅडम, आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
0: मी पण आभार मानते की आकाशवाणीने एका वेगळ्या विषयाला आणि ते पण नैतिकता धरून हा तुम्ही विषय घेतला, तर तुमचं खरोखरच कौतुक आणि अभिनंदन. धन्यवाद.
2: सायन्स कॉर्नर या अंतर्गत जनुकशास्त्र आणि नीतीमूल्य याविषयी डॉक्टर स्नेहल महाजन मल्लकवीर यांची मुलाखत आपण ऐकलीत. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. AR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आणि आता वेळ झालेली आहे भावधारा सुगम गीतबहार मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची. सुरुवातीला ऐकूया बेला शेंडे यांच्या स्वरामध्ये मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातलं गीत. सतीश राजवाडे यांचे हे शब्द आहेत आणि संगीतबद्ध केले आहे अविनाश विश्वजीत यांनी.

गीतबहार अंतर्गत आपण ऐकत होता तर सुमन कल्याणपूर यांच्या स्वरामधलं हे गीत होतं. मानिनी या चित्रपटातलं संगीतबद्ध केलं होतं वसंत पवार यांनी आणि शब्द होते बहिणाबाई चौधरी या कवयित्रींचे. आता यानंतरचं गीत ऐकूया. शीला रानडे आणि सहगायकांच्या स्वरामध्ये फकीरा या चित्रपटातलं हे गीत गदी माडगुळकर यांचे हे शब्द आहेत आणि राम वढावकर यांचं हे संगीत आहे.

どこりゃ。

0: तुकाराम या चित्रपटातलं हे गीत होतं पद्मनाथ गायकवाड आणि शरयू दाते यांच्या स्वरामध्ये. संगीतबद्ध केलं होतं अवधूत गुप्ते यांनी आणि गीत होतं दासू यांचं. यानंतरचं गीत आणखी एक गीत शरयू दाते यांच्या स्वरातलं संगीत आनंद मोडक, गीतकार परेश मोकाशे, चित्रपट एलिझाबेथ एकादशी.
1: आवाजात ऐकू येते आपल्याला एलिझाबेथ एकादशी गाण्याचे बोल आहेत दगड.

근데

बालगंधर्व या चित्रपटातलं हे गीत होतं ऋषिकेश कामेरकर आणि श्रीरंग भावे यांच्या स्वरामध्ये. संगीतबद्ध केलं होतं कौशल इनामदार यांनी आणि गीतकार होते स्वानंद किरकिरे.

श्रोते हो, रविवारी 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲप

0: आपल्या सगळ्यांना काळा घोडा फेस्टिवल तर माहितीच आहे.
1: दरवर्षी आपण त्याची वाट बघत असतो, दरवर्षी आपण तो अटेंड करतो. पण तुम्हाला माहित आहे का, आता तिकडे जो काळा घोडा हा पुतळा आहे तो खर तर मूळ पुतळा नाहीच आहे.
0: मग मूळ पुतळा आला कुठून आणि तो आत्ता कुठे आहे
1: हे तर कळेलच. पण त्याचबरोबर मुंबईत फिरत असताना आपल्याला कितीतरी सुंदर ब्रिटिशकालीन बिल्डिंग्स दिसतात, तर त्या कुठून आल्या किंवा त्यांची नावं काय होती, ती नावं बदलून त्यांना जी नवीन नावं पडली, फॉर एक्झाम्पल वर्षा, त्यामागचा इतिहास काय आहे,
0: ही सगळी फॅक्च्युअल आणि मजेदार माहिती ऐकता येईल अज्ञात मुंबई या आपल्या कार्यक्रमात.
2: आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील हे प्रसारण आपल्यापाशी पोहोचत आहे. आता वेळ झालेली आहे भावधारा सुगम गीतांच्या कार्यक्रमाची. सुरुवातीला ऐकूया राणी वर्मा यांच्या स्वरामधलं हे भावगीत. शांताराम नांदगावकर यांची ही शब्दरचना आहे आणि संगीतबद्ध केलेली आहे अशोक पत्की यांनी.

यानंतर ऐकूया देवकी पंडित यांच्या स्वरामध्ये डॉक्टर रेखा गंधेवार यांची रचना संगीतबद्ध केली आहे अशोक पत्की यांनी.

देवकी पंडित यांच्या स्वरामधलं हे गीत आपण ऐकलं आणि यानंतर ऐकूया शुभा जोशी यांच्या स्वरामध्ये मंगेश पाडगावकर यांची रचना, संगीतबद्ध केली आहे यशवंत देव यांनी.

0: श्रोतेहो अवशायिका युववाणी कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. तेव्हा अवशायिका युववाणी हा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
1: श्रोतेहो आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आभार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटले जाते.
1: सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

कृष्णा कल्ले यांच्या स्वरामध्ये वंदना विटणकर यांची ही रचना होती. संगीतबद्ध केली होती अनिल मोहिले यांनी. साडेतीन वाजतायत, वेळ झालेली आहे मिश्र संगीताच्या कार्यक्रमाची. सुरुवातीला ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरामधली ही रचना आहे. शांताराम नांदगावकर यांचे हे शब्द आहेत आणि संगीतबद्ध केली आहे दशरथ पुजारी यांनी.

आरती अंकलीकर टिकेकर यांच्या स्वरामधली ही रचना होती. नितीन आखवे यांची आणि संगीतबद्ध केली होती श्रीधर फडके यांनी. यानंतर पठ्ठे बापूराव यांच्या स्वरामध्ये वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेली ही रचना ऐकूया.

बोरी बंदर कोट जिल्हा कापा ताजा मैदान असला कमिटीचा बंगला देतो भेटी त्या दिवशी ताजमहाल पॅलेस हॉटेल तिथं तुला भेटेल तात इच्छा भोजन मेजबानी माझी दारशी सेक्रेटरी हॉल तुला काळा घोडा पाहाल तुला

वर्णापासून सरळ रस्ता भायखळ्याच्या पुलावरचा चित्रकुडी खालता लागेल उभा पारशी जमशेजी बाकीवाला याचा दवाखाना तुला इनाम दिला राहण्याला बिनवारशी बटाट्याची चाळ तुला कायम

0: ही मुंबापुरी।
1: रवींद्र साठे यांच्या स्वरामध्ये मुंबापुरीचं हे गीत आपण ऐकलं. रचना होती बासी मर्ढेकर यांची आणि संगीतबद्ध केली होती सुरेंद्र अकोलकर यांनी.
2: श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

0: कालचं रेडिओवरचं नाटक ऐकलंस?
1: नाही रे, राहिलंच बघ.
0: मग ऐकायचंय?
1: अरे पण होऊन गेलं ना, मग कसं काय?
0: अगं युट्यूबवर.
1: अरे वा, म्हणजे आता आकाशवाणी युट्यूबवरही आले?
0: तर आकाशवाणीचे उत्तमोत्तम संग्रह्य कार्यक्रम आता कधीही कुठेही कितीदाही ऐकता येणं शक्य झालंय. नभोनाट्य, भाषणा, मुलाखती, मालिका, ललितबंध आणि आणखीही बरंच काही.
1: हा हा हा, हे बघ मी शोधलं कालचं नाटक आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर.
0: तेव्हा श्रोते हो, आपणही भेट द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आकाशवाणी मुंबई युट्यूब चॅनल.
1: कृषीवाणी.
2: कृषी, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन आणि मत्स्य संवर्धन या विषयांची हंगामी आणि उपयुक्त माहिती देणारा कार्यक्रम
1: अवश्य ऐका
2: दररोज सकाळी 6:05 आणि दुपारी 2:10 ला.
1: कृषीवाणी.
3: अगं पळपासून सरळ रस्ता आला लाल बाग, त्याच्या मोरा गाडी बाग, तिचा उंट हत्ती वाघ, त्याला बघण्या आला संध्याकाळी रांग लागती. माकडाच्या पिंजऱ्या

0: अगर येडे येडा म्हणजे काय मानरचं पिल्लू आहे होय
1: मग तेवढं आहे
0: अगर येडेचा मोठा भाऊ ऐक पुढं आगे ताडवाडी पनतवाडी नखरामध्ये कांदीवाडी गुलालवाडी दाटखेडी नाक्यावरती गरम काढा भुईवाडा.

अच्छा कुत्रा नाही पर दोघांची सवय एकच हुंगत हुंगत जायची. फरक एवढाच आहे की कुत्र्याच्या गळ्यामध्ये पट्टा असतो आणि याच्या कमराला असतो. आता ऐक पुढं, आगे गाव देवी, मुंबा देवी, काळबा देवी, चित्रा देवी, अशा किती देव्या त्यांची नाही गणती. अनुभूलेश्वर बाप देऊ घोडप.

0: अरे लाज कसली वाटायची, आजूबाजूच्या माणसांना दोघजण दिसतात पण त्या दोघांना माणसं दिसत नाही. नवाल प्रेम आंधळा असतं असं म्हणतात, त्यातला हा भाग आहे, तुला नाही कळायचा. आता ऐक पुढं, अशी मुंबईत तारा झाली रोज प्रकरणाला काय सांग, तुझा होरा जाऊ दोघ संगती. कारभारने बोलत असल्या मुंबईला तू येणार का? आता कसं पटलं? दादा शाहिराचा बोल नाही दायाचा बोल, याच्या शब्दाचा बोल तुला नाही माहिती.
1: दादा कोंडके, सुलोचना केडकर यांच्या स्वरामध्ये तुकाराम शिंदे यांचं हे गीत आपण ऐकलं. आणि याबरोबरच मिश्र संगीताचा हा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. पहाटेचे 4 वाजतायत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये आता आपण ऐकणार आहात मंगेश लटके यांचं गायन. त्यांनी गायलेला राग ललत आता आपण ऐकूया. विलंबित बंदिश 1 तालामध्ये निबद्ध आहे.

बंदिशीचे बोल आहेत रैन का सपना, तबल्याची साथ निलेश जाधव, हार्मोनियमची साथ अतुल तडके. ऐकूया नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मंगेश लटके यांच्या गायनात राग ललत.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात मंगेश लटके यांच्या गायनात राग ललत. त्यांना तबला साथ निलेश जाधव, हार्मोनियमची साथ अतुल तडके. AR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, अवश्यायिका युववाणी कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. तेव्हा अवश्यायिका युववाणी हा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
0: आपण ऐकत आहात AR मराठी DTH उपग्रह वाहिनी. न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर देखील हे प्रसारण आपल्यापाशी पोहोचत आहे. पहाटेचे 4:30 वाजलेले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात अतुल शर्मा यांच्या बासरीवादनात राग मिया मल्हार. मध्यलय रूपक तालात निबद्ध आहे, द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे, तबला साथ अतुल ताडे. ऐकूया नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय वाद्यसंगीत अतुल शर्मा यांच्या बासरीवादनात राग मिया मल्हार.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात अतुल शर्मा यांच्या बासरीवादनात राग मिया मल्हार. मध्यलयीची गत रूपक तालात निबद्ध होती, द्रुतलयीची गत तीन तालात निबद्ध होती. तबला साथ अतुल ताडे. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपच्या माध्यमातून हे प्रसारण आपण ऐकत आहात.
1: श्रोतेहो, रविवारी 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्रनिर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR.

0: श्रोतेहो अवश्यायिका युववाणी कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा, तेव्हा अवश्यायिका युववाणी हा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर।
1: पहाटेचे 5 वाजतात, आपण ऐकत आहात न्यूज ऑन AIR या ॲपसह DTH AIR DTH उपग्रह वाहिनी। वेळ झालेली आहे गीतबहार मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची। सुरुवातीला ऐकूया अष्टविनायक या चित्रपटातलं गीत अनुराधा पौडवाल, जयवंत कुलकर्णी, चंद्रशेखर गाडगिळ, शरद जांभेकर यांच्या स्वरामध्ये हे गीत, अनिल अरुण यांचं हे संगीत आहे आणि शब्द आहेत जगदीश खेबुडकर यांचे।

महड गाव अति महसूर वरद विनायकाच तित एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

काळी बायको या चित्रपटातलं हे गीत होतं. कृष्णा कल्ले आणि सहगायकांच्या स्वरामध्ये जगदीश खेबुडकर यांचे हे शब्द होते आणि संगीतबद्ध केलं होतं बाळ पळसुले यांनी. यानंतरचं गीत मुरली मल्हारी रायाची या चित्रपटातलं, आशा भोसले आणि सहगायकांच्या स्वरातलं हे गीत जगदीश खेबुडकर यांची रचना ऐकूया पुन्हा एकदा आणि संगीतबद्ध केलेलं आहे हे गीत प्रभाकर जोग यांनी.

0: सून माझी सावित्री या चित्रपटातलं हे गीत वाणी जयराम यांच्या स्वरामध्ये जगदीश खेबुडकर यांची ही रचना होती आणि राम कदम यांचं हे संगीत होतं. आणि या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. पहाटेचे 5:30 वाजलेले आहेत.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आभार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता खरीप पिकांवरील महत्वाचे रोग आणि त्यांचं व्यवस्थापन याविषयी डॉ राजेश राठोड यांची गायत्री भरणकर यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: वनस्पतीच्या सामान्य वाढी विकास आणि शारीरिक क्रियांमध्ये दीर्घकाळ किंवा सतत होणारा असामान्य आणि हानिकारक बदल ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीवर गुणवत्तेवर किंवा उत्पादनावर विपरीत परिणाम होतो त्याला वनस्पती रोग असे म्हटले जाते.
1: सादर करते आहेत विवेक वानखडे.
0: आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. वेळ झालेली आहे भावधारा सुगम गीतांच्या कार्यक्रमाची. सुरुवातीला ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरामध्ये संत नामदेव महाराज यांची रचना श्रीनिवास जोशी यांनी संगीतबद्ध केलेली.